संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला, अजित कडकडे यांनी गायला होता, संगीतकार शांख नील. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

श्रोते हो नमस्कार आणि सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948, दिनांक 26 जून इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग ललितपंचम.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता आहे. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सहा अजून 5 मिनिटं झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया शत्रुंजय मंत्र, पठण केला आहे श्री वैशंपायन गुरुजी यांनी.
1: हरि ओम. यत इंद्र भयामहे ततो नो अभयंकृधे मघवञ्छगसितवतन्न ऊतये विद्विषो विमृधो जहि स्वस्तिदा विशस्पतिर्वृत्रः विमृधो वशी पृषेन्द्रः पुर एतु नः स्वस्तिदा अभयङ्करः.

उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: गालावे आमाची तुला गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी.
1: हा अभंग होता संत तुकाराम महाराजांचा. आणि आता मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

समूह स्वरातलं हे गीत आपण ऐकलं शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत कानू घोष यांचं होतं आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:30 वाजलेत.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: आनंदी जगण्यासाठी काय काय लागतं याची यादी खूप मोठी आहे, पण एक भाग त्यातला महत्वाचा असा आहे की आनंदी जगण्यासाठी स्वीकार करणं हे अधिक महत्वाचं असतं. बघा, आता उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, ज्या गोष्टी तुमच्या आमच्या हातामध्ये नसतात, त्या जर आपण स्वीकारल्या, त्याबद्दल कुरकूर केली नाही, तर जगणं आनंदी होतं. आता आज जूनची 26 आली तरीही पावसाला जोर नाही, तो पडला, पण खरं सांगायचं तर अगदी शिंपडल्यासारखा पडला. हां, मंगळवारी रात्री थोडा जोर होता, पण काल रात्रीपर्यंत म्हणावा तसा पाऊस अजून पडला नाही. आता हे आपण नाही बदलू शकत, ते आपण स्वीकारलं पाहिजे. लोकल ट्रेनमधली गर्दी, ती आपण कमी नाही करू शकत, मग ती आपण स्वीकारली पाहिजे. रस्त्यावरची वाहनांची संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, रहदारीच्या अडचणी, हे आपण नाही बदलू शकत, मग ते आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणजेच ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्या आपण स्वीकारल्या तर आनंदी

जगण्याच्या दृष्टीने एक पाऊल आपण नक्कीच पुढे जाऊ. या झाल्या बाह्य गोष्टी. मग म्हटलं तसं की त्या आपल्या हातामध्ये नाहीत. मग आपल्या हातामध्ये काय आहे? ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या आपण स्वीकारतो, आणि मग ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचा आपण प्रयत्न केला तर जगणं आनंदी होईल. उदाहरणार्थ, चांगल्या सवयी स्वतःला लावून घेणं हे आपल्या हातात आहे. सकाळी उठून योगासनं करणं, व्यायाम करणं, किंवा दिवसभरात किमान एखाद्या पुस्तकाची किमान 10 पानं तरी वाचणं, काही चांगलं ऐकणं, चांगले विचार मनात आणणं, त्या विचारांचं आदानप्रदान करणं हे आपल्या हातात आहे. त्यातून जगणं आनंदी होऊ शकतं. एक कळीचा मुद्दा सांगतो, बघा पडतो का. जसं मी सुरुवातीला सांगितलं की उशिरा येणारा पाऊस, लोकल ट्रेनमधली गर्दी, रस्त्यावरची रहदारी हे आपण नाही बदलू शकत. तसं काही माणसांचे विचार आणि काही माणसांचं वागणं हे आपण नाही बदलू शकत. मात्र राहतात पर्याय 2. एक, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, किंवा ते जसे आहेत तसं त्यांना स्वीकारणं, पुढे जाणं, आनंदी जगणं. जीवन

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात अगदी हलका पाऊस पडला। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 29, सांताक्रूज वेधशाळेत 32 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। किमान तापमानाची नोंद दोन्ही वेधशाळांमध्ये सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 25 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेची नोंद आहे 92%। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी येतील अशी शक्यता आहे। कमाल तापमान 33, किमान 24 अंश सेल्सिअस या आसपास असेल असा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे, संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी अंतरात आगामी 24 तासात

ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील हा वेग 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये पूर्व मध्य अरबी समुद्र, कोकण गोवा किनारपट्टी, कोमोरीन लगतचा समुद्र, मन्नारचं आखात, नैऋत्य अरबी समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 65 किलोमीटर पर्यंत वाढेल असा अंदाज आहे. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आता रूपरेषा. या रूपरेषेनंतर आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कृषीवाणी. आज आपण ऐकणार आहोत बाजरी चारा पिकाची लागवड याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत मानसोपचार तज्ज्ञ श्रीकृष्ण पेवेकर. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर. पावसाचं घटतं प्रमाण भाग 2. सहभाग डॉक्टर राहुल भागवत. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके. पुस्तकं कालची आजची या मालेत खेळ रेषावतारी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. हाच कार्यक्रम दुपारी 1:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास, सकाळी 7:55 रक्तगाथा. छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या अनुषंगाने समन्वित कार्यक्रम सकाळी 8:40 प्रसारित होईल. सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज, लेखक योगीराज बच्चे. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज भाग 46. आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम सकाळी 9:30. MD चा काळ थंडरची ललकार. सहभाग नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल. सकाळी 10:20 गांधीवंदना. सकाळी 10:30 नादब्रह्म, पंडित देवव्रत चौधरी यांचं सतारवादन, राग अहिर भैरव. सकाळी 11:05 सहज संवाद सादर करते दिनेश आडावदकर. वनिता मंडळ दुपारी 12:00 यात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. त्यानंतर महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापिका डॉक्टर गीतांजली बोराडे यांची मुलाखत आणि शेवटी आजची रेसिपी. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून वर्धा जिल्हा वार्तापत्र दुपारी 1:40 प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात वाल्मिक धांडे यांचं संतुरवादन, राग वृंदावनी सारंग. संध्याकाळी 5:02 विदुषी कमल भोंडे यांचं गायन, राग श्री. युववाणी कार्यक्रम संध्याकाळी 5:30. 6:30 स्वस्थ भारत. शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी, डॉक्टर पवन शहाणे यांची मुलाखत. वृत्तविशेष या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7:15. आज संध्याकाळी 7:30 माझा वार माझं शिवार राज्यस्तरीय प्रसारण. अल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची मुलाखत. त्यानंतर शेततळे कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी, डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 राजेंद्र देशमुख यांचं गायन, राग श्यामकल्याण. आणि स्मिता वाघ यांचं गायन रात्री 10:30, राग खेमकल्याण. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड

0: पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला, आता ऐकूया बाजरी चारा पिकाची लागवड याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. बाजरी या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. पूर्व मशागत करताना एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी जमिनीत प्रति हेक्टरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. प्रामुख्याने खरीप हंगामात हे पीक घेतात. ओलिताची व्यवस्था असेल तर वर्षभर हे पीक घेता येतं. पेरणी जुलै ते ऑगस्ट या दरम्यान करावी. प्रति हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं आहे. पेरणी 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. चिकटा रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून बियाणं 20% मिठाच्या द्रावणात बुडवून तळाशी शिल्लक राहिलेलं बियाणं पेरणीसाठी वापरावं. जायम बाजरा, राजकू, BJ 104, BK 560, 230, HB 3, श्रद्धा या सुधारित जाती आहेत. प्रति हेक्टरी 60 किलो स्पुरद आणि 30 किलो पालाश या खताच्या मात्रा शिफारस केलेल्या आहेत. अर्धनत्र संपूर्ण स्पुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी तर उर्वरित अर्धनत्र पेरणीनंतर 1 महिन्याने द्यावं. रब्बी हंगामात घेतलेल्या पिकाकरिता 15 ते 20 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. 1-2 बेडण्या करून शेत तणविरहित ठेवावं. या पिकावर खोडकिडा, खोडमाशी, मावा, मीजमाशी आणि ब्लिस्टर बीटल या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करावा. या पिकावर काणी म्हणजेच काजळी, पानावरील ठिपके, अरगट या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणाकरिता बुरशीनाशकांचा वापर करावा. पिकाची कापणी पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी करावी. सरासरी 35 ते 40 टन हेक्टरी हिरवा चारा मिळतो. याचा चारा चविष्ट असतो त्यामुळे जनावरं आवडीने खातात. हे इतर तृणधान्य चारा पिकात पौष्टिक आहे. यापासून मुरघास तयार करता येतो.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण बाजरी चारा पिकाची लागवड याबद्दलची माहिती ऐकली. माहितीचं वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हाच कार्यक्रम आज 2:00 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल.

सकाळचे 6:45 वाजतायत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अंमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच जणांना ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला

0: मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाची किंवा नैराश्य असेल, तर या अशा व्यक्तींना सुद्धा या पदार्थाचं सेवन किंवा व्यसन होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर काय काय वेळेला शारीरिक व्याधी असतात आणि त्या अशा सिरियस असतात की ज्याच्यामुळे ती व्यक्ती कंटाळते आणि मग या औषधांचा वापर करता करता त्याची सवय किंवा व्यसन कधी लागतं हे सांगू शकत नाही. याचबरोबर ती व्यक्ती जिथे राहते त्या समाजाचा आणि त्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा भाग हा ती व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये होत असतो. घरातील कलह, भांडणं, घरातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संवाद ते जर किंवा चांगले नसतील तर मग मात्र त्याच्यातून क्लेश कलह होऊन व्यसनाधीनता होऊ शकते.
1: म्हणजे यामागची ही सगळी कारणं जर विचारात घेतली तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
0: हो, निश्चितच, एकदम
1: बरं. एकूण मानवी आरोग्यावर या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल काय सांगाल?
0: आता ते त्या त्या पदार्थाप्रमाणे त्याची वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. दारूचं जसं आपण पाहिलं की त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो, यकृत आहे त्याच्या त्याला व्रण होतात, त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर मग मेंदूवर परिणाम होतो, लहान मेंदूवर जास्त परिणाम होतो आणि म्हणून मग तोल जाणं, बॅलन्स जाणं, हळूहळू मोठ्या मेंदूवरती परिणाम होऊन फिट्स येणं किंवा स्मृतीवरती परिणाम होऊन स्मृतीभ्रंश होणं, या हे गोष्टी आढळतात. आता काही जे आहेत पदार्थ तर त्या पदार्थांमध्ये काय होतं की त्याचा विड्रॉल जो आहे म्हणजे ती पदार्थ वारंवार जास्त काळासाठी घेतल्यानंतर ज्यावेळेला तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला अशी विशिष्ट लक्षणं येतात ती खूप पीडादायक असतात आणि बऱ्याच वेळेला ती सहन करता येत नाही किंवा ती मॅनेज करता येत नाही आणि म्हणून मग पुन्हा त्या पदार्थाकडे पाऊल खेचलं जातं.
1: अच्छा, म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत या अंमली पदार्थ सेवनाचे.
0: हो ना,
1: म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या दुष्परिणामांवर विचार करून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी नक्कीच करेन. सर, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो, नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. झाडं, देवराई आणि वणवे, निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे, असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण, देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे त्या अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्त्व केवळ ऑक्सिजनपुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या, ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी, फुलपाखरे,

0: मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते, इमारती, खाणकाम, औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशातही हे बदल आज स्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष, औषधी वनस्पती, पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमाही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण, वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आले आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते. हजारो झाडे, रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमानवाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? तर जंगलात किंवा शेतात विनाकारण आग लावू नये. जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत. वणवा दिसता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्त्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड माके नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून महत्त्वाची आहे ती जगवणे. कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षारोपणाची नाही, तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवा मुक्त जंगलाची. चला, निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. ऐकूया संस्कृत मधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ह्यः नवदिल्ल्यां संयुक्तराष्ट्रसंघस्य महासचिवस्य वित्तीय स्वास्थ्यस्य विशेषाधिवक्त्रा नीदरलैंड देशस्य राज्ञा मैक्सिमा इत्यनया सह मिलितवान्. सामाजिक माध्यम संदेशे श्रीमोदिना उक्तं यत् भारतस्य डिजिटल क्रान्तिः वित्तीय सेवानां सारल्यं कृत्वा कथं सामान्यजनानां जीवनस्य सुगमतां वर्धयति, जनान् सशक्तं च करोति इत्यस्मिन् विषये द्वयोः मध्ये चर्चा अभवत्. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी श्वः आरभ्य 29 दिनांक पर्यन्तं सेशल्स् देशस्य राजनैतिक यात्रायां भविष्यति. सः तत्र सेशल्स् देशस्य राष्ट्रिय दिवसस्य स्वर्णजयन्ती उत्सवे अतिथिरूपेण भागं गृहीष्यति. इतः पूर्वं प्रधानमन्त्रिणा 15-2000 वर्षे सेशल्स् देशस्य भ्रमणं कृतमासीत्. विदेशमन्त्रालयेन विज्ञप्तौ उक्तं यत् भारतीयरक्षाबलानाम् एकं दलं भारतीयनौसेनायाः 2 नौकाभ्यां सह उत्सवे भागं गृह्णीयात्. यात्रा समये प्रधानमंत्री सेशल्स देशस्य राष्ट्रपतिना डॉक्टर पैट्रिक हर्मिनी इत्यनेन सह वार्तालापं करिष्यति. द्विपक्षीय सहकार्यस्य संपूर्ण समीक्षां करिष्यति, अथ च परस्पर हितस्य क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयेषु च विचाराणाम् आदान प्रदानं करिष्यति. प्रधानमंत्री सेशल्स देशस्य राष्ट्रियसभायाः संबोधनं च करिष्यति. प्रवासी भारतीयैः सहापि संवादं करिष्यति.

0: श्रोत्याहो नमस्कार. आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूया पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये खेळ रेषावतारी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: आपल्या परिसराचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करणारे, त्यावर टोकदार कमेंट करणारे आणि मला अतिशय जवळचे वाटणारे तीन व्यंगचित्रकार मी सांगू शकेन. त्यातला एक परदेशी आहे तर दोन भारतीय. यातले एक आहेत ते आर के लक्ष्मण, ज्यांनी राजकारणावर केलेली निरीक्षणं त्यांच्या पश्चातही खरी ठरलेली आहेत. उरलेले दोन व्यंगचित्रकार आहेत जूल्स फायफर, हे अमेरिकन व्यंगचित्रकार, आणि आपले वसंत सरवटे. या दोघांचं काम मला खूप तुलना होऊ शकणारं वाटतं, सारखंच दर्जेदार. या दोघांचाही मानवी स्वभावाचा फारच अभ्यास आहे. चित्रांसह अनेकदा त्यांनी शब्दांचाही वापर केला आहे, काही वेळा टेक्स्चरसारखाही. चित्र एका विशिष्ट पद्धतीची दिसावीत यासाठी केलेला. दोघांनी वेळोवेळी राजकीय व्यंगचित्र काढली आहेत, पण ते राजकीय व्यंगचित्रकार म्हणता येणार नाहीत. व्यंगचित्रांना साहित्याच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचं काम या दोघांनी केलं आहे. सरवटेंची व्यंगचित्रांची अनेक पुस्तकं आहेत, त्यातली बरीचशी माझ्या संग्रहातही आहेत. ती चाळत बसणं हा माझ्या फावल्या वेळेचा उद्योग आहे, ज्या संग्रहामध्ये कमी जास्त करणं कठीण आहे. पण मी बहुतेकदा ज्याकडे प्रथम वळतो तो संग्रह म्हणजे खेळ रेषावतारी. याच नावाने वसंत सरवटेंनी 1990 एक प्रदर्शन भरवलं होतं आणि त्या संबंधात लिहिलेला एक लेखही या पुस्तकात आहे. पण या पुस्तकात त्या प्रदर्शनातलीच चित्र आहेत असं काही नाही. सरवटेंची स्वतःची एक शैली आहे, सहज काढल्यासारखी वाटणारी, काहीशी रफ आणि तरीही अतिशय प्रभावी. अर्कचित्रांमधून त्यांनी अनेकदा आपल्याला हसवलं आहेच, पण पुलं एक साठवण आणि ठणठणपाळसाठी काढलेली त्यांची चित्रं पाहिली तर लेखनापलीकडे जाऊन ते नव्या जागा कशा शोधू शकतात

0: लक्षात येतं. या संग्रहात त्यांची ही विनोदाची स्वतंत्र जाण अधोरेखित होते. लहानपणापासून घरी अनेक दिवाळी अंक येत असल्याने यातलं काही काम मी आधीच त्या त्या अंकांमध्ये पाहिलंय, पण इथे ते एकत्रितपणे पाहण्याचा परिणाम वेगळा आहे. या संग्रहात त्यांची एकेका चौकटीतली चित्र किंवा अर्कचित्र हा भाग आहेच, पण त्यापेक्षा त्यांनी दिवाळी अंकांमधून विशिष्ट विषय घेऊन केलेल्या व्यंगचित्रांच्या मालिका मला विशेष आवडणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ वरची पण सांस्कृतिक पातळी या नावाची एक मालिका आहे, ज्यात सांस्कृतिक विश्वातल्या व्यक्तींच्या खासगी डायऱ्यांमधला मजकूर असा विषय आहे. यात त्यांनी काढलेली साहित्य विश्वातली अर्कचित्र तर ओळखता येतातच, पण त्याबरोबरच ही डायरीची पानं लिहिताना काढलेलं अक्षर, खाडाखोड, लेखनात दिसणारी किंवा न दिसणारी शिस्त यातल्या दर गोष्टीचा त्यांनी वेगळा विचार केलेला आहे. शिवाय या काल्पनिक डायऱ्यांमधल्या मजकुराने होणारा हास्यस्फोट आहे तो वेगळाच. एक कलाकृती अनेक उलटसुलट क्रिया प्रतिक्रिया दुखापती खिलाडूपणा इत्यादी इत्यादी नावाची एक मालिका आहे, जी हुसेन सारख्या कलाकाराच्या कलाकृतीमधून कसे वाद पेटवले जातात यावर नजर टाकतानाच सर्वसामान्य माणसाला कसं कलेबद्दल देणं घेणं नाही असा चिमटा काढते. किंवा प्रणय रॉयच्या द वर्ल्ड धिस वीकच्या धर्तीवर इंडिया धिस याने कोणताही वीक नावाची एक मालिका आहे, ज्यात वेगवेगळ्या स्तरावरच्या राजकारणाचा सरवटेंनी समाचार घेतलाय. खेळ रेषावतारीमधली चित्र किंवा सरवटेंची इतर चित्रही तुम्हाला केवळ व्हिज्युअल गॅगमधून हसवत नाहीत. हा विनोद तुम्हाला स्वतःचं डोकं चालवायला लावतो, तो कधी करुण आहे तर कधी धूर्त, कधी तुमचेच पाय खेचणारा. सरवटे कोणत्याही जागतिक कीर्तीच्या व्यंगचित्रकाराहून कमी नव्हते हे सिद्ध करणारा हा संग्रह आहे. अजून ते आपल्यापुरतेच राहिले आहेत, पण कधीतरी ही चित्र जगभरात पोचावीत असं जरूर वाटतं.
1: खेळ रेषावतारी या पुस्तकाविषयी आपण ऐकत होतो गणेश मतकरी यांचा लेख पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्त्वाचं. रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 7:55.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
5: प्रादेशिक बातमींची वेळ जवळ आली, त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली. कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधून तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी वाढली असून जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
3: एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. आईटी हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है. विदर्भ के विकास के लिए नए द्वार खुले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा.
2: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन, संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग, उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं. संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते. या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे. संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसंच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात, त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले. या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं विश्रांती घेतली. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं JMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळी दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
5: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
4: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
6: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
5: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
4: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
6: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
4: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
3: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाशझोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत।

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष दिनांक 26 जून 1888. ज्येष्ठ गायक आणि अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म. सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते, कला नाटक संगीत यांचे प्रोत्साहक छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874. अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचं निधन झालं 26 जून 2005 या दिवशी. ज्येष्ठ लेखक कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम तथा व पू काळे हे जग सोडून गेले दिनांक 26 जून 2001 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.

या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली, शेतकरी, कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून दिला, समता, बंधुता, मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं. त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो, खरंय.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज

0: महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाची हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन, प्रजे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते, राजाला फक्त कर्तव्य असतात, हक्क नसतात, म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये जो जात धर्म पंत यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंत यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला, त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं.
1: हो, खरंय सर.
0: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
1: सर, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते, त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्षे केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये समाज जीवनाचं, मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानसिक, धार्मिक, ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेली होती. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपणाला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषीनीतीबरोबरच उद्योगनीती, व्यापारनीती, रोजगारनीती, दुष्काळनीती, जलनीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकारनीती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
1: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते सर.
0: बरोबर.
1: सर, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षणविषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणविषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हे शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न

0: केलेला आहे.
1: अच्छा.
0: विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेलं आहे. शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हटलं की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय, आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच, पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी वतनी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल, अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती. मोठमोठी जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं, अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी एक रुपया दंड केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे. आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं, उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती, त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जातं. सुरुवातीला शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्त्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी, साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती.
1: अच्छा.
0: विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी, यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
1: अच्छा. म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
0: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं, कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकार मुक्त करायचे आहेत, तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म, स्पृश्य अस्पृश्य, हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते तसे विकार कमी करायचे आहेत, आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्त्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1,00,000 रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे, आणि दरवर्षी 1,00,000 रुपये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा. हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचं अत्यंत वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो, खरंय सर. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आज सकाळी 8:40 प्रसारित होईल. शीर्षक आहे सामाजिक न्यायाचा सूर्य, छत्रपती शाहू महाराज. लेखक योगीराज बच्चे. आज सकाळी 8:40.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आरती प्रभू यांच्या गीताला संगीत दिलं होतं अभिजित लिमये यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: या समूह गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही.
2: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
3: नमस्कार श्रोते हो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात आजही आहेत आपल्या सोबत लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रितेश जुनागडे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार
3: डॉक्टर. रक्तातील पेशी आणि द्रव्याविषयी आपण सांगितलं, एक कुतूहल मात्र डॉक्टर कायम असतं, ते म्हणजे हे रक्त तयार कुठे होतं?
4: तर रक्त तयार होतं आपल्या हाडाच्या आतल्या पोकळीमध्ये, की ज्याला आपण इंग्रजीत बोन मॅरो, मराठीत अस्थि मगज असं म्हण, साध्या भाषेत फॅक्टरी म्हणा. तर इथे रक्त पेशी तयार होत असतात, तिथेच तुमच्या पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट पेशी तयार होत असतात. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो, फॅक्टरीत काहीतरी गडबड झाली, रॉ मटेरियल मिळालं नाही, की एंड प्रोडक्ट कसं येणार बाहेर, त्यामुळे रक्त कसं येणार. तर मग ही फॅक्टरी पण चांगली हवी, त्या फॅक्टरीमध्ये लागणारे जे घटक आहेत ते व्यवस्थित तिथे पोचले गेले पाहिजेल, त्याचा वापर झाला पाहिजेल, मगच तुमचं रक्त जास्त होणार आहे किंवा रक्त तयार होणार आहे. त्यामुळे ह्या बोन मॅरोचे विविध आजारांमध्ये, म्हणजे अस्थि मगज चे विविध आजारांमध्ये पण रक्त कमी होतं आणि ते तयार होण्याची एक जागा आहे.
3: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी लोटस हॉस्पिटलचा ओपीडी नंबर आहे 77740 73485, 777-407-3485. बी12ची कमतरता असेल तर काय उपचार केले जातात डॉक्टर, आणि बी12 कमी होण्याची कारणं किंवा ते कसं वाढवावं याविषयी सांगा ना.
4: आता बी12 डेफिशियन्सी झाल्यानंतर त्याचे उपचार हे फार सोपे आहेत. याचे इंजेक्शन अनेक रुग्णांनी घेतले पण आहे, की कमरेत मला 10 इंजेक्शन दिलेले आहेत असे खूप लोक सांगतात. ते बऱ्याच वेळा त्रासदायक पण ठरतात, पण आजकाल नवीन काही गोळ्या किंवा असे काही औषधं आलेत की आपण ते घेऊन सुद्धा बी12 डेफिशियन्सी होत नाही, इंजेक्शन घ्यायचीच गरज पडते असं नाही, असे नवीन गोळ्या पण उपलब्ध झाले. त्यामुळे बी12 डेफिशियन्सी हे ट्रीटमेंटसाठी, म्हणजे उपचारासाठी खूप सोपं आहे. ते घेतल्यानंतर साधारण 2 महिन्यामध्ये आपलं बी12 वाढून आपलं रक्ताचं प्रमाण वाढू शकतं. आणि जसं मी म्हटलं की स्मरणशक्तीसाठी पण फार गरजेचं असल्यामुळे त्यात पण फरक पडतो. माझ्याकडे अनेक मुलं येतात 10वी 12वीतले परीक्षाचे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही असं त्यांच्या आईवडिलांचं म्हणणं असतं. आणि जेव्हा आम्ही तपासतो की अभ्यासाच्या भरात आहाराकडे दुर्लक्ष केलं जातं, 12-12, 14-14 तास हा अभ्यास केला जातो, त्यामुळे आहाराकडे दुर्लक्ष होऊन बी12 डेफिशियन्सीमुळे स्मरणशक्ती नीट नसेल तर त्या अभ्यासाला काय उपयोग. यांना आम्ही 5 इंजेक्शन किंवा महिना 2 महिने बी12च्या गोळ्या देऊन बरेच पेशंट हे चांगले होतात. तर हे पण एक उदाहरण आहे. आणि याच्यात मला एक

प्रामुख्याने सांगावं असं वाटतंय की आता बरेच मुलं शिक्षणासाठी बाहेर पडतात. बारावी झाली की इंजिनिअरिंग, मेडिकल आणि अनेक शिक्षणासाठी बाहेर येतात. नाशिकमध्ये पण बरेचसे कॉलेजेस आहेत, त्यात बऱ्यापैकी मला महिन्यात 3 ते 4 तरी मुलं हे इंजिनिअरिंग मेडिकलचे माझ्याकडे येतात की आधी मला रक्त कमी झाल्याचं म्हणजे त्यांना कळत नाही, पण त्यांना दम लागतो, धाप लागते, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, असा पांढरा चेहरा दिसतो म्हणून माझ्याकडे.

0: Kia Anuja. Government lifts Iran war-linked curbs on commercial LPG, writes Hindustan Times. A headline in the Indian Express writes, from Sunday, India will resume tourist visas for Bangladesh nationals. Netra, India's airborne surveillance platform, gets final operational nod, states the Hindu. Sportspersons will now be allowed to carry javelins and bulky sports equipment on trains, even if they exceed the prescribed dimensions, according to the Railway Ministry, except pole vaults, informs the Pioneer. Another headline in the Pioneer writes, government expands QR code tracking to key drug categories to curb counterfeits. And finally, millions breathe easy. As the Times of India reports, CBSE students already in standards 7th to 9th with foreign language can keep their current combination till 10th. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Sarabjit. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi and Queen Maxima of Netherlands discuss India's digital public infrastructure-led revolution. Government restores commercial LPG supplies to pre-crisis levels, withdraws sectoral restrictions. FIR lodged against 8 named accused and several unidentified persons in connection with Ayodhya Ram Mandir donation case. IMF says India continues to be major driver of global economic growth despite economic impact of Iran conflict and higher energy prices. In football, Ecuador advanced to FIFA World Cup knockout stage, beating Germany 2-1 in New Jersey. And in cricket, Shefali Verma powers India to 5-wicket win over Bangladesh in Women's T20 World Cup in Manchester. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा.
3: हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार FTA हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया

0: ग्लोबल फोरमच्या युके इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज आयएमएफने कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 21 जून रोजी झालेल्या नीट UG पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तरतालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तरतालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1,520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी काराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3,000 घरं उद्ध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथं झालेल्या गट ईच्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर इथे काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी ट्वेंटी सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू 1500 जखमी. आणि महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
3: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.

0: वाग तायडे, चहा लय भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लयच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचंय त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या तायडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लयच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.
2: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण तिथं जे घडणार होतं ते इतिहासाला नवी दिशा देणारं होतं.
3: पुरोहितजी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
4: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
5: काय म्हणताय पुरोहितजी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
4: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
3: पुरोहितजी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
4: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
6: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठिणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
1: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल.
0: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषणं ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाचं दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता, त्याचं पुढं काय झालं ते ऐक.
7: अरे हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं? आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला.
8: हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही. बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात.
6: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते. महाराज खाली उतरतात.
3: काय गंगाराम, कसा चालला व्यवसाय?
9: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही, लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात.
3: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे, कडक.
10: महाराज चहा पितात आणि लोकांच्या घोळक्यात शांतता पसरते.

0: किती थोर विचार! स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जागा केलं.
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या. त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठलं असेल? चल ऐकूया.
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस.
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते. तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली. तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण.

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत, त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हाडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जहागिरी नसते. संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.
2: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.
3: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
2: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.

0: अद्भुत. घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली. पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वस्तीग्रहांचं जाळं विणलं. नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला.

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब, बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं, यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाज याला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजाश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

0: शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपटसृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय.
2: शाहू छत्रपती.

0: योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे। मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केलंय।
1: मॅग, कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात। कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज। चल तायडे, आता इतिहास तर समजला, पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया। चल आधी गरमागरम जेवण करूया।

श्रोतेहो, आत्ताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत, सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. पात्र परिचय: शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉक्टर श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत

0: खोले. निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
1: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष

0: छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: मुंबईतला पारशी समाज मुळातच धनाढ्य आणि परोपकारी. व्यापारातून कमावलेलं धन पुन्हा समाजाला परत करायचं या भावनेतून समाजसेवा करणारा. याच समाजातले जमशेटजी जिजीभाय, त्यांच्या पत्नी लेडी आवाबाई जमशेटजी त्यांच्यासारख्याच दानशूर.
2: आवाबाई मुंबईतले धनाढ्य व्यापारी फ्रामजी नुसेरवांजी बाटलीवाला यांची कन्या. जमशेटजी जिजीभॉय हे फ्रामजींचे भाचे. जमशेटजी आपल्या मामाचं बोट धरूनच व्यापारात आले होते. अंगभूत हुशारी, तल्लख बुद्धी आणि कष्ट करण्याची तयारी या गुणांवर त्यांनी स्वतंत्र व्यापारात जम बसवला आणि लवकरच ते मुंबईतले यशस्वी व्यापारी म्हणून नावारूपाला आले. आपल्या भाच्याचं कर्तृत्व पाहून फ्रामजींनी आपली कन्या आवाबाई हिचा विवाह जमशेटजींबरोबर लावून दिला. या विवाहात आवाबाईंना स्त्रीधन म्हणून फ्रामजींकडून खूप मोठी रक्कम देण्यात आली.
1: या रकमेतूनच माहीमच्या खाडीवर पूल बांधायचं त्यांनी मनावर घेतलं आणि आपला मनसुबा यजमान जमशेटजींना सांगितला. ते तर कर्णाचे अवतार, त्यांना ही कल्पना आवडली नसती तरच नवल. त्यांनी पुलासाठी पैसे देऊ केले पण आवाबाईंनी ते नाकारले. त्यांनी स्वतःच्या स्त्रीधनातून हा पूल उभारण्याचं ठरवलं असल्याचं जमशेटजींना सांगितलं. त्यांनीही पत्नीला पाठिंबा दिला.
2: आवाबाईंनी जमशेटजींच्या माध्यमातून आपला प्रस्ताव सरकारपर्यंत पोहोचवला. मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज ऑर्थर यांनाही हा प्रस्ताव आवडला आणि त्यांनी तो लगेच मंजूरही केला. काही दिवसांनी मुंबई प्रांताच्या सरकारनं आवाबाईंचा प्रस्ताव स्वीकारल्याचं आवाबाईंना कळवलं आणि आवाबाईंनी पुलाच्या बांधकामासाठी देऊ केलेली रक्कम सरकार जमा करण्याची विनंती केली. लगेचच आवाबाईंनी विना विलंब रोख रुपये 1,47,000 सरकारच्या तिजोरीत जमा केले.
1: पुलाची रक्कम जमा केल्यानंतर सरकारच्या इंजिनिअरिंग खात्याने

0: लगेचच कामाला सुरुवात केली. पुलाच्या जागेचा सर्व्हे पूर्वीच झाला होता. आराखडेही तयार होते. त्याच्यावरची धूळ झटकण्यात आली. आराखड्यामध्ये थोडेसे बदल करून लेफ्टनंट क्रॉफर्ड याने 4 कमानी असलेल्या पुलाचा अंतिम आराखडा तयार केला. गव्हर्नर आर्थर यांनी आराखडा मंजूर केला. पुलाच्या बांधकामाची जबाबदारी बॉम्बे इंजिनियर्सच्या कॅप्टन क्रुकशँक यांच्याकडे सोपवण्यात आली.
1: दिनांक 8 फेब्रुवारी 1843 या दिवशी माहीम कॉजवेच्या बांधकामाचा नारळ वाढवण्यात आला आणि बांधकामाला सुरुवात झाली. पुढच्या 2 वर्षात माहीमच्या खाडीवर माहीम वांद्रे जोडणारा पूल माहीम कॉजवे तयार झाला आणि मुंबई बेट साष्टीशी कायमचं जोडलं गेलं. मुंबईकर आणि साष्टीकर आता एकमेकांकडे दिवसाच्या आणि रात्रीच्याही कोणत्याही प्रहरी कोणत्याही मोसमात निर्धास्तपणे जाऊ येऊ शकणार होते.
0: दिनांक 8 एप्रिल 1845 ही कॉजवेच्या उद्घाटनाची तारीख मुकरर झाली. समारंभाचं अध्यक्षस्थान गव्हर्नर आर्थर भूषवणार होते. लेडी आवाबाई आणि सर जमशेटजी जिजीभॉय या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असणार होते. ईस्ट इंडिया कंपनीचे बडे अधिकारी, मुंबईतले बडे व्यापारी, सैन्याधिकारी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार होते.
1: ठरलेल्या दिवशी माहीम कॉजवेचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं आणि कॉजवे लोकांकरता खुला केला गेला. दुसऱ्या दिवसापासून मुंबईकर आणि साष्टीकर कोणत्याही ऋतूत आणि दिवसाच्या कोणत्याही प्रहरात पुलाचा उपयोग करण्यास मोकळे होते.
0: उद्घाटनाच्या दिवशी कबूतर खाण्यानजीकच्या दादर मेन रोड पासून माहीम कॉजवे पर्यंत जाणारा रस्ता स्वखर्चाने बांधून देणार असल्याचं जाहीर करून लेडी जमशेटजींनी मुंबईकरांना आणखी एक गोड बातमी दिली. त्यासाठी लागणाऱ्या 20,000 रुपयांची रक्कमही त्यांनी कार्यक्रमातच गव्हर्नरांच्या ताब्यात दिली.
1: समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गव्हर्नर आर्थर यांनी कॉजवेच्या बांधकामाकरता ईस्ट इंडिया कंपनीनं केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. निधीच्या कमतरतेमुळे कंपनी पूल बांधू शकत नव्हती. त्याचवेळी लेडी आबाबाई जमशेटजींनी पुढाकार घेऊन स्वखर्चानं पूल बांधला आणि मुंबईकरांची एक मोठी अडचण कायमची दूर केली. याबद्दल मुंबईकरांच्या वतीनं लेडी आबाबाई जमशेटजी यांचे आभार गव्हर्नरांनी व्यक्त केले. कॉजवेपर्यंत पोहोचण्याचा मातीचा रस्ता पक्का करण्याकरता आणखी 20,000 रुपये देऊ केल्याबद्दलही गव्हर्नरांनी लेडी जमशेटजी यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे लेडी आवाबाईंच्या सन्मानार्थ या रस्त्याचं नामकरण लेडी जमशेटजी रोड आणि कॉजवेचं नामकरण लेडी जमशेटजी कॉजवे असं करण्यात आलं असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि समारंभासाठी जमलेल्या मुंबईकरांनी हात उंचावून लेडी जमशेटजींच्या नावाचा जयघोष सुरू केला.
0: आपल्या आभाराच्या भाषणात जमशेटजी जिजीभॉय यांनी लेडी जमशेटजींना मुंबईकरांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ईस्ट इंडिया कंपनी आणि गव्हर्नर सर जॉर्ज आर्थर यांचे आभार मानून लेडी जमशेटजी यांची एक विशेष विनंती गव्हर्नरांच्या समोर ठेवली. लेडी जमशेटजींनी या कॉजवेच्या वापरासाठी कोणत्याही मुंबईकराकडून, मग तो गरीब असो वा श्रीमंत, शेतकरी असो वा व्यापारी, कोणत्याही प्रकारचा टोल कधीही आकारण्यात येऊ नये अशी सरकारकडे नम्र विनंती केल्याचं सांगितलं. जमशेटजींनी हे सांगताच समोर बसलेल्या मुंबईकरांनी घोषणा देऊन आपला आनंद व्यक्त केला. गव्हर्नर आर्थर यांनी मान हलवून लेडी जमशेटजींची ही विनंती मान्य केली.
1: दुसऱ्याच दिवसापासून माहीम आणि वांद्र्याला जोडणारा लेडी जमशेटजी कॉजवे माहीम कॉजवे सुरू झाला आणि लोकांची रहदारी वाढू लागली. मुंबई आणि साष्टी कायमस्वरूपी जोडलं गेलं. दळणवळण सुलभ झालं. तशी वांद्र्यापासून पुढे लोकवस्ती वाढू लागली आणि पश्चिम उपनगर आता आकाराला येऊ लागली.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची.
3: आज आपण ऐकला माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा 3रा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. ऐकत रहा अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी.

समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना के.

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 46. सकाळचे 9:10 झाली आहेत. गीतबहार, चित्रपट संगीत.

आनंद भाटे आणि सहकलाकारांनी गायलेलं बालगंधर्व या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मूळ पद्यरचना आणि संगीतकार अण्णासाहेब किर्लोस्कर.

0: हे गीत होतं बालगंधर्व चित्रपटातलं मूळ पद कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर.
1: झाली सोय
2: कशाची?
1: बँकेच्या फीची
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: बालगंधर्व चित्रपटातलं गीत आनंद भाटे यांनी गायलं होतं. हे पद गोविंद बल्लाळ देवल यांचं आणि संगीत होतं कौशली नामदार यांचं. याबरोबरच गीतवाहार कार्यक्रम संपला. 9:30 वाजलेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम MD चा काळ थंडरची ललकार. यात सहभागी आहेत नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक. सादरकर्ते आहेत सतीश रेवे.
2: हॅलो पार्थ, बाळा कसा आहेस? अभ्यास सुरू आहे ना व्यवस्थित?
3: हो बाबा, छान सुरू आहे अभ्यास.
4: अहो मलाही बोलू द्या, शेवटचं वर्ष आहे तुझं, हलगर्जी करू नकोस.
3: हो आई, नाही करत. आई, एक नवीन कोर्स आलाय ग, त्यासाठी पैसे हवे होते. पाठव ना ग. बर आई, ठेवतो मी फोन, थोडा अभ्यास करायचा आहे, पण नक्की पैसे तेवढे पाठवा आई.
4: ओके बाळा, आम्ही पाठवतो आणि काळजी घे. हा
2: अरे पार्थ, हे बघ नवीन ड्रग आलाय बाजारात, स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे. चल सोबत मिळून घेऊ.
3: चल चल चल, जाऊया जाऊया. अरे वा, सर्व मिळून घेऊया आपण. चल.
2: चेअर्स.
5: हॅलो हॅलो पार्थचे बाबा, मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुमच्या पार्थला आम्ही ड्रगची तस्करी करताना पकडलंय. शिवाय ड्रगच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तुम्ही त्वरित या.
2: पार्थची आई, पार्थनी हे काय करून बसलाय हा?
4: अहो हे काय होऊन बसलाय. श्रोते हो, किती भयानक आहे ही परिस्थिती. आई वडील जे आपल्या पाल्यांसाठी वाटेल ते करायला तयार असतात, परिस्थिती अभावी कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी बाहेर सुद्धा पाठवतात. आशा एवढीच असते की मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. मुलगा बाहेर शिकायला गेला हे किती आनंदानं आणि गर्वानं ते मिरवत असतात, पण वास्तव्य काही वेगळंच असतं. दारू ड्रग्सच्या नशेत कित्येक जण त्यांचे प्राण गमावतात. या सर्वांना या गर्तेतून बाहेर काढणं, त्यांचं भविष्य वाचवणं, अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी थांबवणं आणि त्याच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य आणि अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगानं या तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढणारे ऑपरेशन थंडरच्या माध्यमातनं स्वतः प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून अंमली पदार्थ आणि अवैध व्यापाराला आळा घालणारे नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त IPS अधिकारी डॉ रवींद्र सिंगल यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपण त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या कार्याविषयी आणि तरुण पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात. तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
6: खूप धन्यवाद मॅडम.
4: सगळ्यात आधी तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अल्कोहोल, गांजा, चरस, हेरोईन यासारख्या जे पारंपरिक अंमली पदार्थांची नावं ऐकत आलेलो आहे आपण, तर त्यात आता सिंथेटिक ड्रग्स पण खूप वाढत चालले आहे असं ऐकिवात आहे. यात MD म्हणजे मॅफड्रॉन हे नाव प्रामुख्यानं समोर येऊ लागलंय. याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
6: अगदी बरोबर मॅडम. जे पारंपरिक जे ड्रग्स होती जे आपण ऐकत होतो, परंतु ह्याशिवाय आत्ता सिंथेटिक ड्रग्स आलेले आहे जे नवीन आहे. मेफेड्रोन जसं आपण सांगितलं, तसेच LSD नावाची एक ड्रग्स आहे आणि इतर काही कॉम्बिनेशन बनून नवीन ड्रग्स येत आहे. त्याशिवाय काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेत आहे त्याच्यातही केमिकल बेस्ड ते आहे. तर हे एक गंभीर विषय झालेला आहे आणि ते याला प्रिपेअर करण्यासाठी काय मोठी जागा लागत नाही. ते छोटासा जर एक 10x10 खोली असली किंवा त्याच्यापेक्षा जरी लहान असली तर त्याच्यात केमिकल कॉम्बिनेशन्सनी ते बनू शकतात. तर एक गंभीर समस्या झालेली आहे आणि हे कुठे म्हणजे आपल्याला वाटेल की हे सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी आहे, हे स्लम्स आहे किंवा एखादी फॅक्टरी बंद आहे किंवा कमर्शियल एरिया आहे, हे कुठेही सुरू होऊ शकतं आहे. तर हे एक मोठा एक आव्हान सगळ्यांच्या समोर आहे. पोलीस तो आहेतच, त्याच्यासाठी NCB आहे, ANTF डिपार्टमेंट आपला स्टेट पोलीसचे आहे, ते सगळे आहे. परंतु ही समाजासाठी एक मोठी समस्या झालेली आहे.
4: नक्कीच. आणि मुख्यतः हे ड्रग्ज घेणारे तरुण वर्ग आढळून येतात, मग ह्या तरुणांच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम मुख्यतः होत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा?
6: आम्ही ज्याप्रमाणे मुलांशी बोललो आहे, काही मूवीज जर तुम्ही बघितले, हे रियालिटी दाखवत आहे की कसे कसे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो. माझं असं म्हणणं आहे स्वतः की त्यांचे एक ते मेंदूवर फार मोठा त्यांचे परिणाम होतो, म्हणजे मानसिक दृष्टीने ते वीक होऊन जातात, स्वतःवर कंट्रोल राहत नाही, एंग्झायटी वाढतात, डिप्रेशन वाढतात, आणि काही मुले जे आहेत आपले स्वतःचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात. हा फार गंभीर ते नेगेटिव्ह परिणाम आपले मेंदूवर होतो. याशिवाय फिजिकल आपलं जे एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरही परिणाम होतो. आपला जे डाईट आहे तो कमी होऊन जातो, आपला जे वीकनेस वाढतो, फार एकदम दुसऱ्यांशी बोलताना स्वतःवर संयम राहत नाही, म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल हे मुले होऊन जातात. आणि आम्ही तो असं बघितलेलं आहे काही यंग मुले म्हणजे 16-17 वर्षाचे ते आपले पेरेंट्सवर पण भात उचलतात, इथपर्यंत त्यांची मानसिकता होऊन जातात, म्हणजे स्वतःवर कंट्रोलच राहत नाही.
4: नक्कीच सर. आणि NPDS कायद्यानुसार मॅफेड्रॉन बाळगणं किंवा व्यापार करणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे, मग ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कुठली शिक्षा होऊ शकते?
6: याच्यात जे आहेत ना, कुठली ड्रग्स असली, आपला NDPS ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे, म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल क्वांटिटी असली आणि कमर्शियल क्वांटिटी असली, असं तीन भागात त्यांनी हे दिलेलं आहे. आणि त्याच्यात जसं थोडी क्वांटिटी असली तर त्याची 1-2 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन पण आहे. दुसरा जर असली तर त्याचे 10 वर्षपर्यंत आहे. काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जर असले त्याला डेथ पेनल्टी पर्यंत आहे. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जजची नियुक्ती पण होतात, म्हणजे हा स्पेशली ट्रीट करण्यात आलेला आहे ह्या कायद्यामध्ये जे केसेस असतात. तर ह्याच्या जे आहे शिक्षा फार गंभीर असतात. याशिवाय जर एखादी छोटी क्वांटिटीमध्ये किंवा एखादा जे घेतो माणूस यंगस्टर्स आणि त्यांनी जर कोर्टासमोर मान्यता दिली आणि तो त्याची इच्छा आहे की तो त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं आहे, मग असे पण तरतूद आहे कायदेमध्ये की त्याला तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवू शकतात. म्हणजे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला आनंद होत आहे की आम्ही आता असे 2 केसेसमध्ये जिथे मुलांनी सांगितलं की आम्हाला येथेतून बाहेर निघायचं आहे, मग त्यांनी कोर्टाने त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलेलं आहे.
4: आणि डॉक्टर सिंगल सर, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार प्रतिबंधासाठी जे आपण ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलं याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
6: हा, ऑपरेशन थंडर जो आहे एक फार मोठा एक लढा आपण सुरू केलेला आहे, जवळपास 2 वर्षाचे झालेले आहे. आणि याच्यात एक म्हणजे इंटरेस्टिंग सुरुवात झाली होती ज्यावेळेस मी इथे आलो होतो माझे ऑफिसला. मी लोकांना सगळ्यांना भेटतो जे व्हिजिटर्स येतात, तर त्याच्यात एक महिला आली, ती म्हणाली की साहेब मला एक पर्सनल मॅटर डिस्कस करायची आपल्याशी. मी म्हटलं आत्ता सगळे आहे, कारण मी ऑफिसच्या बाहेर जाऊन सगळ्यांना भेटतो. तर मी म्हटलं तुम्ही थोडी वेळ थांबा. मी हे संपूर्ण ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो ती महिला माझ्याकडे आली आणि ते रडायला सुरुवात त्यांनी केली. ती म्हणाली की साहेब माझा एक 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो याचे आधी गेलेला आहे आणि इतका खराब घरामध्ये परिस्थिती आहे सध्या, तो कोणाची ऐकत नाही, आमच्यावर हात उचलतो, माझे पतीवर हात उचलतो आणि घरात चोरी करतो आणि काही म्हणजे कंट्रोल त्याच्यावर नाही आहे. तर हे मला वाटलं की इट इज सच अ सिरियस इश्यू. एक महिला ज्याचे घरात असं चालू आहे तर त्याची काय परिस्थिती असेल मानसिक, हे इथून सुरुवात झाली होती. याच्यात त्यावेळेस आम्ही सांगितलं की इतकं जर गंभीर हे समस्या आहे तर आम्ही एक त्याची मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सगळे समाजाचे वर्ग आहे ते

0: आणि त्याच्यात सायकेट्रिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, आमची पोलीस फोर्स असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आम्ही याच्यात इन्वॉल्व केला, मीटिंग घेतली आणि देन फोर्सफुली जे याच्यात इन्वॉल्व होते म्हणजे विकणारे आणि हे जे पॅडलर्स वगैरे ते सगळ्यांच्यावर एकच दिवशी आम्ही धाड टाकली आणि जवळपास 800-900 लोकांना उचललं आम्ही रात्री. म्हणजे असा ऑपरेशन केला की एकदम दहशत त्याची झाली. आणि त्याशिवाय नंतर मग त्याच्यावर ॲक्शन्स वगैरे घेतले, घरझडत्या वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही येतो कुठून, कारण आपल्याकडे जे येणे दोनच मार्ग आहे. तो एक आहे वेस्टर्न इंडिया जे आहे तिथे जे आपला गोल्डन क्रेसेंट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान तिथून जो भाग आहे ते आतमध्ये येतात, पंजाब आणि हरियाणा मग राजस्थान मध्य प्रदेश आणि आपल्याकडे. आणि ईस्टर्न साईडला तुम्ही बघितलं तर आपला हे गोल्डन ट्रायंगल आहे, तिथे गोल्डन ट्रायंगलमध्ये लाओस बर्मा व्हिएतनाम हे जे तिथून जे आहे तो आपला दुसरा मार्ग आहे, म्हणजे तो तिथून वेस्ट बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टनी खाली येऊन आपल्याकडे. आणि आपला एक हायवे आहे म्हणजे मेजर जंक्शन आहे नागपूर, रेल्वेनी पण येतात. मग नंतर आपण अजून शोधला तर आम्हाला दिसला की काही वेळेस ते लक्झरी बसेसमधून पण इथे येत आहेत. म्हणजे पोरस आहे आपला नागपूर जिल्हा. आपल्याला काम काय काय करायचे तर आपण निवडून घेतलं की हे याच्यावर करायचे. मग त्याच्यानंतर आमची जी NDPSची जी टीम आहे क्राईम ब्रांचमध्ये त्यांची सेपरेट मीटिंग घेतली, कायद्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही जर रेड करायचे आहे, तुम्हाला जर अरेस्ट करायचे आहे तर तरतूद काय काय आहे, तर ते केलं. म्हणजे सगळी डायरेक्शननी आम्ही त्यांना तयार केला. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीही आम्ही जवळपास 3.5 कोटीचा जप्त केला होता. आता ह्या वर्षी आत्तापर्यंतच आपण जवळपास 3 कोटीचे मुद्देमाल जप्त केलेलं आहे आणि त्याचे सगळे प्रकारचे ड्रग्स आहे. म्हणजे आम्ही हे जे आहे लढा देतो आहे. याशिवाय आपली अवेअरनेसही चालू आहे. म्हणजे आपण एक वेळ एक साईडला तो आपण क्रिमिनल्सशी लढतो आहे, मग जे विक्टिम्स आहे आणि जे यंग आहे लोक त्यांना कसे थांबवायचे आहे ते ह्या साईडला वळणार नाही, तर ते अवेअरनेस पण शाळामध्ये कॉलेजेसमध्ये किंवा त्याचे सोसायटीजमध्ये इथेही चालू आहे. आणि आपले सारखे जे मीडियम्स आहेत त्या मीडियम्सचाही आम्ही वापर करतो आहे. आम्ही ऑपरेशन थंडरचा वेगळा वेबसाईट बनवलेला आहे, आमच्या यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे आणि मी पर्सनली पण दर बुधवारी वेडनेसडे वाईब्समध्ये मी एक आव्हान सगळ्यांना करतो की कसे ते लांब राहिले पाहिजे. म्हणजे आमच्या डेडिकेटेडली आमची पोलीस फोर्स आम्ही पर्सनली याच्यावर काम करतो आहे.
1: नक्कीच कामाचं स्वरूप खूप मोठं आहे ऑपरेशन थंडरचं आणि यात नक्कीच 100% काय 200% यश मिळणार सगळ्यांना अशी आपण आशा करूया.
0: बिलकुल मॅम.
1: आणि अंमली पदार्थाची तस्करी हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे आज प्रशासनासमोर उभा आहे. मग कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या आपण रोज आपण वाचत असतो वर्तमानपत्रातनं, यासंबंधी कुठली आव्हानं उभी आहेत मग आज?
0: मग जसं मी सांगितलं आता की हे पोरस आहे म्हणजे इतके ओपन एरियाज आहे आणि याच्यात जे आहे जर एखादा जसे गांजा एक ट्रक ओडिसामधून सुरुवात झाली त्याची मग तो येतो. आता परवाच आम्ही पकडला 200 KG गांजा. ते स्टील होता, स्टीलचे जे शीट्स रॅप केलेले त्याच्यात आतमध्ये त्यांनी ते ठेवले होता गांजा. आणि हे ते आम्हाला इंटेलिजन्स मिळाली होती की असं जे चालू आहे, मग आम्ही त्याचं ट्रॅकिंग करत होतो तर ते आम्ही पारडीमध्ये त्याला पकडला आणि तिथे ते जप्ती केली. मग आता बघा तो स्टीलसाठी तो ट्रेलर होता त्याच्यात गांजा ठेवलेला होता. मग इतकं मोठं आव्हान आणि आपण सगळे ट्रक्स वगैरे असे थांबू शकत
1: नाही,
0: तर तो एक मोठा आव्हान आहे. तर त्याशिवाय आता लक्झरी बसेसमध्ये आपण पकडलेला आहे, तर काही वेळेस मुंबईवरून येत होता, आम्हाला माहिती मिळाली की असं येतो आहे, आम्ही चेक केलं आणि तिथे MD आम्हाला सापडली. तसेच मध्य प्रदेशवरून काही वेळेस येतात. तर हे जे सगळे जे आहे ना ते थोडा एक आहे त्याच्यात चॅलेंज. आणि याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे ते भारत सरकारच्या तेही एक कोऑर्डिनेट करतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याशिवाय आता ANTF जे अँटी नार्कोटिक्स सेल जे तयार करण्या फोर्स तयार करण्यात आलेली महाराष्ट्र लेवलवर आणि लोकल लेवलवर आम्ही, तर हे पण आमच्या सगळ्यांच्या एक दुसऱ्याशी माहिती एक्सचेंज करणे तो एक असतो. लोकल इंटेलिजन्स जे जुने जे लोक आहे याच्यात पडलेले आहे ते सगळं मिळून एक मोठा चॅलेंज आहे. कोऑर्डिनेशनचा चॅलेंज काही वेळेस असतो, परंतु मला असं वाटतं की सध्या चांगलं काम चालू आहेत.
1: नक्कीच डॉक्टर सिंगल सर, आजची तरुण पिढी खूप ड्रग्सकडे आकर्षित झालेली दिसते आहे, यामागे काय कारण असू शकतं आपण काय सांगू इच्छिता?
0: याच्याबद्दल मी भरपूर विचार

0: केलं आणि त्याच्यात मला स्वतःला असं वाटतं आहे की आज जे आहे युवा पिढी त्याला असं वाटतं आहे की मला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. त्याशिवाय जे सध्या एक न्यूक्लिअर फॅमिलीचा जे कॉन्सेप्ट आहे त्याच्यात जे आहे ना मुलांशी संभाषण, मुलांची ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल हे कुठेतरी मला असं वाटतंय की कमी झालेलं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एक दुसरेबद्दल विचार करत होते सगळं होता तर तो कमी झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आजकाल जे मुले आहेत तर कुठे जातात लहान वयात ते दारूचे व्यसन करतात, सिगरेट स्मोकिंग करतात, सिगरेटचे नंतर ते काहीतरी त्याच्यात भांग वगैरे टाकतात किंवा गांजा टाकतात, त्याच्यानंतर मग दुसरा ड्रग्स घेणे सुरुवात करतात, मग त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे घेतात. म्हणजे त्यांनी टाकला तर एकदम किक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतं आहे, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जात आहे, एन्झायटीमध्ये घेऊन जात आहे आणि तुमच्या स्वतःवर कंट्रोल कुठेतरी सुटतो आहे हे त्यांना त्यावेळेस लक्षात राहत नाही. तर हे जे आहे की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे हे चुकीची जी त्यांची धारणा बनते आहे तर त्याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याच्या संपूर्ण समाजाने. आता मुलांची ॲक्टिव्हिटीजवर आपण बघितलं पाहिजे, ते शाळामध्ये पण त्याच्यावर काय तो करतो आहे, वेळेवर येतो आहेत की नाही, त्याची हावभावमध्ये काय बदलाव आलेला आहेत का, सायकोलॉजिकली तो हायपर टेन्शन झालेला आहे, हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहेत का, त्याची वीकनेस आलेली आहे त्याच्यात, असंच घरात पण त्यांनी बघितलं पाहिजे. माझं तो असं म्हणणं आहे की आई वडिलांनी त्याचे टॉयलेटपर्यंत जाऊन चेक केला पाहिजे, कुठेतरी तो स्मोकिंग करतो आहेत का, त्याच्यात काहीतरी सापडतो आहे का डस्टबिनमध्ये, किंवा त्याचे तो जेवण व्यवस्थित करतो आहेत की नाही, त्याच्या जो बॅग आहे स्कूलच्या शाळाच्या तर त्याच्यात त्यांनी काय ठेवलेलं आहे. तर हे गोष्टीवर बघणे सगळ्यांच्या मला असं वाटतंय की रोल आहे. तर हे जर आपण केला तर मला असं वाटतंय की जे त्यांच्या स्वतःवर कंट्रोल सुटतो आहे ते कुठेतरी आपला त्याच्यात इंटरव्हेन्शन गरजेचे आहे.
1: निश्चितच. आणि व्यसनाधीन तर आजची तरुण पिढी होतच चालली आहे, पण मग त्यामुळे गुन्हेगारीच्या पण विश्वात ते अडकत चालले आहे, याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे, फार सेन्सिटिव्ह मुद्दा आपण टच केलेला आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की आता जे कुठलेही केसेस असतील त्याच्यात चोऱ्याची केसेस असतील, मर्डरची असतील, अटेम्प्ट टू मर्डर म्हणतो, ह्या सगळे केसेसमध्ये ज्युवेनाईल्सचा रोल, जे म्हणजे 16 ते 18 किंवा 18 वर्षापर्यंतचे जे मुले आहे जनरली या वयात ते सापडतात. त्याशिवाय आम्ही पाहिलं की जसं मी सांगितलं कुठली पार्टी असली नाईट आऊट करायची आहे तर नाईट आऊटमध्ये मग कुठेतरी कोणाच्या घरी जातात मग काय करतात त्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही. आणि हे जे आपण एक वेळेस ह्याच्यात पडले तर आम्ही पाहिलेलं आहे की ते व्यसन अधीन जातात. म्हणजे हे जे मंडळी आहे फार एक्सपोज्ड आहे आणि याच्या इथे आणि आम्ही तो असं पण पाहिलेलं आहे काही मुली आणि मुलांना ल्योर करतात ह्याच्यात, सुरुवातीला फ्रीमध्ये देतात म्हणजे काही पैसे घेत नाही, तुम्ही ट्राय करा असं असा. आणि याच्यात मागे गँग्स पण आहे, त्यांना माहिती आहे एक वेळेस आमचे ह्याच्यात फसले तर त्यांची डिमांड वाढणार आहे आणि डिमांड म्हणजे त्यांचा बिझनेस वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर काही मुली तो जे अफोर्ड करू शकत नाही ते चुकीचे मार्गाने म्हणजे प्रॉस्टिट्यूशनपर्यंत ते तिथे अडकून जातात, त्यांना एक्सप्लॉयटेशन होतात त्यांच्या आणि सगळी दृष्टीने म्हणजे मानसिक, सामाजिक, इकॉनॉमिकली त्यांच्यावर अटॅक होतात आणि ते फार सिरियस इश्यू आहेत.
1: डॉक्टर रवींद्र सिंगल सर, मग या युवा पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आम्हाला सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: माझी सगळ्यांना अशी विनंती राहील की आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे आणि हे जे लढाई आहे नुसतं पोलिसांच्या नाही आहे, हे आपली फॅमिलीपासून परिवारापासून सुरू होतो, शाळापर्यंत जातो आणि मग समाजाचे ते अंग बनतात, म्हणजे आपली जे मंडळी पूर्ण जे युवा मंडळी असो कोणी असो ते समाजापर्यंत जातात, मग हे सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे. आणि पोलीस जे आहे त्याचा रोल फार महत्त्वपूर्ण आहे की त्यांच्याकडे जर माहिती कुठली आली तर जी माहिती आमच्याकडे आलेली आहे कोणी दिलेली आहे ते गुप्त ठेवणे, सपोर्ट करणे आणि ते पॅरलेली इंटेलिजन्स काढणे की असा होतो आहे कुठे होतो आहे हे सगळी गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तो आमचं काम आहे, महानगरपालिकेचं काम आहे, तसेच समाजाचं एक मोठं ह्याच्यात काम आहे. मग एक माझा एक ह्याच्यात एक पॉझिटिव्हिटी दिसतो आहे की ह्या ऑपरेशन थंडरमुळे मला असं दिसतं आहे की आपण जर सगळ्यांनी आपण सगळे सोबत राहिले तर त्याच्या आपण मात करू शकतो आहे आणि आपण जिंकू शकतो आहे. आणि हे लढा हे सगळ्यांचं आहे, पूर्ण समाजाचं आहे,

0: समाजासाठी आहे, मग समाजाने सगळ्यांनी मिळून याला लढा दिला पाहिजे.
1: नक्कीच. डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलं, यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.
0: जय हिंद मॅडम, थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार. यात सहभाग होता नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक यांचा. सहभागी कलावंत होते सुरेंद्र पाटील, विजय राठोड आणि सारिका पाठक. सादरकर्ते होते सतीश रेवे. हे आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:50 झाली आहेत. सुगम संगीत भावद.

आरोही आगरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. दी ल बक्षी यांची ही गीतरचना होती आणि संगीत दिलं होतं अनिल आगरकर यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

कुणाल इंगळे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

गीतबहार कार्यक्रमात साधना सरगम यांनी गायलेलं मायेची सावली या चित्रपटातलं जगदीश केबुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रकाश देवळे यांचं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश पाडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत, सत्तेसाठी काहीही या चित्रपटातलं जयंत भिडे यांचं गीत, संगीत राहुल घोरपडे यांचं.

0: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

रवींद्र साठे आणि साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात. हे गीत होतं सत्यसाठी काहीही या चित्रपटातलं. भाव चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार याबरोबरच समाप्त होत आहे. सकाळचे 10:20 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत गांधी वंदना.

महात्मा गांधींची अशी श्रद्धा होती की सर्व प्राणी मात्र एकच आहेत. त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय, जे खालच्या श्रेणीचे जीव आहेत त्यांच्यावर आपला अधिकार आहे खरा, पण तो त्यांची कत्तल

करण्यासाठी नव्हे तर आपल्या इतकंच त्यांचंही कल्याण करण्यासाठी आहे, कारण आपल्यासारखाच त्यांच्याही शरीरात आत्मा आहे अशी माझी खात्री आहे. गायीचंच उदाहरण घ्या. बापू म्हणत, गाय म्हणजे कारुण्याची कविताच. त्यांच्या लेखी गाय म्हणजे दीनदलित मानवजातीची प्रतिनिधी. शेतकरी या जनावरांवर कितीतरी गोष्टींसाठी अवलंबून असतात आणि म्हणूनच गाय ही पवित्र वाटते. गायीशी किंवा बाकीच्या सर्वच प्राण्यांशी कुठल्याही प्रकारे निर्दयतेनं वागणं चुकीचं आहे असं बापूंचं मत होतं. गायीशी कोणतंच दुर्वर्तन केलेलं त्यांना मुळीच सहन होत नसे. गायीच्या दुधाचा अगदी शेवटचा थेंब निघेपर्यंत लोक दूध काढतात आणि तसं करत असताना सुद्धा गायीशी बराच क्रूर व्यवहार होतो आणि म्हणून बापूंनी गायीचं दूध पिणंही सोडून दिलं होतं. गोहत्येला बापूंचा विरोध होता. अनेक दृष्टींनी गोहत्या करणं चुकीचं होतं, परंतु गोहत्या बंद करण्याचा सगळ्यात चांगला उपाय गायीची उत्तम निगा राखणं हा आहे. दुर्बळ प्राण्यांना देखील कसं ममतेनं वागवायचं ते आपल्या धर्मामध्येच सांगितलेलं आहे. कोणत्याही हत्येचं, विशेषतः निरुपद्रवी प्राण्यांची हत्या करण्याचं समर्थन बापू करू शकत नव्हते. त्यांनी म्हटलंय, एका गायीला वाचवण्यासाठी मी एका माणसाची हत्या करणार नाही. त्याचप्रमाणे माणसाचा जीव कितीही मोलाचा असला तरी तो वाचवण्यासाठी मी गायीचा बळी देणार नाही. वैद्यकीय शास्त्रातील प्रयोगाच्या नावाखाली प्राण्यांची चिरफाड करणं किंवा त्यांना कष्ट देणं किंवा त्यांचा एखादा अवयव तोडणं बापूंना पसंत नव्हतं. यालाही त्यांचा विरोध असे. तरुण असताना आपण डॉक्टर व्हावं असं बापूंना वाटायचं, पण बेडूक किंवा इतर प्राण्यांची चिरफाड करायला त्यांचा जीव होईना आणि म्हणून त्यांनी तो विचार सोडून दिला. बापूंना प्राणी जगताची सेवा करण्याची तळमळ होती. माणूस आपली दुःख बोलून दाखवू शकतो आणि ती दूर करण्यासाठी प्रयत्नही करू शकतो, पण जनावरांना काही तसं करता येत नाही आणि म्हणूनच प्राण्यांची होणारी क्रूरता थांबवणं हाच परमधर्म आहे असं बापू म्हणत. माणसांच्या सेवेत प्राणीमात्रांची सेवाही येते असं ते मानत. अशा मानवसेवेला प्राणीमात्राच्या कल्याणाचं वावडं नाही असं ते सांगत. बापूंना लहानपणापासून रोपांची देखील आवड होती. त्यांच्या घराच्या परसात बाग लावायला जागा नव्हती म्हणून त्यांनी अनेक प्रकारची रोपं कुंड्यांमधून लावली आणि त्या कुंड्या छपरावर नेऊन ठेवल्या. परंतु गांधी कुटुंब जेव्हा राजकोटला राहण्यासाठी गेले तेव्हा तिथं मात्र त्यांच्या घराला चांगलं मोठं अंगण होतं आणि तिथं बापूंनी छोटासा बगीचा लावला. संध्याकाळी शाळेतून घरी आले की बापू त्या बागेत जायचे, निंदणी खुरपणी करून माती सारखी करायची आणि रोपांना पाणी घालायचं. बापू भल्या पहाटे उठत काही मित्रांना घेऊन गावाबाहेरच्या बागेत फिरायला जात, तिथल्या तळ्याकाठी आपले कपडे धुत आणि परत येताना आपल्या अंगणातल्या बागेत लावण्यासाठी काही रोपं घेऊन येत. असं करता करता निरनिराळ्या वनस्पतींची आणि फुलांची त्यांना माहिती झाली. रोपांची काळजी कशी घ्यावी ते आपल्या मित्रांना देखील सांगू शकत होते. झाडाझुडपांबद्दलचं हे प्रेम बापूंच्या जीवनात बऱ्याच काळपर्यंत कायम होतं. एक दिवस रात्र बरीच उलटून गेली होती. बांची झोपायची वेळ झाली होती, पण काही कापूस पिंजून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशीच्या कताईसाठी काही पोन्या करून ठेवाव्या आणि मगच झोपी जावं असा बापूंचा विचार होता. मीराबेन त्यासाठी धनुकली नीट लावण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी आश्रमातल्या एका स्वयंसेवकाला धनुकलीच्या दोरीला लावण्यासाठी बावळेची काही पानं आणायला सांगितलं. तो स्वयंसेवक गेला आणि जवळच्या एका झाडाची पूर्ण फांदीच तोडून घेऊन आला. तिला खूपच पानं होती. मीराबेननं त्या पानांकडे पाहिलं तेव्हा छोटी छोटी कोवळी पानं घट्ट दुमडून पडलेली दिसली. त्या बापूंच्या खोलीत गेल्या आणि ती पानं त्यांना दाखवत म्हणाल्या, पाहिलं बापू ही लहान लहान पानं कशी झोपेत दुमडली आहेत. बापूंना त्या कोवळ्या पानांची दशा पाहून राग आला आणि दयाही आली. ते म्हणाले, अगं केव्हाही झाडं ही आपल्यासारखी जिवंत असतात. ती जगतात, श्वास घेतात, खातात, पितात, अगदी आपल्यासारखंच आणि आपल्यासारखीच त्यांनाही झोप हवी असते. झाडं रात्री विश्रांती घेतात. रात्रीच्या वेळी झाडांची पानं तोडून आणणं काही चांगलं नाही. शिवाय तू ही इतकी पानं कशासाठी तोडलीस? थोड्याशा पानांनी देखील तुझं काम झालं असतं. कालच्या सभेत मी काय सांगितलं ते तू ऐकलं आहेसच. मी गरीब बिचाऱ्या फुलांबद्दल बोललो होतो. लोक जातात आणि माझ्यावर उधळण्यासाठी नाजूक फुलांचे ताफेच्या ताफे तोडून आणतात. माझ्या गळ्यात घालण्यासाठी त्यांचे हार तयार करतात. याचं मला किती दुःख होतं ते मी काल सांगितलं होतं ना. मीराबेननं मान डोलावली. या प्रथेविरुद्ध गांधी काय बोलले होते ते त्यांना आठवलं. ते म्हणाले होते, फुलांच्याऐवजी लोक मला हातांनी कातलेल्या सुताच्या माळा घालतील तर मला आनंद होईल.

आपण ऐकत होतात कार्यक्रम गांधी वंदना, आकाशवाणी मुंबई केंद्र. 10:30 वाजले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सादर करत आहोत नाद ब्रह्म. आज ऐकूया पंडित देवव्रत चौधरी यांचं सतारवादन. राग अहिर भैरव, मध्यलय रचना 1 तालात, द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ आनंद चटर्जी यांची. ऐकूया पंडित देवव्रत चौधरी यांचं सतारवादन, राग अहिर भैरव.

नादब्रह्मया शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित देवव्रत चौधरी यांचं सतार वादन आपण ऐकत होतात. राग अहिर भैरव आपण ऐकलात. तबला साथ आनिंदो चटर्जी यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, आज 11:05 सहज संवाद या कार्यक्रमात बालगंधर्वांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. नमन नटवरा अवश्य ऐका. 11:05 ते दुपारी 12:00 सहज संवाद.

रसिको नमस्कार. आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात मी दिनेश षडावतकर आपल्याशी संवाद साधत आहे. श्रोते, हृदयाच्या तारा जुळल्या की संवाद होतो आणि त्या तारा झंकारल्या की तो सहज संवाद होतो. आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात बालगंधर्वांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम नमन नटवर आपण ऐकणार आहोत. सहज संवाद. रसिकहो, पुण्याच्या शुक्रवार पेठेमध्ये मोरगावकर वाड्यानजीकच्या घरात 1988 साली आजच्याच दिवशी म्हणजे 26 जून रोजी एका अलौकिक सुराचा जन्म झाला. या सुराचं नाव नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व. 26 जून 1888 हा तो दिवस. श्रीपादराव आणि अन्नपूर्णाबाई राजहंस यांच्या पोटी जन्म घेतलेला हा नारायण मराठी संगीत रंगभूमीला वैभवाचे दिवस दाखवण्यासाठी जणू हा नाट्य नारायण उतरला होता.

वडील श्रीपादराव राजहंस यांना गायन आणि सतारवादनाची आवड होती आणि आई अन्नपूर्णाबाई यांना गाण्यामध्ये रुची होती. पण नारायणांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं या हेतूनं त्यांनी त्यांचे एक नातलग जळगावातले प्रसिद्ध वकील आबासाहेब म्हाळस यांच्याकडे नारायणाला पाठवून दिलं. मात्र नारायणाचं मन काही शिक्षणात रमत नव्हतं. सुमधूर आवाज जन्मजात मिळालेला होता, त्यामुळे गाण्याकडे त्याचा विशेष ओढा होता. आणि हे लक्षात घेऊन वकील साहेबांनी संगीताचं शिक्षण घेण्यासाठी नारायणाला मेहबूब खान या गवयांकडे पाठवलं. खान साहेबांनी उत्तम प्रकारे त्यांच्या गायनाची पायाभरणी केली आणि थोड्याच दिवसात रसिक हो तो सुप्रसिद्ध शुभयोग लोकमान्य टिळकांच्या रूपानं नारायणाच्या जीवनामध्ये आला.

एका अर्थानं मराठी संगीत रंगभूमीला गजानन पावलं. वय वर्ष अवघ 10. नारायण एकदा पुण्याला चुलत चुलते यशवंतराव कुलकर्णी यांच्याकडे गेला होता आणि त्या सुमारास एक अद्भुत घटना घडली. हे यशवंतराव कुलकर्णी, त्यांचे चुलत चुलते जे होते ते केसरीमध्ये कामाला होते आणि एक दिवस नारायणाला घेऊन ते लोकमान्य टिळकांकडे गेले. म्हणाले, बळवंतराव हा मुलगा फार छान गातो. मग त्याला गाऊन दाखवायला सांगितलं. नारायणाचा सुमधूर आणि सुरेल आवाज ऐकून लोकमान्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली, अरे हा तर बालगंधर्व, किती सुरेख गातोय. अशी शाबासकी मिळाल्यावर त्यांचा हुरूप वाढला आणि इथेच नारायण श्रीपाद राजहंसाचा बालगंधर्व झाला.

बालगंधर्वांचा मराठी संगीत रंगभूमीवर प्रवेश होण्यात सुद्धा टिळकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. घरच्या गरिबीमुळे नारायणाला कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली आणि यासाठी लोकमान्य टिळक, शाहू महाराज यांनी प्रयत्न केले, घरच्यांचं मन वळवलं आणि नारायणराव बालगंधर्व यांचा किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये प्रवेश झाला. किर्लोस्कर नाटक मंडळींची परिस्थिती तेव्हा फारशी बरी नव्हती, पण बालगंधर्वांच्या आगमनामुळे कंपनीला पुन्हा बरकत येईल अशी आशा निर्माण झाली. 1905 वयाच्या 17 वर्षी त्यांनी कंपनीमध्ये प्रवेश केला. त्याकाळी नटांना भूमिका शिकवणारे मास्तर असायचे, म्हणजे एका अर्थाने गुरुच. तर बालगंधर्वांना पहिले गुरु लाभले ते साक्षात गोविंद बल्लाळ देवलांच्या रूपात. अवघ्या 2 महिन्यांमध्ये देवल मास्तरांनी बालगंधर्वांकडून भूमिका तयार करून घेतली. नाटक होतं शाकुंतल. लोकमान्यांनी ज्यांना बालगंधर्व पदवी दिली ते नारायणराव राजहंस शकुंतलेच्या भूमिकेत, अशी जाहिरात करण्यात आली. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या मिरजेच्या नाट्यगृहात हे नाटक कमालीचं यशस्वी ठरलं.

यानंतर बालगंधर्वांनी अनेक नाटकांमधून भूमिका साकारल्या आणि त्या गाजल्या. विशेषतः त्यावेळच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये ते फार लोकप्रिय झाले. त्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम ठेवण्यासाठी कॉलेजचे लोक कंपनीमध्ये परवानगी घ्यायला येत. मालकांना नाईलाजानं परवानगी द्यावी लागायची, कारण हाच त्यांचा प्रेक्षक वर्ग सुद्धा होता आणि बालगंधर्व हा त्यांचा हुकमी पत्ता होता. गोविंद बल्लाळ देवल काही कारणांनी किर्लोस्कर नाटक मंडळी सोडून गेल्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर म्हणजेच काकासाहेब खाडीलकर हे कंपनीमध्ये रुजू झाले आणि त्यांचं पहिलंच नाटक होतं मनापमान. बारा मार्च 1911 या दिवशी मानापमानाचा पहिला प्रयोग लागला. तिकीट संपली, प्रयोग हाऊसफुल झाला. पण दुर्दैवाने त्याच दिवशी पहाटे बालगंधर्वांची नवजात कन्या देवाघरी गेली. प्रयोग पुढे ढकलावा की काय असा प्रस्ताव घेऊन कंपनीचे लोक नारायणरावांना भेटायला त्यांच्या घरी गेले. पण या नटवर्यानं काय सांगावं? बालगंधर्व म्हणाले, अहो झालं ते झालं, नाटक बंद ठेवू नका देवा. कन्येच्या वियोगाचं दुःख बाजूला ठेवून बालगंधर्व भामिनीच्या भूमिकेत उभे राहिले आणि त्यांच्या पहिल्याच एंट्रीला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. संगीत मानापमानानं रंगभूमीवर अक्षरशः इतिहास घडवला. पुढचे अनेक दिवस या नाटकाची तिकीटं मिळण्याची सुद्धा प्रेक्षकांना पंचायत पडू लागली, इतकं हे नाटक लोकप्रिय.

0: मानापमान आणि त्यानंतरचं खाडीलकरांचंच विद्याहरण या दोन नाटकांच्या नंतर बालगंधर्वांची लोकप्रियता अक्षरशः शिगेला पोहोचली. विशेषतः त्यावेळचा तरुण वर्ग, नाही मी बोलत नाथा किंवा खरा तो प्रेमा, मधुकर वन वन फिरत करी किंवा आता राग दे मना यासारखी पदं सतत गुणगुणताना दिसायची. आरशासमोरची भामिनी आणि वनात केस सावरणारी देवयानी ही बालगंधर्वांची छायाचित्र घराघरात दिसू लागली. त्यांच्या पदांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध होऊ लागल्या आणि रंगभूमीवरचे बालगंधर्व प्रत्यक्षात कसे दिसतात याबद्दल कमालीची उत्सुकता त्यावेळच्या जनमानसात निर्माण झाली. श्रोतेहो, सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांनी बालगंधर्वांची ही दोन्ही रूपं प्रत्यक्षात पाहिलेली आहेत. ऐकूया.
1: सात्विक सुंदर तेजोमय रूप जयांचे, सुरेल आर्जवी लयदार सूर ही तयांचे, गुणरूप मंडित अमोल देणे देवाचे, असे बालगंधर्व वैभव रंगभूमीचे.
0: वा, खूपच छान.
1: दुर्गाबाई कोटे मोठ्या अभिनेत्री बालगंधर्वांना नेहमी बनायच्या. ही वॉज अ ब्युटिफुल वुमन अँड हँडसम मॅन. असे हे बालगंधर्व, त्यांचं किती वर्णन करायचं. आता बालगंधर्व मी त्यांना गायक म्हणून समजण्यापेक्षा मी त्यांना गायक नट म्हणून समजते. आणि खरोखरच ते गायक नट होते. अगदी महत्वाचे बालगंधर्वांचे गुण की जे गायक नटाला अतिशय आवश्यक आहेत, म्हणजे गायन, दर्शन आणि वर्तन. तर ह्या गोष्टी बालगंधर्वांच्या अगदी ठळकपणे सांगता येतील. खरं माझ्या मते गंधर्व गायलेच नाहीत, रेवती गायली, भामिनी गायली, रुक्मिणी गायली, सुभद्रा गायली. आणि म्हणूनच ते 1905 पासून 55 पर्यंत रंगभूमीवर आपला पाय रोवून उभे राहू शकले. असा परकाया प्रवेश करून 50 वर्ष स्त्री वेशात रंगभूमीवर वावरणं हीच एक मोठी, फार मोठी कला आहे असं मला वाटतं. मी त्यांचं स्वयंवर नाटक पाहिलं होतं अगदी शेवटच्या काळात, आणि तरीही मला बालगंधर्व आवडले होते त्यावेळेला. म्हणजे किती वर्ष त्याला झाली, पण मला बालगंधर्व आजही मला आठवतात. त्यांची कांती केवड्यासारखी होती आणि ते रंगभूमीवर बसून का होईना, पण ते गायले तर त्यांची गायकी अतिशय अभिजात रंगभूमीवर गायलेली गायकी अशी होती आणि ते मला खूप आवडले त्यावेळेला. शेवटच्या काळामध्ये मी त्यांच्याकडे मला जाण्याचा योग आला. साहित्य मुंबई मराठी साहित्य संघातले लोक आणि त्यांच्याबरोबर मी त्यांच्याकडे माहीमच्या घरी गेले होते. बाजूला गोहरबाई शुभ्र पांढऱ्या वेशात उभ्या होत्या. गंधर्व एका अशा, म्हणजे कशी ती कॉटही नव्हती, असा एक बाजलं असावं ना अशावर ते पहुडले होते एका तक्क्याला टेकून. आणि अत्यंत ते स्थितप्रज्ञ असे मला त्यावेळेला वाटले. सर्वांनी मला गाण्याचा आग्रह केला आणि त्यावेळे मला खूप भीड आणि संकोच वाटला होता की गंधर्वांच्या समोर आता मी काय गाणार आहे. पण मी शेवटी नाईलाजास्तव गायले आणि त्यांनीही मला, त्यांचे स्वभावाने चांगले असल्यामुळे त्यांनीही मला छान असं म्हटलं. तर असे गंधर्व त्यावेळेला सुद्धा, तुम्हाला सांगते, त्यांचा चेहरा इतका टवटवीत होता, त्यांची कांती तशीच केवड्यासारखी होती आणि असं मला वाटलं की आताही रंगून बालगंधर्व जर आपल्या रंगभूमीवर उभे राहिले ना तर ते तसेच दिसतील असं मला वाटलं त्यावेळेला त्यांच्याकडे बघून. आणि ते अगदी शांत होते, ते फारसे काही बोलले नाही, म्हणजे स्थितप्रज्ञस्य का भाषा, म्हणजे असे ते स्थितप्रज्ञासारखे शांत होते. त्यांनी जी ही परिस्थिती होती ना त्याचा त्यांनी स्वीकार केला होता असं मला वाटलं. त्यांची मुद्रा इतकी सात्विक होती की आपल्या मनामध्ये काही विकल्प येणारच नाही. कुठलीही फॅशन त्यांनी केली आपल्याला खटकली नाही आणि सर्वांना, आणि मुख्य म्हणजे त्या काळात, म्हणजे मी असं अनेक वेळेला ऐकलेलं आहे की पुरुषांनाही असं कधी वाटलं नाही की नाही नाही नाही रंगभूमीवर स्त्रियांनीही काम केलं पाहिजे. म्हणजे ही बालगंधर्वांची केवढी मोठी कामगिरी आहे.

0: की त्या काळामध्ये त्यांनी असं स्त्री रूप उभं केलं की लोकांना ते खूप आवडलं, सर्वांना आवडलं, स्त्रियांना आवडलं. म्हणजे कल्पना करा तुम्ही बालगंधर्वांच्या वर किती आपण म्हणजे किती त्यांचं मी आता वर्णन करणार आहे ते कमीच आहे. शेवटी मी असं म्हणते परमेश्वराने निर्मिले जणू असे हे शिल्प आणि गुण गौरव करण्याला माझी बुद्धी आहे अल्प.
1: श्रोतेहो, या होत्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, वय वर्ष फक्त 92. धन्यवाद निर्मलाजी.

मराठी संस्था टिकत नाहीत असं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आणि ही परंपरा खूप जुनी आहे बरं का. किर्लोस्कर नाटक मंडळीसुद्धा त्या काळात अशीच फूट पडली. बालगंधर्वांना घेऊन काही मंडळी बाहेर पडली, त्यांनी नवी कंपनी सुरू केली. नाट्याचार्य खाडीलकरांनी नाव सुचवलं गंधर्व नाटक मंडळी. नारायणराव बालगंधर्व, गोविंदराव टेंबे आणि गणपतराव बोडस हे या कंपनीचे भागीदार बनले. म्हणजे मिळणाऱ्या प्रत्येक रुपयामध्ये बालगंधर्व 7 आणे, गोविंदराव 5 आणे आणि गणपतराव 3.5 आणे अशी भागीदारी ठरली. आज हे ऐकताना आपल्याला काहीशी गंमत वाटेल, कारण तेव्हा आणे हे चलन होतं. 16 आणे म्हणजे 1 रुपया, 25 पैसे म्हणजे 4 आणे, अशा प्रकारचं हे गणित असायचं. आता हे झालं पैशाचं किंवा व्यवहारातलं गणित. पण कलेच्या प्रांतामध्ये मात्र बालगंधर्व खऱ्या अर्थाने बंधा रुपया होते. मूकनायक आणि त्यापाठोपाठ इतरही सगळी नाटकं हिट झाली. बालगंधर्वांसारखी वेशभूषा आणि केशभूषा याचा त्या काळातल्या महिला अनुकरण करू लागल्या. बालगंधर्वांचे स्त्री भूमिकांमधले फोटो नाट्यगृहावर विकण्यासाठी ठेवले जाऊ लागले आणि त्याच्यामधून सुद्धा छायाचित्रकारांना अमाप कमाई व्हायला लागली. श्रीमंत घरातले तरुण बालगंधर्वांसारखे स्त्री वेशातले फोटो काढून घेण्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार असत अशी बालगंधर्वांची लोकप्रियता होती. संशय कल्लोळ आणि त्यापाठोपाठ स्वयंवर ही गंधर्व नाटक मंडळींची 2 नाटकं प्रचंड गाजली, विशेषतः स्वयंवर, ज्याच्या मूळ चाली भास्करबुवा बघलेंसारख्या संगीताचार्यांनी दिलेल्या होत्या. स्वयंवराने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडले आणि त्यातून कंपनीला सुद्धा भरभरून कमाई झाली.

बालगंधर्वांना जे उत्पन्न मिळालं ते बहुतेक सर्वच त्यांनी नाटकावर खर्च केलं. उंची कपड्यांचा, उंची अत्तरांचा त्यांना विलक्षण शौक होता. पण हे सगळं नाटक खरंखुरं वटण्यासाठी या मुख्य हेतूने असायचं. राम गणेश गडकरी, ज्यांना महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हणून ओळखलं जातं, त्यांनी एकदा बालगंधर्वांना फाटकं लुगडं नेसून रंगभूमीवर दळायला लावीन असा निश्चय बोलून दाखवला. आणि बालगंधर्वांनी सुद्धा त्यांचं हे आव्हान स्वीकारून एका अजरामर नाटकाच्या रूपानं त्या फाटक्या लुगड्याला उंची महावस्त्राचं ऐश्वर मिळवून दिलं. हे नाटक अर्थातच एकच प्याला. भरझरी कपड्यांपेक्षा अभिनयाचं वैभव किती महत्त्वाचं असतं आणि त्यातून रसिकांना कसं जिंकता येतं हे बालगंधर्वांनी या नाटकाच्या माध्यमातून जणू दाखवून दिलं. एकच प्याला नाटकातल्या बालगंधर्वांच्या अभिनयामुळे चित्रपती व्ही शांताराम एवढे प्रभावित झाले की त्यांनी बोलपटांचा जमाना आल्यानंतर बालगंधर्वांना भूमिका आणि व्यवसायामध्ये भागीदारी देऊ केली. अर्थात बालगंधर्व हे मायबाप रसिक प्रेक्षकांच्या जिवंत प्रतिसादाला आसुसलेले असे कलावंत होते, त्यामुळे हे माध्यम त्यांना फारसं काही मानवलं नाही. धर्मात्मा चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांनासुद्धा स्वीकारणं अवघडच केलं. म्हणजे राजहंसाचा डौल पाहिल्यानंतर पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या पक्ष्याला पाहण्यासारखं हे होतं.

0: चित्रपट माध्यमानं मात्र बालगंधर्वांचा नंतरही पिच्छा पुरवला. बालगंधर्व नावाची आख्यायिका रुपेरी पडद्यावर साकारली ती बालगंधर्व चित्रपटाच्या रूपात. सुबोध भावेंचा उत्कट अभिनय, आनंद भाटे यांचं सुरेल सहज सुंदर गायन आणि संगीतकार कौशल इनामदार यांचं अत्यंत भावानुकूल अनुरूप असं संगीत, एकूणच त्या सगळ्याच कलावंतांसाठी बालगंधर्व हे निश्चितच एक ध्यासपर्व होतं. बालगंधर्व चित्रपटानं आणखी एक काम केलं, म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीला त्यामुळे बालगंधर्व कळले. वेदांत हा याच पिढीचा प्रतिनिधी, तो काय सांगतोय ऐकूया.
1: नमस्कार, माझं नाव वेदांत पराग दीक्षित. मी अभियांत्रिकीचा 3रा वर्षाचा विद्यार्थी. तसं बघायला गेलो तर आपल्या पिढीचा आणि संगीत नाटकाचा संबंध तसा खूप दुर्मिळ. पण काही वर्षापूर्वी सुबोध भावे यांचा बालगंधर्व सिनेमा मी पाहिला, त्यानंतर मला त्या व्यक्तीबद्दल, त्याच्या संगीताबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता, कुतूहल मनात खूप वाढली. त्यानंतर जेव्हा मी त्यांची मूळ गाणी ऐकली, जसे की नाथ हा माझा, कशी आहे तुझी पदाला, बद जाऊ कोणाला शरण, नाही मी बोलता नाथा, तेव्हा मी त्यांच्या संगीताच्या पूर्णपणे प्रेमातच पडलो. म्हणजे एका बाजूला इंजिनिअरिंगचे कठीण विषय आणि दुसऱ्या बाजूला बालगंधर्वांचं सुरांचं ते विश्व. आणि माझी मराठी संगीत नाटकाबद्दलची ओढी कमालीची वाढली. बरं, माझंही असं मत आहे, किंवा मलाही असं वाटतं की कोणा एका व्यक्तीला जर संगीत नाटकाची गोडी लागली तर ते काय मरोस तोवर ती गोडी किंवा ती आवड सुटत नाही. एकदा तुम्ही संगीत नाटकाच्या प्रेमात पडलात, तुम्ही ती पदं विविध गायकांकडनं ऐकली काय किंवा तीच ऐकली काय, तुमचं मन भरतच नाही. तर ती प्रचंड कमालीची माझी ओढ किंवा गोडी नाट्यसंगीताप्रती वाढली त्यामुळे. आणि आज आपली पिढी ज्यांनी बालगंधर्वांना कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही किंवा रंगमंचावर गाताना अनुभवले नाही, ती पिढी सुद्धा आजही त्यांच्या गाण्यावर तितकंच प्रेम करते. याचं कारण म्हणजे त्यांच्या सुरांमधील ती दैवी ताकद आणि निष्कलंक भक्ती असं मला वाटतं. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, गाण्याचे प्रकार बदलले, तरी बालगंधर्वांचे संगीत आजही तितकेच जिवंत आणि रिलेव्हंट वाटतं. थँक्यू.

0: श्रोते आपण ऐकताय कार्यक्रम सहज संवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: सहज संवाद. सहज संवाद कार्यक्रमात श्रोते आपलं पुन्हा एकदा स्वागत. जे काही करायचं ते मनापासून ही बालगंधर्वांची खासियत होती. स्वयंवरच्या यशापाठोपाठ नाट्याचार्य खाडीलकरांनी द्रौपदी या नाटकाची सिद्धता केली आणि या नाटकातल्या देखाव्यांसाठी बालगंधर्वांनी थोर चित्रकार बाबूराव पेंटर यांना नियुक्त केलं. सर्व पात्रांना रेशमी भरजरी पोशाख घेतले. मुख्य पात्रांसाठी सोन्याचा मुलामा चढवलेले खऱ्या चांदीचे मुकुट त्यांनी खरेदी केले. पेटीच्या जागी ऑर्गन आणि 2-2 सारंगी. या सगळ्यासाठी त्या काळात तब्बल 70,000 खर्च आला. अवाढव्य वाढता खर्च, सहकाऱ्यांनी केलेले गैरव्यवहार आणि जोडीला बालगंधर्वांचा काहीसा भोळसट साधा स्वभाव यामुळे एका वैभवशाली पर्वाला बघता बघता ग्रहण लागलं. कंपनीला आणि पर्यायानं बालगंधर्वांनाही कर्ज झालं. बालगंधर्वांच्या चाहत्यांनी त्यांचं कर्ज फेडण्यासाठी वर्गणी गोळा करण्याचं ठरवलं, पण या स्वाभिमानी कलावंतांनी त्याला साफ नकार दिला. ते म्हणाले, देवा माझ्यासाठी फंड जमवू नका. कर्ज माझ्या चुकीनं झालंय ते माझं मलाच फेडू द्या. तोवर आपले आशीर्वाद आणि ईश्वराची कृपा असावी एवढीच प्रार्थना. बालगंधर्वांनी अक्षरशः जीवाचं रान करून 3,09,000 त्या काळातले कर्जाचा बोजा फेडून ते कर्जमुक्त झाले. खरोखर या स्वाभिमानी कलाकाराच्या निर्धाराला, धैर्याला आणि कलेप्रतीच्या सच्चेपणाला मनोमन सलाम.

बालगंधर्व नावाचं गारुड आजही मनावर राज्य करते, मराठी मनांवर राज्य करते। त्यांच्या नावाचं एक सुंदर नाट्यगृह पुण्यामध्ये आहे, ज्याचं उद्घाटन 1968 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे

बालगंधर्वांच्या जन्मदिनी झालं आणि त्यावेळी एक देखणा सोहळा आयोजित करण्यात आला. नांदीसाठी साक्षात पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला आणि जयराम शिलेदार यासारखे कलावंत उभे होते आणि महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांच्या वेदोक्त मंगलाचरणानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सुधीर फडके यांनी शारदास्तवन सादर केलं आणि संपूर्ण सोहळ्याचे सूत्रधार होते पु ल देशपांडे आणि नाग गोरे. कसा सोहळा झाला असेल आपण फक्त कल्पना करू शकतो रसिक हो. आणि विशेष म्हणजे या नाट्यगृहाचा शुभारंभ झाला तो एकच प्याला या नाटकाच्या प्रयोगाने. आजही हे रंगमंदिर संगीत नाट्यप्रेमींसाठी एखाद्या तीर्थक्षेत्रासारखं आहे.

0: रसिको, बालगंधर्व आजही जिवंत आहेत. अनेक तरुण कलाकारांच्या मुखातून ते गात आहेत आणि अशा गुणवंत कलाकारांना बालगंधर्व परिवार ट्रस्टतर्फे पुरस्कार दिले जातात, त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. यावेळचा विशेष गौरव पुरस्कार युवा गायिका सावनी दातार कुलकर्णी यांना मिळाला. सावनीताई आपल्यासोबत आहे.
1: नमस्कार, मी सावनी दातार कुलकर्णी. बालगंधर्व परिवार ट्रस्टतर्फे दिला जाणारा बालगंधर्व पुरस्कार हा जेव्हा मला जाहीर झाला तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला. कारण कुठल्याही कलाकाराला पुरस्कार मिळणं हे खूप त्याच्या तो जे काम करतोय त्याला एक प्रोत्साहन ठरतं. त्यामुळे हा पुरस्कार यावर्षी मला मिळतो याचा खरंच खूप आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे पणजोबा देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांचे नटसम्राट बालगंधर्व हे पट्टशिष्य होते आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार यावर्षी मला मिळतोय हा अजून एक द्विगुणित आनंद होता. कारण आपण सर्वजण जाणताच की भास्करबुवांनी बालगंधर्वांसाठी अनेक

0: ते पदं संगीत नाटकामध्ये केली, ज्या मूळ बंदिशी होत्या आणि त्याच्यावरनं अनेक उत्तमोत्तम नाट्यपदं गेली अनेक वर्ष आपण ऐकतोय. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वयंवर असेल की ज्याला 100 हून अधिक वर्ष झाली असून सुद्धा आज सुद्धा त्यातल्या नाट्यपदांची गोडी अवीट आहे. आणि भास्कर बुवांबद्दल बालगंधर्व नेहमी म्हणायचे की भास्कर बुवा आमच्याकडून पदाच्या मूळ बंदिशी म्हणजे त्याचे अस्थायी अंतरे हे हजार हजार वेळा घोटून घ्यायचे, म्हणजे राग पक्का व्हायचा. आणि मग नाट्यसंगीत मध्ये जो येणारा फरक आहे, बंदिश आणि नाट्यसंगीत यातला फरक हा आम्हाला कळायचा. आणि त्यामुळे त्या रागात नसलेला एखादा स्वर जो त्या नाट्यपदाला अधिक सौंदर्यपूर्ण करतो याची दृष्टी आम्हाला भास्कर बुवांनी दिली असं ते नेहमी म्हणायचे. कारण माझे वडील म्हणजे सुहास दातार हे अनेक वेळा बालगंधर्वांना प्रत्यक्ष भेटलेले होते, कारण बुवांचं घर म्हणून शेवटीपर्यंत भास्कर बुवांच्या घरी म्हणजे भारत गायन समाज येथे बालगंधर्व येत होते. त्यामुळे माझे वडील त्यांना अनेक वेळा तिथे भेटलेले होते. आणि आज जी आपण बालगंधर्वांची आदर्श गायकी ऐकतो, जी नाट्यसंगीतासाठी आदर्श मानली जाते, त्यांचा सुमधुर स्वर, लवचिक गळा याची भुरळ आजही आपल्याला पडलेली आहे. आणि अशा महान व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार यावर्षी मिळाला याचा खरंच खूप मला मनापासून आनंद झाला.
1: सावनीताई, या विशेष गौरव पुरस्कारासाठी आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आम्हाला हेही जाणून घ्यायला आवडेल की एक युवा गायिका म्हणून तुम्ही बालगंधर्वांच्या गायकीकडे कसं पाहता?
0: नवीन पिढीची गायिका म्हणून मला खरंच 2-3 गोष्टी प्रामुख्याने असे वाटतात की इतके वर्ष ज्या गायकीची भुरळ आपल्या सगळ्या रसिकजनांवर आहे ती गायकी किती विचारांनी निर्माण झालेली असेल. कारण आपण सगळेजण ऐकतो की बालगंधर्वांचा स्वर इतका लढीवाळ होता, इतका लवचिक गळा होता, म्हणजे मनाला भिडणारी त्यांची गायकी, सहज प्रत्येक पदामधील सौंदर्य स्थान उलगडून दाखवणारी त्यांची गायकी होती. म्हणजे ती ऐकायला जरी आपल्याला थोडस काही काही गाणी सोपी वाटली, पण ती जेव्हा आपण गातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे किती अवघडे सरळ एका लयीत गाणं म्हणा किंवा एका स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत जाणं हे त्या मेंढेचं काम हे किती अवघड आहे हे आपल्याला पदोपदी जाणवतं असं मला वाटतं. आणि ती गायकी आत्मसात करणं जी सगळ्या सप्तकांमध्ये संचार करते, लयीला धरून जाणारी गायकी त्यांची आहे, म्हणजे जी आपण लयकारी म्हणतो ती सुद्धा आपल्याला त्यांच्या नाट्यपदांमध्ये नाट्यसंगीताच्या अंगाने दिसून येते. आणि असं हे नाट्यसंगीत गाणं किंवा गाता यावं यासाठी प्रयत्न करणं हे खरंच आमच्यासारख्या नवीन पिढीने केलं पाहिजे असं मला प्रामुख्यानं वाटतं. की त्या गायकीमध्ये सगळे प्रकार येतात, म्हणजे ख्यालापासून ती गायकी असेल, ती लोकसंगीतापर्यंत असेल, ते सगळे प्रकार बालगंधर्वांनी किंवा बालगंधर्वांच्या नाटकामध्ये त्यांनी गायले. पण प्रत्येक नाट्यपद हे वेगळं जाणवलं, कारण ते त्या त्या अंगाने गायल्यामुळे त्या त्या पदाला उपयुक्त असलेल्या ज्याला आपण म्हणू जे उपयुक्त त्या त्या पदाला उपयुक्त असलेलं सादरीकरण असल्यामुळे ती गायकी आजही आपल्याला मोहिनी घालते. आणि अशी गायकी गाता येणं हे खरंच खूप अवघड आहे. आणि आमच्यासारखी नवी पिढी हा प्रयत्न करते आणि त्या पिढीला सगळे रसिकजन आम्हाला प्रोत्साहन देतात, त्यामुळे आम्हाला अजून हुरूप येतो. आणि ही गायकी अजून पुढचे अनेक वर्ष तशीच राहावी, कारण संगीत रंगभूमी हे महाराष्ट्राचं शान आहे. आणि ज्यांनी या संगीत रंगभूमीला सुवर्ण काळ दाखवला अशा बालगंधर्वांची गायकी सगळ्यांना माहीत असणं, लहान मुलांपासून तरुण मुलांपर्यंत माहीत असणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे आमच्यासारखे जे तरुण आहेत जे प्रयत्न करत आहेत ही गायकी लोकांपुढे येण्यासाठी, ज्याच्यामध्ये चित्रपटाचा वाटाही आहे असं मी मुद्दाहून म्हणेन. कारण भारत ज्ञान समाजातर्फे आम्ही नेहमी बघतो की नाट्यसंगीत स्पर्धेमध्ये गेल्या काही काळापासून अनेक मुलं हा प्रयत्न करत आहेत की बालगंधर्वांची गायकी आपल्याला गाता यावी. आणि ही गायकी अवघड आहे, त्यामुळे ती गाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि करत राहू.
1: धन्यवाद सावनीताई, धन्यवाद. श्रोतेहो, या होत्या बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या विशेष गौरव पुरस्कार विजेत्या युवा गायिका सावनी दातार कुलकर्णी.

रसिक हो, बालगंधर्वांबद्दल विचार करत असताना आज असं वाटतं की कलेवरच्या प्रेमापोटी प्रसंगी कर्जबाजारी होऊन कलेच्याच माध्यमातून त्या कर्जाची परतफेड करणारा हा महान कलाकार, खरं म्हणजे आपल्यावरच त्यांचं केवढं ऋण आहे. त्यांनी रसिकांना जो भरभरून आनंद दिला तो त्यांच्या गाण्यातून, आठवणींमधून आणि असंख्य किस्श्यांमधून जो आपण आजही अनुभवतो आहोत, त्यांचं आपल्यावरचं हे ऋण कधीही न फिटणारं आणि तरीसुद्धा पुन्हा पुन्हा आनंद देणारं असंच.

प्रेश्रोतेहो, सहजसंवादच्या पुढच्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी दिनेश शडावतकर आपला निरोप घेतो. नमस्कार. सहज संवाद. सहज संवाद आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतायत. ह्यानंतरची उद्घोषणा लगेचच.

मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे 26 जून. आज 20व्या शतकातील मराठी संगीत रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक, नट, नाट्य निर्माते आणि अभिनेते ज्यांनी उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारल्या, ज्यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1888 मध्ये झाला होता. 50 वर्षाच्या कारकिर्दीत स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका करून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कला संपन्न केली. त्यांच्या मधुर गायनामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळी ही स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. बालगंधर्वांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये स्त्री भूमिका साकारल्या. त्यांच्या स्त्री रूपाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक दूर दूरहून यायचे. स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयातून मूर्तिमंत दिसत असत. त्यांची सौंदर्य दृष्टी वाखाणण्याजोगी होती. असं म्हणतात, त्यांच्या वेशभूषेचं आणि केशभूषेचं त्या काळातील महिलांना देखील अनुकरण करावंसं वाटायचं. 15 जुलै 1967 रोजी त्यांचं निधन झालं. त्याआधी 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीनं त्यांना अभिनयाचं राष्ट्रपती पदक आणि 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला.

0: मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनं 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. अंमली पदार्थांचं व्यसन हा असा आजार आहे जो तरुण पिढीवर परिणाम करत आहे आणि तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे. तेव्हा या व्यसनांपासून आपल्या तरुण पिढीला मुक्त करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर व्यसनी असल्याचं लक्षात आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या व्यक्तीशी असणारं आपलं वर्तन. अशा वेळी कसं वागावं हा संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण झालाय आपल्या हलकं फुलकंच्या कुटुंबातील सदस्यांना. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. आज या श्रुतिकेचा 12वा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
3: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
4: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं,
3: हलकं फुलकं.
1: आई आई, दार उघड गे आई. ए आजी गुडे, आजी. ए आई आई, दार उघड ना ग.
2: अरे राहुल, अरे दरवाजा उघडाच आहे ना.
1: उघडाय दरवाजा.
2: म
1: हो खरची रे, उघडा दिसतो बरं का दरवाजा.
2: अरे काय चाललंय राहुल हे तुझ.
1: सॉरी सॉरी बॉय, लागलं का. खुर्ची खुर्ची आहे का. अगं खुर्ची तू पण दिली आहे सारखी दिली आंदळी. अगं तुला का समजू नाही का, एवढा मोठा माणूस येतोय, आपण बाजूला सरकावं नाही का. बस आपली हातपाय पसरून सरकी कर सरकी मारा सोफ्यावर बसायचे सोफ्यावर.
2: अरे राहुल बस मारा सोफ्यावर, मी सरकते बाजूला. आणि हे खुर्चीला काय बोलतोयस, सरळ सरळ मला सांग ना सरक म्हणून. आणि मी काय हातपाय पसरून बसलेली नाहीये, मला उद्देशून खुर्चीशी बोलत बसलायस ते. काय लेकी बोले सुने लागे काय.
1: लेकी बोले सुने लागे. आजी म्हणजे लेख म्हणजे सोनाच्या मुठी कश बरोबर. आजी कोण सांगू नको बघ का, तुला एक सिगरेट सांगायचं बघ. सिगरेट सांगतो, सिगरेट.
2: सिगरेट
1: सिगरेट नाही, सिगरेट म्हणालो का मी. नाही सिगरेट नाही म्हणायचं, सिगरेट सिगरेट म्हणायचं तुम्हाला. आजी इकडे तुझ्या काय सांगतो बघ, एक सिगरेट सांगतो. सिगरेट
2: कसलं सिगरेट.
1: तुला माहिती का ग आजी.
2: काय
1: ही खुर्ची खुर्ची ही जी ठेवली बघ समोर, ही माहिती रोज बोलते मग याचं जाचा माहिती का. अगं खुर्ची बोलते माझ्याशी, विचार की दिला. हे सांग की आजीला तू बोलतेस ना.

0: sí. Es que si me agarras lo muy bien. Mate ni bolete na hétula.
1: खुर्चीला जेवायला वाढायचं असा काय बरळतोय हा
0: खुर्ची समजलो मी आम्ही असं म्हणलो की खुर्ची बसून जेवायचं खुर्ची खुर्ची तू मला जेवायला मी खुर्ची बसतो
1: अरे देवा काय चाललंय ह्या पोराचं ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला रश्मीला बोलवायला हवं ह्याच्यासमोर बोलून काही उपयोगच नाही ना रश्मी स्वयंपाकघरात काम करते तिथेच जाऊन बोलते तिच्याशी रश्मी अगं ए रश्मी
2: हा काय आई
1: अगं मगाचपासून बघतीये या राहुलचं काहीतरी बिनसलंय ग
2: बिनसलंय
1: कसा विचित्रासारखा वागतोय बघ जरा बरं डोळे बघितलेत का त्याचे किती लाल झालेत थोडस सुजल्यासारखं पण वाटतायत ग
2: लाल झालेत
1: खूप रडल्यावर कसे सुजतात ना तसे डोळे झालेत त्याचे
2: अहो आई वाऱ्याने धूळ गेली असेल एखाद वेळेस त्याच्या डोळ्यात चोळून चोळून लाल झाले असतील वारं किती सुटले पाहिलं ना बाहेर
1: नाही ग आधी मला पण तसंच वाटलं होतं
2: मग
1: पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय चालताना अडखळत होता खुर्चीला अडखळून पडायला आला होता तो
2: आई धडाधडा पायऱ्या चढत वर आला असेल वाऱ्यासारखा घरा शिरायला लागला असेल नेहमीप्रमाणे अडखळलं असेल खुर्चीला पाय त्यात काय एवढं
1: अग तू स्वयंपाकघरात होतीस मी होते ना बाहेर मग तुला काय माहिती बरं मी पाहिलंय ना
2: काय
1: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी खुर्चीशीच बोलत होता मगाशी तो
2: तुमचं नाही काहीतरीच असत
1: अगं खरंच तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला
2: खुर्चीला जेवायला वाढ बाहेर खुर्चीवर बसून जेवतो असं म्हणाला असेल तो
1: तुझा विश्वास बसत नाही ना
2: अजिबात नाही
1: तू माझ्याबरोबर बाहेर चल
2: बर
1: राहुल तू काय म्हणालास मगाशी खुर्चीला जेवायला वाढ म्हणालास ना
0: मी असं म्हणलो मला खुर्चीवर बसून जेवायचे मी खुर्चीवर बसून जेवतो आई तू वाढ की मला जेवा
2: असं काय बोलतोय बरं हा हा वाढते वाढते मी तुला पण आधी हातपाय तर धुणे का तसंच जेवणारेस
0: हातपाय ना हातपाय जेवण येत येते बाबाची फुलदाणी भेटली का माझ्याकडे बघते आणि हसायला लागले दात काढू नको उगच
1: बघ रश्मी मी म्हणाले होते ना
2: अगं बाई
1: विचित्रासारखा वागतोय म्हणून टिपोयावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून
2: अगो बाई
1: तू एक काम कर डायनिंग टेबलवर जेवायला सांग त्याला
2: बर
1: तिकडे घेऊन जा तुझ्या लक्षात येईल बघ कसा विचित्र वागतोय ते
2: बर बर आलास का हातपाय धुऊन
0: आलो आई आलो हातपाय जेवायला
2: राहुल मी काय म्हणते तुला खुर्चीवर बसूनच जेवायचंय ना मग आतल्या डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसून जेव ना हातात ताट घेऊन जेवण्यापेक्षा ते सोपं आणि मलाही वाढायला सोपं जाईल नाही का
0: डायनिंग असं म्हणते चल चल
2: अरे अरे अरे अरे नीट बस ना नेहमी आपल्या स्वतःच्याच नादात असतोस
0: मित्र काय घरात भरून ठेवला माझ्यासाठी आलास
1: अगं रश्मी पाहिलंस का हे टेबलावरच्या ग्लासशी बोलतोय ग तो
2: हा बघतीये
0: बाकी मित्र तूच फक्त माझ्या आधी घर बसलं असलं येते एवढं लवकर कपडे बदलले काय छान सजवळ दिसत अगदी घरच्या सारखाच की आहे आई
2: काय रे
0: बघ ना किती छान दिसत

0: क्या खबर का छान दिसत नाही.
1: अरे राहुल, असं का बोलतोयस तू? बरा आहेस ना? ताबीब तर नाही ना आला तुला? ग्लास वरची डिझाईन आहे ती डिझाईन.
0: बरोबर वाटलं माझ्या आईने. ए हा हा गळ झाला तो नाही. हा हा तो नाही बर का पाणीच्या तो आता. हा हा त्याच्यात जे आहे ते याच्यात नाही बा. याच्यात जे आहे ते त्याच्यातच नथ. हा तिथं जाऊ शकत नाही आणि तो इथे येऊ शकत नाही. मग तर तू इथं कस काय एवढं लवकर? मला वाटलं पण नाही. हा तो पण तो
1: राहुल
0: तो नाही.
1: राहुल राहुल
0: आई पण आई खरं सांगू का तुला त्याच्यातली मजा नाही याच्यातच नाही बघ. हा कसं एकदम शपक आणि बियच काय
1: चालच काय माहिती काय
0: काय जाणच नाही याच्यात. खेळ कसा फेसणारा
1: अगो बाई फेसणारा
0: रंग जा अशा ओसंडून वाटत हवा हवासा जेव्हा प्याला
1: भिडला बाहेर. राहुल
0: आई
1: हा कोणासोबत गेला होतास बाहेर तू?
0: विपिन म्हणाला होता. विपिन
1: विपिन
0: तू फक्त यज्ञाची मग बघ एकदम भारी वाट.
1: आणि
0: तुला सांगतो आई खरंच पडत असा सगळं टेन्शन धुवा धुवा होईल.
1: धुवा धुवा हर फिक्र को धुए में उडाता चला गया विपिन.
0: विपिन शिरा आंजा आणि
1: काय चाललंय राहुल तुझं? फारच वाहवत चाललाय बघ तू. कुठे गेला होतास आणि काय करत होतास रे? मुकाट्याने सांगा नाहीतर बाबांना फोन लावते बघ. नाही नाही लावतेस थांब. हा पोरगा इथे हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर. काय करू काय करू? जाऊ दे मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी.
0: आई
1: मेसेज टाकून ठेवते फोन लागत आणि त्याला म्हणा लवकर ये घरी. हो हो. अरे अरे अरे फोन फोन का काढून घेतलास माझ्या
0: हातातून?
1: राहुल
0: अगाई मेसेज बिसेज काही करू नकोस बाबांना. कामात असतील ना ते घाबरून जातील की एकदम. आणि मला काही झालेलं नाहीये बरं का. मी अगदी एकदम ठणठणीत आहे एकदम चांगला आहे बघ.
1: बाबांचं नाव काढल्यावर कसा आवाज बदललाय बघ. काय रे कशाचा ठणठणीत रे?
2: कशाचा चांगलाच रे.
1: मगापासून बघतोय आम्ही दोघी. काय बरळतोस काय तू?
2: अडखळतोयस काय?
1: डोळे बघ कसे तांबारलेत. आणि काय हा अवतार?
2: काय ते विस्कटलेले केस?
1: तुला काय वाटलं आमच्या लक्षात येणार नाही?
0: अग आई आणि आजी अग मी खरंच ओके आहे ग. खरंच मी ओके आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. थांब मी येणं जरा जाऊन तोंड धुवून येतोय म्हणजे जरा चेहऱ्यावरच मेकअप जाईल.
1: मेकअप केलाय?
0: हा. आणि ते ग्लिसरीन टाकलं होतं ना तुम्ही मागाशी म्हणत होते डोळे सुजले बघ बटाटे सारखे. ते ग्लिसरीन टाकलं होतं ना डोळ्यात पाणी येऊन येऊन डोळे लाल झाले होते सुजले होते ग. आणि

0: केस मी मुद्दामून आहे ना विस्कटवले होते, हे बघ मी आता कसं व्यवस्थित चालतोय, मला काही झालंय का नाही ना?
1: अगो बाई, मग हे सगळं काय होतं राहुल?
0: आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो बघा.
2: सांगा.
0: अगं आजी, हे मी नाटक करत होतो.
2: नाटक?
0: हो.
1: ते कसलं?
0: अगं पुढच्या महिन्यात आहे ना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा आहे ना, त्यात आम्ही एकच प्याला सादर करणार आहोत. आणि राम गणेश गडकरींचं नाटक एकच प्याला, त्यातली माझी सुधाकराची भूमिका.
2: अच्छा.
0: आणि मग जर ती भूमिका करायची तर त्या भूमिकेत शिरायला नको का? भूमिका कशी जिवंत झाली पाहिजे ना.
1: अगो बाई, काय घाबरले होते मी, माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं. अरे गधड्या, ही प्रॅक्टिस कॉलेजमध्ये करायची ना, मग आमच्या तोंडचं पाणी का पळवतोस रे?
0: अगं आजी, पण मला पात्राचं बेअरिंग पकडता आलं की नाही हे कोण सांगणार ना. म्हणून मग त्यासाठी एवढा हा खटाटोप.
2: छान.
1: बर,
0: भूमिका जिवंत वाटवता आली पाहिजे ना, म्हणजे कसं ना ती जगली पाहिजे भूमिका.
1: पण हे फक्त नाटकापुरतच हे लक्षात घे, नाहीतर भूमिका जिवंत करायच्या नादात खरोखरच एकच प्याला घ्यायचा असतो.
2: हो ना, नाहीतर काय?
0: कसं घेईन मी आजी, तुझा विश्वास नाही होय माझ्यावर.
1: तसं नाही रे, पण काळजी वाटते. तुमचं वय हे असं अडनीड, पटकन दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ शकता. कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या इगोवर घेता. सगळं करू शकतो तर हे का नाही असं तुम्हाला वाटत असतं सदा ना कदा. आणि एका गोटाने काय होणार? एकच झुरका घेतला तर काय, त्यात काय फरक पडणार आहे? असं करत करत हे एक दोनात, दोन चारात, आणि असे अनेकात कधी होतात ते कळत नाही रे बाबा. हे व्यसन आधी पैसे खातं, नंतर शरीर खातं, आरोग्य खातं, आणि कुटुंबाची शांतता खातं रे.
2: अरे राहुल, आजकाल मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अतिवापर हा सुद्धा व्यसनाचाच प्रकार आहे की.
0: बरोबर.
2: आणि याची सुरुवात कशी होते माहितीये का? अरे एकदाच करून बघ या वाक्याने. आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. सोशल मीडियावर रील्स करून लाईक्स मिळवायचा फॅडही निघालाय नाही का आजकाल. मग धोकादायक स्टंट्स करून रील्स बनवायच्या नादात प्राणांवर बेत कधी कधी, अशी उदाहरणं पाहिली नाहीत का आपण?
0: हो पाहिलीत ना. मग
2: लाईक्स नाही मिळाल्या तर डिप्रेशन मध्ये जातात मुलं, कधी कधी तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचं नैराश्य अनुभवतात काही जण. आणि यात भेदभाव नाही बरं, म्हणजे मुलगा की मुलगी, स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत, असा विचार हे व्यसन करत नाही. चोर पावलांनी घरात शिरतं, आधी मित्र बनतं आणि मग मालक बनतं. जग जिंकायच्या नादात तुमचं असलेलं जग कधी तुमच्यापासून दूर जातं हे तुम्हालाही कळत नाही रे.
0: बरोबर आहे.
1: अगं रश्मी, संध्याकाळी आमच्याकाळी संध्याकाळी कसं मंदिरात खूप गर्दी असायची.
2: हो.
1: अगो त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो ना, तुम्ही पाहिलं त्या मंदिरात गर्दी कमी ग, त्या दारूच्या दुकानावर एवढे माणसं उभे होते, लोकांना वाटत व्यसन म्हणजे मजा.
0: ते पण लाईनीत उभे असतील ना सर्व शिस्तीमध्ये.
2: तिथे मात्र शिस्त आवर्जून पळतात.
0: आणि दारू पिली की शिस्त बिघडते.
2: त्यांना मजा वाटते हो व्यसन म्हणजे.
1: हा, मुलांना वाटत व्यसन म्हणजे मजा, पण ती मजा नाही, ती सजा आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज हळूहळू शरीराचं नुकसान करतात. कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचे आजार आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात ना यांनी. यांना काही कळत नाही का ग?
2: नाही ना. ते
1: पाकिटावर सुद्धा ते चित्र असतं की ग,
2: याच्याने
1: असा आजार होऊ शकेल म्हणून.
2: पण याबद्दल जागृती करणं फार आवश्यक झालंय बरं का.
1: अगं जागृती केली, पण आजकालचे सगळे पोर शिकलेले आहेत ना,
2: त्यांना
1: मग त्यांना वाचता येत नाही त्याच्यावर.
2: बरोबर.
1: ज्याचं त्याला कळायला पाहिजे मग समाजाने जागृती करायची.
0: म्हणूनच आजी तुला सांगू का, अगं आम्ही आहे ना आमच्या नाटकाचं सादरीकरण झालं ना की एका डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलंय जे व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सांगणार आहेत बघ.
1: चांगलं केलं.
0: हो. नशा आणि नाश यात फरक फक्त एका कान्याचा आहे ग, पण माणसांनी ते व्यसनाकडे जर तसा काना डोळा केला तर नशा केली जाते आणि मग नाशा ठरलेलाच आहे.
2: बरोबर.
0: म्हणूनच म्हणतात ना
1: काय रे,
0: नशेला द्या नकार
2: आणि आनंदी जीवन।

0: आचा करा स्वीकार।
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
0: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते कराव तितक, नको मनावर ओझ इतक,
1: चला जगूया मस्त मजेने,
0: होऊया जरा हलक फुलक, हलक फुलक, हलक फुलक। कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक आताच आपण ऐकलीत। लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार। कशी

0: मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉ गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता, तर 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. ते कोल्हापूर संस्थानचे एक महान द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांना. गीतांजली बोराडे ह्या गेल्या 21 वर्षापासून पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास आणि भारतीय संस्कृती विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर गीतांजली बोराडे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गीतांजली, आजचा आपला विषय आहे की राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की शाहू महाराजांच्या काळात महिलांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती कशी होती? बरं,
1: राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय हालाखीची, दयनीय अशा स्वरूपाची होती. अगदी आता ज्या स्वरूपात मुली शिक्षण घेतात तसं काहीच नव्हतं. मुलींना अगदीच जुजबी स्वरूपाचं शिक्षण दिलं जायचं. गणित, विज्ञान वगैरे शिकून त्या काय करणार, चूल आणि मूल एवढ्यापुरतच त्यांना मर्यादित ठेवलं जायचं. पितृसत्ताक मानसिकता, सरंजामशाही व्यवस्था, कर्मकांड, धार्मिक अनुष्ठानं यामध्येच स्त्रियांनी चूल आणि

0: चाहूल या चाकुरीबद्ध व्यवस्थेमध्येच आयुष्यभर आपलं जीवन जगत आलेल्या होत्या आणि एकंदरच तत्कालीन वासाहतिक पितृसत्ता सरंजामी व्यवस्था जी आहे त्यामुळे त्यांच्यावरती जाती प्रथा यांची बंधनं तर होतीच, परंतु त्याचबरोबर पितृसत्ताक मानसिकतेतून दुय्यमत्वही त्यांना भोगावं लागलेलं आहे आणि त्याच्यामधून आलेल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये जरटकुमारी विवाह आहे, बालविवाह होत असल्यामुळे अकाली येणारं वैधव्य, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेला बळी पडून त्यांची होणारी मानसिक शारीरिक कुचंबना, त्याचबरोबर आत्मविश्वास गमावलेल्या आणि परावलंबी जीवन जगणाऱ्या अशा ह्या स्त्रियांना कुठल्याही स्वरूपाचा स्वत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती आणि एकंदरच या सगळ्या नकारात्मक आणि अंधकारमय परिस्थितीला कुठंतरी छेद देणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी जो वैचारिक लढा चळवळ निर्माण केलेली आहे आणि या सर्व बाबींचे साक्षीदार स्वतः लोककल्याणकारी आणि संस्थानिक अशा राजर्षी शाहू महाराजांनी समाजात चा हा जो प्रश्न आहे तो अगदी नेमकेपणाने हेरला आहे आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेऊन त्यांनी मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना उद्युक्त केलेलं आहे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना एक रुपये दंड सुद्धा आकारलेला आहे. आजच्या तरुण पिढीला राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात काय काय काम केलेलं आहे किंवा तत्कालीन परिस्थिती कशी होती याबद्दल फारसं माहिती नाहीये, त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचं हे जे औचित्य आहे आणि हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. स्त्रियांमध्ये त्या काळामध्ये सुधारणा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून कायद्याचा आधार घेऊन त्यांनी स्त्री सुधारणेचं स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते हिरिरीने केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये किंवा अगदी भटक्या विमुक्त शोषित वंचित घटकांच्या ज्या मुली आहेत की ज्या शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊ केलेले आहेत. ज्या शिक्षकाच्या माध्यमातून अधिकाधिक मुली शिक्षित होतील चौथी उत्तीर्ण होतील अशा शिक्षकांना त्यांनी पारितोषिक दिलेले आहेत, पुरस्कार दिलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. तसेच अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुलींना शिष्यवृत्त्या देऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे.
1: मग स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी शाहू महाराजांनी कोणती ठोस पावलं उचलली आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या सवलती किंवा योजना सुरू केल्या? मग
0: राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि एक रुपये दंड सुद्धा लावलेला आहे. खर तर मोफत शिक्षण दिलं म्हणजे परिस्थिती बदलते अशातला भाग नाही. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाची मानसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलेली होती. मुलींना त्या काळामध्ये शिक्षण देणं लिंगभेदी व्यवस्था जी आहे त्या काळात खूप प्रकर्षानं जाणवत होती आणि त्यामुळे व्यावहारिक शिक्षण देणं मुलींना शक्य नाहीये आणि एकंदरच संकुचित विचारधारेचे जे सुधारक आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला होता. हा सगळा विरोध आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणे हे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर या काळामध्ये उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळे मग त्यांनी अशा काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मुलीच्या विवाहाच्या अनुषंगानं त्यांनी चौथी पास होणाऱ्या प्रथम क्रमांक येणाऱ्या अशा पाच मुलींना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे. त्याचबरोबर मानसिक परिवर्तन समाजाचं घडवून आणण्याचाही त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना सत्यशोधक आर्य समाजी ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या प्रथा परंपरा मुलींच्या शिक्षणाच्या आड येतात त्या समूळ त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक क्रांतिकारक कायदे करून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास मंडळ अभ्यासक्रम त्या पद्धतीनं त्यांनी निर्माण केलेले आहेत. तळागाळातील दुर्गम प्रदेशातील आदिवासी आणि भटक्या विमुक्त शोषित वंचित

0: मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंतचा जो वार्षिक खर्च आहे शिक्षणासाठी त्यांनी उचललेला आहे की जो तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ती आर्थिक तरतूद होती असं आपण म्हणू शकतो. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलींना महाविद्यालयीन मुलींना त्यांनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगराळ आणि मागास भागातील मुलींसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी मुंबई पुणे या ठिकाणी या मुलींना त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत केलेली आहे, शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. काही उदाहरणच जर घ्यायची झाली तर कृष्णाबाई केळवकर यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एडिनबर्ग म्हणजे इंग्लंडला पाठवलेलं आहे आणि कोल्हापुरामध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन परत आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून त्यांना रुजू करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
1: मग शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाविषयक धोरणांचा आजच्या काळात कसा प्रभाव दिसून येतो, जसं की महिला हक्क आणि सामाजिक सुधारणा, याबद्दल काय सांगाल?
0: महिला हक्क आणि सामाजिक न्याय याचा जर विचार केला तर पुरातन काळापासून हे जे परिवर्तनाचे वेगवेगळे टप्पे आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि स्पेशली राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडातील या सर्व महिला सबलीकरण, न्याय आणि हक्क यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा जो कालखंड होता हा स्त्रियांना गुलामगिरी टाकणारा आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकोरीमध्येच बंदिस्त ठेवणारा असा हा कालखंड होता. तत्कालीन समाजाची मानसिकता आणि पितृसत्ताक समाज या सर्वांचा विचार करता स्त्री सबलीकरण, त्यांच्यामध्ये आत्मभान, स्वावलंबन या गोष्टी फारच दुरापास्त होत्या आणि एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर उभं होतं. साधारणत त्या काळामध्ये सामाजिक न्यायाचा जो प्रश्न होता तो फार गंभीर बनलेला होता, कारण पुरातन काळापासून चालत आलेली दास्य प्रवृत्ती, पती हाच परमेश्वर किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यावरती जे अन्याय, अत्याचार किंवा छळ होतो, तर या संदर्भात जेव्हा स्त्रियांच्या सामाजिक न्यायाचा विचार येतो तर ही बाब अतिशय महत्वाची आहे की राजर्षी शाहू महाराजांनी एकंदर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या संदर्भात जे कायदे केलेले आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या आधारावरती कौटुंबिक हिंसेच्या विरोधात त्यांनी एक ठोस असा कायदा जो आहे त्या काळात पारित केलेला आहे आणि तो अतिशय क्रांतिकारक काळाच्या पुढचा असा होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2005 जो स्त्रियांवरचा हिंसा प्रतिबंधक कायदा जो कार्यान्वित केला गेलेला आहे अगदी तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1918 दरम्यान त्यांच्या काळामध्ये तो लागू केलेला आहे. एक संस्थानिक या नात्यानं त्यांनी जो हा महत्वपूर्ण कायदा केलेला आहे निश्चितच भारतामध्ये केलेला हा पहिला कायदा म्हणून त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण आता सुद्धा या तरुण पिढीला माहित नाहीये की स्त्रियांवर कौटुंबिक पातळीवर जी हिंसा होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा अशी तरतूद जी आहे कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे. आणि एकंदरच भारतीय घटनेमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो स्त्री सुधारणा आहे त्याच्यातले अधिकांश कायदे हे राजर्षी शाहू महाराजांनी एक संस्थानिक म्हणून कार्यरत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्यक्षात घडवून आणलेले आहेत. ही राजर्षी शाहू महाराजांच्या एकंदरच स्त्रियांना सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी भूमिका आहे असं आपण म्हणू शकतो. थॉमस पेन यांच्या विचारांचा राजर्षी शाहू महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात प्रभाव पडलेला होता. आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वतःचा विकास समान पातळीवर करण्याचा हक्क आहे या थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवरती पडलेला होता. तो राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररूपी रथाचे दोन

0: चाकं आहेत आणि या चाकांना शिक्षणाचं वंगण जर दिलं नाही आपण तर स्त्री शिक्षित होणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रागतिक विचार रुजले तरच राष्ट्ररूपी रथाचा गाडा जो आहे तो विकसित होईल आणि एकंदर सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जो आहे स्त्री पुरुषांचा समान पद्धतीनं होईल. कुटुंबाचा विकास तोच राष्ट्राचा विकास आणि जागतिक स्तरावरती आपल्या राष्ट्राची छाप जी आहे ती उमटवायची असेल तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची त्यांच्या शिक्षणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिलेला आहे जो की आता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे राबवता येतो. आता आपण बघतो की वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि जी काही आव्हानं समोर आलेली आहेत त्यामुळे स्त्रियांनी कौशल्याधारित अशा स्वरूपाची गुण कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावीत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही एक आशादायी भूमिका आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती आणि सारथी बार्टी किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्याधारित वेगवेगळ्या घटकांमध्ये प्राविण्य पारंगत करून समाजाचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वावलंबन स्वत्व या बाबी घडवण्यासाठी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात आणि अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे विचार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
1: मग बालविवाह बहुपत्नीत्व आणि इतर सामाजिक प्रथांविरोधात तसंच विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन याविषयी शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली? बरं,
0: त्या काळामध्ये जरटकुमारी विवाह त्याचा परिणाम म्हणून खूप वयस्क वर हा लवकर मृत्यू पावायचा आणि बालविधवांचा प्रश्न जो आहे तो अतिशय प्रबळ असा बनलेला होता. खूप मोठ्या स्वरूपामध्ये बालविधवांची समस्या जी आहे ती त्या काळात जाणवत होती आणि त्यात त्यांचं अज्ञान वाईट प्रथा परंपरांना बळी पडणे अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकोरीमध्ये गुलाम मानसिकता जी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी 1918 कठोर कायद्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून बालविवाह रोखलेले आहेत. त्याला त्यांनी कायदेशीररित्या बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु सर्वसामान्य लोकांची मानसिक प्रवृत्ती कशी आहे याचा पूर्ण अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता आणि म्हणून मग जोपर्यंत या लोकांना कायद्याचा बडगा दिला जाणार नाही तोपर्यंत त्या आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाहीत ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेली होती आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट प्रथा परंपरा आहे त्याच्यावरती कठोर कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून आणि दोषींना शिक्षा देऊन देवदासी आणि जोगतिनी आणि मुरळी प्रथा जी आहे आणि या प्रथेमधून स्त्रियांमध्ये जे दुय्यमत्व आणि गुलाम मानसिकता जी निर्माण झालेली आहे तर या प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला होता. पुनर्विवाह विधवा पुनर्विवाह बंदीची जी प्रथा होती त्यामुळे समस्त स्त्री जाती समोर एक मोठी समस्या जी निर्माण झालेली होती आत्मभान स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू करून सक्तीनं त्यांनी काही विवाह लावून दिलेले आहेत त्या पद्धतीनं अगदी त्यांची स्नुषा महाराणी इंदुमती यांना अगदीच वयाच्या 11व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं तर त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षण घेऊन पुनर्विवाहाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता परंतु अतिशय नम्रपणे त्यांच्या स्नुषेनं पुनर्विवाह करायला विरोध केला. आपली मुलगी म्हणून आपल्या स्नुषेचा त्यांनी सांभाळ केलेला आहे त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे घोडसवारी असेल त्याचबरोबर गाडी चालवणे सारथ्य करणे कौशल्याधारित वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आपली स्नुषा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देत असताना मात्र राजर्षी शाहू महाराज त्यांना पाहू शकलेले नाहीयेत असं असताना सुद्धा स्त्रियांच्या एकंदरच विकासासाठी किंवा तत्कालीन स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात ठोस असे कायदे करून त्यांनी

0: स्त्रियांवरचे अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे अनवरस पुत्र आहेत त्यांना वारसा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. आणि कौटुंबिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. तशा स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी पण झालेले. आणखीन स्त्रियांच्या प्रगतीतील आड येणारी गोष्ट म्हणजे बालसंगोपन किंवा ज्या मजूर गरीब स्त्रिया असतात त्यांच्या मुलांचं संगोपन हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता की पाळणा घर ही आजची सुद्धा एक समस्या आहे. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मजूर शेतकरी किंवा ज्या गरीब कष्टकरी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी पाळणा घर सुरू केलेली होती आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची बाब होती असं म्हणता येईल. त्याचं फळ जे आहे शोषित वंचित कष्टकरी अशा स्त्रियांना मिळालेलं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकलेल्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यशस्वीरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरिरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी जी आहे विनामोबदला काम करून घेण्याची त्या काळातली जी प्रथा होती ती कायद्याच्या माध्यमातून त्यांनी बंद केलेली आहे की जेणेकरून मानवाधिकार सामाजिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल.
1: एकूणच त्यांनी महिलांना सन्मानानं जगण्यासाठी थोडक्यात ही धोरणं अवलंबली होती सगळी.
0: बरोबर आहे, अगदीच.
1: मग आता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा ग्रामीण आणि वंचित समाजातील महिलांना कसा फायदा झाला? बरं,
0: खेड्यापाड्यातील दुर्गम प्रदेशांमध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीसाठी पोषक अशा स्वरूपाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना काळाच्या पुढची दृष्टी जी आहे ती लाभलेली होती आणि वसाहतिक कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत किंवा त्यांच्या संपर्कात येणारे जे ब्रिटिश आहेत त्यांची एकंदर इंग्लंड आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होणारी जी प्रगती आहे तर त्याच्यामधून आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा विकास किंवा त्याच्यामधली मोठी समस्या जी आहे ती म्हणजे स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलेलं आहे आणि त्यासाठी जात लिंग आणि आर्थिक स्थितीवर आधारित असणारा जो भेदभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण महत्वाचं आहे. त्यांनी वसतिगृह निर्माण केलेली आहेत, शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि या शाळांमधून अस्पृश्यता निर्मूलनाचे ठोस कायदे जे आहेत परिपत्रक काढून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मागास आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येऊ लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर केवळ ग्रामीण भागामध्ये शिक्षण पुरवणे पोहोचवणे इथंच राजर्षी शाहू महाराज थांबलेले नाहीयेत. परदेशामध्ये मुलींना पाठवून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप्स ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला होता.
1: मग आजच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेत शाहू महाराजांचे विचार किती उपयुक्त ठरतात बरं आणि आजच्या पिढीनं शाहू महाराजांच्या महिला विकासविषयक कार्यातून कोणती धडे घ्यावेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: सक्षमीकरणातल्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि समाज जो वेगवेगळ्या जाती प्रथांमध्ये विभागला गेलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जातनिहाय वसतिगृह निर्माण केले. वेगवेगळ्या मागास जातींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आणि मानसिक परिवर्तन याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. साधारणपणे त्यांच्याकडून शिकायची जी बाब आहे ती म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आणि ध्येयाप्रती एकनिष्ठता बाळगून अहोरात्र प्रयत्न करून ते सिद्धीस नेण्यासाठी सर्वतो परिप्रयत्न करणे आणि हार न मानणे हे आपण राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर लिंगभावी जडण घडण आहे ते स्त्री पुरुष समतेचा विचार. आज सुद्धा आपण पाहतो की हुंडा प्रथा बंदीचा कायदा असून सुद्धा आज हुंडाबळींची संख्या बरीच आहे. आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते कायदे आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आपली मानसिकता कुठेतरी कमी पडते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी ज्या तळमळींनी आणि ज्या पोटतिडकीनं हे कायदे केलेले आहेत ते कायदे करण्यामागची त्यांची जी मनोभूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना स्वहक्काची जाणीव आणि एक सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठीच पोषक वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची जाण ठेवून आजच्या तरुण पिढीनं जगा आणि जगू द्या या माध्यमातून आपल्या सहचरणीला आणि स्त्री पुरुषांच्या निकोप अशा मैत्रीला लक्षात घेऊन विकासाभिमुख सामाजिक जीवन, सामाजिक समता, स्त्री पुरुष समता आणि परस्परांचं सन्मानपूर्वक जीवन, परस्परांचा विकास हे जे ध्येय आहे ते साध्य करणारी पोषक व्यवस्था आजच्या तरुण पिढीनं निर्माण केली तर हीच खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.
1: मॅडम, मग शाहू महाराजांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे आणि शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी कोणती मानाल, काय सांगाल त्याबद्दल?
0: राजर्षी शाहू महाराज हे कलेचे भोक्ते होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच मानवी समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर हे कलानगरी, कलापूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
1: बरोबर.
0: आणि राजर्षी शाहू महाराजांनी कला, स्थापत्य, दृकश्राव्य कला ज्या आहेत त्या सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना अगदी मुक्तपणे राजश्रय मिळत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतः राजर्षी शाहू महाराज करायचे. वेगवेगळ्या कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी व्यवस्था आणि आर्थिक मदत या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या संस्थानातील जनतेला, कलाकारांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे. आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक शेकडो कलाकार, चित्रकार आणि असे वेगवेगळे कलाकार जे आहेत व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. काळाच्या पुढची दृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती ती दृष्टी आज आपण सर्वांनी स्वतःमध्ये अंगीकृत करून समाजाचा, राष्ट्राचा विकास साधणं ही एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समान पद्धतीनं, निकोप पद्धतीनं अशा खेळकर आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वतःचा विकास करू शकतील. एकंदरच जाती अंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे. आणि निश्चितच हा विचार जर स्वीकारला तर समाजाचा विकास आणि उन्नती साधायला फार काही वेळ लागणार नाही.
1: मॅडम, मग आता जाता जाता शाहू महाराज जयंतीनिमित्त महिलांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल बरं?
0: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेले जे कायदे आहेत आणि स्त्रियांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून स्त्री सबलीकरणाचा जो एक कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिलेला आहे खऱ्या अर्थानं समाजाचा विकास अपेक्षित होता. आणि एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवेल आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर निश्चितच राष्ट्राचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा जो कालखंड होता तो पारतंत्र्यातला कालखंड होता. शाहू महाराज हे त्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संस्थानिक म्हणून दुहेरी भूमिका ते सांभाळत होते. दुसरीकडे आपल्याच समाजामध्ये असणाऱ्या वाईट प्रथा, परंपरा दूर करण्यासाठीची त्यांची जी तळमळ आहे ती लक्षात घेता राजर्षी शाहू महाराजांची जी प्रागतिक दृष्टी आहे, त्यांची स्त्री पुरुष समता आणि जाती अंताचा विचार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची जी भूमिका आहे ती आजच्या

0: वर्गानं लक्षात घेतली पाहिजे आणि या सुधारणा करण्यासाठी आपण केवळ शासनावर विसंबून न राहता आपण स्वतः आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कौशल्याधारित अशा वेगवेगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुण वर्गानं केला पाहिजे. शिक्षण घेऊन केवळ नोकरी मिळवण्याचंच साधन नाही तर नोकरी देण्याचं काम आणि त्या माध्यमातून स्वावलंबन हा विचार आजच्या तरुणांना लक्षात घेतला तर निश्चितच आजच्या पिढीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं ध्येय आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केलं पाहिजे. स्त्री पुरुष निकोप अशा स्वरूपाचं सहजीवन जगा आणि जगू द्या भूमिका आहे ती आपण बनवली पाहिजे. स्वच्छ आदरभाव आणि मैत्रीपूर्ण जीवन ते आपण समाजामध्ये निर्माण केलं तर निश्चितच आर्थिक स्वावलंबन आत्मनिर्भरता आपण देऊ शकू.
1: गीतांजली बोराडे मॅडम, आज आपण आकाशवाणीत आलात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महिलांविषयी म्हणा किंवा समाजासाठी त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. मैत्रिणीनो, आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत मँगो ब्लास्ट या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 आंबे, दूध, अर्धी वाटी साखर, आईस्क्रीम आणि काजू बदाम पिस्त्याचे अर्धा वाटी तुकडे. सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यापैकी 3 आंब्यांचा रस करावा आणि 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. ह्या 3 आंब्यांच्या रसामध्ये साखर आणि दूध घालून ते मिक्सरमधनं फिरवून घ्यावं. त्यानंतर काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये हा तयार झालेला रस अर्धा ग्लास भरेल एवढा ग्लास भरून घ्यावा. त्यामध्ये काही आंब्याचे तुकडे घालावे, त्यावर आईस्क्रीम घालावं आणि त्या आईस्क्रीमवर पुन्हा काही आंब्याचे तुकडे घालून त्यावर ड्रायफ्रुट्स घालावे आणि हा मँगो ब्लास्ट सर्व्ह करावा. काय मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आपली रेसिपी? तेव्हा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरं आहे तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं थोडली जाऊ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर महेंद्र कपूर यांनी गायलेलं अपराध या चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

बेला शिंदे आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. गुरु ठाकूर यांचं हे गीत नटरंग या चित्रपटातलं, संगीत अजय अतुल यांचं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी बालगंधर्व या चित्रपटातलं आनंद भाटे यांनी गायलेलं गीत.

मूळ पदरचना सौभद्र या नाटकातली अण्णासाहेब किर्लोस्कर यांची होती. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. यानंतर थोड्याच वेळात ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 1:40 वाजता वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे. वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये AI तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी AI क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली. या परिषदेत सहभागी देशांनी AI युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला. भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले. या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरमनिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरमनिमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरमनिमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोडरस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील, अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शाह म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्यास शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील, अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8

0: आरोपींना काल अटक झाली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत, असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे, तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे, तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या, ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार 6:00 हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्या दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी नम्रता फलके. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघांसाठी भाजपचे अरुण लाखानी बिनविरोध निवडून आले. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनानं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणं ही विभागांसह लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. देवळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून शेवटच्या नागरिकाचं निवेदन स्वीकारल्याशिवाय इथून हलणार नाही. देवळी मतदारसंघातील समस्या सोडवून जनतेला न्याय देणार असल्याचं पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. देवळी येथील राजे

0: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वांथी सी यांनी कारंजा घाटके तालुक्यातील गारपीट गावाला भेट देऊन रात्रीचा मुक्काम केला. यावेळी त्यांनी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. एक दिवस ग्रामस्थांसोबत उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सेलू तालुक्यातील सालई या गावाला देखील भेट दिली. जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून निसर्ग सेवा समितीच्या वतीनं ऑक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ आणि निसर्ग संदेश रजत जयंती विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू कुमुद शर्मा यांनी गांधी हिल्सवर आयोजित कार्यक्रमात शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी बदाम, कडुलिंब आणि जांभूळ या झाडांची रोपं लावण्यात आली. या मोहिमेद्वारे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प घेण्यात आला. जागतिक सायकल दिनानिमित्त 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत देवळी येथील SSNJ महाविद्यालयातील NCC युनिटतर्फे सायकल अभियानाचा शुभारंभ 7 जून रोजी यशवंत कन्या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झाला. सायकल अभियानाचं उद्घाटन माजी खासदार रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं. सायकल चालवा, तंदुरुस्त रहा असा संदेश देखील त्यांनी दिला. दिशाभूल करणाऱ्या आणि वैज्ञानिक आधार नसलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून गंभीर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पतंजली उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. सेवाग्राम रोडवरील पतंजली चिकित्सालय आयुर्वेदिक सुपरमार्ट इथं औषध निरीक्षकांनी अचानक छापा टाकून 44,781 रुपये किमतीचा 26 आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त केला. शेत जमिनींचं आरोग्य चांगलं असेल तरच भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळू शकतं ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. वर्धा जिल्ह्यात 65,000 अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून जमिनीची वैज्ञानिक तपासणी करून योग्य खत व्यवस्थापनामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यात यश मिळवलं आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव आरवी मार्गावर 9 जूनला सायंकाळी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरुळ समुद्री अंडरपास जवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगानं येणाऱ्या 2 दुचाकींची जोरदार धडक झाल्यानं तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सालफळ येथील योगेश रामकृष्ण मेश्राम, दरणे टाकी येथील देवेंद्र त्र्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे अशी मृतांची नावं आहेत. कौंडिण्यपूर पालखी विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडिण्यपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानातून आषाढी पंढरपूर यात्रेसाठी मानाच्या पायदळ पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. सन 1594 पासून सुरू असलेली ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि विदर्भातील एकमेव मानाची पायदळ दिंडी असून हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. या ऐतिहासिक पालखीचे 22 जून रोजी सायंकाळी अमरावतीतील बियाणी चौकात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं. माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते झालेल्या या स्वागत सोहळ्यात वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा इथं रविवार 21 जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक संगीता सोमनकर यांच्याकडून मुख्य योग सत्र आणि सामान्य योग पद्धतीचं प्रात्यक्षिक दिलं गेलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी नम्रता फलके आणि वाचक स्वर आभाराणी पटवर्धन.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, 1:45 झालेली आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वैदेही करंबेळकर यांनी गायलेलं हे गीत.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 1:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोत्या हो नमस्कार. आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूया पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये खेळ रेषावतारी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: आपल्या परिसराचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करणारे, त्यावर टोकदार कमेंट करणारे आणि मला अतिशय जवळचे वाटणारे तीन व्यंगचित्रकार मी सांगू शकेन. त्यातला एक परदेशी आहे तर दोन भारतीय. यातले एक आहेत ते आर के लक्ष्मण, ज्यांनी राजकारणावर केलेली निरीक्षणं त्यांच्या पश्चातही खरी ठरलेली आहेत. उरलेले दोन व्यंगचित्रकार आहेत जूल्स फायफर, हे अमेरिकन व्यंगचित्रकार, आणि आपले वसंत सरवटे. या दोघांचं काम मला खूप तुलना होऊ शकणारं वाटतं, सारखंच दर्जेदार. या दोघांचाही मानवी स्वभावाचा फारच अभ्यास आहे. चित्रांसह अनेकदा त्यांनी शब्दांचाही वापर केलाय, काही वेळा टेक्स्चरसारखाही. चित्र एका विशिष्ट पद्धतीची दिसावीत यासाठी केलेला. दोघांनीही वेळोवेळी राजकीय व्यंगचित्र काढली आहेत, पण ते राजकीय व्यंगचित्रकार म्हणता येणार नाहीत. व्यंगचित्रांना साहित्याच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचं काम या दोघांनी केलंय. सरवटेंची व्यंगचित्रांची अनेक पुस्तकं आहेत, त्यातली बरीचशी माझ्या संग्रहातही आहेत. ती चाळत बसणं हा माझ्या फावल्या वेळचा उद्योग आहे, ज्या संग्रहामध्ये कमी जास्त करणं कठीण आहे. पण मी बहुतेकदा ज्याकडे प्रथम वळतो तो संग्रह म्हणजे खेळ रेषावतारी. याच नावाने वसंत सरवटेंनी 1990 मध्ये एक

0: प्रदर्शन भरवलं होतं आणि त्या संबंधात लिहिलेला एक लेखही या पुस्तकात आहे. पण या पुस्तकात त्या प्रदर्शनातलीच चित्र आहेत असं काही नाही. सरवटेंची स्वतःची एक शैली आहे, सहज काढल्यासारखी वाटणारी, काहीशी रफ आणि तरीही अतिशय प्रभावी. अर्कचित्रांमधून त्यांनी अनेकदा आपल्याला हसवलं आहेच, पण पुलं एक साठवण आणि ठणठणपाळसाठी काढलेली त्यांची चित्रं पाहिली तर लेखनापलीकडे जाऊन ते नव्या जागा कशा शोधू शकतात हे लक्षात येतं. या संग्रहात त्यांची ही विनोदाची स्वतंत्र जाण अधोरेखित होते. लहानपणापासून घरी अनेक दिवाळी अंक येत असल्याने यातलं काही काम मी आधीच त्या त्या अंकांमध्ये पाहिलंय, पण इथे ते एकत्रितपणे पाहण्याचा परिणाम वेगळा आहे. या संग्रहात त्यांची एकेका चौकटीतली चित्र किंवा अर्कचित्र हा भाग आहेच, पण त्यापेक्षा त्यांनी दिवाळी अंकांमधून विशिष्ट विषय घेऊन केलेल्या व्यंगचित्रांच्या मालिका मला विशेष आवडणारे आहेत. उदाहरणार्थ वरची पण सांस्कृतिक पातळी या नावाची एक मालिका आहे, ज्यात सांस्कृतिक विश्वातल्या व्यक्तींच्या खाजगी डायऱ्यांमधला मजकूर असा विषय आहे. यात त्यांनी काढलेली साहित्य विश्वातली अर्कचित्र तर ओळखता येतातच, पण त्याबरोबरच ही डायरीची पानं लिहिताना काढलेलं अक्षर, खाडाखोड, लेखनात दिसणारी किंवा न दिसणारी शिस्त यातल्या दर गोष्टीचा त्यांनी वेगळा विचार केलेला आहे. शिवाय या काल्पनिक डायऱ्यांमधल्या मजकुराने होणारा हास्यस्फोट आहे तो वेगळाच. एक कलाकृती अनेक उलटसुलट क्रिया प्रतिक्रिया दुखापती खिलाडूपणा इत्यादी इत्यादी नावाची एक मालिका आहे, जी हुसेन सारख्या कलाकाराच्या कलाकृतीमधून कसे वाद पेटवले जातात यावर नजर टाकतानाच सर्वसामान्य माणसाला कसं कलेबद्दल देणं घेणं नाही असा चिमटा काढते. किंवा प्रणय रॉयच्या द वर्ल्ड धिस वीकच्या धर्तीवर इंडिया धिस याने कोणताही वीक नावाची एक मालिका आहे, ज्यात वेगवेगळ्या स्तरावरच्या राजकारणाचा सरवटेंनी समाचार घेतलाय. खेळ रेषावतारी मधली चित्र किंवा सरवटेंची इतर चित्रही तुम्हाला केवळ व्हिज्युअल गॅग मधून हसवत नाहीत. हा विनोद तुम्हाला स्वतःचं डोकं चालवायला लावतो, तो कधी करुण आहे तर कधी धूर्त, कधी तुमचेच पाय खेचणारा. सरवटे कोणत्याही जागतिक कीर्तीच्या व्यंगचित्रकाराहून कमी नव्हते हे सिद्ध करणारा हा संग्रह आहे. अजून ते आपल्यापुरतेच राहिले आहेत, पण कधीतरी ही चित्र जगभरात पोचावीत असं जरूर वाटतं.
1: खेळ रेषावतारी या पुस्तकाविषयी आपण ऐकत होतो गणेश मतकरी यांचा लेख, पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजत आहे. पुन्हा प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. बाजरी या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. पूर्व मशागत करताना एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी जमिनीत प्रति हेक्टरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. प्रामुख्याने खरीप हंगामात हे पीक घेतात. ओलिताची व्यवस्था असेल तर वर्षभर हे पीक घेता येतं. पेरणी जुलै ते ऑगस्ट या दरम्यान करावी. प्रति हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं आहे. पेरणी 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. चिकटा रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून बियाणं 20% मिठाच्या द्रावणात बुडवून तळाशी शिल्लक राहिलेलं बियाणं पेरणीसाठी वापरावं. जायम बाजरा, राजकू, BJ 104, BK 560, 230, HB 3, श्रद्धा या सुधारित जाती आहेत. प्रति हेक्टरी 60 किलो स्पुरद आणि 30 किलो पालाश या खताच्या मात्रा शिफारस केलेल्या आहेत. अर्धनत्र संपूर्ण स्पुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी तर उर्वरित अर्धनत्र पेरणीनंतर 1 महिन्याने द्यावं. रब्बी हंगामात घेतलेल्या पिकाकरिता 15 ते 20 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. 1-2 बेडण्या करून शेत तणविरहित ठेवावं. या पिकावर खोडकिडा, खोडमाशी, मावा, मीजमाशी आणि ब्लिस्टर बीटल या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करावा. या पिकावर काणी म्हणजेच काजळी, पानावरील ठिपके, अरगट या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणाकरिता बुरशीनाशकांचा वापर करावा. पिकाची कापणी

0: पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी करावी. सरासरी 35 ते 40 टन हेक्टरी हिरवा चारा मिळतो. याचा चारा चविष्ट असतो, त्यामुळे जनावरं आवडीने खातात. हे इतर तृणधान्य चारा पिकात पौष्टिक आहे. यापासून मुरघास तयार करता येतो.
1: कृषीवाणी कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता.

0: म्हणतो किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही वनिता मंडळ.
5: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: दुपारचे 2:05 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अंमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच जणांना ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाची किंवा नैराश्य असेल, तर या अशा व्यक्तींना

0: सुद्धा या पदार्थाचं सेवन किंवा व्यसन होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर काय काय वेळेला शारीरिक व्याधी असतात आणि त्या अशा सिरियस असतात की ज्याच्यामुळे ती व्यक्ती कंटाळते आणि मग या औषधांचा वापर करता करता त्याची सवय किंवा व्यसन कधी लागतं हे सांगू शकत नाही. याचबरोबर ती व्यक्ती जिथे राहते त्या समाजाचा आणि त्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा भाग हा ती व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये होत असतो. घरातील कलह, भांडणं, घरातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संवाद ते जर किंवा चांगले नसतील तर मग मात्र त्याच्यातून क्लेश कलह होऊन व्यसनाधीनता होऊ शकते.
1: म्हणजे यामागची ही सगळी कारणं जर विचारात घेतली तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
0: हो, निश्चितच, एकदम.
1: बरं, एकूण मानवी आरोग्यावर या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल काय सांगाल?
0: आता ते त्या त्या पदार्थाप्रमाणे त्याची वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. दारूचं जसं आपण पाहिलं की त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो, यकृत आहे त्याला व्रण होतात, त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर मग मेंदूवर परिणाम होतो, लहान मेंदूवर जास्त परिणाम होतो आणि म्हणून मग तोल जाणं, बॅलन्स जाणं, हळूहळू मोठ्या मेंदूवरती परिणाम होऊन फिट्स येणं किंवा स्मृतीवरती परिणाम होऊन स्मृतीभ्रंश होणं, या हे गोष्टी आढळतात. आता काही जे आहेत पदार्थ तर त्या पदार्थांमध्ये काय होतं की त्याचा विड्रॉल जो आहे म्हणजे ती पदार्थ वारंवार जास्त काळासाठी घेतल्यानंतर ज्यावेळेला तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला अशी विशिष्ट लक्षणं येतात ती खूप पीडादायक असतात आणि बऱ्याच वेळेला ती सहन करता येत नाही किंवा ती मॅनेज करता येत नाही आणि म्हणून मग पुन्हा त्या पदार्थाकडे पाऊल खेचलं जातं.
1: म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत या अंमली पदार्थ सेवनाचे.
0: हो ना,
1: म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या दुष्परिणामांवर विचार करून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी नक्कीच करेन. सर, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो, नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
4: परिसर.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. झाडं, देवराई आणि वणवे, निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे, असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण, देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे त्या अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्त्व केवळ ऑक्सिजनपुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या, ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात

0: ताण येत आहे. रस्ते, इमारती, खाणकाम, औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशातही हे बदल आज स्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्त्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेत गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष, औषधी वनस्पती, पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमाही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण, वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आले आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते. हजारो झाडे, रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमानवाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर जंगलात किंवा शेतात विनाकारण आग लावू नये, जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत. वणवा दिसता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्त्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड माके नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून महत्त्वाची आहे ती जगवणे. कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षारोपणाची नाही, तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवा मुक्त जंगलाची. चला, निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:15 थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या, दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम. गृहमंत्री अमित शाह का मादक पदार्थ के खिलाफ एकजुट होकर लड़ने का आह्वान. कहा, मादक पदार्थ राष्ट्रीय सुरक्षा और युवाओं के भविष्य के लिए गंभीर खतरा. उत्तर प्रदेश पुलिस ने राम मंदिर चढ़ावे में गबन मामले में 8 लोगों को गिरफ्तार किया. भारत ने 34 देशों के साथ मिलकर अमेरिका के नेतृत्व वाली पहल पर हस्ताक्षर किए. इसका उद्देश्य मजबूत AI आपूर्ति श्रृंखलाओं का निर्माण करना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मुहर्रम पर हजरत इमाम हुसैन के बलिदान का स्मरण किया. T20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच में आज शाम भारत का मुकाबला आयरलैंड से. टीम में पदार्पण करने वाले प्रतिभाशाली खिलाड़ी वैभव सूर्यवंशी पर सभी की निगाहें. और फीफा विश्व कप में ऑस्ट्रेलिया ने ग्रुप डी मुकाबले में पराग्वे के साथ ड्रॉ खेलकर नॉकआउट चरण के लिए क्वालिफाई किया. अब समाचार विस्तार से. गृह मंत्री अमित शाह ने आज नशे के खिलाफ एकजुट होकर लड़ने का आह्वान किया है. उन्होंने कहा कि मादक पदार्थों का कारोबार देश की सुरक्षा, सामाजिक व्यवस्था, आर्थिक हितों और युवाओं के भविष्य के लिए खतरा है. उन्होंने आध्यात्मिक नेताओं, युवाओं और माताओं से इस अभियान में मिलकर भाग लेने की अपील की. श्री शाह ने ये बात नई दिल्ली में नार्को कोऑर्डिनेशन सेंटर यानी NCORD की 10वीं शीर्ष स्तरीय बैठक को संबोधित करते हुए की.
4: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए।

नादब्रह्मया कार्यक्रमात पंडित वाल्मिक धांडे यांचं संतूर वादन आपण ऐकत होतात. राग वृंदावनी सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संतोष पोपटकर यांची होती. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. आवश्यकता सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: हाय, मी शर्वरी.
5: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा.
7: आणि मी रेवा.
8: आम्ही खूप भांडतो,
5: आम्ही चर्चा करतो,
9: आम्ही गप्पाही मारतो,
10: आम्ही मजा मस्तीही करतो.
5: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
11: आपुलकी या घरात
5: प्रत्येक मंगळवारी
12: दुपारी 12 वाजता
13: वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
14: आपुलकी या घरात.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताचे त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत वर्सोवा वांद्रे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या कामावर 1722.40 कोटी रुपये खर्च येणार आहे.

0: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यांच्या त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात याविषयीचा वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित

0: असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सांगलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सांगली शहरात समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली काढण्यात आली.
1: औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार औषधं मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. औषधी कायदा 1945 सुधारणा करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. जैविक उत्पादनं आणि किरणोत्सर्गी औषधांना विद्यमान नियम कायम राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
1: पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPGचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. SIT ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज मुहर्रम पाळला

0: जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथे कार्यरत असलेल्या वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचं एक रॅकेट उघडकीस आणून अनेक संरक्षित वन्यजीवांची सुटका केली आहे. यावेळी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं. DRI अधिकाऱ्यांच्या पथकानं 24 आणि 25 जूनला ही कारवाई केली. सुटका केलेले प्राणी आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताला श्रीकाकुलम इथल्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळी पुन्हा हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 49 मिलीमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात तर 24 मिलीमीटर पाऊस गुहागरमध्ये पडला. संगमेश्वरमध्ये 20, राजापुरात 14, लांजात 9, दापोलीत 5, मंडणगडमध्ये 4, खेडमध्ये 2 तर चिपळूणमध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. दुसरी सभा सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. नमस्कार. आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण आपण ऐकू शकता. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या नोंदींचा हा सारांश आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आता जोर धरत आहे. कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सौम्य पावसाची नोंद झाली. दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात तसंच उत्तर कोकणात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पावसाच्या प्रमुख नोंदी सेंटीमीटरमध्ये रत्नागिरी 7, रामेश्वर जिल्हा सिंधुदुर्ग 5, देवगड 5, संगमेश्वर 2, मापुसा 1, जामखेड 2, गगनबावडा 2, जामनेर 2, राधानगरी 1, महाबळेश्वर 1, अंबड 3, धाराशिव 3, अंबेजोगाई 1, सेलू 1, वैजापूर 1, शिरगाव पालघर 1, कोयना नवजा 1, तामिणी 1, तानसा 1, विहार 1, बुलढाणा 11, मेहकर 7, अंजनगाव

6, दर्यापूर 5, लोणार 4, सिंदखेड राजा 3, नांदुरा 1, अकोट 1. परवा सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश ढगाळलेलं असेल, पावसाच्या काही सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 33, किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात येत्या 48 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा वेग 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असेल, मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. दुपारचे 3:15 वाजत आहेत. माझा आवार, माझं शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या कार्यक्रमात पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो शंका समाधान. खरीप पिकांचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन आपण करून घेणार आहोत प्राध्यापक भरत कुशारे यांच्याकडून. संवादिका आहेत सुवर्णा कुलकर्णी, सादरगते रोशन जाधव. ऐकूया हॅलो शंका समाधान.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपलं स्वागत करते. आज आपण खरीप पिकांचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी बोलणार आहोत. या हंगामात आपण विविध पिकं घेत असतो. या पिकांचं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे आणि इतरही व्यवस्थापन आपण कसं करायला हवं याविषयीच आज आपण बोलणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आणि येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक भरत कुशारे सरांना. कुशारे सर हे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू जिल्हा पालघर इथे कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर कोकणामध्ये प्रामुख्यानं खरीप हंगामात कोणकोणती पिकं घेतली जातात काय सांगाल?
2: कोकणात प्रामुख्याने भात हे प्रमुख पीक आहे, त्यानंतर नागली, वरई आणि इतर जर कडधान्यामधील जर म्हणाल तर तूर, मूग, उडीद आणि काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी जे आहेत तर ते भुईमुंग थोड्या प्रमाणात घेतल्या जातो आणि रताळी थोडीफार घेतली जातात.
1: अच्छा.
2: सुरण वगैरे हे जे आहेत हे आंतरपीक म्हणून ही घेतली जातात. मुख्य म्हणजे आपलं भात, त्यानंतर नागली, वरे, तेलबियामध्ये भुईमुंग किंवा थोड्याफार प्रमाणात खुरासणी.
1: अच्छा. सर कार्यक्रमात पहिला फोन आलाय तो आपण घेऊया.
2: हो
1: नमस्कार, हॅलो शंका समाधान.
3: मी सदाशिव गोपाळ राऊत, जव्हार, जिल्हा पालघर. तर मला भाताविषयी प्रश्न विचारायचा होता.
2: हा बोला बोला ना.
3: भात पीक लावल्यानंतर खत कोणतं द्यावं?
2: बरं.
3: आणि तणनाशकासाठी काही उपाययोजना करता येईल का?
2: तर भात हे पीक जे आहे ना आपलं ते आपण 3 ते 4 पद्धतीने लागवड करतो. त्याच्यामध्ये मुख्य जी आपली लागवड आहे रोपवाटिका तयार करून आपण चिखलणी केलेल्या शेतामध्ये आवणी करतो, ती एक पद्धत. आणि त्याच्यानंतर जी आहे तर त्या 4 सूत्री आहेत, मग SRT आहे, टोकन आहेत किंवा ड्रम सीडरनी आहेत. तर आपली जी पारंपरिक जी पद्धत आहे तर त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन करत असताना प्रथम आपल्याला रोपवाटिकेमध्ये खताचं व्यवस्थापन करावं लागतं. त्यासाठी साधारण आपल्याला 2.5 एकर जर क्षेत्र असेल आपलं भाताचं तर त्यासाठी 10 ते 12 गुंठ्यावरती रोपवाटिका लागते. आणि त्या रोपवाटिकेसाठी किमान आपल्याला 1 टन शेणखत जे तर ते शेतामध्ये मिक्स केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये गादीवापी करून बियाण्याची पेरणी केली पाहिजे. बियाणं पेरल्यानंतर 1 किलो युरिया आणि 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट प्रति गुंठे क्षेत्रामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. त्यानंतर रोप 15 दिवस असं झाल्यानंतर परत आपण दुसरा जो हप्ता जो आहे युरियाचा 1 किलो

0: किलो युरिया तो आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यानंतर रोप तयार झालं 21 ते 22 दिवसांचं, त्यानंतर आपण चिखलणी केलेल्या शेतामध्ये जे आपण केलेलं आहे त्या शेतामध्ये सुद्धा पहिली चिखलणी करण्याच्या अगोदर 7.5 टन शेणखत जे आहे 2.5 एकर शेतासाठी ते मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण पुढचे जे पहिली चिखलणी असेल दुसरी चिखलणी असेल ती केल्यानंतर ज्यावेळेस आपण लागवड करत असतो भात पिकाची, तर त्यावेळेस आपल्याला जी रासायनिक खताची शिफारस मात्रा जी आहे ते 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास याची आवश्यकता असते. परंतु हे एकाच वेळेस प्रति हेक्टरचा जर हिशोब जर केला तर सुरुवातीला आपल्याला त्याच्यामधील पूर्ण स्फुरद आणि पालास जो आहे आणि 40% नत्र हा आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यायचा असतो. तो शक्यतो द्यायचा म्हटला तर युरियाच्या मार्फत जर 87 किलो युरिया, 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 84 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ह्या मार्फत द्यावा लागेल. त्यानंतर जेव्हा पीक 1 महिन्याचं होतं म्हणजे फुटे फुटण्याच्या वेळेस, त्यावेळेस नत्र खताचा दुसरा हप्ता जो आहे तो 87 किलो युरिया मार्फत आपल्याला द्यावा लागेल. आणि त्यानंतर जेव्हा पीक फुलरत असतं त्यावेळेस उरलेला 20% नत्राचा हप्ता 43 किलो युरिया आपल्याला तो द्यावा लागेल. परंतु बहुसंख्य शेतकऱ्यांना हा हेक्टरचा हिशोब समजत नाही. तर आपण एकरी जरी आपण बघितलं तर एकरी साधारण एका एकरला खताची जी गरज आहे ती 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालासची असते. याच्यानुसार जर सांगायचं जर म्हटलं आणि आपल्याकडे जर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे पर्याय उपलब्ध असतील तर 35 किलो युरिया, 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 34 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे लागवडीच्या वेळेस आपल्याला द्यावं लागेल. त्यानंतर 1 महिन्याचा पीक झाल्यानंतर 35 किलो युरिया आपल्याला द्यावं लागेल आणि जेव्हा पीक फुलवऱ्यात येईल त्यावेळेस 17 किलो युरिया आपल्याला द्यावं लागेल. समजा हे सुट्टी खताशी उपलब्ध नाही आहे आणि मिश्र खत उपलब्ध आहे 15-15 हे असं उपलब्ध असेल तर ते आपल्याला म्हणजे सुपला जर उपलब्ध असेल तर तो केवळ मग 133 किलो सुपला लागवडीच्या वेळेस द्यावा लागेल. त्यानंतर 1 महिन्याने 26 किलो युरिया, त्यानंतर पीक फुलवत असताना 17 किलो युरिया द्यावा लागेल. आणि समजा तुमची 4 सुती लागवड जर असेल केलेली म्हणजे ज्याच्यामध्ये आपण भाताच्या तुसाशी राख वापरतो, याच्यामध्ये दुसरा भाताचा पेंडा जो आहे तो प्रति गुंठे 20 किलो वापरला पाहिजे आणि त्यानंतर गिरीपुष्पाचा पाला जो आहे तर तो 2 ते 4 झाडांचा पाला प्रति गुंठ्याला आपल्याला तो टाकावा लागतो. आणि हे झाल्यानंतर मग ज्यावेळेस आपण विशिष्ट अंतरावरती आपण ती लागवड करतो तर जो चौकोन बनतो लागवड केल्यानंतर त्या प्रत्येक चौकोनामध्ये आपल्याला युरिया ब्रिकेट्स जे आहेत त्याचा वापर करावा लागतो. ही युरिया ब्रिकेट्स जी आहेत एका गुंठ्यासाठी 625 लागतात. एका ब्रिकेटचं वजन साधारण 2.7 ग्रॅम असतं आणि याद्वारे आपण त्याचं खत व्यवस्थापन जे ते 4 सुतीमध्ये आपण करू शकतो. परंतु जर यासाठी पद्धत असेल म्हणजे सगुणा भात तंत्रज्ञान असेल किंवा एखाद्याने टोकन पद्धत वापरत असेल किंवा ड्रम सीडरनी म्हणजे पेरभात केलेला असेल तर त्या वेळेस आपल्याला अशी काळजी घ्यावी लागते का जे काही आपण वापे केलेले किंवा आपण टोकन करणार आहोत तर ती टोकन करण्याच्या वेळेस आपल्याला मिक्स खत असेल सुपला असेल तर 133 किलो सुपला पेरणीच्या वेळेस आपल्याला तो द्यावा लागतो. त्यानंतर पीक साधारण 1 महिन्याचं होईल किंवा फुटे फुटण्याची अवस्था असेल तेव्हा 26 किलो युरिया आपल्याला द्यावा लागेल आणि पीक फुलवत असताना आपल्याला तो 18 किलो युरिया आपल्याला त्यावेळेस द्यावा लागतो. आणि हे टोकण असेल ड्रम सीडरनी असेल किंवा सगुणा भात तंत्रज्ञान असेल याच्यामध्ये आपल्याला फेरस सल्फेट किंवा फेरस आणि झिंक याची कमतरता त्या पिकामध्ये जाणवते तर ती जाणू नये याच्यासाठी आपल्याला 4 किलो फेरस सल्फेट आणि 4 किलो झिंक सल्फेट याची सुद्धा मात्रा आपल्याला लागवडीच्या वेळेस आपल्याला ती किंवा लागवडीनंतर 8 दिवसाच्या हातामध्ये आपल्याला ती द्यावी लागते. आणि ही दिलेली नसेल तर मग किमान आपल्याला फवारणी तरी त्याची जी आहे फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेटची आपल्याला करणं आवश्यक आहे.
1: आणि नागलीवर सर काय करता येईल का?
0: नागलीचं जे आहे आपण जर याचा विचार केला खत व्यवस्थापनाचा तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रोपवाटिका जी आपण तयार करतो तर रोपवाटिकेमध्ये आपल्याला शेणखत आपण टाकणं गरजेचं आहे आणि शक्यतो गादी वाफ्यावरती आपण रोप तयार करावी आणि त्यामध्ये आपल्याला 1 किलो युरिया हा पेरणीच्या वेळेस आपल्याला द्यायचा आहे प्रति गुंठा. आणि त्याच्यानंतर परत 15 दिवसांचं रोप होईल त्यावेळेस परत एक युरियाचा जो 1 किलो युरिया जो आहे तो आपल्याला त्यामध्ये द्यायचा आहे. आणि जेव्हा रोप तयार होईल साधारण 25 दिवसांचं होईल त्यावेळेस आपण शेतामध्ये लागवड करतो. बहुसंख्य वर्कर्स जमिनी असतात आपल्या ह्या नागली लागवडीच्या तर मग तिथे किमान एका एकरला 2 टन शेणखत वापरावं. पण शेतकरी शेणखत जर वापरत जर नसेल तर किमान त्यांनी त्या शेतामध्ये अगोदर एक हिरोळीचं पीक म्हणून मूग असेल किंवा उडीद असेल हे 25-30 दिवस त्याच्यामध्ये घ्यावं. आणि जेव्हा आपण हलक्या नांगराने किंवा आपण त्याला लाकडी नांगर म्हणतो त्यांनी पहिली आपण ज्यावेळेस नांगरणी करतो तर त्यावेळेस ते टाकून द्यावं आणि ते 20-25 दिवसांचं झालं त्या शेतामध्ये गाडावं आणि त्याच्यामध्ये आपल्याला या नागली पिकाची जी रोपं जी ती लागवड करता येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त रासायनिक खतांचा जर आपण विचार केला तर एका एकरला 32 किलो नत्र, 16 किलो स्फुरद आणि 16 किलो पालास एवढी नागली पिकाची आवश्यकता असते. आता ह्या ज्या शिफारस मात्रा ज्या आहेत ह्या शक्यतो आपण माती

0: करून आपण ह्या दिल्या गेल्या पाहिजेत. परंतु जर माती परीक्षण केलं नसेल तर आपण ह्याद्वारे असं देऊ शकतो. जर सुट्ट खत उपलब्ध असेल म्हणजे युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि म्युरेट ऑफ पोटॅश, तर त्याच्यामध्ये 35 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 27 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या माध्यमातून आपल्याला ही जी मात्रा जी आहे ती आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यायची आणि त्यानंतर एक महिन्याचं पीक झाल्यानंतर परत आपण त्याच्यामध्ये 35 किलो युरिया हा आपल्याला द्यायचा आहे. तर आपल्याला नागली पीक जे आहे ते व्यवस्थित आपल्याला त्याचं उत्पादन जे ते घेता येईल.
1: सर जीवामृताचा फायदा होईल ना?
0: हो हो, जीवामृत हे आपण नैसर्गिक शेतीमध्ये आपण वापरतो. मी ज्या मात्रा सांगतोय ह्या फक्त शेणखत, कंपोस्ट खत आणि रासायनिक खतांचं यांचं व्यवस्थापन. आणि जीवामृत जर वापरलं तर आपल्याला ह्या मात्रा काही कमी पण करता येतील. जीवामृत जर समजा आपल्याला वापरायचं असेल तर आपल्या भात शेतीमध्ये किमान 4 वेळेस आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नागली पिकामध्ये सुद्धा किमान 4 वेळेस लागवडीच्या नंतर 8 ते 10 दिवसांनी, त्यानंतर प्रत्येक 10-10 दिवसाला अशा किंवा 15 दिवसाच्या गॅपनी आपल्याला किमान 4 वेळेस ते जीवामृत याच्यामध्ये एका एकरला 200 लिटर जे जीवामृत जे आहे ते वापरून आपल्याला याच्यामध्ये गरजेचं आहे.
1: धन्यवाद सर.
2: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. आता सर भात पिकामध्ये जेव्हा आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतो तर ते कसं करायला हवं?
0: आता भात पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये मी आता सांगितलं की आपण शेणखत किंवा कंपोस्ट खत याचा वापर आपण करणं गरजेचं आहे आणि शक्यतो 7.5 ते 8 टन आपल्याला हेक्टरी वापरावं लागतं. त्यानंतर जी शिफारस मात्रा जी सांगितलेली आहे 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे आपल्याला त्यामध्ये देणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण भात पिकामध्ये काही जैविक खत सुद्धा वापरू शकतो. उदाहरणार्थ ॲझोस्पिरिलम जे आहे तर त्याचा वापर जर आपल्याला करायचा जर म्हटला तर 2 किलो ॲझोस्पिरिलम, 25 किलो शेणखत अधिक 25 किलो माती याच्यामध्ये मिक्स करून आपण त्या लागवड केलेल्या शेतामध्ये आपण सुरुवातीला टाकू शकतो. किंवा रोप लागवडीच्या अगोदर आपण 1 किलो ॲझोस्पिरिलम 30 ते 40 लिटर पाण्यात आपण हे घेऊन रोप जी आहेत भाताची ती त्यात बुडवून नंतर ती आपण त्याचं आवणी जी ती करू शकतो.
2: किंवा
0: त्याने सुद्धा जैविक खताने हे होईल. किंवा काही प्रमाणामध्ये आपण आजोला हे सुद्धा निळ हिरवा शेवाळापैकीच एक असलेलं एक शेवाळ आहेत तर त्याचा वापर आपण खत म्हणून भात पिकामध्ये आपण तो करू शकतो. हा सुरुवातीला फक्त आपल्याला भात लागवड केल्यानंतर त्यात आपल्याला ते शेवाळ जे आहे किंवा आजोला जो आहे तो हा टाकावा लागतो. तो 8 ते 10 दिवस वाढू द्यायचा. तो वाढल्यानंतर मग आपण तो त्या शेतामध्ये गाळून द्यायचा आहे. म्हणजे 2 ओळींमध्ये जे अंतर असेल त्याच्यामध्ये कोळपाच्या सहाय्याने तो गाळायचा आहे. फक्त लागवड ही ओळीत केलेली असावी आणि ज्यावेळेस टाकू त्यावेळेस ते पाणी वाहून जायला नको शेताच्या बाहेर. तर म्हणजे हे रासायनिक खतांची काही मात्रा आपण हे जैविक खत असतील, आजोला असेल याने सुद्धा आपण ती कमी करू शकतो.
2: नक्कीच.
0: आणि काही हिरवळीची खत जे आहेत म्हणजे गिरीपुष्प जर 5 टन हेक्टरी आपण जर टाकलं तर ती नत्र खताची मात्रा सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येते.
2: नमस्कार. हॅलो शंकर समाधान.
3: माझं नाव पांडुरंग जयराम चौधरी, राहणार अनारवळीचा पाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर इथून मी एक शेतकरी बोलतोय.
2: हो बोला बोला.
3: खरीप हंगामासाठी जे व्यवस्थापन आहे का व्यवस्थापन यासाठी कुठकुठले परीक्षण करावं लागेल म्हणजे भुईमुंग पीक आहे.
0: भुईमुंग पीक बरोबर.
3: हो
0: तर भुईमुंग हे जे पीक आहे आपल्या जिल्ह्यामध्ये खरीपात थोडं कमी प्रमाणात घेतल्या जातं. वर्कर जमीन असेल तिथे किंवा आपली ही जी रोपवाटिका केलेली असते भाताची किंवा नागलीची तिथं थोडेफार प्रमाणात घेतल्या जातं आणि काही प्रमाणामध्ये उन्हाळ्यात आपण काही शेतकरी घेत असतात. तर भुईमुंग पिकाची खतांची गरज जर बघितली आपण तर किमान त्याला एकरी 3 टन इतकं शेणखत आपण किंवा कंपोस्ट खत असेल ते दिल्या गेलं पाहिजेत. आणि जर रासायनिक खतांचा जर विचार जर केला याच्या व्यतिरिक्त तर 10 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद याची किमान त्याची गरज असते. तर ती गरज जी आहे 22 किलो युरिया आणि 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यामार्फत द्यावी जेणेकरून सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये गंधक आणि कॅल्शियमचं पण प्रमाण त्यामध्ये असतं ते पण त्या पिकाला उपलब्ध होतं. जेणेकरून त्या भुईमुंग पिकामध्ये ज्या शेंगा ज्या आहेत त्या भरण्यासाठी कॅल्शियम लागतं आणि त्या दाण्यांमध्ये तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी सल्फरची आवश्यकता असते तर ती यातनं पूर्ण होते. आता याच्या व्यतिरिक्त जे आहे खास कॅल्शियम आणि सल्फर जर एखाद्या मातीमध्ये कमीच असेल तर आपल्याला जिप्सम हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये देणं गरजेचं आहे. तर एकरी 80 किलो जिप्सम पेरणीच्या वेळेस आणि नंतर ज्यावेळेस फुलं येऊन आऱ्या सुटतात तर त्यावेळेस उरलेला 80 किलो जिप्सम आपल्याला त्यामध्ये देणं गरजेचं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर त्याची गरज जर कमी काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासू शकते विशेषतः लोह असेल जस्त असेल तर याच्यासाठी आपण फवारणीद्वारे सुद्धा हे देऊ शकतो. 2.5 किलो साधारण एका एकरला 1 किलो फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट सुद्धा 1 किलो हे आपण घेऊन 1 एकरासाठी याची फवारणी आपण करू शकतो. याच्यामध्ये की जर आपण व्यवस्था
3: काय शकतो ड्रिपद्वारे
0: ड्रीपद्वारे जर द्यायचं जर म्हटलं त्यासाठी आपल्याला चिरेटेड फॉर्म मधून द्यावं लागेल,

0: याच्यापेक्षा आपण ज्यावेळेस आपण वाफा तयार करतो तर त्याच वेळेस आपल्याला 8 किलो झिंक सल्फेट आणि 8 किलो फेरस सल्फेट हे आपण टोकण करतो याची वाफ्यावरती किंवा शेतामध्ये भुईमुंग पिकाची, तर त्यावेळेस आपण जमिनीत नजर दिलं तर बरं पडेल. आणि जर ड्रीप मधलं द्यायचं जर असेल तर आपल्याला चिरेटेड फॉर्म मधलं जे आहेत म्हणजे जे पाण्यामध्ये विरघळतात फेरस असेल किंवा जस्त असेल ते घ्यावं लागेल, त्याचं प्रमाण कमी असतं देण्याचं. 1 किलो पुष्कळ झालं एका एकरसाठी. ते
1: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. सर, आता सूर्यफूल हे सुद्धा एक खरीपातलं प्रमुख तेलबिया पीक म्हणू आपण, तर त्याच्यासाठी कसं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं?
0: सूर्यफूल जर म्हटलं तर तिन्ही हंगामात येणारं पीक आहे हे. खरीप, रब्बी आणि उन्हाळी ह्या तिन्ही हंगामात येतं. तर ह्या तिन्ही हंगामांमध्ये ह्या पिकाचं वैशिष्ट्य असं आहे, फक्त आपल्याकडे कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस ज्यावेळेस असतो तर तो कालावधी वगळून जर आपण त्याची लागवड जर केली आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याकडे असावी तर ती सोयीस्कर जाते. तर त्याच्यासाठी जर व्यवस्थापन जर म्हणाल तर आपल्याला 3 टन शेणखत प्रति एकरी आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपली जिरायत आहे जमीन म्हणजे थोडकी हलकी जमीन आहेत का मध्यम आहेत याच्यानुसार त्याचं खताचं व्यवस्थापन रासायनिक जे आहेत ते करायला हवं. तर 20 किलो नत्र आणि 10 किलो स्फुरदन 10 किलो पाला असे जिरायत किंवा हलक्या जमिनीमध्ये आपण ते जे आहे ते देऊ शकतो. तर त्यापैकी 50% नत्र पूर्ण स्फुरद आणि पाला असे आपल्याला हा पेरणी वेळेस द्यायचा आहे. आणि नंतर जे आहेत 1 महिन्यानंतर उरलेली नत्राची मात्रा आपल्याला याच्यामधनं द्यायची. आणि याचा सुद्धा सूर्यफुलाला सुद्धा कॅल्शियमची गरज भासते. बी जे आहेत त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी सल्फरची आवश्यकता असते म्हणून आपण जे खत देऊ, आता अमोनियम सल्फेट तर समजा उपलब्ध होत नसेल तर किमान सिंगल सुपर फॉस्फेट याच्या मार्फत तरी आपण स्फुरदाची गरज त्याच्यामध्ये भागावावी जेणेकरून त्याची गंधक आणि कॅल्शियमची गरज जी आहे ती पूर्ण होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जर कॅल्शियम जास्तच कमी असेल तर म्हणजे एकरी जे आहेत 8 किलो आपल्याला ते आपण त्यामध्ये देऊ शकतो. विशेषतः याच्यात अजून एक काळजी घेणं गरजेचं आहे, जर फुलोरा ज्यावेळेस अवस्था असते त्यावेळेस आपण 0.2% बोरांची सुद्धा फवारणी आपण करू शकतो त्याच्यामध्ये. आणि थोडस परागीभवन होण्यासाठी मधमाशा परिसरात जर कमी असतील तर ज्यावेळेस फुल फुलतं त्यावेळेस आपण सकाळच्या वेळेस 8 ते 11 यावेळेस आपण हाताला मलमली कापड बांधून किंवा सुती कापड बांधून त्याच्यावरती हात फिरवू शकतो. 1 दिवसाआड एक अशा 1-2 वेळेस आपण जर केलं तरी त्याची परागीभवनाची संख्या वाढून पूर्ण फुल जे ते भरण्यामध्ये आपल्याला मदत
1: होते. बरोबर. आता सर, हे सगळी पिकं आपण बघितली, भात, नागलीवरी किंवा भुईमुग, सूर्यफूल, या पिकांमधलं अन्नद्रव्य व्यवस्थापनाची माहिती घेतली, पण इतर सुद्धा अजून काही पिकं जर असतील तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: याच्या व्यतिरिक्त काही तूर जे आहेत कडधान्यामध्ये हे पण एक पीक आहे.
1: नमस्कार. हॅलो शंका समाधान. हा बोला.
2: व्यवस्थापन
1: अच्छा कोणत्या पिकासाठी?
0: नाचणी पिकासाठी. बरं बरं. तुम्हाला जर सेंद्रिय मध्ये करायचं असेल ना नाचणी पिकासाठी तर तुम्ही एक तर पहिलं तुमच्याकडे शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल तर ते एका एकरला आपण 2 टन शेणखत आपण याच्यामध्ये वापरलं पाहिजे. हलक्या नांगराने तुम्ही नांगरणी करता तर त्याच व्यवस्थित टाकल्या गेलं पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त पाऊस पहिला पडल्यानंतर आपण ही नांगरणी करतो पहिली तर त्याच वेळेस आपण त्याच्यामध्ये जर उडीद किंवा मूग हा जर दाट पेरला आणि तो जर 20 ते 25 दिवस वाढू दिला आणि त्यानंतर जसं रोप नांगलीचं रोप तयार होईल जेव्हा आपल्याला लागवड करायची त्या 3 ते 4 दिवस अगोदर ज्या शेतामध्ये आपण हे वाढवलेलं आहे मूग किंवा उडीद तो त्या शेतामध्ये गाळून द्यायचा म्हणजे हिरवळीचं खत त्याच्यामध्ये तयार होतं आणि ते झाल्यानंतर मग आपण नागली पिकाची त्याच्यामध्ये लागवड जी ती करू शकतो. ही लागवड केल्यानंतर तुम्हाला आता सेंद्रिय मधूनच मी सांगतो त्याच्यामध्ये आपण जीवामृत हे जे आहेत हे त्याच्यामध्ये देऊ शकतो. तर जीवामृतामध्ये आपण 10 किलो शेण, 5-1 लिटर गोमूत्र, त्यानंतर कडधान्याचं पीठ 2 किलो. तर हे जीवामृत जे आहे ते आपण हे तयार केल्यानंतर एका एकरला आपल्याला 2 लिटर एवढं हे तयार होतं. आता हे जे सांगितलं सर्व मी हे 5 ते 7 दिवस हे रोज सकाळ संध्याकाळ आपण एका ड्रममध्ये घेतल्यानंतर पाण्याने भरून घ्यायचं तो ड्रम रोज सकाळ संध्याकाळ ते हलवायचं सावलीमध्ये ठेवला पाहिजे हा ड्रम. आणि हे तयार झाल्यानंतर 1 एकर शेतासाठी हे जीवामृत हे पुरेसं होतं. तर नांगली पिकामध्ये किमान हे 3 ते 4 वेळेस जर आपण वापरलं तर तुम्हाला अपेक्षित उत्पादन जे ते त्यामधून मिळू शकतं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला जे शेणखत सांगितलं ते आधी की तुम्हाला मी जे हिरवळीचं खत म्हणून मूग किंवा उडीद सांगितला तो तुम्ही केला पाहिजे आणि त्यानंतर हे आपल्याला जीवामृत त्यामध्ये वापरायचे. असं जर केलं तर आपली पूर्ण खतांची गरज जी आहे अन्नद्रव्यांची त्याची भागल्या जाते आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन पण मिळतं आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती कीड आणि रोगांचं प्रमाण पण याद्वारे कमी राहील का तर त्याची प्रतिकार क्षमता वाढली.

0: असेल त्या पिकाचे.
1: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल.
2: हो, आभारी.
0: इतर पिकांमध्ये जर म्हटला आपल्याकडे काही प्रमाणामध्ये थोडीफार शेतकरी जे रताळीची सुद्धा लागवड करतात किंवा आंतरपीक म्हणून सुरण असतं, तर रताळी जर म्हणाल तर ती साधारण वेली जे आहेत अर्धा ते एक फूट अशा ज्या त्याचे तुकडे जे आहेत ते लावून लागवड जी काही प्रमाणात केली जाते, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला शेणखत किंवा कंपोस्ट त्याचा जास्त वापर करणं गरजेचं आहे. एकरी किमान 3 ते 4 टन आपल्याला ते वापरलं गेलं पाहिजे शेणखत किंवा कंपोस्ट खत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग अन्नद्रव्यांची गरज जर म्हटली, एकरी आपल्याला 30 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश याची आवश्यकता असते. तर ती देताना आपण लागवडीच्या वेळेस 33 किलो युरिया, 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश याद्वारे द्यावी. नंतर एक महिन्यांचं पीक झाल्यानंतर उरलेली परत 33 किलो युरिया त्यासाठी आपण तो द्यावा, जेणेकरून त्याची पूर्ण गरज ही भागल्या जाईल. आणि दुसरं एक पीक आहे सुरण, म्हणजे ही रताळी म्हणा किंवा सुरण म्हणा ही जमिनीच्या आतली पीक आहे. तर सुरण सुद्धा हे मे महिन्यात जर पाणी असेल तर तेव्हा लागवड केली जाते, नसेल तर जून मध्ये. आता आपण जे सांगतोय, जरी आता आपण सांगतोय किमान ही जी आपण खतांचं व्यवस्थापन जे सांगितलेलं आहे त्याला किमान त्यांना वेळ मिळावा आणि एक महिन्यामध्ये त्यांच्याचं नियोजन करून त्यांना ते मे पर्यंत उपलब्ध करून ठेवता येतील आणि त्यांना ते वापरता येतील. आता सुरणासाठी सुद्धा त्याची लागवड जी आहे ती गादी वाफ्यावरती केलेली आहे किंवा कशी केलेली आहे त्यानुसार त्याची खतांची गरज असते. आपल्याकडे हेक्टर मध्ये कोणी असं लागवड तर करत नाही, पण हेक्टरी 80 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश याची आवश्यकता असते. तर एका एकराचा जर हिशोब जर बघितला तर 32 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 32 किलो पालाश देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये स्फुरद हा सुरुवातीला आपण द्यायचा आहे आणि नत्र आणि पालाश हा 3 विभागून द्यायचा आहे आपल्याला त्याच्या पूर्ण, कारण की 7 ते 8 महिन्याचं हे पीक आहे. तर याच्यामध्ये आपण 24 किलो युरिया, 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 18 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हा आपण लागवडीच्या वेळेस द्यायचा आहे. त्यानंतर साधारण 1.5 महिन्यांनी 24 किलो युरिया आणि 18 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे. जेव्हा पीक 3 ते 3.5 महिन्यांचा होईल त्यावेळेस परत आपण 24 किलो युरिया आणि 18 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे. अशी याच्याद्वारे व्यवस्थापन जर केलं तर ते आपल्याला योग्य राहील.
1: बरोबर. नमस्कार. हॅलो शंका समाधान.
3: हा नमस्कार.
1: हा बोला.
3: मी अनिल मोरेशर पाटील, कलोली तालुका डहाणू जिल्हा पालघर वरून बोलतोय.
1: हो बोला बोला.
3: आम्ही खरीफ मध्ये भाताची लागवड करतो.
1: हा
3: म्हणजे मी तर ऑर्गॅनिक मध्ये जास्त हे करतोय. केमिकल यंदा पण भात शेती होती तर लागवड केल्यावर आपण एक गोमूत्र गाईचं शेण याचाच वापर करतोय.
0: सेंद्रिय पद्धतीने भात लागवडीसाठी तुम्हाला माहिती हवी असंच ना?
3: हा.
0: बर, भात पिकासाठी सेंद्रिय पद्धतीने जर म्हणाल तर किमान तुमच्याकडे जर पशुधन असेल म्हणजे गाई बैल हे असेल तर त्याचं शेणखत आणि शेतामधनं जे काही कचरा वगैरे उरतो पालापाचोळा किंवा पिकांचे अवशेष त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करून ते आपल्याला वापरता येईल. हे किमान कमीत कमी आपल्याला 3 ते 4 टन जर आपण वापरलं तर ते योग्य राहील. दुसरी गोष्ट, ज्या शेतात आपल्याला भात लागवड करायची त्या शेतामध्ये जर पाणी जास्त साचत नसेल तर सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये हिरवळीची पिकं जी आहेत मग ताग असेल, धेनच्या असेल हे आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर त्याद्वारे जवळजवळ तुमची 80% ताग जर घेतला, ताग सुरुवातीला आपण तो तसा 45 दिवस ठेवता आला पाहिजेत, परंतु आपलं जर रोप जर 1 महिन्याच्या आत तयार समजा 10 जूनला आपण ताग पेरला, लागवड जी ते 5 जुलैला होणार असेल तर तोपर्यंत जेवढं ताग तयार होईल शेतामध्ये तो त्याच शेतामध्ये गाळून जर टाकला आपण तर किमान त्याची 50% नत्र, स्फुरद आणि पालाची गरज पूर्ण होईल. त्यानंतर आपण भात जे ते त्याच्यामध्ये लागवड करायची, ती भात लागवड केल्यानंतर मग पुढचं जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काही आजोला जे आहेत, आजोला सुद्धा जर होळीत लागवड जर केलेला असेल तर आजोलाद्वारे सुद्धा आपल्याला 20 ते 40% नत्र खताची गरज त्याच्यामधनं पूर्ण होते. त्यानंतर जीवामृत, आता तुम्ही
3: कदाचित माहित असा
0: हा जीवामृत जे आहे त्याचा वापर करायचा. तर जीवामृताचा वापर करताना लागवड केल्यानंतर 10 दिवसांनी पहिल्यांदा वापरायचं, त्यानंतर दर 15 दिवसाला आपण वापरायचं, असं किमान 4 वेळेस एका शेतामध्ये वापरल्या गेलं पाहिजे. ते वापरताना धोधो पाऊस पडत नसावा किंवा वापरल्यानंतर लगेच पाऊस येईल अशी अवस्था नसेल त्यावेळेस आपण ते वापरायचे. असं जर केलं तर सेंद्रिय शेतीमधनं तुमची त्या पिकाची गरज भागून तर तुम्ही अपेक्षित उत्पादन पण मिळू शकता आणि त्याची प्रत सुद्धा खूप चांगली राहील. म्हणजे चांगली गोष्ट की तुम्ही केवळ सेंद्रियाचा वापर करतात परंतु ते परिपूर्ण वापरा असं मला सांगायचं तुम्हाला फक्त.
3: बरोबर. आणि आपण भात शेतीनंतर आता आपण हरभरा घेतलेला, हरभरा आता निघतोय आपला, त्याच्यानंतर आपण आता मूग पण पेरतोय, त्याचा पण बेनिफिट भात शेतीसाठी होतोय ना?
0: हो, उन्हाळी मूग जर घेतला तुम्ही तर त्या मुगाच्या मुळांच्या याच्यावरती त्याच्या गाठी असतात, उपटून जर बघितलं तर नत्र स्थिर करणारे जीवाणू असतात राजूबी, हा ते पण त्या पिकाला पण उपलब्ध करून देतात आणि पुढच्या पिकाला पण त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट, त्या मुगाचा जो पाला पडतो तो शेतामध्ये पडल्यानंतर ते हिरवळीचं खत म्हणून तयार होतं आणि त्यांनी त्या जमिनीची जो पोत जो आहे तो सुधारतो, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि नत्र आणि इतर खतांची उपलब्धता त्यामुळे वाढते, सेंद्रिय खर्ब वाढतो, मातीची जडणघडण बदलते आणि ती उपयोगी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पुढच्या पिकाला फायदेशीर होते.
1: धन्यवाद पाटील आपल्या सहभागाबद्दल. सर, एकंदरीतच या सगळ्या खरीपामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीनं जर केलं, नियोजन चांगलं केलं, तर नक्कीच या सगळ्या पिकांमधनं उत्पादन शेतकऱ्यांना नक्कीच चांगलं मिळेल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं, तसेच जे प्रश्न आले त्यांना सुद्धा अतिशय समाधानकारक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या. या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार. श्रोतेहो कामगार म्हटला तर कामगार हा विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणारा, कारखान्यात काम करणारा, खदानीमध्ये काम करणारा असा हा कामगार. इतकेच नव्हे तर कामगारामध्ये संघटित कामगार पण असतात, यासोबतच असंघटित कामगार सुद्धा कार्यरत आहेत. आणि आपल्या देशात आपण कामगार हा जास्त करून असंघटित क्षेत्रात जास्त असावा असं मला तरी वाटतं. आणि आता कामगारांमध्ये बघा, विशिष्ट कारखान्यात महिला कामगार सुद्धा आहेत, पुरुष कामगार सुद्धा आहेत. आणि महिला कामगारांच्या काही विशेष अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत आणि कामगार कायद्यान्वये दिलेले आहेत. यासोबतच महिलांच्या काही समस्या सुद्धा असतात आणि या समस्या संघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात आणि असंघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात. तर या विषयावरच आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आपण विषय तज्ज्ञ ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे. आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर ऍडव्होकेट मॅडम, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. आज तुम्ही खास कामगार सभा या कार्यक्रमासाठी आज तुम्हाला बोलावलेलं आहे आणि विषय तसा महत्वाचा विषय आहे आणि महिलांसाठी असलेला विषय आहे. विषय तुम्हाला आताच सांगितलेला आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर पहिला प्रश्न विचारू का मॅडम? मग
2: बिलकुल.
1: तर पहिला प्रश्न असा विचार असं वाटतो की संघटित आणि असंघटित महिला कामगार आपण कसे काय वेगळे करू शकतो किंवा त्याचं असं विश्लेषण आपण काय करू?
2: आता आपण असं बघूया की संघटित आणि असंघटित कामगारां महिलांच्या संदर्भात आपण बोलूया. त्यात असं आहे की ज्या महिला कारखान्यांमध्ये काम करतात आहेत त्यांना आपण एक असं म्हणतो की एका ठिकाणी त्या एका वातावरणात किंवा एका विशिष्ट ठिकाणी त्या काम करतात आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना असं म्हणूया की या संघटित होऊन काम करतात आहेत असं बोलूया. असंघटित कामगार म्हणजे आता जसं आमच्या घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत किंवा शेतावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आपल्याला म्हणता येईल की त्या असंघटित आहेत. इवन दो आपण आता समजा जसं नागपूरला कॉटन मार्केट आहे, तिथे जे भाज्यांचे ते मोठाले हारे जे उचलतात महिला त्या सुद्धा असंघटित कामगारांमध्ये त्या येतात. आणि संघटित कामगारांमध्ये त्यांना एक विशिष्ट त्यांना अधिकार मिळालेले आहेत, कारण त्यांना त्यांच्या कंपनीकडनं त्यांना त्यांचं प्रोटेक्शन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की त्या संघटित आहेत आणि ह्या असंघटित, ह्या दोन फार मोठे सेक्टर्स आपल्याला म्हणता येईल की कामगारांच्या याच्यात सुद्धा आहेत.
1: अच्छा, पण आता आपण असा जर विचार केला की संघटित महिला कामगार या कोणकोणत्या कारखान्यांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ आता बहुतांश कारखाने आपल्या नागपुरात तर तसे कारखाने आहेत बुटीबोरी क्षेत्रात, वाडी क्षेत्रात आणि हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात पण, पण मुंबई पुणे आणि पूर्ण भारतभर देशात विशिष्ट कारखाने आहेत. मग कपड्यांचे कारखाने आहेत, खाद्यपदार्थांचे कारखाने आहेत, अजून विविध वस्तू तयार करणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत किंवा अजून कुठल्या वस्तू असोत, तर अशा संघटित कामगार जे आहेत म्हणजे अर्थात महिला कामगार यांचं विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करतात, तर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त कामगार महिला म्हणून कार्य करीत आहेत?
2: मला असं वाटतं की आता म्हणजे जे आता आपण असं बघूया की जो एक आयटी सेक्टर म्हणूया, आयटी सेक्टरमध्ये पण ज्या महिला काम करतात आहेत, जे नॉट ओनली तर आपण असं म्हणूया की तिथे ज्या असलेल्या इंजिनियर ज्या मुली काम करतात आहेत त्या सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल, कारण त्यांना सगळे जे रूल्स आहेत, फॅक्टरी लॉज आहे किंवा त्यांना मॅटर्निटी बेनिफिट लॉ आहे वगैरे, हे जे कायदे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लागू आहेत आणि ज्या ठिकाणी या महिला काम करतात आहेत, तर बेसिकली मला असं वाटतं की आयटी सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये सुद्धा या मुली सगळ्या कॉम्प्युटर रिलेटेड याच्यामध्ये काम करतात आहे किंवा कॉम्प्युटर

0: चे पार्ट्स बनवण्याचे आहे किंवा घड्याळ घड्याळ्याच्या ज्या कंपनी आहे तिथे काम करणाऱ्या महिला आहेत किंवा फूड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत की ज्या ठिकाणी जरी मशिनरी झाल्या असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रॉपरली त्याचं लेबलिंग झालंय की नाही किंवा त्या बॉटल्स ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या त्या बॉक्सेसमध्ये त्या गेल्या आहेत की नाही वगैरे हे सगळं बघायचं जे काम आहे ते ह्या महिला सगळ्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सेक्टर फार मोठा आहे आणि महिला ज्या आहेत त्या कुशलपणे काम करत असतात. आपला असा एक अनुभव आहे की त्या अगदी असं धरसोड करण्याचं त्यांचं काम तो प्रकार नसतो त्यांचा. त्याच्यामुळे त्या अगदी त्यांना दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे त्या सगळं करतात. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी एखाद्या कारखान्यातली ऍडव्हर्टाईज वगैरे येते त्यावेळेला ते पर्टिक्युलरली हे करतात की इथे आम्हाला महिलांचीच गरज आहे, इथे पुरुषांनी अप्लाय करू नये, असं पण आपल्याला बरेचदा निदर्शनास येतं.
1: बरं, आता हे झाले तुम्ही सांगितलं संघटित महिला कामगार आहेत, पण आता असंघटित मध्ये अशा कोणत्या महिला कामगारांना आपण विशेष विश्लेषण करू शकू?
0: असंघटित कामगारांच्या याच्यामध्ये आपण बघूया की शेतावर शेतमजुरी करणाऱ्या महिला आपल्या तो एक फॅक्टर आहे. नंतर ज्या आज आमच्या घरी घरगुती काम करणाऱ्या सगळ्या महिला, आताच मी जसं परत बोलले की कॉटन मार्केटला ज्या महिला हारे उचलणाऱ्या म्हणजे भाज्यांचे मोठ्याले आपल्या डोक्यावर हारे घेऊन जाणाऱ्या बायका मिनिमम पैशांमध्ये त्या काम करतात आहे अशा ह्या सगळ्या महिला ह्या सगळ्या असंघटित याच्यामध्ये येतात. आणि त्या व्यतिरिक्त ज्या कंपनीज आहे म्हणजे छोट्या ज्या काही कंपनी टाईपच्या आहेत ते 10 पेक्षा कमी लोक काम करतात त्यांना सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्या सुद्धा असंघटित मध्येच त्या महिला येतात आहे. त्याच्यामुळे असंघटित ह्या ज्या महिला आहेत यांचा मोठ्या प्रमाणात ह्या असंघटित सेक्टरमध्ये काम करतात आहे. कारण खेडेगावांमध्ये तुम्ही बघाल की ऑलमोस्ट ऑल सगळ्याच महिला ज्या आहेत ऑलमोस्ट ऑल त्या शेतीचे काम अगदी सगळ्या सीझन मध्ये त्या काम करत असतात. पण आम्ही हे पण बघतो की त्यांच्या समस्या पण खूप आहेत मग दोन्ही याच्यामध्ये म्हणजे शहरी भागांमध्ये घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याही सुद्धा समस्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या सुद्धा खूप भरपूर समस्या आहेत.
1: अर्थातच कारण आता समस्यांना सामोरे जाणे हे प्रत्येक व्यक्तीच्या याच्यावर आहेत, मग ते कामगार असोत की एम्प्लॉईज असोत की अजून स्वतःचे बिझनेस करणारे असोत. बरं, पण मॅडम आता असा प्रश्न पुन्हा विचार असं वाटतो की आता संघटित महिला कामगारांचे असे काही विशेष अधिकार पण संविधानात्मक दिलेले आहेत का?
0: निश्चितच दिलेले आहेत आम्हाला संविधानाने. आमचं आर्टिकल 14, 15, 15(2) and 16 याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि आमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या दोन्हीमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे डेफिनेटली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे राज्यांनी आपले कायदे बनवायला पाहिजे महिलांसाठीचे. तर त्या याच्यामध्ये आपण बघूया आता की जसं मॅटर्निटी लिव्हचा हा ऍक्ट 2013 की ज्या याच्यामध्ये एखाद्या महिलेचं समजा तिचं अबॉर्शन जरी झालं तर तिला सुद्धा सुट्टी मिळायला पाहिजे संघटित क्षेत्रामध्ये बोलते आहे मी. आणि तिचं डिलिव्हरी जर झाली तर तिला मॅटर्निटी लिव्ह सुद्धा तिला मिळायला पाहिजे. आता तर ऍक्च्युली ती एक्सटेंड पण करण्यात आलेली आहे आता ती मॅटर्निटी लिव्ह जी आहे ती. आणि त्या व्यतिरिक्त इक्वल रिन्युमरेशन म्हणजे फॉर द एका समान कामासाठी म्हणजे एका पुरुषाला जास्त पगार आणि महिलेला कमी पगार असं डिस्क्रिमिनेशन ते करू शकत नाही. आणि हा आम्हाला मला असं वाटतं की आम्हाला हे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे याचं पालन सुद्धा एम्प्लॉयर आहेत त्यांना ते करावं लागतं आहे. जर ते त्यांनी नाही केलं तर मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई व्हायचे सगळे पूर्णपणे शक्यता असतेच.
1: बरं, हा झाला मॅडम संघटित महिला कामगारांचे विशेष अधिकारांबद्दल बोलले, पण आता असंघटित महिला कामगारांचे पण विशेष अधिकार असे कोणामार्फत म्हणा किंवा त्यांचे पण अधिकार असे आहेत का?
0: बघा, आता त्यांचे अधिकार असे आहेत की ते कुठून तरी आम्हाला ते आणावे लागतात आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आणता येतील इन द सेन्स की बिफोर दॅट मी एक एवढं फक्त एक संघटित कामगारांच्या संदर्भातल्या महिला ज्या आहेत तिथे की जशा ज्याही ठिकाणी फॅक्टरीज आहेत जिथे 10 पेक्षा जास्त महिला काम करत असतील किंवा तिथे जास्त हे आहे त्या ठिकाणी एक आयसीसी कमिटी सुद्धा फॉर्मेशन झाली पाहिजे इंटरनल कंप्लेंट कमिटी. जसं की आता पॉश ऍक्ट आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस या अंतर्गत सुद्धा हा सुद्धा एक प्रोटेक्शन संघटित महिलांना मिळून राहिलेला आहे. पण असंघटित मध्ये मात्र हा फॅक्टर नाही आहे. त्या अक्षरशः पूर्णपणे त्यांना कोणतेही कायद्यांचे काहीच जे असं म्हणता येईल की नाही आहे त्या प्रोटेक्टेड नाही आहेत त्या महिला. कारण त्यांना पाहिजे तेव्हा समजा आता मी म्हणते की मॅटर्निटी लिव्ह मी जर एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करते आहे संघटित क्षेत्रात काम करते आहे त्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये मला 6 महिन्यांच्या सुट्ट्या मिळतात आहे म्हणजे मला कामावरनं कोणी काढू शकणार नाही. पण असंघटित क्षेत्रात तसं आहे का? अजिबात नाही. जर मी प्रेग्नंट राहिली आणि मी कामावर जर नाही गेली तर मला लगेचच काढल्या जातं. तसंच मला इथे मला पगार माझा किती असावा तो सुद्धा मला डिसाईड करता येत नाही. तर मग त्याच्यासाठीच आपण एक बघूया की एनजीओज ज्या आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या काम करतात आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षांपासून डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांनी मोलकरीण संघटना त्यांनी नागपूरमध्ये त्याची चळवळ त्यांनी चालवली आणि त्या याच्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना त्या चळवळी सोबत घेतल्यामुळे आज नागपूरमध्ये काही भागात, मात्र सगळ्या भागांमध्ये अजूनही नाही आहे, की त्या बायकांना महिलांना त्यांचे अधिकार कळलेले आहेत. या अनऑर्गनाईज असल्यामुळे इथे सगळे हे प्रॉब्लेम्स येतात आहे. इथे कुठेतरी आता मला असं वाटतं की संघटनांना, म्हणजे एनजीओ जो आहे, त्यांना तिथे पण काम करण्याची गरज येणार आहे. तसंच आम्ही बघतो की शेतावर ज्या मजुरी करणाऱ्या महिला आहेत, ज्या कापूस वेचायला जातात किंवा शेतात काम करतात, नेहमी असं बघण्यात येतं की पुरुषांना महिलांपेक्षा जास्त पैसे दिले जातात.
1: बरोबर आहे, कारण आता अशा ज्या समस्या ज्या आहेत, संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार, तर यांचे अधिकार पण त्यांना माहीत नसावे ज्या असंघटित मध्ये आहेत, कारण त्या अशिक्षित असल्यामुळे त्यांना या गोष्टी काही माहीत नसतात. तर संघटित महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असते असे आपणास वाटतं का, की त्यांना ती जाणीव असतेच बा म्हणून?
0: काही अंशी आहे, त्यांना जाणीव आहे की माझे काय अधिकार आहेत, याची त्यांना काही अंशी आहे असं मला वाटतं. हा अवेअरनेस आहे, पण तिथे कुठेतरी हतबलता ती सुद्धा दिसून येते. एज्युकेशन आहे, संघटित ठिकाणी पण आहेत, पण हतबलता आहे. हा ज्याला थोडा आपण असं म्हणूया की एज्युकेटेड वाला हा याच्यामध्ये, पण त्याच जर महिला इकडे जसं दुसऱ्या कंपनीज मध्ये ज्या आहेत ज्यांचं एज्युकेशन इतकं जास्त नाही आहे, पण त्यांच्यासाठी एक टाइम फिक्स झालेला आहे की तुम्ही इतके ते इतके वेळांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, आणि त्या पद्धतीनेच त्यांच्या शिफ्ट चालतात. त्यांच्या कामापेक्षा जास्त काम केलं तर त्यांना ओव्हर टाईम पण त्यांना मिळतो. त्याच्यामुळे असं वाटायला लागते आयटी सेक्टर इज इट ऑर्गनाइज सेक्टर आहे की हे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये जात आहे, हा एक प्रश्न पडतो.
1: बरोबर आहे, आणि मला वाटतं संविधानानुसार 8 तासाचा जो वेळ आहे एक कार्य करण्याचा प्रत्येक फॅक्टरीमध्ये असो किंवा नोकरी पेशा पण महिला असोत, तर यांना 8 तासाचा जो वेळ दिलेला आहे, 3 शिफ्टमध्ये काम चालतं जनरली, ज्या 24 तास चालणाऱ्या कंपनी आहे आणि 24 तास फॅक्टरीज ज्या चालतात त्याच्यामध्ये. बरं मॅडम, आता एक आपण थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा, आणि या कार्यक्रमात आज आपण तज्ज्ञ म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना बोलवलेलं आहे, आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर मॅडम, आपण कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तुम्ही जर तुमच्या मुखाद्वारे ते थोडस गाऊन दाखवलं तर अतिशय छान वाटेल.
0: निश्चितच, मला एक नेहमीच मराठी भावगीत मधलं आशाताई भोसले यांचं गाणं खूप आवडतं, आणि निश्चितच कामगार ह्या विषयाशी आल्यामुळे कदाचित ते त्याला रिलेट होत असेल, नसेल होत, मला म्हणजे तेवढी कल्पना नाही आहे, पण तरी सुद्धा मला ते गाणं खूप आवडतं. गाण्याचे बोल आहेत, जीवायला गा राहिले दूर घर माझे पाऊल पडले, आणि समोर आपण ऐकणार आहोत अशा त्यांच्या गोड आवाजात ते गाणं आपण ऐकणार आहोत.
1: तर कामगार बंधू भगिनींनो, ऍडव्होकेट डॉक्टर रेखा मॅडम यांचं गीत आपण ऐकूया.

0: कामगार बंधू भगिनींनो, आताच आपण डॉक्टर रेखा मॅडमचं गीत ऐकलं, आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, पुन्हा आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा विचार असं वाटतं मॅडम, की आता संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार यांना युनियन असणे गरजेचे वाटते काय?
1: निश्चितच युनियन असणे अतिशय गरजेचं आहे, कारण त्या युनियन जर राहिली तर मला माझे प्रश्न कुठेतरी मला माझे प्रश्न मांडायचे असतील तर मला तो एक प्लॅटफॉर्म मिळतो. मी एकटी तर मी कुठेच, म्हणजे मला माझ्यावर जर काही विपत्ती आली, काही मला प्रॉब्लेम्स आले काम करत असताना, तर मी माझे प्रश्न कुणाकडे सोडवावे? बरेचदा असं होतं की मी जर इंडिव्हिज्युअली जर मी कुठे गेली माझा प्रश्न घेऊन, तर तो माझा कितपत सुटेल किंवा सुटणार नाही ही मला खात्री नसल्यामुळे मला असं वाटतं की युनियन जर ती राहिली तर निश्चितच त्यातले काम करणारे सगळे जे लोक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने ते लोक काम करत असतात आणि ते कामगारांचं भलं व्हावं हा उद्देश पूर्णपणे त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते आपले प्रश्न, म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या फॅक्टरी ओनर म्हणाव्या किंवा त्यांच्यासमोर ते मांडू शकतात. आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म युनियन असणं अतिशय गरजेचं आहे.
0: बरोबर आहे, कारण आजकाल संघटित होऊन युनियनद्वारे लढा देण्यासाठी एकजूट होणे हे गरजेचं आहे. बरं, आता आपण मॅडम असा प्रश्न पुन्हा विचारायचं वाटतो, तो म्हणजे समस्या या सर्वांना आलेल्या असतात, मग ते महिला कामगार संघटित असोत की असंघटित असोत, तर विशेष म्हणजे संघटित महिला कामगारांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
1: बहुतेकदा तर असं होतं की एक तर त्यांच्या कामांच्या ज्या वेळा असतात, म्हणजे जरी आम्हाला इथे सांगितलेलं असेल की आम्ही शिफ्टमध्ये काम करतोय किंवा आम्हाला ह्या वेळ जी आहे ती आमची 8 तासांची असायला पाहिजे वगैरे, पण एखाद्या वेळेला समजा ऑर्डर जर जास्त आला त्या कंपनीकडे की एखादी तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचा आहे, तर त्यावेळेला मात्र मग त्या कामगारांना, ज्या महिला कामगार असू द्यात किंवा पुरुष कामगार असू द्यात, त्यांना त्या याच्यामध्ये ती ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 8 तासांपेक्षाही जास्त त्यांना काम करावं लागतं तिथे. आणि त्यावेळेला पर्टिक्युलरली समजा महिला ज्या असतील, कारण त्यांचा ठरलेला एक पिरियड आहे की मी एवढा वेळ काम करणार मग मी घरी जाणार, आणि घरातलं पण तिला बघायचं असतं, घरातले लहान मुलं आहेत, घरातले बाकी वृद्ध मंडळी असतील किंवा काय, त्या याच्यात तिला स्वतःला खूप जास्त सगळ्या प्रश्नांना ती सामोरे जात असते. तिला जर भरपूर पगार असेल तर तिच्याकडे अजून ती कुणाला कुणाची तरी मदत घेऊन त्या प्रश्नांना ती सोडवू शकते. पण आपण असं बघतो की मेजॉरिटी ज्या आहेत महिला ज्या फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांना इतका पगार मिळत नाही की त्या अजून कोणाला तरी आपल्या हाताशी घेऊन काम करून घेतील घरातलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक महिलांच्या संदर्भातला एक मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतं तो येतो. दुसरं असं आहे की अगदी लहान मुलं जर घरात असतील आणि त्यांना जर ती महिला सोडून आलेली असेल घरी, तर त्या मुलांचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्या व्यतिरिक्तही इतरही ज्या समस्या, म्हणजे मग त्या ह्याच्यातनं होणारी सगळी धावपळ, चिडचिड, या सगळ्या समस्या तिला भेडसावत असतात. असंघटित मध्ये तर आम्ही, मला असं वाटतं की तिथे तर अनेक प्रश्न आहेत, कारण तिथे प्रोटेक्शनच नाही, लीगल प्रोटेक्शनच नसल्यामुळे, म्हणजे तिला फक्त काम करायचं आहे, कारण तिला पैसे, त्यातनं तिचं घर, कारण असंघटित ह्या महिला ज्या आहेत त्या अशिक्षित आहेत, नंतर त्यांच्या जो तेवढे फायनान्शियल त्यांचे नाही आहे, घरातनं आर्थिक जे आहे ती फार समस्या आहेत, घरात अनेक प्रश्न आहेत, घरात असलेले व्यसनाधीनता, त्याच्यामुळे त्या महिलेला जे घराच्या बाहेर पडावं लागतं ह्या सगळ्याच्यात, त्याच्यामुळे तिला कामाचा, म्हणजे जेवढ्या वेळ ती जास्त काम करेल तेवढ्या वेळ तिला त्यातनं पैसे जास्त मिळतील हा तिच्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो. कारण मी बऱ्याच जणींना मी रिअली, म्हणजे आय फील सो बॅड याच्यामध्ये की माझ्या भागातल्या 2-3 महिलांना मी आहे काम करत असताना त्या कुणाला हार्ट अटॅक आला, कोणाला ब्रेन हॅमरेज झाला आणि तिथल्या तिथे त्या गेल्यात. म्हणजे त्यांना त्याच्यामुळे त्यांचं त्या आपल्या स्वतःच्या हेल्थवरही त्यांचं कधीच लक्ष त्या देत नाहीत, कधीच देत नाहीत. काही झालं असेल तर तिथलंच आपलं काहीतरी घरातलं घेऊन त्या आपलं चालवत असतात. त्याच्यामुळे इथल्या समस्या अनेक आहेत. म्हणून यांच्यासाठी मला असं वाटतं की मधल्या याच्यात असं झालेलं होतं की ह्याच्या महिला अनऑर्गनाईज सेक्टरमधल्या ज्या आहेत, जसं आता मोलकरीन संघटनेच्या माध्यमातून की त्यांना एक आफ्टर 50 इयर्स नंतर 55 इयर्स नंतर त्यांना पेन्शन मिळावी हा एक विषय धरला गेला होता, पण त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही आहे. किंवा त्यांच्या मुलांना काहीतरी फॅसिलिटीज, म्हणजे 10वीपर्यंतच्या त्या मधल्या काळात LIC माध्यमातून एक योजना चालली होती की त्या 9वी 10वीपर्यंतच्या मुलांना एक मिळायची, त्यांना स्कॉलरशिप मिळायची घरगुती कामगार करत असणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी, त्यांना एक चांगलं हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे, किंवा त्यांना जसं की 55 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना एक काहीतरी काइंड ऑफ चेक पेन्शन त्यांना मिळावी की सो दॅट त्यात आपले औषध पाणी तरी कमीत कमी करू शकतील, अशा पद्धतीचं होणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. किंवा त्यांच्या कामगारांच्या घरी समजा डिलिव्हरी झाली त्यावेळेला त्या त्याच्यासाठीच एक मदत असं जर झालं तर निश्चितपणे. कारण आता बघा की त्यातही आहे की समजा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळतील, पण ते पैसे मिळवायसाठीचा किती वेळ जातो त्यांचा, किती ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांना कागदांची पूर्तता करता त्यांना वाटतं नको हे पैसे आम्हाला आता, अशा पद्धतीची जी भावना आहे ते तर मला वाटतं त्याऐवजी त्याला सोप्या पद्धतीने त्याला करण्यात यावं, तरच खऱ्या अर्थाने कामगारांचं आपण जे म्हणतोय की कल्याण होऊ शकतं.
0: बरोबर आहे, कारण असंघटित कामगार त्यांना आर्थिक परिस्थितीशी झगडावं लागतं आहे, आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे, अशा परिस्थितीत त्यांचं काहीतरी आपल्या समाजाने म्हणा सरकारने

0: होत नाही. आणि त्याच्यामुळेच मग आपण आता म्हणतो आहे की जे काही कायदे पण झालेले आहे ना, संविधानाच्या माध्यमातूनच कायदे पण आपल्याला मिळालेले आहेत, पण मग त्या कायद्यांचा उपयोग पाहिजे तसा होत नाही आहे. म्हणजे आज आपण असं म्हणूया की एखाद्या लेबरवर एखादा जर काही जर त्याच्यावर त्याच्या कंपनीमध्ये फायनान्शियल याच्यामध्ये जर त्याला वाटलं की मला डावलल्या गेलं किंवा काय झालं, तो जेव्हा लेबर कोर्टमध्ये त्याची केस घेऊन येतो, त्याची केस त्याला करता करता 10-15 वर्ष त्याचे निघून जातात.
1: बरोबर.
0: म्हणजे त्याचा उमेदीचा जो काळ आहे तो त्याचा एक निघून जातो. माझ्याकडे आत्ता आत्ता एक जण आलेले आहेत, म्हणजे मला फार चांगल्याने लक्षात आहे की त्यांनी 1 लाखाचा दावा टाकलेला होता. 1 लाखाच्या दाव्याला आता जवळपास त्यांच्या केसला 12 वर्ष होऊन गेले. ते म्हणतात की मी आतापर्यंत वकिलांना माझी फी वगैरे जर मी काउंट केली तर मी उगीचच केस टाकली की काय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. तर मला

कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरील आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

सुदेश भोसले, सुरेश वाडकर, ज्योत्स्ना हर्डीकर आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं दे दणादण या चित्रपटातलं, प्रवीण दवणे यांचं, संगीत अनिल मोहिले यांचं होतं. कार्यक्रमात्यानंतर सुरेश वाडकर यांनी गायलेलं माहेरची साडी या चित्रपटातलं गीत ऐकूया.

अगनायक घाम ही फुटला, घाम ही फुटला, अंगाला या सुटलाय ग धर।

0: एअर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 9वा भाग आज ऐकूया. विषय आहे भासाची भाषाशैली. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. संगीत विनायक लिमये. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: वा, काय छान झालं नाही व्याख्यान. अगदी रंगून गेले होते सगळेजण. तासभर वेळ कसा गेला काही कळलंच नाही.
1: हा हा, ते संस्कृत मधल्या महत्वाच्या लेखकांच्या भाषाशैलीबद्दल होतं, तेच व्याख्यान बोलतेस ना तू?
0: हो तेच व्याख्यान. त्या वक्त्यांचा एक मुद्दा मला पटला अगदी.
1: काय तो? तुला पटला म्हणजे चांगला ठणठणीत असेल तो मुद्दा, नाही का?
0: टोमणे नको आहेत, टोमणे नको.
1: नाही, तुला पटला.
0: वक्त्यांचं एकूण म्हणणं असं होतं की साधारणपणे 2000 वर्षापूर्वीपासून संस्कृत भाषा क्रमाक्रमाने बोजड, अवघड, शब्दबंबाळ व्हायला लागली.
1: बर,
0: कालिदासाच्या साहित्यात भाषेच्या जडपणाचं अगदी प्राथमिक स्वरूप दिसतं आपल्याला.
1: बर,
0: पण त्यानंतरचे एक एक लेखक भाषेला अगदी घट्ट भक्कम करून टाकतात.
1: कालिदासानंतरचे लेखक म्हणजे नक्की कोण कोण?
0: अरे खूप उदाहरणं सांगता येतील.
1: सांग ना.
0: भारवी, भवभूती, दंडी, माघ, बाणभट्ट, श्रीहर्ष, अशी डझनावारी नावं घेता येतील या संदर्भात.
1: हो, पण आपल्या भासाबद्दल काय म्हणाले ते?
0: त्याच्याबद्दल फारसं काही नाही बोलले ते.
1: म्हणजे?
0: पण मीच नंतर त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की भास हा अभिजात संस्कृतातला अगदी पहिल्या फळीतला लेखक.
1: बर,
0: त्याची भाषा जुन्या वळणाची, साधी, सोपी, सरळ, अगदी बोली भाषेसारखी आहे. त्यामुळे भाषेचा शाब्दिक बडेजाव त्यात अजिबात नाही.
1: हा, हे मला पटलं.
0: हा,
1: नाहीतर माझ्यासारख्या असंस्कृत, म्हणजे संस्कृत फारसं न येणाऱ्या, बरं का, अशा माणसाला त्याची नाटकं समजणं फारच कठीण गेलं असतं.
0: हो ना. अरे पुढे त्यांनी जे सांगितलं ना ते तर जास्तच महत्वाचं आहे.
1: काय काय?
0: ते म्हणाले की भासाची नाटकं मोठ्यांनी वाचून वाचूनच त्यांनी स्वतःचा संस्कृत तयार केलाय.
1: अरे वा.
0: आणि आताही विद्यार्थ्यांना शैलीदार संस्कृत बोलायला लिहायला शिकायचं असेल तर भासाची नाटकं अर्थ समजावून घेऊन मोठ्यांनी वाचणं यासारखं दुसरं चांगलं साधन नाही.
1: वा, म्हणजे त्या नाटकांचा असा उपयोग होऊ शकेल असं मात्र नव्हतं वाटलं.
0: मग
1: मी पाहतो उद्यापासून प्रयत्न करून. पण मात्र आता आपण भासाच्या भाषेची वैशिष्ट्ये जरा समजून घ्यायची का?
0: हो चालेल की. पण अगदी मुळापासून सुरुवात करायची तर भासाची नाटकं इतर बहुतांश संस्कृत नाटकांपेक्षा लहान आहेत.
1: बर,
0: अगदी एका अंकाची सुद्धा. भास इसवी सनापूर्वी होऊन गेला असेल तर त्या काळाची काही वैशिष्ट्ये त्याच्या भाषेत डोकावणारच ना.
1: पुन्हा अवघड करू नका विषय, सोपा करून काय तो मला सांग.
0: अरे अवघड काही नाहीये त्याच्यात. मजकूर लिहून काढण्यापेक्षा तो लक्षात ठेवणं, पाठ करणं सोपं असं जेव्हा मानलं जात होतं तेव्हाचा हा काळ.
1: बर बर.
0: अलंकारिक शब्दांचा वापर करण्यापेक्षा मजकूर सुटसुटीतपणे लोकांपर्यंत पोचेल, त्यांना समजेल अशी रचना करणं हे महत्वाचं मानलं जायचं.
1: बर.
0: उगीचच अनुप्रास, यमक अशा अलंकारांचा वापरही त्या काळच्या भाषेत फारसा केल्याचं आढळत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे साधी, सोपी, सरळ वाक्यरचना हे त्या काळच्या भाषेचं वैशिष्ट्य होतं. तेच आपल्याला भासाच्या साहित्यात दिसतं.
1: आलं लक्षात. म्हणजे रामायण, महाभारत यांची भाषा जशी कालिदास वगैरे लेखकांपेक्षा सोपी आहे तशी ही भासाची भाषा सोपी आहे, असंच ना?
0: अगदी बरोबर. पण त्यातही थोडा फरक आहे. हा,
1: तो काय?
0: रामायण आणि महाभारत ही महाकाव्य गावोगाव यात्रांमध्ये सणावाराला अशी गायली जायची, त्यामुळे ती गाणाऱ्या सुतांना म्हणजे गायकांना सोपं जाईल अशी त्यांची रचना झाली.
1: बर.
0: भासाच्या नाटकांमध्ये आढळणारी सोपी भाषा ही नटांना सोपी जाईल अशी झाली.
1: थांब थांब, त्याच्या भाषेतल्या गुणांचं वर्णन करण्यापेक्षा अशी काही उदाहरणं मला सांग ना.
0: सांगते की? जरूर सांगते.
1: सांग सांग.
0: नवजात कृष्णाला घेऊन मथुरेच्या तुरुंगातून निसटलेला वसुदेव यमुना पार करण्यासाठी येतो.
1: बर.
0: आणि यमुना त्याला वाट देते असा प्रसंग आहे बालचरित्र नाटकात.
1: बरोबर.
0: त्यातलं वसुदेवाचं स्वागत किती सोप्या पद्धतीनं मांडलंय पहा.
2: एष मार्ग यावद अपक्रामामि, अये इयं भगवती यमुना कालवर्ष संपूर्णा स्थिता, अहो व्यर्थो मे परिश्रमः, किमिदानीं करिष्ये? हन्त द्विधा भिन्नं जलं, इतस्थितं इतः प्रधावती, दत्तो मे भगवत्या मार्गः, यावद् अपक्रामामि. निष्क्रान्तोऽस्मि यमुनायाः. अये हुंकार शब्द इव श्रूयते। व्यक्तं घोष समीपे वर्तते मंदभाग्यः। अत्र च समीप घोषे मम वयस्यो नंदगोपः प्रतिवसति। यावत् प्रविशामि। अथवा रात्रौ वसुदेवाः प्रविष्टः इति शंकिता गोपालका भविष्यन्ति। तस्मात् इह न्यग्रोध पादपस्य अधस्तात् प्रभात वेलां प्रतिपालयामि। भो भो न्यग्रोध देवता, यदि अयं बालो लोकहितार्थं कंसवधार्थं वृष्णिकुले प्रसुतश्चेत् घोषात् कश्चित् इह गच्छतु। न मम वयस्यो नंदगोप एव आगच्छतु।
1: अरे वा, फारच साध्या सोप्या पण शैलीदार वाक्यांमध्ये बोलतोय की हा वसुदेव।
0: मग
1: आणखी अशी बरीच उदाहरणं देता येतील नाही का भासाच्या नाटकामधनं?
0: हो अरे खूपच। नाटकातल्या पात्रांच्या भाषणातल्या सुट्या सुट्या गद्य वाक्यांचीच उदाहरणं घेऊ आपण।
1: चालेल चालेल,
0: म्हणजे कथानकात पुन्हा शिरायला नको।
1: नाही हरकत नाही ना।
0: हा, साहसे खलु शरीर वसती।
1: बर,
0: साहसामध्ये किंवा सततच्या परिश्रमामध्ये लक्ष्मी निवास करते।
1: अरे वा,
0: आता हे दुसरं बघ। सर्वम श्रद्धया दत्तम श्राद्धम।
1: बर,
0: श्रद्धेने जे दिलं जातं तेच खरं श्राद्ध।
1: क्या बात आहे।
0: म्हणजे वस्तू कोणती यापेक्षा ती कशी दिली जाते हे महत्वाचं।
1: ग्रेट,
0: केवढा आशय मांडलाय ना चार शब्द वापरून।
1: फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक।
0: कश्यक्तः सूर्यम हस्तेन आच्छादयितुम। सूर्याला हाताने कोण झाकू शकणार,
1: काय कल्पना आहे।
0: मान शरीरा राजानः, अभिमान हेच राजाचं खरं शरीर होय।
1: वा, म्हणजे भासाच्या अनेक साध्या साध्या वाक्यांना म्हणींची किंमत प्राप्त झाली म्हणायचं की।
0: हो ना। आता हे आणखीन काही वाक्य बघा।
1: हा सांग सांग।
0: अच्छलो हि स्नेहो नाम किंवा अच्छलम हि मित्रत्वम नाम, मैत्रीमध्ये कपट नसतं।
1: खरंय।
0: अवस्था खलु नाम शत्रुमपि सुरुत्वे कल्पयती।
1: बर,
0: माणसाची दुर्दशा त्याच्या शत्रूलाही त्याचा मित्र बनवते।
1: ग्रेट,
0: म्हणजे त्याला मित्रच मानायला भाग पाडते।
1: खरंच।

0: बाणाधीना ही क्षत्रियाणाम समृद्धी. क्षत्रियाचं म्हणजे लढवय्या माणसाचं ऐश्वर त्याच्या बाणांवरच अवलंबून असतं.
1: करेक्ट.
0: शरीर न संतोषम इच्छती. लक्ष्मीला समाधान आवडत नाही. म्हणजेच समाधानी माणूस संपत्ती मिळवू शकत नाही.
1: काय कल्पना आहे
0: मग.
1: फॅन्टास्टिक, ग्रेट. आता हे ऐका, सर्वोपी कन्या प्रदानम प्रतिपृष्टश्चेत परच्छंदेन तिष्ठती. मुलगी देण्याच्या बाबतीत प्रत्येक जण परच्छंदावर म्हणजे दुसऱ्याच्या सल्ल्यावरच अवलंबून असतो. विवाहा नाम बहुशः परीक्ष कर्तव्या भवंती. विवाह ही फार विचारपूर्वक करायची गोष्ट आहे. अगदी सोप्या साध्या पण शैलीदार भाषेतली वाक्य आहेत. उगीच काहीतरी जडजंबाल रचना केलेली नाहीये. तसाच नव्या होतकरू लेखकांचा नवखेपणा देखील इथे दिसत नाही.
0: बघ ना, आणि शब्द तरी किती थोडे, अगदी मोजून मापून वापरलेत.
1: म्हणजे ते पाणिनीच्या सूत्रांचं वर्णन केलंय तसंच भासाच्या भाषेचंही वर्णन करता येईल तर.
0: हो हो, अगदी तसंच. त्या पाणिनीच्या सूत्रांचं जे वर्णन शास्त्रकारांनी केलंय त्यातलेच शब्द वापरायचे तर भासाची भाषा अगदी अल्पाक्षर, कमीत कमी शब्दांचा वापर असलेली, असंदिग्ध, समजायला सोपी असणारी आणि सारवत, सगळा अर्थ सामावून घेणारी आहे.
1: वा.
0: संस्कृतच्या प्रसिद्ध अभ्यासक डॉक्टर सरोजा भाटे या भासाच्या भाषाशैलीविषयी काय म्हणतात ते ऐकूया.
1: नक्कीच.
2: संस्कृत साहित्यशास्त्राच्या संकेतानुसार नाटक हा काव्याचा प्रकार आहे. बहुतेक संस्कृत नाटकात गद्याच्या बरोबरीनं पद्य आढळतं आणि या अर्थानंही ती काव्य आहेत. भासाच्या बाबतीत मात्र असं नाही. एक उरुभंगाचा अपवाद सोडला तर भासाचं प्रत्येक नाटक आधी नाटक आहे आणि नंतर काव्य. संवादांचं प्राचुर्य हे त्याच्या भाषेचं पहिलं वैशिष्ट्य आणि साध्या सरळ बोलीभाषेचा वापर हे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणि म्हणून काही विद्वान भासाच्या नाटकांना लोकनाट्य म्हणणं अधिक योग्य ठरेल असं म्हणतात. उद्गार वाचकांचा विपुल प्रमाणात प्रयोग हे बोलीचं वैशिष्ट्य भासाच्या नाटकामध्ये ठाई ठाई बघायला मिळतं. ही ही, अह ह, अम्मो, अम्महे, आह, आये अशी कितीतरी उद्गार वाचकं या नाटकामध्ये विखुरली आहेत आणि ही सगळी वेगवेगळ्या छटा दाखवणारी आहेत. आता उदाहरणार्थ अम्मो म्हणजे मराठीतलं अय्या आणि अम्महे म्हणजे मराठीतलं अगोबाई. आता खरं म्हणजे हे अगदी साधंसुधं एक उद्गार वाचक, पण यासारख्या उद्गार वाचकांच्या वेगवेगळ्या भावना दाखवणाऱ्या अर्थछटा भासाच्या नाटकांचे संवाद आणखी जिवंत करतात. म्हणी, वाक्प्रचार यांचा सढळ वापर हे बोलीचं दुसरं वैशिष्ट्यही या संवादामध्ये दिसून येतं. आता उदाहरणं जर बघायची तर अनैनैव वेषेण जरा गंतव्या, म्हणजे या नोकरीच्या गणवेशातच आमचे काळ्याचे पांढरे होणार. किंवा इक्षुक्षेप मात्रोत्थिते सूर्ये, म्हणजे सूर्य कासराभर वर आल्यावर. कस शक्नोती उच्छिष्ट मकुर्वन भोक्तुम, म्हणजे उष्ट न करता कुणी जेऊ शकेल का. कंठस्य दीर्य माणस्य नोच्चम बिरमती, आता घसा फुटायची वेळ आली तरी याचा शंखध्वनी काही थांबत नाही. ही अशी काही उदाहरणं. क्रियापदाशिवाय वाक्य हे बोलीचं आणखी एक वैशिष्ट्य. उदाहरणार्थ भासाची पात्र अनेक वेळा पाणी आण असं म्हणण्याऐवजी नुसतंच आपस्तावत म्हणजे पाणी असं म्हणतात. आणि भासाच्या एकूण नाटकामध्ये आपस्तावत म्हणजे पाणी आणण्याची क्रिया इतके वेळा झालेली आहे की भासाला जलनमित्र असं म्हणण्यापेक्षा जलमित्र असं का म्हणत नाहीत असं मला एकदा वाटलं. पाणिनीची आठवण व्हावी इतकी भासाची भाषा सुटसुटीत मोजक्या शब्दात आशय व्यक्त करणारी आहे आणि त्याचे मोजके शब्दसुद्धा भावना अगदी समर्थपणे व्यक्त करतात. पंचरात्र नाटकात एक प्रसंग आहे. विराट अर्जुनाला शेवटी उत्तर देऊ करतो. अर्जुनाचं वय आणि उत्तरेचं वय लक्षात घेता धर्मराजाला हे जरा विचित्र वाटतं आणि तो म्हणतो एतद अवनतम शिरहा,

हे तर मान खाली घालायला लावणार आहे. मात्र अर्जुन जेव्हा अभिमन्यूसाठी उत्तरेचा हात स्वीकारतो तेव्हा धर्मराज म्हणतो, एतद उन्नतम शिरहा, आता आमची मान ताठ झाली. अगदी तीन शब्दामध्ये किती उत्कटपणे उठावदारपणे भावना व्यक्त केल्या आहेत पहा भासानी. पाणिनीच्या थोडं पुढं जाऊन भास काही वेळा बोलीऐवजी देहबोलीचा वापर करून अभिनयाला उठाव आणतो. प्रतिमा नाटकात राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला प्रस्थान ठेवतात तेव्हा काय म्हणतात? खरं म्हणजे त्यांना खूप काही म्हणायचे. कमप्यर्थम चिरम ध्यात्वा वक्तुम प्रस्फुरिता धराहा बाष्पस्तंभित कंठत्वात अनुक्त्वैव वनम गताहा. बराच वेळ मनातल्या मनात काय बोलायचं याची त्यांनी जुळणी केली आणि ती करून झाल्यावरती बोलण्यासाठी त्यांनी त्यांचं तोंड उघडलं. त्यांचे ओठ थरथरले पण गळा अश्रूंनी दाटून आल्यामुळं ते काही न बोलताच मनात निघून गेले. इथे बोलायची खूप संधी होती, संवाद खूप भासाला मांडता आले असते, पण इथे केवढा संयम पाळलाय त्यांनी. इथं जर भवभूती असता तर त्याने या तिघांच्या तोंडून अक्षरशः आकांत मांडला असता. पण भासाची भाषा खरोखरच कालिदासाच्या शब्दात लघु संदेश पदा सरस्वती आहे. संवाद फार लांबतोय, तो कंटाळवणा व्हायला लागलाय असं लक्षात आलं की भासाचं एक पात्रच रंगभूमीवर वावरणारं, तिथे बोलणाऱ्याला आलं अतिविस्तर येणं, पुरे झालं पाल्हाळ, किंवा छिद्यतामेषा कथा, आवर तुझी गोष्ट, तूष्णीम भव गप्प बस असं बजावतं आणि फापट पसारा आवरायला लावतं. भासाच्या सुद्धा लक्षात येतं की प्रेक्षकांना फार बडबड फार वायफळ बोलणं हे मानवणारं नाही. साध्या शब्दातून सुद्धा भावना उत्कटपणे व्यक्त करता येतात याचा वस्तुपाठ म्हणजे भासाची भाषा. उरुभंग नाटकात भीमाच्या गदाप्रहारांनी मांड्या मोडून घायाळ अवस्थेत रणांगणावर पडलेल्या दुर्योधनाला भेटायला त्याचे आई वडील धृतराष्ट्र आणि गांधारी येतात तेव्हा दुर्योधन कळवळून म्हणतो, हृतम मे भीमसेनेन गदापात कचग्रहे सममुरुद्वयेनाद्य गुरोः पादाभिवंदनम. माझे केस पकडून गदाप्रहार करणाऱ्या भीमानं माझ्या दोन मांड्यांबरोबर माझी वडीलधाऱ्यांना पादवंदन करायची संधीसुद्धा हिरावून घेतली.

0: म्हणजे विविध काव्यरसांना अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरण्याची जी हातोटी कवींमध्ये असते ती तशी भासामध्ये कमी प्रमाणात दिसते, असं नाही होत आहे ना याचा अर्थ?
1: तसं होतं खरं, म्हणजे वीररसासाठी कठोर अक्षर असलेले शब्द, शृंगार रस दाखवण्यासाठी मृदू शब्द, अशी ठोक विभागणी नाही करता येत भासाच्या रचनेत.
0: बर बर बर.
1: पण बहुधा ती उणीव वाद्यांच्या उपयोगानी आणि नटांच्या टोनिंगनी भरून काढत असतील.
0: असतील असतील. पण संस्कृत नाटकात संस्कृताबरोबरच प्राकृताचाही वापर केलेला असतो ना, त्या बाबतीत काय दिसतं?
1: जी गोष्ट भासाच्या संस्कृतची तीच प्राकृतची. संस्कृत नाटकात अनेक पात्र प्राकृत भाषा बोलतात. स्त्रिया, अशिक्षित माणसं, विदूषक, नोकर माणसं अशी अनेक मंडळी प्राकृतातच बोलतात. तर राजे, राजघराण्यातले पुरुष, ऋषी, विद्वान पुरुष अशी काही मोजकीच माणसं संस्कृत बोलतात.
0: संस्कृत बोलणाऱ्या मंडळींपेक्षा प्राकृत बोलणारी माणसं निरनिराळ्या प्रकारची, विविध देशांमधली, समाजाच्या वेगवेगळ्या थरातली असतात आणि त्यांची संख्या देखील नेहमी जास्त असते, नाही का? त्यामुळे त्यांच्या तोंडी वेगवेगळ्या प्रदेशात बोलली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची भाषा शैली असते.
1: हो, या सगळ्यांचं चांगलं मिश्रण भासाच्या भाषेत आढळतं.
0: बर.
1: पण त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते हा भासाच्या नाटकातल्या संस्कृत भाषेचा अभ्यास करताना.
0: ती कोणती ग?
1: अरे, पाणिनीचं व्याकरण. म्हणजे संस्कृतचं जे सगळ्यात श्रेष्ठ व्याकरण आहे त्यात न बसणारी अशी अनेक रूपं वापरली आहेत भासानी.
0: बर बर बर.
1: या रूपांना अपाणिनीय म्हणून वेगळं काढून दाखवणं ठीक आहे, पण त्यांचा विचार करणं, अभ्यास करणं हे आवश्यकच आहे.
0: नाही नाही, पण म्हणजे जसे भरताच्या नाट्यशास्त्राचे काही नियम

0: आस पालटांना दिसत नाही, तसेच पाणिनीच्या व्याकरणाचेही नियम तो धुडकावून लावतो असं म्हणायचंय का?
1: हो ना, कितीतरी. म्हणून तर भास हा पाणिनीच्या पूर्वी होऊन गेला असावा असं काही विद्वान म्हणतात.
0: ते व्याकरण वगैरे किचकटपणा राहू दे थोडासा आत्ता बाजूला, पण आपण मात्र भासाची भाषा शैली म्हणून आणखीन एक गोष्ट पाहायला पाहिजे.
1: कोणती रे?
0: असं बघा की मगाशी आपण भासाच्या गद्य वाक्यांमधल्या म्हणींसारख्या सुभाषितांबद्दल बोलत होतो.
1: हो.
0: जो इतक्या चांगल्या म्हणी आपल्या गद्य मजकुरात वापरतो त्याची पद्यरचना किती चांगली असेल, त्यात किती छान सुभाषित असतील.
1: अरे पद्यात गुंफलेली साध्या साध्या शब्दात मांडलेली खूप सुभाषित आहेत भासाच्या नाटकात. भास हा सश्रद्ध दैवाचं बळ मानणारा पण प्रयत्नवादी मनुष्य आहे.
0: बर.
1: तो म्हणतो,

0: यत्नाः फलन्ति।
1: लाकूड घासलं की त्यातून अग्नी उत्पन्न होतो, जमीन खणली की ती पाणी देते। ज्यांच्या अंगात उत्साह आहे अशा माणसांना अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही। योग्य मार्गाने केलेल्या सगळ्या प्रयत्नांचं फळ हे मिळतच।
2: क्या बात है। आता हे तसंच दुसरं वाक्य बघ। यत्ने कृते यदि न सिद्ध्यती कोत्र दोषः, कोवा न सिद्ध्यती ममेती करोति कार्यम। माणसानं प्रयत्न करूनही त्याचं काम झालं नाही तर त्यात त्याचा काय दोष आहे? प्रयत्न करताना मनुष्य आपलं काम होणारच नाही असं समजून थोडंच करतो।
1: हो ना, राजाने विजिगीषू असलं पाहिजे, त्याने युद्धाला घाबरता कामा नये।
2: बरोबर।
1: असं भास आणखी एकदा सांगतो, हतोपि लभते स्वर्गम जित्वापि लभते यशः, उभे बहुमते लोके नास्ति निष्फल तारणे। युद्धात मारला गेला तरी त्या लढवय्या वीराला स्वर्ग मिळतो, आणि तो युद्ध जिंकला तर काय, त्याला मोठीच कीर्ती मिळते।
2: होय,
1: या दोन्ही गोष्टी चांगल्याच आहेत, तेव्हा युद्धामध्ये काहीच निष्फळ होत नाही।
2: हा श्लोक नंतर भगवद्गीतेमध्येही सापडतो ना ग? हा बघ, हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मादु उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय। म्हणजे भगवद्गीतेसारख्या तत्वज्ञानाच्या मान्यवर ग्रंथानंही भासाकडून काही घेतलंय असं म्हणायचं की काय?
1: थांब थांब थांब थांब थांब, फार गोंधळ करतोस बुवा तू।
2: मी गोंधळ करतोय?
1: मग आपण आता बोलतोय ते भासाच्या सोप्या सरळ भाषेबद्दल।
2: हो,
1: तुझ्या लक्षात आलं का, त्या दोन्ही श्लोकांमधला भासाचा श्लोक रचनेच्या दृष्टीने अधिक सोपा सरळ आहे। भास आणि भगवद्गीता यांच्या नात्याबद्दल सांगायचं तर भास हा कृष्ण भक्त आहे।
2: बरोबर।
1: त्याचा श्लोक भगवद्गीतेसारख्या वैष्णव परंपरेतल्या ग्रंथांनी घेणं हे काही अस्वाभाविक म्हणता येणार नाही। किंवा वैष्णव परंपरेतल्या एखाद्या जुन्या श्लोकाचं अनुकरण भासानी करणं हेही काही अशक्य नाही।
2: बरोबर, खरंय खरंय तुझं म्हणणं। यज्ञ दानधर्म या गोष्टींवरचा भासाचा विश्वासही त्याच्या साहित्यात ठिकठिकाणी दिसतोच की। आता हा एक श्लोक बघ बरं का,

0: काळ लोटला की शिकलेलं सगळं लय पावतं. जसं अगदी चांगली बळकट मुळं असणारी झाडंही पडतात, झऱ्याचं पाणीही आटतं. पण आहुती म्हणून जे काही अर्पण केलं जातं त्याचं आणि केलेल्या दानाचं पुण्य मात्र तसंच राहतं. वा,
1: तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का?
0: काय काय?
1: संस्कृत भाषेच्या वैशिष्ट्यांचा फार चांगला वापर केलाय भासानी.
0: ते इथे एवढ्याशा श्लोकात कसं दाखवणार आहेस तू?
1: आता बघ.
0: हा सांग.
1: हुतंच्या दत्तंच्या तथैव तिष्ठती एवढ्या 12 अक्षरांचा अर्थ मराठीत सांगताना आहुती म्हणून जे काही अर्पण केलं जातं त्याचं आणि केलेल्या दानाचं पुण्य असा मोठा वळसा मारावा लागला तुला. होय की नाही? पण मुळात संस्कृत मध्ये मात्र हुतंच्या दत्तंच्या एवढ्या शब्दात भासाने किती परिणामकारक पद्धतीने सांगितलाय सगळा आशय. हो की नाही?
0: खरंच खरंच. अगदी अगदी अगदी पटलं तुझं म्हणणं मला. व्यावहारिक बाबी साध्या पद्धतीनं मांडायच्या भासाच्या हातोटीचं आणखीन एक उदाहरणही मला सापडलं. वासवदत्तेला ठेवून घ्यावं अशी विनंती यौगंधरायण पद्मावतीला करतो तेव्हा स्वप्न वासवदत्तातला कांचुकीय बघ काय म्हणतो इथे. सुखमर्थो भवेत दातुम सुखम प्राणाहा सुखम तपहा सुखमन्यत भवेत सर्वम दुःखम न्यासस्य रक्षणम.
1: हा, म्हणजे अर्थ म्हणजे पैसा सहजपणे देता येईल.
0: बरोबर.
1: एक वेळ प्राण आणि तपही देता येईल. इतर सगळं काही देता येईल. पण ठेव म्हणून ठेवलेल्या गोष्टीचं रक्षण करणं हे फार कष्टाचं आहे.
0: खरंच. सुखम या शब्दाची पुनरुक्ती करून अर्थ काय छान साधलाय ना इथे. या श्लोकातलं दुःखम न्यासस्य रक्षणम हे वाक्य तर स्वतंत्रपणे सुभाषित म्हणून स्वीकारलं गेलंय विद्वानांकडून.
1: माणसाच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक येणारं सुख दुःख भासाला मान्य आहे. पण प्रथम सुखात राहून मग दुःखाला सामोरं जायला मात्र त्याला आवडत नाही. तो म्हणतो दुःखाचा अनुभव घेऊन मग प्राप्त होणारं सुख हेच खरं सुख.
0: बरोबर.
1: काळ्या कुट्ट अंधारातून अचानक दिवा दिसण्यासारखंच. पण जो सुखात श्रीमंतीत असताना गरिबीकडे जातो त्याचं शरीर आहे म्हणून तर जगतोय असं म्हणायचं. वास्तविक तो मेलेलाच आहे.
0: खरंच की.

0: केवळ शरीरानं जिवंत आहोत म्हणून जगत राहणं हे भासाला मान्यचं नाही आहे. पण भासाचं एकूण विचारविश्व हे कमालीचं आशावादी आहे. तसं दाखवणारी त्याची अनेक सुभाषितं सांगता येतील. चक्रार पंक्तिरिव गच्छती भाग्य पंक्ती. भाग्य हे रथाच्या चाकाच्या आऱ्यांप्रमाणे वर खाली होत असतं, त्यामुळे आज दुःख कष्ट भोगायला लागले तरी उद्या तुम्ही वर याल असं आश्वासन यौगंधरायण वासवदत्तेला देतो. माणसांच्या आपापसातल्या नात्यांचं चांगलं विश्लेषण भासानं त्याच्या सुभाषितांमध्ये केलेलं दिसतं.
1: हो ना,
0: मातेच्या हाताचा स्पर्श म्हणजे जणू काही तहानलेल्याला हवीहवीशी वाटणारी पाण्याची ओंजळच. हस्तस्पर्शो ही मातृणाम अजलस्य जलांजली असं प्रतिमा नाटकात भरत म्हणतो.
1: एकूणात काय, आजच्या आमच्या वक्त्यांनी सांगितलं ते अगदी खरंय. व्याकरणाच्या आणि पाठांतराच्या भोऱ्यात न अडकता शैलीदार संस्कृत बोलायला लिहायला शिकायचं तर
0: भाषा वाचून तरणोपाय नाही. इथे एकमत झालं.
2: जाणूनी घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाटककृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 9वा भाग आता आपण ऐकला. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. तज्ज्ञ सहभाग डॉक्टर सरोजा भाटे. श्लोक गायन पुष्कर गाडगीळ. नाट्य वाचन प्रसाद कुलकर्णी. शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट. संगीत विनायक लिमई. सादरकर्त्या नीलिम.

श्रोत हो, पुढच्या भागाचा विषय आहे भासाचं नाट्यतंत्र. अवश्य ऐका, जाणूनी घेऊ भासकवी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5 वाजतायत. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर भेटूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकण्यासाठी आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. विदुषी कमल बोंडे यांचं गायन आपण ऐकणार आहात. पण आत्ता आधी ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरिता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली असून विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाणार आहे. जमीन कुणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्या महिलांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजरा होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR-मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलद गती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृताच्या कुटुंबियांना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आहे. विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग श्री आपल्याला ऐकत आहोत. मध्यलय रचना जपतालात आहे. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तपल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केलेली आहे. ऐकूया विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग श्री.

0: विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग श्री आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

तर मित्र मैत्रिणींनो, आपल्या देशाला खेळाची परंपरा पूर्वीपासून आहेच. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, चेस, कुस्ती या मेनस्ट्रीम खेळासोबत धावणे, भालाफेक, तलवारबाजी, तायक्वांदो या खेळातही देशातले अनेक खेळाडू दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये चमकत असतात. त्यात ह्या वर्षीच्या IPL हंगामात RCB जिंकली, पण बऱ्याच वर्षांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या टीमच्या विजयाचा इतिश्री महिला क्रिकेट RCB संघाने मागच्या वर्षी केला. आत्ताही मागच्याच आठवड्यापासून ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप आणि फुटबॉल वर्ल्ड कप ही चालू झालाय. आय होप तुम्ही सर्वजण FIFA सोबत ICC वुमन्स T20 चे अपडेट्स ठेवत असाल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये भारताची जोरदार सुरुवात झालीय. भारताच्या स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी उत्तम फलंदाजी करून दीप्ती शर्माने 5 विकेट्स घेऊन पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. ह्या गुड मोमेंटसाठी आपण ऐकूयात हे गाणं.

0: भारतीय महिला क्रीडा क्षेत्रात नेहमीच सिंहाचा वाटा उचलतात. यश मिळवून देशाचा मान जगात वाढवतात. ऑलिम्पिक्स आणि अशाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी करतात. टेबल टेनिस खेळाडू यशस्विनी घोरपडे किंवा उदयनमुख महिला ग्रँडमास्टर असलेली दिव्या देशमुख या यंग फिमेल प्लेयर्स घ्या, किंवा मिताली राज, पी व्ही सिंधू, मेरी कॉम, मीराबाई चानू, सायना नेहवाल यांच्यासारख्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम घ्या. यांच्यामुळे कित्येक मुली प्रेरित होऊन खेळाकडे वळताना दिसत आहेत आपल्याला. अनेक उत्तम करिअरही तयार करत आहे. आजकालच्या काळात तर चांगल्या आरोग्यासाठी किंवा विशेषतः आत्मसंरक्षणासाठी कुस्ती, कराटे, तायक्वांदो, बॉक्सिंग ह्याकडे युवक मित्र मैत्रिणींचा कल वाढलेला दिसतो. खेळामुळे मानसिक आणि शारीरिक ताकद तर वाढतेच, पण शिस्त, नियंत्रण, संयम सुद्धा अंगी येतो. आपण आत्मसंरक्षणात महत्वाचा खेळ मानल्या जाणाऱ्या तायक्वांदो बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीला भेटणार आहोत, जिचं नाव आहे समृद्धी संतोष सांगळे, आणि तिच्याशी संवाद साधला आहे आरजे गायत्रीने. मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ताकदीबद्दल, सुरक्षेबद्दल आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याबद्दल. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आज अशी एक मुलगी आहे जिने 2016 पासून तायक्वांदोची किक मारून फक्त मेडल्स नाही जिंकली तर हजारो मुलींच्या मनातली भीती देखील जिंकली आहे. तिने 7 ते 8 वेळा राज्यस्तरीय, 4 ते 5 वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवलाय. शिवाय 2 वेळा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देखील सहभाग घेतलेला आहे आणि 3 वर्षांपूर्वी ब्लॅक बेल्ट मिळवून ती सर्टिफाईड देखील झालेली आहे. ती फक्त प्लेयर नाही, ती कोच आहे. मॅचेसमध्ये टीम्सला लीड करते आणि 1-2 शाळांमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून देखील लहान मुलांना स्वतःचं संरक्षण स्वतः करायला देखील शिकवते. आज आपण तिच्याकडून तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि शिवाय महिला सक्षमीकरण या विषयावर देखील तायकोंदोच्या नजरेतून ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे समृद्धी सांगळे. तर समृद्धी, आजच्या युवावाणी कार्यक्रमात श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. नमस्कार, मी समृद्धी सांगळे. मी एक तायकोंदो प्लेअर आहे, त्याचसोबतच मी एक कोच पण आहे. मी स्पोर्ट्स टीचर पण होते 2 स्कूल्समध्ये आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि मी खूप एक्साइटेड पण आहे इंटरव्ह्यूसाठी.
0: नक्कीच. तर समृद्धी, सुरुवातीला मला सांग की तायक्वांदो या खेळाशी तू कशी जोडली गेलीस किंवा या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: माझ्या घराच्या जवळच एक तायक्वांदोची अकॅडमी चालत होती, सो मी तिथे जाता येता ते बघायचे आणि मला खेळ खूप आवडतो आणि स्पेशली मला तायक्वांदो बघून फारच छान वाटलं आणि एक्साइटमेंट पण वाटली की अरे म्हणजे तायक्वांदो म्हणजे नेमकं काय असतं, काहीतरी वेगळं असतं, ना की ते कराटे. बरेच जण त्याला गोंधळून कराटे असा
0: दोन्ही पण मिक्स करतात.
1: हो, सो ते कराटे नसून ते स्पेशली तायक्वांदो आहे, तो साऊथ कोरियाचा गेम आहे. आणि तसं मी फक्त 1-2 वेळा तिथे जाऊन बघितलं, मला तो गेम खूप आवडला, खूप जास्त. सो मी तिथे जाऊन माझी ऍडमिशनच करून आले डायरेक्ट.
0: बापरे, म्हणजे बघायला गेली, ऍडमिशन घेऊनच आली.
1: हो, आणि माझे म्हणजे 1-2 फ्रेंड्स पण होते स्कूल मधले तिथेच, सो त्यांच्यामुळे मला तिथे जावंसं वाटलं, छान वाटलं की आपले फ्रेंड्स पण आहे. येस, आणि त्यांना मेडल्स वगैरे पण मिळालेले बघितले मी.
0: अच्छा,
1: सो ते बघून पण मला तिथे जावंसं वाटलं.
0: अच्छा, तर मग वयाच्या कितव्या वर्षांपासून तू हे प्रशिक्षण घेतीयस?
1: मी 11व्या वर्षीपासून, म्हणजे मी 5वी-6वीत असल्यापासून मी तायक्वांदो मध्ये आहे. मी अजून सुद्धा आहे आणि माझे गेम्स वगैरे खेळणं चालू आहे, म्हणजे
0: सध्या
1: मॅचेस वगैरे.
0: ओके, बरं. मला सांग की सगळ्यांना तायक्वांदो काय आहे हे नेमकं माहिती नसतं, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि युवा मित्रांना पण तू सांग की हा नेमका गेम कसा आहे, यामध्ये लेवल्स किती असतात आणि तो कसा खेळला जातो.
1: सो बेसिकली तायक्वांदो हा साऊथ कोरियाचा गेम आहे, नॅशनल गेम, आणि हा पर्टिक्युलर म्हणजे 1-1 पर्सन खेळला जातो. त्यात डिस्ट्रिक्ट, डिव्हिजन, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक्स असे लेवल्स पण असतात. आणि त्यानंतर जास्तीत जास्त वापर आपला तायक्वांदो गेम मध्ये किक्सचा होतो.
0: ओके,
1: मिनिमम त्यात 25 युज होतात, ते पण फक्त चेस्ट गार्डवर, आपल्या चेस्ट पार्टवर. आणि जास्त करून किक्स वगैरे युज होतात मिडल लेवलला, फेस लेवलला. त्याचे पॉइंट असतात, मिडल लेवलला 2, 3, 4 असे, फेस लेवलला 3, 5, 6 अशा प्रकारे. सो आपला हा गेम कराटे नाहीये. बरेच जण त्यात गोंधळून जातात की कराटे आणि तायक्वांदो एकच आहे. सो कराटेमध्ये जास्तीत जास्त किक बॉक्सिंग असे युज होतात आणि पॉवर खूप कमी युज होते. आपल्या गेममध्ये पॉवर जास्त युज होते, पूर्ण इक्विपमेंट घालून आपला गेम खेळला जातो. कराटेमध्ये फक्त ग्लव्स वगैरे घालून बस तेवढं वापरून तो गेम खेळला जातो. आपल्या याच्यात आता नवीन हे पण आलंय की सेन्सरवर गेम येतो, ज्यात चिटिंग नाही होत आणि तो कम्प्युटराइज्ड गेम आहे.
0: म्हणजे सेन्सर म्हणजे नेमकं कसं?
1: सेन्सर म्हणजे चिप्स असतात, चेस गार्ड मध्ये चिप्स असतात, हेड गार्ड मध्ये चिप्स असतात आणि मुलांना खेळताना सॉक्स दिले जातात तर त्या सॉक्स मध्ये पण चिप्स असतात.
2: ओके,
1: सो त्या चिप्स जेव्हा कनेक्ट होतात एकमेकांना किंवा टच होतात तर त्याचा पॉइंट डायरेक्ट स्क्रीन वर येऊन जातो.
2: अच्छा, म्हणजे जेव्हा तुम्ही ती किक त्या जागेवर माराल तेव्हा तुम्हाला पॉइंट मिळतील.
1: हा, आणि ते पण पॉवरनी मारल्यावर ना की फक्त टच झाल्यावर. सो प्लेयर्सला तेवढ्या जोराने किक मारावी लागते मग ती सॉक्सची चिप त्या चेस गार्डच्या किंवा हेड गार्डच्या चिपला टच झाली की मगच स्कोर येतो.
2: ओके,
1: सो असा आपला तायकोंदो गेम आहे आणि त्यात बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्राच्या इंडियाच्या भरपूर मुलांनी सहभाग पण घेतलेला आहे.
2: ओके,
1: त्याचे बेल्ट्स पण असतात. स्टार्टिंगला तर पूर्ण युनिफॉर्म व्हाईट असतो, नंतर त्यात एक एक लेवलनी बेल्ट वाढत जातो. त्यात पहिला असतो येल्लो, दॅन ग्रीन वन, ब्ल्यू वन, रेड वन आणि दॅन ब्लॅक. आणि त्यानंतर पण कोणाला जर इच्छा असली करायची तर ब्लॅकच्या डेन वन, डेन टू, डेन थ्री असे डेन 8 का 9 पर्यंत असतात. त्याची पण एक वेगळी बेल्ट एक्झाम असते की त्यात आपल्याला ते तायगत म्हणून असतं, पुमसे म्हणून, ते करून दाखवावं लागतं. पंचेस चेक होतात, आपल्या किक्स चेक होतात, फाईट खेळून दाखवावी लागते मग आणि एवढं सगळं आपलं फिजिकल स्ट्रेंथ चेक होते, त्यानंतरच आपण तो बेल्ट एक्झाम पास होऊ शकतो. त्याचे पण पॉइंट असतात.
2: ओके, म्हणजे या सगळ्या प्रोसेस नंतर लास्टचं ब्लॅक आहे जे तुझं पूर्ण झालेलं आहे. ओके, तर मला सांग की तू वयाच्या आता समजा 10-11 वर्षापासून यामध्ये आहेस, तर असा कुठला तुझा अविस्मरणीय क्षण आहे का जो तुला या खेळातून मिळालाय किंवा तो अनुभव तू कधीच विसरू शकणार नाहीस?
1: हो, माझी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती आणि ती पण कोरोनाच्या नंतर झाली, तर आम्हाला मध्ये 1-2 वर्षाचा गॅप पडला होता. सो मला माझ्या गेमवर थोडा डाऊट यायला लागला होता की मी खेळू शकते का नाही म्हणून.
2: म्हणजे गॅप पडला त्याच्यामुळे?
1: हो, गॅप पडला त्याच्यामुळे. त्याच्या आधी पण माझी स्टेट झालेली होती, फर्स्ट स्टेट झाली होती, नंतर लगेच लॉकडाऊन लागलं. सो माझी स्कूल गेम्सची स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती जळगावला आणि माझे बोर्ड एक्झाम होते 2 दिवसांनी, त्याआधीच माझी मॅच पण होती.
2: ओके,
1: सो मग मी जळगावला जाणार होते बट माझे सर म्हटले की तुझी एक्झाम आहे सो तू जाऊ नकोस. सो मी घरी विचारलं की जाऊ की नको, तर घरचे म्हटले बघ तुला काय करायचं आहे. तर सो मी डिसाईड केलं की असं पण 2 दिवसांनी बोर्ड एक्झाम आहे, 2 दिवसात इतका कुठे अभ्यास होणार आहे का? होणार पण नाही झालेला आहे. त्या वर्षावर मी मॅचेस खेळायला गेले, सर नाही म्हटले होते तरी पण. आणि त्या आधी पण माझे 2-3 स्टेट झाले होते पण त्यात मला ब्रॉन्झच होतं. सो मला वाटलं होतं की यावेळेस सिल्वर तरी घेऊन येऊ. सो मी तिथे स्टेट लेवलच्या माझ्या मॅचेस साठी गेले आणि तिथे माझ्या 4 फाईट झाल्या 4 जणींसोबत वेगळ्या वेगळ्या, आणि तिथे मी गोल्ड मेडल जिंकले.
2: अरे वा.
1: आणि तिथे मी सेमी फायनल फाईटला इंजर्ड झाले होते, सो मला चान्सेस फार कमी वाटले होते की मी नेक्स्ट फाईट काढू शकेल का नाही
2: किंवा खेळू शकेल पण.
1: हा, खेळू शकेल का नाही कारण इंजरी झाली होती ना. एक तर ते थोडंफार डिमोटिवेट व्हायला लागतो,
2: आपण पॉवर पण कमी
1: पॉवर कमी होऊन जाते, स्ट्रेंथ कमी होऊन जाते बॉडी मधली, त्या
2: बरोबर
1: इंजुरीकडेच लक्ष जातं परत परत. सो त्यामुळे मग मला माझ्यावर डाऊट यायला लागला, सेल्फ डाऊट. पण माझ्या कोचशी वगैरे मी थोडं बोलले की मला असं असं वाटतंय काय करू काय नाही. तो माझा दादा तो कोच होता तो बोलला की तू गिव्हअप नको करू, फक्त शेवटपर्यंत खेळत राहा, इंजुरीकडे लक्ष देऊ नकोस. सो मी ती मॅच खेळले, माझा पॉइंट गॅप खूप पडला होता त्या गेम मध्ये, मला वाटलं तो राऊंड मी जिंकते का नाही म्हणून. बट माझा कोच बोलला की ती टॉर्नाडो की असती टर्निंग फेस म्हणून दिवर्गी म्हणून असती, सो ती मार. सो त्यांनी बोलली आणि मी लगेच मारली आणि मला त्याचा 6 स्कोर आला.
2: अरे वा.
1: आणि पॉइंट गॅपने जे मागे चालत होते तिच्या पुढे गेले आणि लास्टच्या 10 सेकंदातच झालं ते. सो मी ती फाईट जिंकले आणि कोणालाच अपेक्षा नव्हती की मी खरंच ती फाईट जिंकू शकेल म्हणून. सो ते खूप एक अविस्मरणीय क्षण होता की मी ती फाईट हरत जिंकून गेले.
2: हा, अगदीच. म्हणजे तुला वाटलंही नव्हतं की हे गोल्ड पण तू घेऊ शकतेस?
1: हो, म्हणजे मी तर सिल्वरच्याच आणि गेले होते की मी तर हेच होते की एवढी फाईट नाही जिंकले तरी मला सिल्वर तर आहेच. कोच बोलला की नाही शेवटपर्यंत गिव्हअप नको करू, मारत राहा, बघू आपण गोल्ड लागू शकतो तुझं. सो त्या आहेत मग मी गोल्डच घेतलं.
2: म्हणजे नक्कीच की शेवटपर्यंत जर तुम्ही हार नाही म्हणली तर तुम्ही एक अजून स्टेप वरती जाऊन गोल्ड मिळवू शकता, याचं एक उदाहरण बरं आहे असं म्हणता येईल.
1: आणि माझी फ्रेंड एक आहे जी हमेशा म्हणते आपल्याकडे 1% जरी चान्स असला ना एखाद्या गोष्टीचा तर ती ट्राय केलीच पाहिजे.
2: नक्कीच. आणि ते ट्राय केलंच म्हणून तुला गोल्ड देखील मिळालं.
1: लागलं ते गोल्ड लागलं ते खूप असं विसरूच नाही शकत कधी मी तो असा आठवला. जरी
2: पहिला गोल्ड होता का?
1: पहिला गोल्ड होतं माझं स्टेटला, कारण त्याच्या आधी तर कोरोना झालेला, लॉकडाऊन सगळं बंद होतं, 2 वर्ष प्रॅक्टिसच नाही काही, थोडीफार घरी एक्सरसाइज केली की बस तेवढीच. पण गेम्स मध्ये भरपूर चेंजेस वगैरे झाले आणि मग त्यानुसार नंतर चेंज करण्यात आलं गेम्स की असं असं खेळ आहे, अलाउड नाही, पॉइंट गॅप नाही. पॉइंट गॅप जास्त झाला की समोरचा प्लेअर ऑटोमॅटिकली जिंकून जातो. त्यानंतर चेसगार्डच्या वरतीच मारायचं, खाली मारलं तर निगेटिव्ह पॉइंट. 5 आपल्याला जर का मायनस पॉइंट झाले तर आपण मॅच हरून जातो डायरेक्टली. तर मायनस मध्ये पण नव्हतं,
2: म्हणजे रुल्स अँड रेग्युलेशन पण भरपूर आहेत.
1: आहे, मायनस मध्ये पण जातो आपण, त्यात पडलं की मायनस असतो, खाली मारलं चेस गाडीच्या की मायनस असतो, पंच फेस वर लागला की मायनस असतो असे. आणि कॉर्नरला पुश केलं, एक बाउंड्री असते ना त्या मॅचची, त्याच्या बाहेर आपण पुश केलं प्लेअरला, अपोजिट प्लेअरला, तर आपल्यालाच मायनस पॉइंट असतो. सो असे भरपूर सारे रुल्स पण आहेत आणि मी त्यात रेफरीशिप पण केलेली आहे.

0: अरे वा,
1: सो त्यामुळे मला त्याचे रूल्स पण माहिती आहे.
0: त्याचा तुला फायदा झाला?
1: हा, त्याचा मला फायदा झाला की मी खेळताना मला आठवतं की अरे हे नाही करायचं, आपण मायनस मध्ये जाऊ.
0: म्हणजे तू शिकता शिकता प्रशिक्षण पण देत होती?
1: प्रशिक्षण पण देत होते आणि मी मॅचेस मध्ये ते रेफरी नसतात का दोन प्लेअरच्या मध्ये की पॉइंट गॅप वगैरे बोलतात, किती पॉइंट आले ते सांगतात. सो ते पण मी केलेलं आहे, त्याचं पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे.
0: मस्तच.
1: त्यानंतर आता नॅशनलला करायचं होतं मला नॅशनल रेफरीशिप साठी, बट ते अजून त्याची कुठे एक्झाम झाली काय त्याची माहिती मला मिळाली नाही, सो मला ते करता नाही आलं.
0: नक्कीच यापुढे तुला ते मिळेल आपण अशी पण आशा करूयात. बरं, तू बोलताना सांगितलंस की आई वडिलांनी तुझ्यावरती सोपवलं होतं की तुला मॅचला जायचंय की नाही, तर मला सांग की तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा रोल कसा राहिलाय, किंवा कधी ते म्हणाले का की तू हे करू नकोस असं?
1: नाही, तसं म्हणण्यात आलं की माझ्या आई वडिलांनी कधीच मला विचारलं नाही तू का करते करू नकोस म्हणून. त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या डिसिजनला सपोर्ट दिलाय मला आणि फायनान्शियली सपोर्ट केलाय, मेंटली सपोर्ट केलाय. काही कधी गरज पडली तर ते होते माझ्या पाठीशी उभा खंबीरपणे. माझे वडील तर म्हणायचे की तू माझा मुलगी नसून माझा मुलगा आहेस, तुला जे करायचं ते कर, कुठे जायचं जा, कोणी तुला एक चपट मारली की तू दोन मारून येशील एवढी मला गॅरंटी आहे म्हणे. सो त्यांचा असा सपोर्ट मिळत राहिला म्हणून मला कधी माझा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला. मला कुठेही जायचं असलं ते माझ्या पाठीशी उभे होते खंबीरपणे.
0: नक्कीच. आणि एक मुलगी म्हणून त्यांनी तुला म्हणजे या क्षेत्रामध्ये देखील टाकलं आणि तू मॅचेसला बऱ्याच वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा राज्यामध्ये पण गेलेली आहेस, तर त्यामुळे त्यांचाही सपोर्ट तुझ्यासाठी खूप महत्वाचा राहिलाय.
1: सो माझी आई पण मला खूप सपोर्ट करायची आणि वडील तर आहेच, पण आईचं पण म्हणजे नसतं का की मुलगी आहे की बाकी लोक काय म्हणतील वगैरे, तर तिने कधीच असा विचार नाही केला. ती उलट म्हणायची माझी मुलगी आहे, ती काही करेल, ती काही वेगळं करेल, मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर, ती जा. आई रडायची माझी जेव्हा मी मॅचेसला जायचे की आठवण्याची माझी म्हणून. तर
0: सो आणि मॅचेसमध्ये तुम्हाला लागतं वगैरे इंजुरीज होतात
1: ते पण वेगळंच की आई वडिलांना कधी कधी सांगू पण नव्हतं शकत कारण त्यांना जास्त काळजी वाटते ना. सो थोडंफार सांगायची की इंजुरीज वगैरे झाली नाही झाली, बट पूर्णपणे नव्हतं सांगू शकत की एवढं एवढं झालं म्हणून. आणि कधी कधी ते रिकव्हर होण्यासारखं असतं, पण कधी कधी तर इतकं असतं की डायरेक्ट प्लास्टर वगैरे लागायचे काम, काही बोन बिन तुटण्याचे काम असे. सो ते पण नव्हतं सांगतायत, पण तसं कधी मला काही झालं नाही. माझ्या सोबतचे प्लेयर्स बघितले
0: स्ट्रॉंग आहेस.
1: थँक्यू.
0: तर मला सांग की हा प्रवास तर तू तायक्वांदोचा सुरू केलास, पण आपल्या युवा मैत्रिणी किंवा मुली ऐकत आहेत प्रोग्राम, तर त्यांना तू या कार्यक्रमातून म्हणा किंवा तुझ्या प्रवासातून काय सांगशील की एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा खेळा मध्ये जाणं का गरजेचं आहे, किंवा आत्मसंरक्षण जे आहे मुलींसाठी ते कितपत गरजेचं आहे?
1: सो मी म्हणेल की आजच्या काळात तर मुलींना फार गरज आहे सेल्फ डिफेन्सची, कारण कुठे पण जावं मुलींनी तर त्यांच्यासाठी एक काहीतरी अनसेफ राहतच काही ना काही, म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणा, सराउंडिंग म्हणा किंवा काही, मुली आजकाल कुठेच सेफ फील करत नाही. सो त्यासाठी मुलींनी काहीतरी स्पोर्ट्स केलंच पाहिजे, ऍटलीस्ट सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स असतात ते तरी अटेंड करायलाच पाहिजे मुलींनी. मी पण अशा एक दोन स्कूल्सवर कॉलेजेसवर सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स दिलेले आहेत. आमचे कोचेस वगैरे आम्हाला घेऊन जायचे, त्यांना डेमो दाखवायचो, मुलींना शिकवायचो की असं असं आपण सेल्फ डिफेन्स करू शकतो.
0: किंवा समजा अशी सिच्युएशन आपल्यावरती आलीच तर आपण प्रायमरी काय करू शकतो?
1: आपण प्रायमरीली बघू की समोरचा आपल्यापेक्षा किती ताकदवान आहे, आपण त्याला डिफेन्स करू शकतो का नाही स्वतःचं तिथे, किंवा आपल्या जवळपास कोणी आपल्यापेक्षा मोठं किंवा असेल तर त्याची मदत मागायला तर अजिबात संकोच करू नये. ज्याची त्याची आपल्या आजूबाजूला असल्यावर मदत घेतली पाहिजे. आपल्याकडे फोन असतात, आपल्या इमर्जन्सी कॉल लावायला पाहिजे कोणाला ना कोणाला, आपली फॅमिली म्हणा, फ्रेंड्स म्हणा, कुठेतरी की आपण कुठे आहे ते सांगितलं पाहिजे. किंवा बेसिकली आपण जर कोणाला कॉल वगैरे नाही करू शकलो तर आपल्याकडे मिनिमम आपल्या सेल्फ डिफेन्सच्या अशा काही इक्विपमेंट्स तरी पाहिजे, जसं की मुलींना तर माहितीच आहे सेफ्टी पेन असतं, पेपर स्प्रे असतं, त्यांचे नेल्स सुद्धा, ते पण एक सेल्फ डिफेन्सचं काम करू शकता. की तुम्हाला फक्त समोरच्याच्या नाकर जरी पंच केला किंवा त्याच्या डोळ्यात जरी बोट घातलं हे पण खूप मोठा सेल्फ डिफेन्स झाला.
0: बरोबर.
1: बस तिथं तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स एकत्र करायला पाहिजे आणि तिथे बिलकुल खचून न जाता समोरच्यावर आक्रमक कसं होता येईल त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
0: नक्कीच. आणि या सिच्युएशन मध्ये महत्वाचं तेच आहे की कॉन्फिडन्स आपला कमी होऊन जातो.
1: तेच की मुलींनी मला वाटतं आजच्या काळात फिअरलेस असायला पाहिजे, अजिबात कोणत्याच गोष्टीला न घाबरता त्यांनी प्रत्येक गोष्टीला फेस केलं पाहिजे.
0: नक्कीच.
1: सो त्या हिशोबाने की आपण, आणि जर कुठं मुलींना वर्कशॉप भेटत असेल ना सेल्फ डिफेन्स, 100% त्यांनी ते केलंच पाहिजे, अटेंड करा माझं तर म्हणणं आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आजकालच्या काळाची मुलींना सेल्फ डिफेन्सची इतकी गरज आहे.
0: बरोबर.
1: गरजेचं त्यांचं
0: आणि सिच्युएशन सांगून येत नाही, त्यामुळे आपण प्रिपेअर्ड असलेलं कधी चांगलं.
1: हो.
0: तर समृद्धी मला सांग की या खेळाचा म्हणजे तुझ्या वैयक्तिक लाईफमध्ये काय तुला फायदा झाला, किंवा तुझ्यामध्ये काही बदल झालाय का?
1: हो, वैयक्तिक तर फार मोठा फायदा झाला, म्हणजे मी इतके सगळे मॅचेस खेळले, मी इतके सगळे डिस्ट्रिक्ट वगैरे स्टेट वगैरे फिरून आले की मला, म्हणजे मी कधी अशी गेले नसते कुठे, माझ्या पॅरेंट्सनी कधी मला अशा कोचच्या किंवा फ्रेंड्सच्या भरोश्यावर कुठे पाठवलं असतं का?
0: बरोबर.
1: तसं पण मुलं मुली जातात, पॅरेंट्सला काळजीच राहते, माझ्या पॅरेंट्स इतके बिनधास्त होते की कुठे पण पाठवायचे. सो ते एक माझ्यात कॉन्फिडन्स आला, मी लीडरशिप करू शकते, लाईक माझ्या टीमला सांभाळू शकते मी.

0: मी सांगितलं मी कोचिंग पण करते.
1: बरोबर.
0: सो माझ्या टीम सोबत मी कुठे पण ऍज अ कोच म्हणून जाते. मुलींची मी सेफ्टी बघते कुठे काय.
1: म्हणजे तुझ्या अंडर एक टीम ते शिकवतात.
0: येस. मी ऍज अ गर्ल्स कोच म्हणून असते कुठेही.
1: अरे वा.
0: सो माझे कोचेस माझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकता. माझे कोच नसतात कधी क्लासवर तर मी जाऊन क्लास घेते की माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी क्लास व्यवस्थित घेऊ शकते, सगळ्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित घेऊ शकते. सो ते एक म्हणतात ना सेल्फ डेव्हलपमेंटचा एक पार्ट झाला. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली माझी त्यातून. मला स्टेज डेअरिंग आली. मी कुठेही जाऊन म्हणजे ऍटलिस्ट बोलू तरी शकते लाईक कोणाला पण कुठे पण. आणि त्यातून अजून मला कोचिंग कशी करायची ते कळलं. मी
1: स्कूलशी बोलणं किंवा पॅरेंट्सला पण समजावू शकत असतील का जर कोणी क्लास लावत असेल किंवा येऊ द्या वगैरे त्यासाठी पण.
0: मी भरपूर जणांना मोटिवेट पण करते की अरे तुम्ही क्लास केलाच पाहिजे म्हणून. एक तर त्यांना स्कूल गेम्सच्या मॅचेस वगैरे फायदा होतो, त्यानंतर सेल्फ डिफेन्सला फायदा होतो, फिजिकली ते स्ट्रॉंग होतात, मेंटली पण स्ट्रॉंग होतात, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे असे वाईट काही गोष्टी मला दिसतच नाही स्पोर्ट्स केल्यामुळे. सगळे पॉझिटिव्ह बदलच होतात मुलांमध्ये. सो का नाही केलं पाहिजे.
1: अगदीच अगदी
0: केलंच पाहिजे. आणि तुला माहितीये का की आपण हे स्टेटच्या वगैरे मॅचेस खेळतो त्याच्या आपल्याला बोर्ड्समध्ये मार्क्स पण वाढून मिळतात.
1: अरे वा किती छान.
0: सो त्यांनी एक मला अजून एक पॉझिटिव्ह बदल दिसतो की तुम्ही अभ्यासासोबत मॅचेस जरी खेळलेत तुम्ही ऍटलिस्ट स्टेटला जाऊन जरी आले ना तरी तुम्हाला 15 marks भेटतात. त्याचे 2% ऍटलिस्ट तुम्हाला वाढून भेटतात.
1: चांगलं आहे ना. म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यासात पण फायदा होतो आणि स्वतःमध्ये बदल तर होतो.
0: ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे असं गल्लीत वगैरे खेळण्यापेक्षा काहीतरी ऑफिशियल गेम खेळलात त्याचा तुम्हाला इतका फायदा होतो. का नाही करायला पाहिजे. करायलाच पाहिजे नेमकं.
1: नक्कीच. बरं मला तू सांगितलंस की इंजुरी तुला झाली पण तेव्हा असं काही वाटलं नाही तुला की सोडून द्यावं म्हणा किंवा आता खूप लागलंय आता मी उद्या जाणार नाही असं कधी झालंय का.
0: नाही. तो आपला स्पोर्ट्समॅन स्पिरिट असतो. कधीच तू कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनला विचार की तुला इंजुरी झाली तुला सोडून नाही द्या वाटलं का. कोणता स्पोर्ट्स प्लेअर म्हणणार नाही की हा यार मला सोडून द्या वाटलं. बिकॉज नाहीच वाटत. त्या गेमशी आपल्याला इतका लगाव होऊन जातो लाईक ते आपलं पहिलं प्रेम बनून जातं. त्याला कधी सोडावंच वाटत नाही.
1: म्हणजे किती पण लागू दे.
0: किती पण लागू दे. ऍटलिस्ट आपण तिथं जाऊ बसू. बसून तरी राहू पण जाऊ. घरी बसलं जात नाही. बिलकुल नाही. आणि एक असतं ना की जिस प्यार में दर्द नहीं वो प्यार कैसा.
1: अच्छा.
0: असं. सो पहिलं प्रेमच असं स्पोर्ट्समॅनचं की आपला गेम आपल्याला किती त्रास द्याव किती लागाव तो सुटत नाही. अनेकदा शरीराला माइंडला सवय होऊन जाते. सो तो काही करता सुटत नाही. इनफॅक्ट मला पण सुट्टी असायची संडेजला. क्लास नसतो आमचा. वीकली क्लास असायचा मंडे टू सॅटर्डे इव्हिनिंग मध्ये. सो संडेचा इव्हिनिंग असं करमतच नव्हतं की वाटायचं आता क्लासमध्ये जाऊन बसावं क्लासला जावं.
1: म्हणजे तो एक दिवस पण तुला घरी राहिला जात नव्हता.
0: बिलकुल नव्हतं राहिला जात. म्हणजे सवय होऊन जाते शरीराला आणि ते इंजुरी ऑटोमॅटिक ठीक होऊन जाते की त्याला आपण असं वेगळं काही बघायची लक्ष द्यायची गरज नाही पडत. प्रॅक्टिसच्या मध्ये मध्येच ते ठीक होऊन जातं.
1: अरे वा खूपच छान. तर समृद्धी आपण कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आता वळत आहोत आणि टायकॉन या खेळाबद्दलही तू माहिती दिलीस आणि तुझी जर्नी देखील आमच्यासोबत शेअर केलीस. तर मला सांग जाता जाता आपल्या युवा मित्र मैत्रिणींना तू काय सांगशील किंवा ज्यांना या खेळामध्ये यायचं आहे किंवा स्पोर्ट्समध्ये यायचं आहे त्यांना तू तुझ्या प्रवासातून काय सांगशील.
0: मला तर एवढं सांगावं वाटेल की जर तुम्ही स्कूल लाईफमध्ये असाल किंवा कॉलेज लाईफमध्ये असाल एक तरी स्पोर्ट्स निवडा आणि त्यामध्ये करिअर करायचं बघा. किंवा नाही करिअर करता आलं पण डेली तुम्ही त्यात फिजिकल स्ट्रेंथ गेन करशाल, कॉन्फिडन्स गेन करशाल. हे गरजेचं आहे स्पोर्ट्स आजच्या काळात. इनफॅक्ट स्कूल्समध्ये पण सीबीएसई वाल्यांनी स्पोर्ट्स कंपल्सरी केलंय.
1: त्याशिवाय स्पोर्ट्स असलाच पाहिजे.
0: येस. त्यांची बोर्ड एक्झाम त्यांना देताच येणार नाही. सो हे मला खूप छान वाटलं की सीबीएसईने निवडलं. बिकॉज मुलं फक्त अभ्यास करतील तर ते स्ट्रेंथ कशी गेन करतील ना. फक्त बसून राहतील वगैरे हेल्दी ओबेसिटी वगैरे होईल त्यांना. त्यापेक्षा फिजिकल स्ट्रेंथ येते, कॉन्फिडन्स येतो, भरपूर काही चांगले बदल होतात आपल्यामध्ये. तर स्पोर्ट्स करायलाच पाहिजे. आणि मी मुलांच्या पॅरेंट्सला पण सांगू इच्छिते की तुम्ही मुलांना सपोर्ट करा स्पोर्ट्समध्ये जाण्यासाठी. त्यांना मोटिवेट करा की तू करू शकतो, तू करू शकते, जा. का नाही करत. फायनान्शियली होत नाही किंवा कसंही होत नाही, ऍटलिस्ट काहीतरी करू द्या त्यांना.
1: कुठला तरी एक स्पोर्ट,
0: कुठला तरी स्पोर्ट ऍटलिस्ट. जसं की माझ्या पॅरेंट्सनी मला आतापर्यंत सपोर्ट करत आले आणि यापुढे पण करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. तसंच प्रत्येकाच्या पॅरेंट्सनी आणि प्रत्येक मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आणि पॅरेंट्सनी त्यांना सपोर्ट करून कोणत्या ना कोणत्या स्पोर्ट्समध्ये पाठवलं पाहिजे. आणि स्पोर्ट्स आपल्यामध्ये चांगले बदल करतात हे तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल.
1: नक्कीच. तर समृद्धी तू आज इथे आलीस आणि आमच्यासोबत तुझा तायक्वांदोचा प्रवास शेअर केलास. मला पण तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या खेळाबद्दल देखील मला पण एक नव्याने ओळख झाली. तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला आकाशवाणी ने इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि मला इथे बोलवल्याबद्दल. मी पण तुमची फार मनापासून आभारी आहे. मला खूप छान वाटलं आहे तुझ्यासोबत गप्पा मारून. थँक्यू वन्स अगेन.
2: तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या कार्यक्रमात ऐकली तायक्वांदो खेळाडू समृद्धी सांगळे हिची आर्ज गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल आणि मुलाखत ऐकून तुम्हीही काही खेळांमध्ये सहभाग नक्कीच नोंदवाल. आता आपण ऐकूयात एक छानसं गाणं.

0: मित्र मैत्रिणींनो, ह्या गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची.
1: मी उत्कर्षा चित्ते आजच्या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादरकर्ते होते सुजित पलसोडे. तर मित्र मैत्रिणींनो, भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

0: योग आणि कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू, निवेदक वेगवेगळ्या

0: वेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोतेहो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, आज आपण शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी याविषयी बातचीत करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। कुठल्या प्रकारच्या शारीरिक वैगुण्यावर कुठल्या प्रकारची प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: प्लास्टिक सर्जरी ही नुसतीच कॉस्मेटिक सर्जरी नाही, तर बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला रिपेअर करण्यासाठी किंवा रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी म्हणून आपण प्लास्टिक सर्जरी करतो। आपण त्याला मेनली आता डिवाइड करू की काही जे जन्मजात व्यंग आहेत त्यांना ठीक करण्यासाठी आणि काही ॲक्वायर्ड म्हणजे काही कारणास्तव ऍक्सिडेंट किंवा बर्न किंवा जळाल्यामुळे भाजल्यामुळे झालेले वैगुण्यात त्यांना रिपेअर करण्यासाठी, तर अशा प्रकारे आपण त्यांना ब्रॉडली दोन्हीच्या डिवाइड करू शकतो।
0: हा, आपण म्हणालात की जन्मजात आणि वैगुण्यामुळे होणारे, तर सगळ्यात आधी तर आपण जन्मजात जी आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊ। तर जन्मजात याच्यामध्ये कुठले कुठले शारीरिक वैगुण्य निर्माण होत असतात आणि मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात प्लास्टिक सर्जरीद्वारे?
1: जन्मजात काही लहान मुलांना काही व्यंग राहू शकतात, जसे की चेहऱ्यावरचे आपण बघितले तर कोणाचं ओठ फाटलेलं असतं किंवा टाळू फाटलेला असतो आणि त्यांना बोलायला किंवा खायला प्यायला पण याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, तर त्याच्यामध्ये आपण क्लेफ्ट लिप सर्जरी ते रिपेअर करतो, तसंच पॅलेट सर्जरी करतो। समजा कोणाचा नाकाचं शेप डिफॉर्म्ड असेल तर त्याला आपल्याला रिपेअर करता येतं। कानाचा शेप कधी कधी कोणाचा खूप मोठा असतो, कधी कधी कोणाचा कानच डेव्हलप झालेला नसतो जन्मजातच, तर त्या अशा वेळेस आपल्याला ते कानाचा जो एक्सटर्नल दिसणारा पिन्ना आहे त्याला आपल्याला बनवता येतं। याच्यासाठी ऍक्च्युअली आपल्याला पण टाइम लाईन एक अलग अलग प्लॅन करावं लागत असतं।
0: डॉक्टर, ही चेहऱ्याशी निगडीत काही सर्जरी आपण सांगितली, या व्यतिरिक्त शारीरिक भागांवर देखील सर्जरी करण्यात येते?
1: हा, काही शारीरिक भागामध्ये पण जन्मजात काही वैगुण्य राहू शकतं, जसं की आपण हाताबद्दलच बघितलं किंवा पायाबद्दल बघितलं तर पायाची काही काही कधी कधी बोटं जे आहेत ते खूप मोठे झालेले असतात, त्याला आपण मेगालोडॅक्टायली म्हणतो। तर मोठं बोट असेल तर त्याला काम करायला त्रास होतो, दिसायला चांगलं दिसत नाही, पायाला असेल तर पायात त्याला बुटं घालणं चालणं फिरणं मुश्किल होऊन जातं, तर आपल्याला त्याला प्रॉपरली शेपिंग करता येतं। कधी असं असतं की काही मुलांमध्ये असं बघितलंय की त्यांना पाच बोटांच्या ऐवजी सहा बोट असतात, मग एक्स्ट्रा बोट आलेला आहे तर आपल्याला त्यांना एक्स्ट्रा बोटाला कमी करता येतं। आणि कधी असं असतं की एक्स्ट्रा बोट जे आहे त्याच्यामध्ये पण थोडंफार हाड वाढलेलं असतं, तर त्या ठिकाणी आपण त्यांचा शेप देण्याच्या हिशोबाने आणि त्यांना कामात पण त्रास व्हायला नको या हिशोबाने आपण सर्जरी करतो आणि त्यांचं हाताचं स्ट्रक्चर म्हणजे पाच बोटांवर त्यांना घेऊन येतो। कधी असंही होऊ शकतं की जन्मजातच काही मुलांचे बोट हे जॉईंट राहू शकतात, ज्यांना आपण सिंडेक्टाली म्हणतो, की बोट जोडलेले आहेत मग त्यांना सेपरेट करून जेणेकरून ते प्रॉपरली काम करू शकतील असं त्यांचं फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण हाताच्या सर्जरीज आणि बाकी सर्जरीज करू शकतो। काही अशा पण असतात जन्मजात व्यंग असतात, ऍक्च्युली ते जन्मजात दिसणार नाहीत पण ते असतात जन्मापासूनच आणि ते नंतर काही काळानंतर काही वर्षांनंतर मग ते आपल्याला दिसायला लागतात। कोणाला रक्ताची ब्लड वेसलची गाठ असते त्यामुळे त्याला हिमॅनजिओमा म्हणतो किंवा वॅस्क्युलर मॉलफॉर्मेशन म्हणतो, ते कधी हातावर चेहऱ्यावर असेल तर ते चांगलं दिसत नाही, कामातही त्रास होतो, त्याच्यातून रक्तस्त्राव पण होऊ शकतो, तर आपण त्यांना सर्जरी करून त्यांना प्लास्टिक सर्जरी करून एक चांगलं रूप पण देऊ शकतो आणि त्याला प्रॉब्लेम पासून वाचवू शकतो। काही मुलांमध्ये असं लक्षात आलंय की ब्रेस्ट ग्लँड डेव्हलप होऊन जाते, म्हणजे स्त्रियांसारखे त्यांचे स्तन वाढायला लागतात। हे होतं प्युबर्टीच्या वेळेस, जेव्हा 13-14 वर्षाचं वय असतं त्यावेळेस हॉर्मोनल चेंजेस होतात आणि हॉर्मोनल

0: इम्बॅलन्स झाल्यामुळे गायनेकोमॅस्टी आपण त्याला म्हणतोय, किंवा मेल ब्रेस्ट वाढणं असं आपण त्याला म्हणतोय. तर हे ऍक्च्युली बरेचसे असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फिजिकली तेवढा त्रास नसेल, शारीरिक तेवढा त्रास नसेल, पण मानसिक त्रास खूप जास्त असतो याच्यामध्ये. एका मुलाला त्याचे स्तन वाढले असेल त्याला चांगलं दिसणार नाही, त्याचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये कमी होऊन जाईल, त्याला कपडे बरोबर घालता येणार नाही, कपडे कधी काढायचं गेलं तर त्याला काढता येणार नाही. अशा वेळेस प्लास्टिक सर्जरीने आपण त्याला ते पूर्णपणे नॉर्मल करू शकतोय. आणि त्याच्यामध्ये अजून खूबी अशी आहे की त्याला इतकं सहजतेने करता आलं पाहिजे की त्याच्यानंतर त्याचे व्रण किंवा जे डाग आहेत ते पण लक्षात यायला नको, म्हणजे एकदम नॉर्मल चेस त्याला दिसायला पाहिजे असं करता येतं. फिमेल्समध्ये आपण बघितलं की प्युबर्टीच्या वेळेस काही मुलींमध्ये काखेमध्ये जसं स्तन वाढतात तसं काखेमध्ये पण ग्रोथ होते. त्यांचं डेव्हलपमेंटच्या वेळेस जेव्हा बाळ गर्भात असतं त्याच वेळेस ब्रेस्ट टिश्यू जसा डेव्हलप होतो आहे तर तो प्युबर्टीच्या वेळेस वाढतो आणि काखेमध्ये पण तो वाढायला लागतो. तर काखेमध्ये वाढलं तर आपण त्याला म्हणतो ऍक्झिलरी ब्रेस्ट किंवा ऍक्झिलरी आर्मपीट फॅट. तर त्या ठिकाणी ब्रेस्ट ग्लँडचा पार्ट आणि फॅटचा पार्ट असतो. हेच जेव्हा पुढे अजून जातं आणि आपण त्याला काही करत नाहीये तर प्रेग्नन्सीच्या वेळेस जसे स्तन वाढतात तसं हे पण वाढायला लागतं आणि या ठिकाणी त्यांना त्रास होणं, दुखणं, खुपणं होणं हे सगळं होत असतं. याला आपल्याला प्लास्टिक सर्जरीने खूप छान प्रकारे काढता येतं आणि या खुबीने काढता येतं त्याचं व्रण पण लक्षात येणार नाही.
1: मग हे जे जन्मजात वैगुण्य जे आपल्या लक्षात येतं आणि ज्यावर आपण प्लास्टिक सर्जरी करतो यासाठी काही वयाचं बंधन असतं का की इतके वर्ष झाल्यानंतरच ही सर्जरी करण्यात येते?
0: हा, सगळ्या सर्जरीजमध्ये आपण असं एक टाइमलाईन पाहतो आणि आपण बघतो की कुठल्या वयामध्ये केलं तर जास्त चांगलं परिणामकारक राहिलंय. जसं क्लेफ्ट लिप पॅलेट आहे तर लिप असेल क्लेफ्ट लिप असेल तर तिसऱ्या महिन्यात केलं जातं. पॅलेट आपण साधारण 1-1.5 वर्षाच्या एजमध्ये करतोय. कानाची सर्जरी असेल तर ती कानाचं वाढ आपण बघतो की 7-8 वर्षापर्यंत पूर्ण होते, मग त्याच्या आपण करतोय. नाकाच्या सर्जरी असेल, कधी कोणाचं नाक खूप बसकं असतं, चपटं असतं, किंवा कोणाचं नाक खूप वर असतं, उंच झालेलं असतं, शेप बरोबर नसतो किंवा वाकडं असतं, नाकाच्या कधी कधी आतलं हाड पण वाढतं ज्याला आपण म्हणतो सेप्टम, ते वाढतं आणि त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होतो, किंवा नाक परत परत बंद होणं, सर्दी होणं असं असतं. ह्या गोष्टीसाठी आपण साधारण 13-14 वर्षापर्यंत थांबतो, त्याच्यानंतर मग आपण याची सर्जरी करतो. जे मी सांगितलं की मुलांमध्ये स्तन वाढणं किंवा गायनेकोमास्टी आहे त्याला पण आपण साधारण 13-14 वर्षाच्या नंतर आपण त्याला ऍड्रेस करतो. फिमेल्स मध्ये ऍक्झिलरी ब्रेस्ट ग्लँड असेल तर त्यांना पण आपण साधारण 13-14 वर्षाच्या नंतर किंवा त्याच्यानंतर पण आपण त्याला करू शकतो.
1: डॉक्टर, ही सगळी झाली की जन्मजात असणारं वैगुण्य आणि त्यावर करण्यात येणारी सर्जरी. आता यानंतर आपण दुसरी गोष्ट सांगितली होती की विविध कारणांमुळे जे काही वैगुण्य निर्माण होतं त्यावर देखील सर्जरी करण्यात येते. तर सगळ्यात आधी आपण कारण बघूया की जळणं किंवा भाजणं यामुळे जेव्हा वैगुण्य येतं तेव्हा कुठल्या प्रकारची सर्जरी करण्यात येते आणि मग त्यात काही काळजी घ्यावी लागते का? पुन्हा
0: कुणाला काही कधी जळालं किंवा भाजलं आणि बऱ्याच वेळा तर माझ्याकडे असे पेशंट्स येतात की जे एक गरम पाणी वाफारा घेत आहे किंवा काही कोणी गरम पाणी घेऊन जात आहे आंघोळीसाठी आणि ते पडलं, सांडलं, गरम चहा सांडला आणि त्यांनी भाजलं, तर अशा वेळेस इनिशियली अजून काही प्रॉब्लेम नको व्हायला किंवा ती लवकर जखम भरली पाहिजे, त्याचं व्रण किंवा स्कार जास्त नको व्हायला आणि त्याच्यामुळे नंतर डिफॉर्मिटीज किंवा वैगुण्य नको व्हायला, म्हणून आधीच आपण त्याची चांगली ट्रीटमेंट करायची. तर एक प्लास्टिक सर्जन यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याचं हेलिंग करू शकतो. पण बरेचसे पेशंट असे नंतर पण येतात की ज्यांना आधी जळालं होतं, भाजलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काही वैगुण्य आलं किंवा डिफॉर्मिटी आलेली आहे. जसं गळ्याला जळालेलं आहे तर त्यांचा गळा चिपकून जातोय, म्हणजे मानच त्यांना दिसत नाही, हनुवटी अगदी छातीला चिपकून गेलेली असते, तर त्याच्यामुळे त्यांच्या मुवमेंट्सला प्रॉब्लेम येतो, कपडे काढा घालायला त्रास होतो, कधी कोणाचं काख म्हणजे आपण एक्झिला म्हणतो त्याला त्या ठिकाणी जळाल्यामुळे आणि तिथे ते अगदी आकुंचन पावतोच कारण ते बॉडीला चिपकून ठेवतंय. कोणाचा एल्बो किंवा कोपरमध्ये पण कधी कॉन्ट्रॅक्चर येऊन जातं त्याला आपण बर्न कॉन्ट्रॅक्चर म्हणतो, तिथे स्कार चिपकून ठेवतो. रिस्टला किंवा आपण म्हणतो मनगटाला, मनगटामध्ये किंवा बोटांमध्ये पण डिफॉर्मिटी होऊ शकते. हात जळाला आणि नंतर मग तो डिफॉर्मिटी आली ना, आकुंचन पावलं त्या ठिकाणी आणि बोट बरोबर काम करत नाहीयेत, तर अशा ठिकाणी आपल्याला प्लास्टिक सर्जरीची गरज असते, जेणेकरून आपण त्यांना ते अवयव सगळे जॉईंट्स परत फ्री करून देता येतील आणि त्यांना तसं ते कामात येतील.
1: जर कारणांचा विचार केला तर आणखी एक मुख्य कारण आपल्याला दिसतं ते म्हणजे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंटमुळे अवयवांना पण इजा होते आणि चेहऱ्याला पण इजा होते. मग चेहऱ्याच्या बाबतीत जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि व्रण निर्माण झाले असतील तर मग काय करण्यात येतं?
0: चेहऱ्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा कुठला ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंटच्या कंडिशनमध्ये पहिल्या प्रथमच समजा प्लास्टिक सर्जननी बघितलं तर तो पुढे स्कार कमीत कमी येतील आहे किंवा व्रण कमीत कमी दिसेल आहे या हिशोबाने आणि जखम लवकर भरेल या हिशोबाने ट्रीटमेंट करू शकतो, तर ते झालं तर सगळ्यात उत्तम आहे. कारण की त्याच्यामध्ये आम्ही ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे

0: ती वापरतो, फाईन स्टिचेस वापरतो आणि स्कारला लपून ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्याला प्रॉपर हिलिंग करायचा प्रयत्न करतो. पण कधी कधी असं होतं की ते कधीतरी जुनं झालेलं असतं, लहानपणी झालं असतं किंवा मे बी एखाद वर्ष आधी झालेलं असतं आणि मग पेशंट माझ्याकडे नंतर पण येतात की त्यांच्या चेहऱ्यावर काही व्रण आहेत, ते चांगले दिसत नाहीत. आणि व्रणमुळे तुमचा ऍक्च्युअली कॉन्फिडन्स कमी होतोच. आपण जेव्हा सोशली कुणाकडे जातो, भेटतोय कुणाला, चार चौघात बसतोय, तर ते व्रणमुळे आपल्याला एक थोडासा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो, लोकांना एक बोलायला एक कारण मिळून जात आहे. आणि काही काही ठिकाणी आपल्या जॉब्स मध्ये आपल्या कामामध्ये पण त्याच्यामुळे एक आपल्याला अडथळा होतोय. तर अशा वेळेस आम्ही त्यांना स्कार साठी स्कार रिव्हिजन सर्जरीज किंवा काही कधी कधी स्कारमुळे ना त्यांच्या चेहऱ्याचं डिफॉर्मिटी होऊन जातं की ओठाचा अँगल चालले गेलेला आहे, ओठ बरोबर दिसत नाहीत किंवा बंद करता येत नाही, नाक थोडस वाकड झालेलं आहे किंवा डोळ्याची पापणीच फाटलेली आणि त्यांना बरोबर डोळे बंद करता येत नाहीये. तर अशा वेळेस आपण त्याला प्रॉपरली अलाइनमेंट करून आणि फाईन प्लास्टिक सर्जरी करून आपण त्यांना ठीक करू शकतो.
1: हे तर झालं चेहऱ्याच्या बाबतीत. आणि शारीरिक वैगुण्य निर्माण झालं असेल तर मग काय करण्यात येतं?
0: ऍक्सिडेंट मध्ये पण इनिशियली जेव्हा काही कोणाचा हाड तुटला असेल, हाताला किंवा पायाला लागलेला आहे, तर त्या ठिकाणी जखमेंना आधीच व्यवस्थित ठीक व्हावेत आणि व्यवस्थित जखम भरावेत यासाठी प्लास्टिक सर्जनला जास्त करून हॉस्पिटलमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं. फ्रॅक्चर असेल तर ऑर्थोपेडिशियन त्याला फ्रॅक्चरला फिक्स करतो, पण त्याच्यावरची जी जखम असतं किंवा स्किन आणि मसल्स हे जे त्याच्यात लॉस झालेलं आहे, कधी कधी टेंडन्स आणि नर्व्स किंवा ब्लड वेसल्स पण हे कटलेले असतात, तर त्यांना आपल्याला वापस जोडायचं आहे आणि वापस ते फंक्शन सुरू करायचं आहे, यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीचा त्या ठिकाणी उपयोग असतो. कधी कधी असं पण होतं की हाताचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये खूप कॉमन आहेत असे ऍक्सिडेंट्स की कुठल्या मशीन्समध्ये हात किंवा बोट असं चेंगरलेलं आहे, फाटलेलं आहे, तुटलेलं आहे, तर बोटांमध्ये आणि हातांमध्ये ना खूप साऱ्या टेंडन्स आणि नर्व्ज असतात आणि त्यांचं ते छोटे छोटे बोन असतात, तर त्यांना बोनला पण बरोबर फिक्स करायचं, या टेंडन्सला जोडायचं, जेणेकरून त्यांच्या हाताची मुवमेंट पूर्ववत होईल आणि पहिल्यासारखं त्यांना ते रेंज ऑफ मुवमेंट येईल आणि काम करायला सोपं जाईल आणि पहिल्यासारखी ताकद पण असली पाहिजे, जेणेकरून त्यांना ते काम करायला सोपं जाईल. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एक हात वाचवला तर आपण एक फॅमिली वाचवतो, कारण की त्या हाताच्यामुळे त्याच्यावर डिपेंडंट असलेली त्याची बायका, मुलं आणि पूर्ण फॅमिली डिपेंडंट असते.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे. डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आता आपण बघितलं की एकतर जन्मजात वैगुण्यावर आपण काय प्लास्टिक सर्जरी करतो आणि दुसरी म्हणजे विविध कारणांमुळे निर्माण होणारं वैगुण्य आणि मग त्यावर करण्यात येणारी प्लास्टिक सर्जरी. यात हातापायांच्या बाबतीत आपण म्हणालात की प्लास्टिक सर्जनी ऍक्सिडेंटमध्ये सुरुवातीलाच बघितलं तर ते आणखी सोपं होत असतं. स्त्रियांच्या बाबतीत असो किंवा इन जनरल पण ज्यांना कॅन्सर झालेला आहे अशा पेशंटला पण एक कुठेतरी इन्सिक्युरिटी निर्माण होते की माझा हा अवयव किंवा चेहऱ्याचा हा भाग आता बरोबर दिसणार नाही, तर मग त्यासाठी प्लास्टिक सर्जरीमध्ये काही सोल्युशन आहे का?
0: हो, बिलकुल. बऱ्याचशा कॅन्सर्समध्ये जसं की आपल्या इकडे जो कॉमन आहे जबड्याचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर किंवा जिभेचा कॅन्सर, तर या सर्जरीजमध्ये एक कॅन्सर सर्जन सोबत एक प्लास्टिक सर्जन नेहमी इन्वॉल्व्ह असतो. कॅन्सर सर्जन प्रयत्न करतो की पूर्णपणे कॅन्सर निघून जावा, त्याच्या तो जिकडे कुठे पसरला त्याला काढून टाकावा, आणि हे काढण्यामध्ये कधी कधी पेशंटचा जीभ, कधी कधी जबडा, कधी कधी गालाचा भाग हा काढून टाकला जातो. ही जी जखम आहे ती परत भरली नाही आपण तर पेशंटला खायला प्यायला पण प्रॉब्लेम होईल आणि दिसायलाही त्रास राहिलाय, म्हणजे तेवढं चांगलं दिसणार नाही. तर यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जनला इन्वॉल्व्ह केलं जातं. प्लास्टिक सर्जन त्या ठिकाणी बरेचसे अलग अलग फ्री फ्लॅप्स आहेत किंवा लोकल फ्लॅप्स आहेत, ते फ्लॅप्स आपण त्या ठिकाणी करतो, म्हणजे दुसरी आजूबाजूचं जे मास आहे त्याला फिरवून आपण त्या जखमेला भरतो, जेणेकरून एक चांगलं फंक्शन पण येईल आहे आणि एक चांगला असा लुक पण येईल आहे, एस्थेटिक लुक पण येईल आहे यासाठी. आणि काही अलग कॅन्सरचे पेशंट्स बघितले आपण, समजा जसे की ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स आहेत, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण ब्रेस्टला पूर्णपणे काढून टाकतो आणि एका स्त्रीचं एक आपल्याला एक सौंदर्य म्हणता येईल किंवा स्वतःचं सेल्फ एस्टीमचाही भाग आहे की तो मला बरोबर कपडे घालता यावेत आणि मी ठीकठाक दिसली पाहिजे, त्यासाठी पण तिला ब्रेस्टची गरज असते. तर अशा वेळेस आपल्याला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हा प्लास्टिक सर्जरीचा भाग आहे, तो करून आपण तिला वापस तसं एक स्ट्रक्चर बनवून देऊ शकतो. आणि बाकी पण कुठल्या अवयवावर कॅन्सर असतील, हातापाया पोटावर पण, ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या सर्जरीमुळे समजा त्याने खूप सारा पार्ट काढून टाकला असेल तर त्याला वापस बनवण्यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीची हेल्प होते.
1: बरेचदा काय होतं, माणूस लठ्ठ झाला आणि मग तो रोड होण्यासाठी प्रयत्न करतो, रोड झाल्यानंतर त्याची स्किन लूज होते, ती लटकते, मग अशा

0: गोष्टीवर देखील प्लास्टिक सर्जरी असते का?
1: हो बिलकुल असते. बघा आता सध्या तर ट्रेंड आहेच की वजन कमी करायचं, आणि फिटनेससाठी हा जो ट्रेंड आहे तो चांगला आहे. पण खूप लवकर वेट लॉस झाला काही औषधांच्या मार्फत किंवा इंजेक्शन्स घेऊन आपण खूप जास्त वजन कमी केलं, रॅपिडली क्रॅश डायटिंग करून आपण वजन कमी केलं, तर काय होतं की स्किन लटकायला लागते, स्किन लूज राहते, स्किन रिड्रेप होऊ शकत नाही. कोणाची गाल आपण बघतो की एकदम दबून गेलेले बसलेले आहेत, चेहरा डोळ्याच्या खाली डार्क सर्कल आलेले आहेत, आणि पोटावरची स्किन लटकून राहिलेली आहे, हाताची स्किन लटकते आहे, मांड्यांची स्किन लटकते आहे. मग ह्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरीचा रोल येतो. तर रॅपिड वेट लॉसच्या नंतर प्लास्टिक सर्जरीचा रोल आहे की एक्सेस स्किन आहे त्याला काढून आपण स्किन टायटन अप करायचं त्या ठिकाणी, आणि एक चांगला सुडोलस आपल्याला शरीर बनवायचं, आणि चेहऱ्यावरचं स्किन खूप लटकली असेल आणि खड्डा पडला असेल तर त्या ठिकाणी आपण काही फॅट ग्राफ्टिंग किंवा फिलर वापरून आपण त्याला एक चांगला शेप देऊ शकतो.
0: डॉक्टर, आपण फॅटचा विषय काढलाच आहे, तर शारीरिक वैगुण्यामध्ये जर पोट वाढलं असेल किंवा स्किन आजूबाजूची जर वाढली असेल तर मग त्याला पण प्लास्टिक सर्जरीने कमी करता येतं का?
1: हा, त्याला पण करता येतं. खूप जास्त फॅट कुठे जमा झालं असेल तर असं लोकलाइज्ड एरियामधलं फॅट कमी करणं, त्याला आम्ही म्हणतो बॉडी कंटुरिंग, की पोटावर कोणाचा खूप जास्त फॅट सुटलेला आहे, तो डायटिंग एक्सरसाइज करतोय पण तरी जाऊ शकत नाहीये, मांड्यांवर जास्त फॅट आहे, कधी कोणाच्या हातावर आहे, कधी कधी डबल चिन म्हणतो आपण की हनुवटीच्या खाली मानेवर खूप जास्त फॅट जमा झालेलं आहे, तर अशा ठिकाणी किंवा हातावर जास्त फॅट आहे, ते कपड्यांमध्ये चांगले दिसत नाही, आपण स्लीवलेस घालू शकत नाही, टी शर्ट किंवा मेबी साडी घातली तर बाईचं ते पोट सुटलेलं दिसत आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला ते फॅट काढून लायपोसक्शन ही सर्जरी आहे, ती एकदम सिम्पल आणि डे केअर सर्जरी असते, त्याच्यामध्ये आपण ते फॅट काढून टाकतो आणि आपल्याला एक सुडोल शेप घेता येतो. प्रेग्नन्सीच्या नंतर काही स्पेसिफिक प्लास्टिक सर्जरी लागतात, ज्याला आम्ही म्हणतो मॉमी मेकओव्हर सर्जरीज. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमुळे काय होतं की ब्रेस्ट वाढतात आणि नंतर ते फिडिंग विडिंग झाल्यानंतर ते लूज व्हायला लागतात, त्यात तर एक शेप चालला जातो आहे, सुडोलता चालली जात आहे, तर त्या ब्रेस्टला किंवा स्तन संवर्धन आपण ज्याला म्हणतोय त्यासाठी ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा ब्रेस्ट लिफ्ट सर्जरी ही आपल्याला करता येते, आणि ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीज पण केल्या जाते. ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीबद्दल मला सांगावंसं वाटतं की ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीज खरंच खूप इंडिकेटेड असते, काही काही मुलींचे किंवा काही स्त्रियांचे पण एवढे मोठे ब्रेस्ट होऊन गेलेले असतात की त्यांना ते खांद्याला दुखणं सुरू होऊन जातं, मान दुखायला लागते, पाठ दुखायला लागते, त्यांना सारखं वाकून वाकून चालावं लागतं, म्हणजे कपडे घालू शकत नाहीये, आणि हा सगळा त्रास तर आहेच पण हे सगळे बॉडीली पेन व्हायला लागतात, त्या स्किनमध्ये इन्फेक्शन व्हायला लागतंय, तर याला आपल्याला प्रॉपरली ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करून आपण प्रॉपरली शेप देऊ शकतो. पोट सुटलं असेल प्रेग्नन्सीच्या नंतर तर आपल्याला पोटाचे मसल्स पण लूज होऊन जातात, त्या मसल्सला टाईट करणं आणि एक्सेस स्किनला काढून आपण त्याला एक चांगला शेप देऊ शकतो.
0: आता इतक्या सगळ्या प्रकारच्या सर्जरींबद्दल आपण जाणून घेतलं ज्या शारीरिक वैगुण्यावर काम करतात, सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की या सर्जरी करत असताना याला नेमका कालावधी किती लागतो?
1: बघा, सर्जरीज ह्या ज्या सगळ्या सर्जरीज आहेत त्या मोस्टली काही तासांमध्ये होणार आहेत आणि एक किंवा दोन दिवसाच्या हॉस्पिटल ऍडमिशनमध्ये आपल्याला आरामात सुट्टी मिळून जाते आणि आपण त्याच्यात कम्प्लीट होऊन जाते, आणि रिकव्हरी आपण म्हणू समजा कुठल्या सर्जरी नंतरची, तर रिकव्हरी ही ऍक्च्युली बॉडीवर असते आपली, ठीक आहे. तर या सगळ्या सर्जरीज एकदम सॉफिस्टिकेटेड टेक्निकनी केल्या जातात आहेत, नवीन टेक्नॉलॉजी वापरून केल्या जातात आणि फाईन सुचर्स वापरल्या जातात आहे, तर त्याच्यामुळे रिकव्हरी फास्ट असते, साधारण आठवडा दोन आठवड्यामध्ये आपण रिकव्हर होऊन जातोय अशा सर्जरीज पासून. आणि त्याच्यानंतर तरी पण मी सांगेल की केअर घेणे इम्पॉर्टंट असतं, की काही ठिकाणी आपण स्कार सर्जरीज केली किंवा बाकी पण कुठल्या सर्जरीज केल्या तर आपल्याला स्कार किंवा व्रण कमीत कमी राहायला असायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला स्पेशल प्रिकॉशन्स घ्यायचे असतात आणि काही फॉलोअप ट्रीटमेंट सांगितले जातात माझ्याकडनं, जसं काही लेझर पण आहेत, काही क्रीम्स आहेत, जेल्स आहेत ज्यांनी मसाज करायचं आहे आणि आपल्याला एकदमच छान प्रकारे त्याला व्यवस्थित हिलिंग करवायचं आहे, तर हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की सर्जरी आणि सर्जरी नंतरचा सपोर्ट तो प्रॉपर मिळाला तर खूप व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे त्याची रिकव्हरी होऊ शकते.
0: हा, म्हणजे कालावधीपेक्षा रिकव्हरी जोपर्यंत होईल तोपर्यंत फॉलोअप घेणं गरजेचं
1: असतं. बिलकुल.
0: डॉक्टर, नेमकी सर्जरी नंतर किंवा सर्जरीच्या आधी काही काळजी घ्यावी लागते का?
1: सर्जरीच्या आधी ऍक्च्युली प्लॅनिंग हे खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचा, की कुठल्याही सर्जरीच्या आधी एक खूप चांगलं कन्सल्टेशन होणं आवश्यक आहे. तर बऱ्याच वेळा तर मी प्रयत्न करतो की एकच कन्सल्टेशन नाही तर आम्ही दोन वेळा भेटायला पाहिजे सर्जरीच्या आधी, आणि जवळजवळ एक अर्धा पाऊण तास जातो माझ्या कन्सल्टेशनमध्ये, की पेशंटला नेमकं काय त्रास आहे, त्याला काय वाटतं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला काय काय प्रॉब्लेम्स होते आणि ते कसं कसं मला इम्प्रूव्ह करता येईल. त्यासाठी कदाचित एकच सर्जरीची गरज नसेल तर मी दोन तीन सर्जरीज पण सोबत प्लॅन करू शकतो, जेणेकरून आपल्याला एकाच वेळेस सगळं करता येईल, दोन्ही तिन्ही सर्जरीज करता येईल आणि रिकव्हरी लवकर होईल.

0: आणि जे मेनली कन्सर्न्स आहेत पेशंटला ते आपल्याला सगळ्या प्रकारे ठीक करता येईल या हिशोबाने. म्हणून प्री प्लॅनिंग आणि प्री कन्सल्टेशन महत्वाचं आहे. प्री प्लॅनिंगसाठी नवीन नवीन टेक्निक्स पण आलेले आहेत. आधी कसं होतं की ट्रायल अँड एररवर आपण प्रयत्न करून बघू असं राहायचं, पण आता तसं नाही. आता आपण प्रिसिजन इंजिनिअरिंग म्हणतो, म्हणजे आता 3D प्रिंटिंग आणि 3D टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर मी 3D प्रिंटिंग पण वापरतोय. सर्जरीच्या आधीच आपण प्लॅनिंग करतोय की काय राहिले कसं राहिले. सध्या AI पण आलेले आहे, तर AIचा पण आपण यूज करतोय की किती चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित आधीच आपल्याला प्लॅनिंग करता येईल आणि आपल्याला नंतर येणारे रिझल्ट आणि त्याचा अनालिसिस आपल्याला आधीपासूनच करता येईल.
1: डॉक्टर, सर्जरीला घेऊन म्हणजे प्लास्टिक सर्जरीला घेऊन समाजामध्ये अनेक गैरसमज आहे, त्याविषयी काय सांगाल?
0: गैरसमज आहेत प्लास्टिक सर्जरीबद्दल. खूपच कॉमन असा गैरसमज असतो की प्लास्टिक सर्जरी म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी आणि ती फक्त कोणीतरी सेलिब्रिटीजनी आणि मोठ्या मोठ्या लोकांनीच करायची सर्जरी आहे आणि आमच्या सिटीमध्ये ते केलं जात नाही, ते फक्त मुंबई दिल्लीमध्येच होतं. तसं नाही आहे, नागपूरमध्ये भरपूर प्रमाणात प्लास्टिक सर्जरी केली जाते आणि नुसतंच कॉस्मेटिक सर्जरी नाही तर जो रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचा पोर्शन आहे तो पण भरपूर प्रमाणात केला जातो. आणि असं नाही आहे की त्यांनी फक्त सेलिब्रिटीजनीच करावं किंवा ते खूप महागडं आहे असं पण नाही आहे. अगदी रिझनेबल रेटमध्ये किंवा मी तर म्हणेल स्वस्तामध्येच ह्या सगळ्या सर्जरीज केल्या जातात, कारण की ह्या सर्जरीसाठी आपल्याला खूप दिवस हॉस्पिटलला भरती राहायची गरज नसते. बऱ्याचशा सर्जरीमध्ये तर आपल्याला बाहेरून काही टाकायची पण गरज नसते, म्हणजे शरीराच्याच अवयवामध्ये आपण सर्जरी करतो आहे तर आपल्याला एक्सटर्नल असा कुठला काही पार्ट टाकायचा नाही तर आपल्याला खर्चही कमी असतो. तर हे खूप महागडं नाही आहे आणि इझिली करण्यासारखं आहे. फक्त तुम्हाला काय हवं आहे ते तुम्हाला डिस्कस करता आलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपर प्लॅनिंग होणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही सर्जरीच्या नंतर त्याचा जो फॉलोअप आणि जो आपल्याला केअर आपण सांगतोय ती केअर व्यवस्थित घेतली तर आपल्याला एकदम चांगले रिझल्ट मिळतात आहे.
1: डॉक्टर, यासोबत किती दिवसानंतर डॉक्टरकडे जायला हवं? कारण बरेचदा असं म्हणतात की कंटिन्युअस फॉलोअप आयुष्यभर घ्यावा लागतो, असं असतं का?
0: नाही, असं नाही आहे की आपल्याला आयुष्यभर यावं लागेल डॉक्टरला भेटायला. आणि इनिशियली पहिला आठवडा हा किंवा दोन आठवडे म्हणता येईल आपल्याला की हे आवश्यक आहे डॉक्टरला भेटणं बरोबर कुठल्याही सर्जरीनंतर. म्हणजे आपलं शरीराचं हिलिंग जे असतं ते कशाप्रकारे होत आहे, काय होत आहे आणि त्याला कसं कंट्रोल करून करता येईल. ऍक्च्युली प्लास्टिक सर्जनची याच्यातच महारत असते की शरीर जखम कसं सुकवत आहे त्या हिशोबाने. तर ते आपण प्लास्टिक सर्जनला भेटलं तर तो आपल्याला व्यवस्थित गाईड करतो. मी आधीच सगळ्या इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतोय. बऱ्याच वेळा तर सर्जरीचे प्लॅनिंगच्या आधी आमचं कन्सल्टेशन असतं, त्याच वेळेस मी सांगतो की नंतर काय काय काळजी घ्यायची आहे, कसं कसं करायचं आहे आणि काय काय चेंजेस येतील आहे या हिशोबाने. इनिशियली सर्जरी झाली की थोडी सूज येईल आहे, मग ते सूज कमी होईल आहे, दोन तीन दिवसांत ते सूज कमी व्हायला लागेल, आठवड्याभरात सूज सेटल होऊन जाईल आहे. ह्या हिशोबाने आपल्याला आधीच माहिती असलं तर आपल्याला त्याच्या हिशोबाने आपण मानसिकरित्या तयार असतो. आपण आपल्या सुट्ट्या त्या हिशोबाने ऍडजस्ट करतो, कारण की सगळेजण जॉबवर असतात, आपल्या कामात बिझी असतात. मग त्याचा पण मी विचार करतो की कोणाचं कुठलं फंक्शन असेल, इव्हेंट असेल, मे बी महिन्याभराने लग्न असेल, काही असेल, तर त्या हिशोबाने आपल्याला कसं आधी लवकरात लवकर करून इझिली कसं प्लॅन करता येईल.
1: डॉक्टर, बरीच माहिती आपण आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. सरते शेवटी जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: कोणाला पण असं वाटलं की आपल्यामध्ये काही डिफॉर्मिटी आहे किंवा काही वैगुण्य आहे तर त्या वैगुण्यासाठी आपण घाबरून न जाता नेहमी होप ठेवायला पाहिजे की याला डेफिनेटली आपल्याला सोल्युशन मिळू शकतं आणि आपल्याला एकदम नॉर्मल आपल्या बॉडी चेहरा याला करता येऊ शकतं आणि आपण एक सक्सेसफुल लाईफ, एक हॅपी लाईफ जगू शकतो आणि कुठल्याच गोष्टीमुळे खचित न होता एका प्लास्टिक सर्जनला भेटा आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी सोल्युशन काढता येईल.
1: डॉक्टर पवन शहाणे, आपण इथे आलात आणि शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयावर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्त्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो 4 प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले. NDPS कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते.

सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुण तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

0: रोजगार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
0: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य, शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
2: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेने पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करायची करावं लागायची ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससीने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
0: 2 किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगाने म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार

खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला टी ट्वेंटी सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.
1: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलेरा थोडस विदर्भच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
0: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
1: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शननी याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियडमध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो पाऊस, आता पाणी, पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पितानी काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठं कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्यासोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरा त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरा आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंगमध्ये ड्युटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरो सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात, डायरिया डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया डिसेंट्री म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पीत राहणं. इव्हन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पित असतील तर अंगावरचं दूध आईनी सतत देत असलं पाहिजे, किंवा पाणी जर पित असतील तर मग त्यांच्यासोबत ORS इतर नळाचं पाणी ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे.
0: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे?
1: अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचा टाकी किती मोठी असते त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात ते तुम्हाला आरोग्य टीचिंगमध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलेही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे डबके साचलेले आहेत कुठे आजूबाजू छोटे बहुत नाले वाहत आहे अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून मेट्रन असतील किंवा तिथले शिक्षक असतील प्रिन्सिपल असतील यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्व जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे कांतेवा शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
0: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
1: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा कारण हे लोकांनी स्वतःपुरतीच काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं प्युराझोलिडीन असेल ORS असेल झिंक असेल ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन लेप्टोस्पायरोसिस लागते याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावं याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावांमध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जे प्रायमरी औषध आहे ORS पावडर आहे हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं मुख्यतः लहान

0: वयोवृद्ध लोक यांना डायरिया, डिसेंट्री, फिवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा अशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून स्टेट लेवल्सवरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा, मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये, याच्यासाठी सुद्धा तत्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
1: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
0: इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या आजाराला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल बरोबर, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे, जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो.
1: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948 अर्थात 26 जून 2026। आजच्या कार्यक्रमात श्रोते हो, या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार, माझं आवर माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते। शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी। डॉक्टर प्रीतम भुतडा, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, यावर्षी बदलते हवामान आणि त्यामुळे येणारे यल निनोचे संकट हे पाहता नक्कीच शेतकऱ्यांचंच नव्हे तर सर्वांचंच नियोजनबद्ध राहणं अत्यंत गरजेचं वाटत आहे। धान्याच नव्हे तर चाऱ्याचं सुद्धा योग्य व्यवस्थापन आणि उत्पादन घेणं गरजेचं आहे। जनावरांचा चारा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे। म्हणूनच यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन आज आपण या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रीतम ओमप्रकाश भुतडा। नमस्कार मॅडम।
3: नमस्कार,
2: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं।
3: धन्यवाद।
2: तर मॅडम, सध्या यल निनो याचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलेलं आहे, तर मग अशा काळामध्ये चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन करत असताना त्यांना अनेक अडचणी पण येऊ शकतात, तर सर्वप्रथम आपण चारा ज्वारीचे पशुपालनामध्ये महत्व काय आहे याबद्दल काय सांगाल?
3: नक्कीच मॅडम, जसं तुम्ही म्हणलात, सर्वप्रथम चारा ज्वारीचे पशुधनामध्ये महत्व पाहत असताना आपण यल निनो काय आहे हे समजून घेऊया। जस यल निनोचा आपण विचार केला तर यावर्षी हवामान शाळेने जसं सांगितलेलं आहे की पावसाचं प्रमाण हा कमी होणार आहे, ते अनिश्चित असणार आहे की काही ठिकाणी लवकर येईल, उशिरा येईल किंवा काही मधातच खूप मोठं दुष्काळ परिस्थिती असल्यासारखी परिस्थिती राहील। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक पिकाचं, चाराच नव्हे तर प्रत्येक पिकाचं नियोजन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। मग इतर पिकांबरोबरच चारा हे पीक सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ज्वारीचा चारा हा नक्कीच महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण की आपला जो शेतकरी वर्ग आहे, बराच शेतकरी वर्ग हा दुग्ध व्यवसाय करत असतो आणि त्यांच्यासाठी कडवा हिरवा चारा ज्वारीचा खूप महत्वाचा असतो। जर तुम्ही महाराष्ट्राचा सर्वे केला तर असं आपल्याला दिसून येतं की हिरवा चारा आजही जे शेतकऱ्यांची डिमांड आहे त्याच्यापेक्षा 55-60% कमी आहे आणि जो वाळलेला चारा आहे त्याचं जवळपास 25-30% ही कमतरता आहे। जर अशी परिस्थिती असेल तर ह्यावर्षी नक्कीच आपल्याला चाराचे योग्य पद्धतीने उत्पादन आणि व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे।
2: अगदी, नियोजन केलं तरच वर्षभर जनावरांसाठी चारा पुरू शकतो, नाहीतर अवघड परिस्थिती येऊ शकते। आणि तुम्ही म्हणालात की चारा ज्वारी हे पशूंसाठी एक उत्तम असं खाद्य आहे, तर मग चारा ज्वारीची विविध सुधारित वाणं कोणती आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय सांगता येतील?
3: नक्कीच मॅडम, सुधारित वाणाचा जेव्हा आपण विचार करतो की त्यामध्ये विविध कृषी विद्यापीठाने सुधारित वाण प्रसारित केलेले आहे शेतकऱ्यांसाठीचे, त्यामध्ये CSV 40F हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण आहे। हा एकेरी कापणीसाठी महत्वाचा वाण आहे, म्हणजे ह्याची एक कापणी होऊ शकते। हा 70-80 दिवसांमध्ये तयार होणारा वाण आहे, 80 दिवसाला काढणीस येतो आणि त्यापासून आपल्याला जवळपास 45-46 टन हिरवा चारा उत्पन्न होतो। आणि जर कडब्याचा विचार केला तर 14-15 टन इतका कडब्याचं उत्पादन भेटतं। हे एक झालं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला वाण। त्याबरोबरच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा विविध वाण प्रसारित केलेली आहे, त्याच्यामध्ये फुले अमृता आहे, हा एकेरी कापणीसाठी, ह्याच्यापासून सुद्धा 40-50 टन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन भेटतं। त्यानंतर रुचिरा आहे, रुचिरा हे 2 वेळेस कापणीसाठी वाण असलेलं आहे, 2 वेळा ह्याची कापणी करता येते, ह्यापासून जवळपास 50 ते 55 टन इतका हिरवा चारा भेटू शकतो. त्यानंतर आहे CSV 30F, त्याला फुले गोधन ह्या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक कापणीसाठी प्रसारित केलेला वान आहे. त्याच्यापासून सुद्धा जवळपास 50 ते 60 टन इतके आपल्याला हिरव्या चाऱ्याचं उत्पादन भेटते. त्याबरोबरच इतर राज्यातले कृषी विद्यापीठ आहे, जसं हरियाणा जे कृषी विद्यापीठ आहे त्यांनी सुद्धा CSV 21F, 44F किंवा CSV 53F, CSV 33F हे वान प्रसारित केलेले आहे. त्याबरोबरच जेव्हा आपण चाऱ्याचा विचार करतो ह्याच्यामध्ये एकेरी कापणी किंवा द्वी कापणी किंवा बहु कापणी ह्या पद्धतीने सुद्धा वानाची उपलब्धता आहे. तर जसं मी सांगितलं CSV 40F किंवा फुले अमृता आणि CSV 30F हे वान एकेरी कापणीसाठी आहेत. त्यानंतर रुचिरा हे द्वी कापणीसाठी आहे. तर SSG 59-3, MP 4, GSS 136, COFS 29 आणि 31 हे बहु कापणीसाठी सुद्धा वान उपलब्ध आहे. तर उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार आपल्याला एकेरी द्वी किंवा बहु कापणीचे वानाचे निवड करणं गरजेची आहे.
2: अच्छा, तर मॅडम हे झालं सुधारित वान निवडताना शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं किंवा कुठली वान निवडावीत या संदर्भात. पण मग याचं उत्पादन घेत असताना चारा ज्वारीसाठी योग्य जमीन कशी असावी?
3: नक्कीच मॅडम, आपण जेव्हा जमिनीचा विचार करतो ह्याला मध्यम ते भारी अशी जमीन ही चारा ज्वारीच्या उत्पादनासाठी योग्य मानली जाते. त्याबरोबरच जमिनीमध्ये योग्य पाण्याचा निचरा व्हावा, पाणी साठून जास्त काळ राहू नये हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मध्यम ते भारी जमीन नक्कीच शेतकऱ्यांनी निवडावी.
2: तर मॅडम, जमीन योग्य निवडल्यानंतर मुख्य प्रश्न येतो तो पेरणीचा. तर मग पेरणीचा योग्य कालावधी कोणता आहे आणि पेरणी करताना जे ओळीमध्ये अंतर असतं किंवा रोपांमध्ये अंतर ठेवलं जातं तर ते अंतर नेमकं किती असावं?
3: पेरणी हा खूपच ह्या वर्षीसाठी तर खूपच महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी या वर्षी मुळातच घाई करायची नाहीये. सगळ्यात महत्वाचं हे आहे, पेरणीचा कालावधी नक्कीच खूप महत्वाचा आहे मॅडम. जेव्हा ह्या वर्षाचा आपण विचार करतो आणि पावसाची परिस्थिती पाहता आपल्याला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पेरणी करणं खूपच गरजेचं आहे. जसं की आता आपल्याला असं दिसून येतं की 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडतो किंवा जमिनीमध्ये 6 इंच जितका ओलावा असेल ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी पेरणीचं नियोजन करायचं आहे. त्यामध्ये पेरणीचं नियोजन आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे 10 जुलैपर्यंत आपण नक्की चारा ज्वारीचं पेरणी आपण करू शकतो. आणि त्यानंतर पेरणीचं जे तुम्ही म्हणतात की पेरणीमधील अंतर कसं ठेवावं किंवा काय करावं, त्यासाठी चारा ज्वारी ही खूप जवळ लावल्या जाते म्हणून 2 ओळीमध्ये अंतर 25 ते 30 सेंटीमीटर इतकं राहील ह्याची काळजी घ्यावी. आणि त्याबरोबरच ह्या वर्षी पुन्हा एलिनोची परिस्थिती आहे तर पावसाची अनिश्चितता आहे म्हणून जेव्हा 4 ओळी होतील त्यानंतर 1 ओळ आपल्याला स्किप करायची आहे, ठेवायची आहे, त्यानंतर पुन्हा 4 ओळी पेरणी, असं 1-1 ओळ स्किप करून आपल्याला नक्कीच पेरणीची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल की जे मधात पाऊस पडेल तो जमिनीमध्ये मुरल्या जाईल आणि पिकाच्या ज्या ग्रोथ वाढीसाठी पिकाच्या योग्य वाढीसाठी त्यांना उपयोग करता येईल.
2: निश्चित, म्हणजे पाण्याची कमतरता जरी असली तरी योग्य रीतीनं पाण्याचा निचरा जर जमिनीमध्ये झाला पडलेल्या पावसाचा तर चांगल्या प्रकारे उत्पादन चारा ज्वारीचं मिळू शकतं.
3: नक्कीच.
2: तर मॅडम, हे सगळं करत असताना प्रति हेक्टरी बियाणांचं प्रमाण साधारण किती ठेवावं?
3: चारा ज्वारीसाठी विचार केला तर हेक्टरी आपण 35 ते 40 किलो इतके बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना सांगतो.
2: चारा ज्वारीचं जे ही बियाणं आहेत किंवा मग यावर जी बीज प्रक्रिया केली जाते तर ती का महत्वाची आहे आणि ती कशी करावी?
3: बीज प्रक्रिया हा खूपच महत्वाचा विषय आहे. जेव्हा आपण बीज प्रक्रियाचा विषय घेतो ते एक पिकांना लसीकरणासारखं काम करतं. त्यामुळे ही बीज प्रक्रिया करत असताना आणि पुढचे येणारे जे काही संकट आहेत म्हणजे कीड असो रोग असो हे संकट टाळण्याचं सुद्धा हे काम बीज प्रक्रियेमुळे होऊ शकतं. मग ज्वारीची जेव्हा

0: बीज प्रक्रिया करता, सगळ्यात प्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचंय की आधी जी बीज प्रक्रिया करायची आहे ती बुरशीनाशकाची करायची आहे,
1: बर
0: त्यानंतर कीटकनाशकाची, आणि पेरणीच्या 4 ते 5 तास आधी जैविक द्रव्याची बीज प्रक्रिया करायची आहे.
1: बर
0: ह्याच्यामध्ये आता चारा ज्वारीसाठी जेव्हा तुम्ही विचार करता, त्याकरता बुरशीनाशक म्हणून गंधक 300 मेश 4 ग्राम प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर जेव्हा कीटकनाशकाचा तुम्ही विचार करता, सायनिट्रोपॉल आणि थायमिथॉक्झाम ह्याचं संयुक्त असं एक कीटकनाशक बीज प्रक्रियाचं औषध बाजारात उपलब्ध आहे, त्याला बरेच शेतकरी फोर्टेन्झा डिओ ह्या नावाने सुद्धा ओळखतात. तर त्याची 6 मिली प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. पुन्हा एकदा सांगते, बुरशीनाशकामध्ये गंधक 300 मेश 4 ग्राम प्रति किलो बियाणे, आणि कीटकनाशकामध्ये सायनेट्रोपॉल आणि थायोमिथॉक्झाम ह्याचं कॉम्बिनेशन असणारं संयुक्त असं कीटकनाशक बीज प्रक्रियेसाठी औषध उपलब्ध आहे, त्याला बरेच शेतकरी फोर्टेन्झा डिओ ह्या नावाने ओळखतात. त्याची 6 मिली प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची. त्याबरोबरच आता जे जैविक आहेत, अझॅटोबॅक्टर PSB ह्याचे जे संयुक्त असं द्रव्य विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत, त्याची सुद्धा 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे तुम्हाला पेरणीच्या 4 तास आधी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे.
1: तर मॅडम, चारा ज्वारीसाठी शिफारशीत खत व्यवस्थापन नेमकं काय आहे?
0: खूप महत्वाचं आहे. जसं आपण पेरणीची व्यवस्थापन करतो त्याप्रमाणे पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. आणि योग्य पद्धतीने जेव्हा आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो, पिकाला ताण सहन करण्याची ताकद भेटते आणि उत्पादनात नक्कीच वाढ होते. तर जेव्हा चारा ज्वारीचं तुम्ही लागवड करता, त्या चारा ज्वारीसाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या खताचं प्रति हेक्टर ह्या पद्धतीने नियोजन करायचं आहे. माता ही खताची मात्रा कशी देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर ही देत असताना हे लक्षात घ्यायचंय की आपल्याला 50 किलो नत्र हा पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे, आणि उर्वरित 50 किलो नत्र हे 30 दिवसानंतर द्यायचं आहे. म्हणजे पेरणीच्या वेळेस 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे पेरणीच्या वेळेस आपल्याला वापरायचं आहे. उर्वरित खताची मात्रा ही 50 किलो 30 दिवसांनी पाण्याची व्यवस्थापनासोबत किंवा जमिनीत ओलावा असताना देणं आवश्यक आहे. याबरोबरच ही खताची मात्रा शेतकरी संयुक्त मिश्र किंवा सरळ खते जे आहेत बाजारात जे काही उपलब्ध आहेत त्यांना, जे 10-26-26 असो किंवा युरिया असो, MOP असो, SSP असो किंवा DAP असो, ह्या कोणत्याही खताचा वापर करून ते देऊ शकतात.
1: अच्छा, तर मॅडम हे खतांचं व्यवस्थापन करत असताना आपण आता बोललात की नत्र खतांचं विभाजन करून द्यावं, तर नेमका असं करून देण्याचा फायदा काय होतो?
0: जसं पीक वाढत असतं, पिकाच्या विविध वाढीच्या अवस्थेत त्याला अन्नाची आवश्यकता असते. नत्र खत ते सुरुवातीच्या काळात खूप कमी प्रमाणात लागतं, आणि ते खत हे वेगवेगळ्या माध्यमातून, जसा तुम्ही युरिया वापरता, बरेच शेतकरी युरिया वापरतात नत्र मध्ये देण्यासाठी, तर ते पाण्यासोबत वाहून जाऊ शकतं आणि खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे नत्र खताचं नियोजन हे विभाजून देण्याचं सांगितलं जातं की सुरुवातीच्या काळात 50, जसं चारा ज्वारीला आपण 50 किलो म्हणतोय, तर 30 दिवसांनी 50 किलो म्हणजे त्याच्या वाढत्या अवस्थेत सुद्धा त्याला योग्य पद्धतीने खताचं वापर व्हावा आणि वाढ व्हावी.
1: अच्छा, तर मॅडम नत्र खताचं विभाजन करून दिल्यानंतर निश्चितच चारा ज्वारीचा पिकासाठी फायदा होतोय. तर मग यामध्ये तण पण येतं पिकांमध्ये, तर अशा वेळेला तण व्यवस्थापनासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी काही विशेष अशी काळजी घ्यायला पाहिजे, तर त्याबद्दल काय सांगा?
0: नक्कीच मॅडम, जेव्हा तण व्यवस्थापनाचा विषय येतो आणि चारा ज्वारीचा जेव्हा विषय येतो, बरेच शेतकरी काय करतात की आम्हाला पेरणी झाल्यानंतर 30-45 दिवसांनी फोन करतात आणि विचारतात की बाबा तण खूप आले आणि व्यवस्थापन कसं करावं. तर ज्वारी ह्या पिकामध्ये चारा ज्वारी एक तर आपण जवळ लावल्या जात आहे, 2 ओळीमध्ये अंतर 25 ते 30 सेंटीमीटर इतकंच आहे, त्यामुळे अशा वेळेस आपल्याला कोळपणी आणि खुरपणी ह्या दोन्ही पद्धतीने 45 दिवसानंतर करणं कठीण जातं, कारण की चांगलं वाढलेलं असतं पीक जवळ असल्यामुळे. त्यामुळे पेरणी झाल्यानंतरच एक 48 तासाच्या आत शेतकऱ्यांनी ॲट्राझिन नावाचं तणनाशक बाजारात उपलब्ध आहे, ॲट्राझिन 50% WP ह्याची 500 ग्राम प्रति एकर ही मात्रा त्यांनी पेरणी झाल्यानंतर लगेच 48 तासाच्या आत द्यायची आहे.
1: बर.
0: आणि ती देत असताना उलट्या पद्धतीने देत यायचं आहे.

0: म्हणजे मागे चलत चलत यायचं आहे, जेणेकरून त्या तणनाशकावर आपला पाय पडू नये आणि त्याचं वाया जाऊ नये तणनाशक, त्यामुळे त्यांना उलट्या पद्धतीने देत देत यायचं आहे. आणि त्याबरोबरच कोळपणी किंवा खुरपणी ही 20 ते 25 दिवसांनी एक कोळपणी किंवा खुरपणी करायची आहे. ही जर योग्य वेळी तणनाशक वापरलं तर चारा जवारीमध्ये तणाचं व्यवस्थापन करायला इतर काही करायची गरज पडणार नाही.
1: अच्छा, तर मॅडम तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावीच, पण त्यासोबतच चारा ज्वारीमध्ये पाणी व्यवस्थापन सुद्धा करणं महत्वाचं आहे, तर ते कसं करावं?
0: नक्कीच, ह्यावर्षी तर खूपच महत्वाचं आहे. आधीच सांगितलंय आपण की एलनोची सुरुवात आहे, एक मोठं संकट आहे. तर खरीप हंगामात खूप आधी आपण विचार केला तर पाऊस असतो, पाण्याचं व्यवस्थापनाची तितकी आवश्यकता पडत नाही, पण यावर्षी पाणी व्यवस्थापन सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित नियोजनबद्ध करणं गरजेचं आहे.
1: अगदी,
0: जेव्हा 15 ते 20 दिवसाचा खंड राहील पावसाचा, त्या काळामध्ये तुम्हाला एक तुषार किंवा ठिबक सिंचनाने पाणी देणं आवश्यक राहील. त्याचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच जर चारा ज्वारीचा विचार केला, हे जास्तीत जास्त 80 दिवसाचं पीक आहे, त्यामुळे दोन पाण्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. पहिलं हे 30 दिवसासाठी 28 ते 30 दिवसामध्ये पहिलं पाणी द्यावं, आणि त्यानंतर 50 ते 70 दिवसामध्ये एक पाणी देण्यात यावं, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल आणि चांगलं उत्पादन सुद्धा भेटेल.
1: बरोबर, म्हणजे आपण म्हटल्यासारखं पाऊस यंदा कमी आहे, तर निश्चितच पाण्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे.
0: नक्कीच.
1: तर मॅडम, चारा ज्वारीचं उत्पादन घेत असताना त्या पिकावर काही किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होताना दिसून येतो, तर मग या ज्या किडी त्यावर येतात, तर यामध्ये नेमक्या प्रमुख किडी कोणत्या आहेत?
0: चारा ज्वारीमध्ये खोडमाशी आणि खोडकीड हे प्रमुख असे कीड येणारी आहेत, जेणेकरून आपल्या चाऱ्याची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही घटू शकतं ह्या किडींमुळे. तर हे दोन महत्वाच्या कीड आहेत आणि त्याच्याकडे शेतकऱ्यांनी महत्वाचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर. तर मॅडम, आता तुम्ही म्हणालात की खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो, तर मग हा खोडमाशीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा शेतकऱ्यांनी आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवावं?
0: खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे चारा ज्वारीमध्ये तिच्या एकदम सुरुवातीच्या 1 महिन्याच्या आत येतो, म्हणजे 28 दिवसापर्यंत आपल्याला खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आलेला. ह्याच्यावर काय होतं की जी मादीमाशी जी आहे पाण्याच्या मागच्या बाजूस लंब गोलाकार असे अंडे देते आणि त्यातून बाहेर पडणारी जी अळी आहे ती पिकाच्या पोंग्यामध्ये शिरते, मेन जे दहाट आहे त्याच्यामध्ये शिरते आणि ते मेन पोंग्याला खाऊन टाकते, म्हणून तिथून वाढ खुंटते किंवा पीक तिथंच वाढीचं थांबून जातं. पोंगेमर म्हणतात, बरेच शेतकरी पोंगेमर आली असं सुद्धा म्हणतात. तर अशा वेळेस खोडमाशीचा प्रादुर्भाव आला हे आपण समजून घ्यावं. त्याचं व्यवस्थापन जेव्हा करायचा विचार करतो आपण, तेव्हा लक्षात घ्यायचं की सगळ्यात महत्वाची आहे बीज प्रक्रिया, जी आपण सुरुवातीला सांगितली आहे फोर्टेन्झा डीओची, ती बीज प्रक्रिया आवर्जून करावी. आणि ती जर बीज प्रक्रिया करून बदलत्या हवामानानुसार किंवा तापमानामध्ये झालेल्या बदलामुळे किंवा उशिरा पेरणी जर करावी लागली आपल्याला, तर अशा कारणास्तव जेव्हा खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येईल त्यावेळेस आपल्याला सायपरमेथ्रिन 10% प्रभावी 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसून ह्याची 14 दिवसानंतर फवारणी करणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात आधी बीज प्रक्रिया करा. बीज प्रक्रिया करून जर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता आला तर योग्य आणि उत्तमच. जर त्यानंतर सुद्धा प्रादुर्भाव दिसला तर नक्कीच सायपरमेथ्रिनची आपल्याला एक फवारणी घेणं गरजेची आहे, ते पण 14 दिवसाच्या आत.
1: अच्छा, तर मॅडम आता खोडकिडी विषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात की खोडकिडीमुळे होणारं नुकसान आणि त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, तर मग ते कशा पद्धतीने करावं?
0: बरोबर आहे. खोडमाशीनंतर पुन्हा 1 महिना, म्हणजे खोडमाशी पहिला काळ हा खोडमाशीचा असतो, त्यानंतरचा जो आहे तो खोडकिडीचा आहे, ह्यामुळे आपल्याला उत्पादनात घट दिसून येते. तर खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे 30 दिवसानंतर आपल्याला दिसते, म्हणजे परिपक्व अवस्थेत जेव्हा पीक वाढायला लागतं त्या पिकाच्या वाढत्या अवस्थेपासून ते परिपक्व अवस्थेपर्यंत ते खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तर त्यामध्ये जी खोडकीड आहे ते खोड जो असतो झाडाचा त्याला छिद्र पाडते, त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर झालेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला क्लोरोफायरीफॉस 20% प्रभावी 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसून ह्याची एक फवारणी घेणं आवश्यकता आहे.
1: अच्छा,
0: जर प्रादुर्भाव जास्त आढळून आला तर 1-10 दिवसांनी दुसरी एक फवारणी सुद्धा शेतकरी प्रादुर्भावानुसार घेणं गरजेचं आहे.
1: बर,
0: त्याबरोबरच शेतकऱ्यांनी जेव्हा किडीचं व्यवस्थापन

0: करायचं आहे. सर्व जर सुरुवातीच्या काळातच 15 पिवळे चिकट सापळे प्रति एकर किंवा निळे चिकट सापळे 5 प्रति एकर किंवा कामगंध सापळे 4 प्रति एकर किंवा पक्षी थांबे 20 प्रति एकर ह्याप्रमाणे जर ह्या पिवळे चिकट किंवा निळे आणि कामगंध सापळे पक्षी थांबे ह्यांचा जर पिकामध्ये वापर केला तर नक्कीच इतर खोड माशी किंवा इतर किडीचा सुद्धा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना टाळणं सहज शक्य होईल आणि खर्च सुद्धा कमी लागेल.
1: तर मॅडम, चारा ज्वारीचं हे पीक घेतल्यानंतर जेव्हा ते कापणीच्या अवस्थेमध्ये येतं तर त्याची कापणी ही पिकाच्या कोणत्या अवस्थेत करावी आणि त्याचे मग नेमके फायदे काय आहेत?
0: बरोबर आहे, कारण की आपण जेव्हा चारा पिकाचा विचार करतो किंवा चारा ज्वारीचा विचार करतो तेव्हा आपण हिरव्या चारा किंवा कडबा ह्या दोन गोष्टीकडे सगळ्यात जास्त बघितलं जातं. तर जेव्हा आपल्याला हिरव्या चाऱ्याची गरज आहे अशा वेळेस जेव्हा आपल्याला कापणी करायची आहे, पीक जेव्हा 80% फुलोऱ्या अवस्थेत येतो चारा ज्वारीचं पीक, त्यावेळेस आपल्याला कापणी करणं गरजेचं असतं. कारण की त्यावेळेस पिकाची पूर्ण वाढ झालेली असते आणि योग्य प्रमाणात जे खोड आहे, खोडामध्ये जे रस आहे, गोडवा आहे, तो सुद्धा योग्य प्रमाणात भरलेला असतो. त्यामुळे त्याची 80% फुलोऱ्या अवस्थेत येताच कापणी करणं गरजेचं आहे. जेव्हा एक पीक आपण एकेरी कापणीचे चारा पीक लावतो त्यावेळेस, जर दुहेरी किंवा बहुपीक असेल तर पहिली कापणी हे 45 ते 50 दिवसांनी करावी, दुसरी 60 ते 65 दिवसांनी करावी आणि ह्या प्रकारे त्यांनी कापणीचे नियोजन करणं गरजेचे आहे.
1: अच्छा, तर मॅडम एकंदरीतच यल निनोचा प्रभाव सध्या जाणवतो आहे, तर अशामध्ये चारा ज्वारीचं उत्पादनाचं नियोजनामध्ये आपण जमिनीची निवड कशी करावीत किंवा सुधारित वाणं कोणती वापरावीत किंवा त्याचा पेरणीचा योग्य कालावधी काय आहे किंवा बीज प्रक्रिया कशी करावी, खत व्यवस्थापन कसं करावं, पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, किडीचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयी अगदी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. पण शेवटी यल निनो आणि चारा उत्पादनाचं नियोजन करत असताना काही महत्वाचे असे ठळक मुद्दे आपण शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
0: नक्कीच मॅडम, या यल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घ्यायचे, योग्य वेळी योग्य पाऊस पाहता, म्हणजे 100 मिलीमीटर 6 इंच पाणी जमिनीत मुरले ह्या पद्धतीने हे नियोजन पाहता पेरणीच्या योग्य कालावधीमध्ये पिकाचं लागवड करणं गरजेचे आहे. त्याबरोबरच जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपण पेरणी करत असताना एरवी आपण सरळ पेरणी करतो, ह्यावर्षी तुम्हाला नक्कीच 4 ओळीनंतर 1 ओळ सोडून पेरणी करायची आहे, जेणेकरून नंतर येणारा पाऊस सुद्धा आपल्या पिकाच्या वाढीच्या काळात घेता येईल. किंवा चारा पीक हे 80 दिवसाचं पीक असल्यामुळे अंतर मशागत करायला सुद्धा आपल्याला सहज सोपं जाईल, त्यामुळे ती एक काळजी घेणं गरजेचे आहे. त्याबरोबरच पाण्याच्या नियोजनानुसार एक काप, द्वि काप किंवा बहु काप ह्यापैकी योग्य असं वाण त्यांनी निवडणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जे आपण सांगितलेले योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया करा, योग्य वाणाची निवड करा आणि योग्य वेळी लागवड करा, हे महत्वाचे मुद्दे यल्लेनोच्या पार्श्वभूमीवर आहे. हे काटेकोर पद्धतीने शेतकऱ्यांनी पाळणं गरजेचे आहे.
1: निश्चितच, आणि शेतकरी बांधवांनी आपण सांगितल्याप्रमाणे जर असं नियोजन केलं तर यल निनोचा जरी संकट आलंय असं वाटत असेल तरी नियोजनबद्ध पद्धतीने जर आपण याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच चारा ज्वारीचं उत्पादन शेतकरी बांधवांना चांगल्या रीतीने मिळू शकेल.
0: नक्की.
1: तर मॅडम, आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन याबद्दल खूप सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहे, तर त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधनो, आताच आपण यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूयात शेततळे कोरडभाऊ शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक, मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दिलेली माहिती.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की पावसाची जे लहरीपणा असेल किंवा अनियमिततेमुळे कोरडवाहू शेतीच्या उत्पादकतेमध्ये कमालीची अस्थिरता आपल्याला दिसून येते. अधिक पावसाच्या स्थितीत पावसाचा बराचसा

0: भाग जमिनीवरून वाहून जातो. असे वाहून जाणारे अपधावाचे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून साठविणे आणि साठलेल्या पाण्याचा वापर पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी करणे शक्य आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत शेततळ्यांसाठी अनुदान देण्यात येते. शेततळ्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविले जाते, त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करता येतो. पाण्यासोबत वाहून आलेली सुपीक माती शेततळ्यात साठविली जाते. भूजलाच्या पुनर्भरणासाठी ही हातभार लागतो. शेततळ्यासाठी जागा निवडताना काळ्या चिकणमातीचे जास्त प्रमाण असलेल्या जमिनी निवडणे गरजेचे आहे. मुरमाड वालुकामय खारवट जमिनी शेततळ्यासाठी शक्यतो निवडू नये. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार हा 3% आहे अशा ठिकाणी शेततळी घ्यावीत. शक्यतो शेततळ्यासाठी जागा निवडताना खोलगट जागा निवडावी, म्हणजे कमी खोदकामामध्ये जास्त पाणीसाठा करता येईल. शेततळ्याचे आकारमान हे पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या अपदावाच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यानुसार ठराविक आकाराचे शेततळे घ्यावे लागते. शेततळ्याच्या बाजूचा उतार हा एकास एक याप्रमाणे ठेवावा. आज बरेचसे शेतकरी बांधव अस्तरित शेततळी घेत आहेत, त्यामुळे पाण्याच्या पाझरामुळे होणारा अपव्यय 100% कमी होतो. शेततळ्याला अस्थिकरण करताना काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. त्या म्हणजे शेततळ्याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चारही बाजू आणि तळाचा पृष्ठभाग साफ करून घ्यावा. कुठेही लहान खडे नसावेत. शेततळ्याच्या बाजूचा योग्य विस्तार द्यावा. शेततळ्याच्या माथ्याकडील काठापासून चारही बाजूंनी 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट आकाराचा चर खोदून घ्यावा. नंतर प्लॅस्टिक फिल्म शेततळ्यात पसरून घ्यावी. शेततळ्याच्या काठाभोवती खोदलेल्या चरामध्ये प्लॅस्टिक फिल्मचे काठ पसरावेत व चर माती टाकून बुजवून घ्यावेत. 2 प्लॅस्टिक फिल्मचे तुकडे जोडताना त्यांच्या कडा एकमेकावर ठेवून जोड द्यावा, जेणेकरून पाण्याला मोकळी वाट मिळणार नाही. प्लॅस्टिक फिल्मचे अस्थिकरण केल्यास शेततळ्यास तारेचे कुंपण करून घ्यावे. प्लॅस्टिक फिल्मसाठी साधारणपणे 500 GSM जाडी असणे गरजेचे आहे. 100% अनुदान शासनामार्फत प्राप्त होत असले तरी त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पूर्णतः शेतकरी बांधवांची आहे. शेततळ्याचे इनलेट आउटलेट तसेच शेततळ्याच्या बाजूची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे. तसेच झाडे झुडपे वाढली असतील तर ती काढून टाकावीत. शेततळ्यातील अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी तयार केलेल्या सांडव्याची नियमितपणे दुरुस्ती करणे फार गरजेचे आहे. शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करताना आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करावा, ज्यामुळे पाण्याची बचत होऊन जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली येईल. खरीप हंगामात पावसाच्या उघडीपीच्या काळात पिकांना संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर करता येणे शक्य आहे. परिणामी पीक उत्पादकतेत भर पडेल. शेततळ्याचे फायदे जाणून बहुतांशी शेतकरी बांधव शेततळी उभारण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. त्यामुळे कोरडवाहू शेतीला शेततळी हे संजीवनी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. धन्यवाद.
1: कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: माझावर माझ्याशिवाय कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्व परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झाले

0: महिलांचं आव्हान. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शाह म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शाह यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
2: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल, गट क असेल, त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील. 26 च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील.
0: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती. पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी FIR दाखल झाली. त्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा, असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजने अंतर्गत गडचिरोली अहेरी

हे भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत. कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुझची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरला आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट 1 नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4th षटकात 2:47 धावा झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित ISSF जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 पोलीस कोठडी, 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589, 3000 अधिक नागरिक जखमी आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम आज भावेश कोतांकले आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं.
1: होऊन बहुजनांचा वाली लोकशाही निर्मिली, होऊन बहुजनांचा वाली लोकशाही निर्मिली. अंधश्रद्धेचा वाजविला बाजा,

लोकसंगीताच्या कार्यक्रमात भावेश कोतंगले आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीतं आत्ता आपण ऐकलीत आणि याबरोबरच लोकगीतांचा कार्यक्रम संपला. आता भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया भीमराव पांचाळे यांना.

भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट आणि करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज राजेंद्र देशमुख यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकवत आहोत. व्हायोलिनवर वाजवलेला त्यांनी राग श्याम कल्याण. विलंबित गत 3 तालात आहे आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी, हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केलेली आहे. ऐकूया राजेंद्र देशमुख यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग श्याम कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात राजेंद्र देशमुख यांचं गायन राग श्याम कल्याण. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची तर हार्मोनियम संगत श्याम देशपांडे यांची होती.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. नादब्रह्म या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत स्मिता वाघ यांचं गायन राग खेम कल्याण. यांना हार्मोनियम संगत आहेत विनोद पडगे यांची, तर सारंगीची संगत उस्ताद फरुख लतीफ यांची, तर तबला साथ भूषण परचुरे यांची. सुरुवातीला विलंबित 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत पिहरवा माई गई देहो, आणि त्यानंतर द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत सब सखियन मिलकर. तर ऐकूया स्मिता वाघ यांचं गायन.

0: नादो ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात स्मिता वाघ यांचं गायन राग खेम कल्याण. त्यांना हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची, सारंगी संगत उस्ताद फारुख लतीफ यांची, तर तबला साथ भूषण परचुरे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी। जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। सुरुवातीला हवामान वृत्त। कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ होतं। कमाल तापमान कुलाबा येथे 32 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 26 अंश सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं। सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 79% आणि सांताक्रूज येथे 81% अशी नोंदवण्यात आली। हे होतं हवामान वृत्त। आता हवामानाचा अंदाज। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ असेल, तसंच अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळतील। कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे। आमच्या मच्छीमार बांधवांसाठी इशारा, हा इशारा दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी क्षेत्रासाठी आहे। या क्षेत्रामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे। तेव्हा मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। हा होता हवामानाचा अंदाज। आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा।

श्रोते हो, आपण ऐकत होता स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अवधूत गुप्ते यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत. आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचंच.

भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे निलेश बोहरीर याने.

श्रोते हो, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. रात्रीचे 11:30 वाजत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत KL गिंडे यांचं बासरीवादन राग बिहाग. सुरुवातीला विलंबित गत एक तालात निबद्ध असून त्यानंतर द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ विनायक पाठक यांची. तर ऐकूया KL गिंडे यांचं बासरीवादन राग बिहाग.

0: आपण ऐकत होतात के एल गिंडे यांचं बासरीवादन राग बिहाग, त्यांना सबला साथ विनायक पाठक यांची. याबरोबरच नादब्रह्म हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाहिनी AIR मराठीवरून. नादब्रह्म कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:00, 4:00 आणि 4:30. मध्यरात्रीचे 12 आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. मयात मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 66 आपण ऐकणार आहोत.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार राधाकृष्ण कृष्णलीला गोकुळ यमुनेचा काठ इत्यादी विषयांनी तर मला वाटतं भावगीतांचा प्रवाह खूपच समृद्ध झालेला आहे. आत्ता आपण यानंतर जे गाणं ऐकणार आहोत ते गोकुळात रंगलेल्या रंगपंचमीच्या संदर्भातलं श्रीहरीचं गाणं आहे. रंगपंचमी हा देखील खरं पाहिलं असता तसा पुन्हा एक गाण्यांचाच विषय आहे आणि अगदी जुन्या काळातलं जरी काढलं तरी सुशीला टेंब्यांचं गाणं मला आठवतं. नको रे कृष्णा रंग फिकू भिजते चुनरी मध्यरात्री चांदण्यात थंडी वाजते. आता हे सगळं मध्यरात्री काय चांदण्यातली थंडी सगळं थोडंसं पचायला जरा अवघड आहे पण मुद्दा आहे अर्थात रंगपंचमीचा.
2: नाही आणि कसं आहे आता जी आपण रचना निवडलेली आहे ती आहे हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली आणि हृदयनाथांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जेवढी गाणी म्हणून स्वरबद्ध केली आहेत प्रत्येक गाणं त्यांचं वेगळं आहे. म्हणजे एक गाणं दुसऱ्यामध्ये मिसळत नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आहे एस डी बर्मनप्रमाणे. तर अशीच एक डौलदार रचना आपण निवडलेली आहे लता मंगेशकरांच्या स्वरामध्ये आपण ऐकणार आहोत आज गोकुळात रंग खेळतो हरी ही सुरेश भट यांची गीत रचना आहे.

0: 1931 ते 1940 या दशकात महाराष्ट्रात भावगीतांचा हा प्रवाह सुरू झाला. याच काळामध्ये बंगालमध्ये गैरफिल्मी या सदराखाली देखील काही गाण्यांचा उदय झालेला होता. आणखी शिवाय मला वाटतं बंगालमध्ये रवींद्र संगीत तर होतंच. शास्त्रीय संगीत आणखी बंदिशीपासून थोडंसं दूर राहणाऱ्या संगीतप्रेमींसाठी हा सगळ्याच जो गाण्यांचा प्रकार होता 3 मिनिटाच्या कालावधीमध्ये बसणारा, ही एक पर्वणीच होती. आणखी अनेक लोकांनी त्याचं बंगालमध्ये देखील स्वागत केलं, तसं इतर राज्यांमधून देखील
1: हिंदीमध्ये सुद्धा आले,
0: हिंदीमध्ये सुद्धा आलेच होतं.
1: कारण आता आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मुकेश, मोहम्मद रफी, तलत महमूद, महेंद्र कपूर,
0: कमलदास गुप्ता, तिमीर बरन सारखे संगीतकार किंवा जगमोहन, ज्योतिका रॉय सगळ्या इत्यादींनी सुरू केलेली ही परंपरा. तू म्हणतोस तसं हेमंत कुमार, तलत महमूद, मन्नाडे या सगळ्या लोकांनी, कबीराची गाणी देखील सियाचकमानी चांगल्या पद्धतीने म्हणलेली आहेत. आणखी त्याच्या ध्वनिमुद्रिका देखील उपलब्ध आहेत. अर्थात हे सगळं आता आठवायचं कारण असं की आता आपण यानंतर जे गाणं तलत महमूदचं
1: निवडलेलं
0: जो बंगालमध्ये तपन कुमार या नावाने त्यांनी गाणी दिलेली होती.
1: तलत महमूदचं वैशिष्ट्यच असं होतं की ते जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले ते प्रायव्हेट गाणी गाऊन, गीत आणि गझल या गायनामुळं तलत महमूद यांना विलक्षण लोकप्रियता त्या काळामध्ये मिळालेली होती. हिंदी, उर्दू, बंगाली अशा सर्व भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. मराठीसाठी वसंत प्रभू, वसंत देसाई यांच्या संगीतामध्ये त्यांनी पार्श्वगायनही केलेलं आहे. मराठीत त्यांनी भावगीतं गायलेली आहेत. आज आपण

अनंत निनावे यांची एक गीतरचना निवडलेली आहे, घे झाकुनी मुख हे चंद्रमुखी. ही रचना आपण तलत महमूद यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत आणि याचे संगीतकार आहेत बाळ बर्वे.

0: सुधीर फडके आणखी ललिता फडके यांचा अर्थातच साहजिक असा समृद्ध वारसा लाभलेली श्रीधर फडके यांचं गाणं आपण यानंतर ऐकणार आहोत. विशेष म्हणजे ही आत्तापट रचना जी ऐकणार आहोत ती कवी ग्रेस यांची आहे. ग्रेस यांच्या कवितेबद्दल त्याच्या गुढत्याबद्दल अनेकांनी अनेक प्रकारांनी भाष्य केलेलं आहे, लिखाण देखील भरपूर केलेलं आहे. ग्रेस यांच्या कवितांची हृदयनाथ मंगेशकर यांनी जी गाणी केली ती गाणी अनेक लोकांच्या लक्षात देखील असतील आणि आपण मला वाटतं पूर्वी देखील काही
1: हृदयनाथ मंगेशकर बरोबर गाणी तर त्यांनी केलीच, पण हृदयनाथ मंगेशकर बरोबर हृदयनाथांच्या कार्यक्रमामध्ये निवेदकाचं कामही फार मोठ्या अनेक कार्यक्रमामध्ये ग्रेसने केलेलं होतं,
0: उत्स्फूर्तपणे केलेलं आहे,
1: उत्स्फूर्तपणे केलेलं आहे. आणि ग्रेस यांच्या कविता समजायला अवघड असतात असं अनेक जण म्हणतात, पण काही जण असं म्हणतात की ते नाही समजले दुसऱ्यांदा वाचा तिसऱ्यांदा वाचा म्हणजे मग ते समजायला लागेल.
0: पण हे हृदयनाथ मंगेशकरांचं वैशिष्ट्य, त्यांनी आरती प्रभूंच्या कवितांच्या बाबत देखील लोक असंच म्हणत होते, पण किती समर्थपणे हृदयनाथांनी ते सादर केल्या.
1: मी त्याचा अभ्यास केलेला होता हृदयनाथांनी, त्यामुळं ती गाणी म्हणून लोकप्रियही झाली. आणि आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे श्रीधर फडके यांनी काही गाणी गायलेली आहेत आणि काही गाणी स्वरबद्धही केलेली आहेत. त्यापैकी एक रचना आज आपण ऐकणार आहोत कवी ग्रेस यांची, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, ही रचना आपण ऐकूया.

0: रसिक भाऊ, आपण सुरेश भटांची आणखीन एक रचना ऐकणार आहोत. अर्थात त्या रचनेबद्दल बोलण्यासारखं असं काहीच नाही आहे. भावगीतांच्या या प्रवासात आपण अनेक विषयांच्या छटा पाहिल्या. शब्दप्रधान हा शब्द आपण अगदी सुरुवातीच्या कार्यक्रमापासूनच वापरत आहोत. त्याचा प्रत्यय देखील आपण घेतलेला आहे, अनुभवलेला आहे. लता मंगेशकर, सुरेश भट आणि रघुनाथ मंगेशकर तिघेही ज्यावेळी या गाण्यात येतात त्यावेळी ते आपल्याला एक अलौकिक असाच अनुभव देतात. आणि या गाण्यानेच आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत, कारण मला वाटतं या गाण्यानंतर दुसरं काही ऐकणं थोडंसं अवघड आहे.
1: आणि काही गरज नाही आहे, गरज आहे. सुरेश भटांची ही शृंगारिक अशी गीतरचना आहे आणि त्याला तोलामोलाचं संगीत हृदयनाथाने दिलेलं आहे. कुठेही गाणं अश्लीलच्या ह्याच्यामध्ये जात नाही हे त्या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. तर लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये आपण ऐकूया मालवून टाकदीप शेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. ही रचना आजच्या कार्यक्रमाची सांगता म्हणून ऐकूयात. नमस्कार.
0: नमस्कार.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

साडेबारा वाजतायत. ऐकूया गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माहेरची माणसं या चित्रपटातलं देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर आणि अरुण इंगळे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

थरथराट चित्रपटातील या शीर्षक गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल मध्यरात्री 2:25 आणि सकाळी 5 हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. मध्यरात्रीचा 1 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शिवानंद पाटील यांचं गायन राग गुणी कंस. सुरुवातीला विलंबित एकतालातील बंदिशीचे बोल आहेत अकबर के दरबार में आणि त्यानंतर द्रुत 3 बंदिशीचे बोल आहेत सोहन हमसही जाने. त्यांना तबला साथ दत्ता गोगटे यांची, व्हायोलिन संगत मधुरम कृष्णन यांची आणि हार्मोनियम संगत सुभाष दसकार यांची. तर ऐकूया शिवानंद पाटील यांचं गायन राग गुणिकंस.

जाणूनही घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 10वा भाग आता प्रसारित करत आहोत. विषय आहे भासाचं नाट्यतंत्र. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, संगीत विनायक लिमये, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकूया जाणूनही घेऊ भासकवी या कार्यक्रम मालिकेचा 10वा भाग.

0: अहो आर्य वैकर्ण, अहो आर्य वर्षदेव, बोला आता. हे 11 अक्षौहिणी सैन्य जमलंय माझं, याचं सेनापती पद द्यावं कुणाला? कोण लायक आहे त्याला? काय म्हणालात? मोठं अवघड आहे ठरवणं, मोठी मसलत करावी लागेल ते ठरवायला. बरोबर, बरोबरच आहे तुमचं. चला तर मग आपण खलबतखान्यातच जाऊया. आचार्य द्रोण, तुम्हाला नमस्कार असो. आपणही यावं खलबतखान्यात. मामा नमस्कार, तुम्हीही यावं. आणि अहो आर्य वैकर्ण आणि वर्षदेव, या या, तुम्हीही इकडे या. मित्रा कर्णा, अरे तूही येतोयस ना, या या, बसा सगळे. बोला आता. कोण भावा सेनापती या माझ्या 11 अक्षौहिणी सैन्याचा? काय म्हणताय मामा? पितामह भीष्म असताना दुसरा कोण कशाला हवा म्हणून? ठीक ठीक, त्यांनीच व्हावं सेनापती, आम्हाला तरी दुसरं काय हवंय?
1: अहो अहो दिवाकर, अहो दिवाकर.
0: दिवाकर? इथे दिवाकर कोण आहे?
1: अरे कोण काय, तूच. ते नाट्य छटा लिहायचे ते दिवाकर, मराठीतले मोठे प्रयोगशील लेखक होते. मला वाटलं त्यांचीच एखादी नाट्य छटा म्हणतोयस का काय तू, म्हणून हाक मारली दिवाकर दिवाकर म्हणून.
0: म्हणून अशी हाक मारलीस होय? नाही वाचलेत की मी त्यांच्या नाट्य छटा वाचलेत, पण हे मात्र त्यांचं नाही बरं का. अगं भासाच्या दूतवाक्य नाटकातलं दुर्योधनाचं आकाश भाषित म्हणत होतो मी.
1: फार महत्वाचं नाट्यतंत्र आहे हा त्याचं.
0: हो ना,
1: जेव्हा आधीची हकीकत सांगायची असते, इतर कोणतं पात्र रंगमंचावर आणायचं नसतं, तेव्हा घालतात हे आकाश भाषित.
0: ए पण आता वाचल्यावर लक्षात आलं, जरा कृत्रिमच वाटतं नाही का ते?
1: हो कृत्रिम आहे खरं. अरे आपल्या जुन्या मराठी नाटकात जसं स्वागत असायचं ना, तसंच असतं हे. पण थोडा फरक आहे, इतर पात्र रंगमंचावर आहेत.

0: असं समजून ती आपल्याला उत्तर देत आहेत अशी कल्पना करून त्यांची भाषणं प्रेक्षकांना कळावीत म्हणून ती आपणच पुन्हा म्हणत एकच पात्र रंगमंचावर उभं राहून लांबलचक भाषण करतं.
1: बर बर बर.
0: हे पात्र खरं तर कुणाशीच बोलत नसतं, हवेशीच बोलतं, म्हणून हे आकाश भाषेत.
1: पण त्यातून प्रेक्षकांना इतर पात्रांचा मात्र परिचय होतो, घडून गेलेल्या गोष्टींबद्दल समजतं, पुढच्या कथानकाचा अंदाज देखील येतो.
0: करेक्ट.
1: आता हा दुर्योधन इथे एकटाच आहे बरं का रंगमंचावर, तो सगळ्यांच्या वाटचं बोलतोय.
0: अनेकदा या आकाशभाषितासारखे छोटे छोटे प्रवेश योजले जातात. त्यांना प्रवेशक, विष्कंभक किंवा मिश्र विष्कंभक असं म्हणतात.
1: बर.
0: त्यातून नाटकाचे दोन अंक जोडले जातात. ही रचना थोडी कमी कृत्रिम असते. आता अभिषेक नाटकात राम आणि रावणाचं युद्ध काही भासानं रंगमंचावर दाखवलेलं नाहीये.
1: बरोबर.
0: कारण तसं तुंबळ युद्ध रंगभूमीवर दाखवणं जवळजवळ अशक्यच आहे. पण अगदी परिणामकारकपणे त्याचं वर्णन ऐकवलंय तीन विद्याधरांच्या तोंडून.
1: बर.
0: या त्यांच्या प्रवेशाला म्हणतात विष्कंभक.
1: विष्कंभक. आणि आणखीन आणखीन काहीतरी दोन प्रकार सांगितलेस ना मगाशी तू अशा प्रकारच्या प्रवेशांचे.
0: हो ना.
1: त्या म्हणजे अशा प्रकारच्या ज्या प्रवेशांमध्ये एक पात्र संस्कृत आणि एक पात्र प्राकृत बोलतं त्याला मिश्र विष्कंभक. आणि जेव्हा सगळीच पात्र प्राकृत बोलतात तेव्हा त्याला म्हणतात प्रवेशक. बरोबर.
0: अगदी.
1: या सगळ्यांचा उपयोग केलाय भासानं दोन अंकांचं कथानक जोडायला. हा पण यापेक्षाही एक महत्वाची गोष्ट केली बरं का भासानं. फक्त दोन अंकांचंच कथानक जोडलं नाहीये तर एकाच कथा मालिकेतल्या दोन स्वतंत्र नाटकांचं कथानकच त्यांनी जोडून दाखवलंय.
0: ते कसं काय कुठे?
1: अगं तो नाही का त्या स्वप्न वासव दत्तातला ब्रह्मचार्याचा प्रवेश. लावणक गावात लागलेल्या आगीची माहिती अगदी भावूक होऊन सांगत असतो तो. उदयन आणि वासव दत्ता लावणकात राहत होते. उदयन शिकारीला गेला तेव्हा गावाला लागलेल्या आगीत वासव दत्ता जळून गेली.
0: परत आल्यावर उदयनाला ही गोष्ट कळल्यावर त्यानं केलेला आक्रोश, त्याला येणाऱ्या तिच्या आठवणी, दुःखाचे कड यांचं फार चित्रदर्शी वर्णन उभं केलंय भासाने त्या प्रसंगात.
1: करेक्ट.
0: तिकडे काय काय घडलं हे या प्रसंगाच्या निमित्ताने यौगंधरायणाबरोबरच प्रेक्षकांनाही समजतं आणि वासव दत्तेलाही दिलासा मिळतो.
1: म्हणजे हा एक प्रकारचा फ्लॅशबॅकच म्हणायचा.
0: अगदी करेक्ट, फ्लॅशबॅकच येतो. अगदी सहज आलेला, आपल्या जागी अगदी चपखर बसणारा असा हा प्रसंग उभा केलाय भासानी.
1: हो ना.
0: मुख्य म्हणजे रंगमंचावर दाखवता न येण्यासारख्या ज्या गोष्टी असतील त्या अशा निवेदनाद्वारे सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतात.
1: म्हणजे आता इथे लावणक गावाला लागलेली आग, त्या अभिषेक नाटकातल्या मगाच्याच प्रसंगात इंद्रजिताचा मृत्यू, अशा गोष्टी इतर पात्रांच्या निवेदनातून सांगता येतात.
0: ही जशी घडून गेलेल्या गोष्टींबद्दलची निवेदनं येतात तशीच नाटकात पुढे घडणाऱ्या प्रसंगांची पूर्वसूचनाही मिळते काही वेळेला. त्याला म्हणतात पताका स्थानक.
1: बरोबर.
0: आता ऐक हा प्रसंग. पंचरात्र नाटकातलाय.
1: बर.
0: दुर्योधन यज्ञ करतो. पांडवांना अर्धराज्य देऊन टाक अशी मागणी दक्षिणा म्हणून द्रोणाचार्य त्याच्याकडे करतात.
1: वा.
0: त्यावर त्यांच्या मनात येतं
2: पाच दिवसात पांडव सापडले तर त्यांना राज्य देईन असं हा दुर्योधन म्हणालाय खरा, पण रामाला सीता शोधून दिली तसा मला पांडव शोधून देणारा हनुमान कुठे इथे?
3: महाराजांचा विजय असो.
2: कुठून शोधून काढाव बरं या पांडवांना?
3: महाराज, विराट नगरातून दूत आलाय निरोप घेऊन.
2: काय, विराट नगरातून?
3: महाराज, विराट नगरातून निरोप घेऊन दूत आलाय.
2: मिळाला इशारा, विराट नगरातच असले पाहिजेत पांडव.
1: म्हणजे पांडवांना कुठून शोधून काढावं या प्रश्नाचं उत्तर योगायोगानं विराट नगरातून असं मिळतं द्रोणाचार्यांना.
0: बरोबर. बोला फुलाला गाठ पडली असं मराठीत म्हणतात ना, तसाच झाला हा प्रकार. कुठून या प्रश्नाचं उत्तर विराट नगरातून असं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी पंचमी विभक्ती सकट सगळं काही शब्दशः साधलंय या प्रसंगात. म्हणून याला म्हणतात शाब्दिक पताका स्थानक.
1: शाब्दिक म्हणजे आता या पताका स्थानाचेही इतर काही प्रकार असतात वाटतं.
0: हो ना. अरे पताका स्थानकाचा दुसरा प्रकार आहे, अर्थाच्या आशयाच्या दृष्टीनं साधलं गेलेलं पताका स्थानक.
1: बर,
0: म्हणजे आता बघ, दूत घटोत्कच नाटकातला आहे हा प्रसंग. कौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध ऐन भरात आहे. अभिमन्यूला युद्धात कपटानी मारलंय अशी बातमी घेऊन धृतराष्ट्राकडे एक शिपाई येतो. तो म्हणतो,
3: महाराज महाराज, आताच बातमी आली आहे की कोणीतरी अभिमन्यूला युद्धात कपटाने मारलंय.
1: काय हे ऐकून धृतराष्ट्राची मुलगी आणि जयद्रथाची पत्नी दुःशला मनातल्या मनात म्हणते,
4: ज्याने कपटाने अभिमन्यूला मारून उत्तरेला वैधव्य दिलंय त्याने जणू आपल्या घरातल्या स्त्रियांनाच विधवा केलंय.
0: बातमी ऐकून धृतराष्ट्र विचारतो,
5: कोणी कोणी मारलं अभिमन्यूला? 5 पांडव रूपी अग्निंना एकाच वेळी पेटवणारं हे कर्म कोणी केलं?
6: महाराज, जयद्रथ महाराजांनी.
5: काय?
1: स्तंभित झालेली दुःशला त्याच्यावरती म्हणते,
4: तात तात मीही जाते आता विधवा झालेल्या उत्तरेच्या जवळ बसायला. विधवा म्हणून तिचा जो वेश असेल तोच धारण करावा लागणार आता मला. अर्जुनाच्या मुलाला मारून कोण जिवंत राहू शकणार आहे या जगात?
0: हे पताका स्थानक आधीच्या पेक्षा थोडं वेगळं आहे. इथे दुःशलेच्या मनात विचार येतो की अभिमन्यूला ज्यानं मारलंय त्यानं स्वतःच्या घरातल्या स्त्रियांनाच विधवा केलाय.
1: बरोबर,
0: म्हणजे स्वतःच्या मृत्यूचीच तयारी चालवली
1: आहे.
0: धृतराष्ट्राच्या प्रश्नावर शिपाई उत्तर देतो की अभिमन्यूला जयद्रथानी मारलंय, दुःशलेच्या दृष्टीनं ही तर त्यानं तिला विधवा करण्याची म्हणजे स्वतःच्या मृत्यूचीच तयारी चालवली
1: आहे. अच्छा, म्हणजे अशी जयद्रथाच्या मृत्यूची पूर्वसूचना मिळते म्हणून हे झालं अर्थदृष्ट्या साधलेलं पताका स्थानक. बरोबर,
0: करेक्ट. असंच आणखी एक नाट्यतंत्र योजलंय भासानं, ज्याचं अनुकरण नंतर अनेक लेखकांनी केलंय.
1: अरे वा, ते कोणतं?
0: कथानकाचा मार्ग कुंठित झाला की नेपथ्यातून म्हणजे आजच्या भाषेत पडद्या आडून काही घोषणा केली जाते आणि मग त्या अनुरोधाने कथानक पुढे सुरू होतं.
1: बर, पण आता याचं एखादं उदाहरण सांग ना.
0: सांगते ना. अभिषेक नाटकात राम आणि लक्ष्मण यांची मस्तक दाखवून रावण सीतेला घाबरवतो.
1: बरोबर,
0: पण इंद्रजिताच्या मृत्यूची बातमी येते आणि तो गडबडतो, दुःख विव्हल होऊन खाली पडतो. त्याला पुन्हा स्फुरण देऊन युद्धावर जायला उद्युक्त करायचं तर बाहेरून काहीतरी करायला पाहिजे.
1: आलं लक्षात? तिथेच येते ती नेपथ्यातली गडगडाटी घोषणा. बरोबर
0: बरोबर.
7: निकुंभ कुंभकर्ण आणि इंद्रजित पडल्यामुळे घाबरून जाऊन रणभूमीतून माघारी फिरणाऱ्या राक्षसवीरांनो, साक्षात देवांबरोबर झालेल्या संग्रामात एकावर एक विजय मिळवणारे तुम्ही असे रणांगणातून घाई घाईने पळून कसे जाता? त्रैलोक्यावर विजय संपादन केलेले अशी ख्याती मिळवलेले आपल्या 20-20 हातांनी लढायला सिद्ध असणारे लंकेश्वर महाराज इथेच असताना असं पळून जाणं लांछनास्पद आहे, लांछनास्पद आहे.
0: हे ऐकून रावणाला स्फुरण चढतं आणि मग तो रामाशी लढायला पुन्हा एकदा उद्युक्त होतो.
1: वा, क्या बात आहे, छानच केल्यावर काही योजना. मला वाटतं कालिदासानंही शाकुंतलामध्ये असंच केलंय 6 अंकात. शकुंतलेच्या विरहानं दुःखी असणाऱ्या दुष्यंताला स्फुरण चढवणारे उद्गार नेपथ्यातून येतात आणि त्याला पुन्हा स्फुरण चढतं. नाही पण काय ग, हे नेपथ्य म्हणजे नक्की काय असायचं ग? म्हणजे रंगमंचाची रचना कशी असायची? आजच्या आपल्या थिएटरची आणि त्या काळच्या नाट्यगृहाची रचना सारखीच असायची का?
0: थांब थांब थांब, अरे किती प्रश्न विचारतोस एका दमात.
1: पडलेलेच विचारले.
0: नाट्यशास्त्राची माहिती देणारा भारतातला पहिला ग्रंथ म्हणजे भरत मुनींचं नाट्यशास्त्र.
1: माहिती आहे,
0: आपला भास भरताच्या आधीच होऊन गेलेला आहे, त्यामुळे भासाला अपेक्षित असणाऱ्या नाट्यग्रहांचंच वर्णन भरतानी केलंय असं निश्चितपणे म्हणताना येणार.
1: बर,
0: आणि भासानी आपल्या नाटकांमध्ये नाट्यग्रहाची रचना कळेल असं जवळजवळ काहीच म्हटलेलं नाहीये.
1: पण निदान भरतानं नाट्यगृहाबद्दल काय म्हणले ते पाहायला काय हरकत आहे? मी तर असं वाचलं होतं कुठंतरी की सिंधू संस्कृतीच्या काळात जशी घरं असायची तशीच घरांची रचना असते पंजाब आणि हरियाणात अगदी आत्ता आत्तापर्यंत. गेल्या काही वर्षात आपण सगळं काँक्रिटीकरणाचं वाळवंट करून टाकलंय ते सोडून दे, पण हाच न्याय नाट्यगृहाच्या बाबतीत भास आणि भरत यांना लावायला हरकत काय आहे?
0: ठीक आहे ठीक आहे, तू प्रसाद भिडेंना ओळखतोस का रे?
1: प्रसाद भिडे, हा हा, ते संस्कृतचे प्राध्यापक ना?
0: हा हा.
1: म्हणजे विद्यार्थी असल्यापासून नेहमी संस्कृत आणि मराठी नाट्य स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवणारे आताचे यशस्वी दिग्दर्शक तेच.
0: करेक्ट, तेच. त्यांना विचारूया ना आपण.
1: चालेल.
0: प्राचीन काळातल्या आणि आधुनिक काळातल्या नाट्यगृहाविषयी तेच सांगतील आपल्याला.
1: चालेल चालेल, ऐकूया.
8: भरताने नाट्यशास्त्राच्या दुसऱ्या अध्यायात नाट्यगृह या विषयावर अगदी सविस्तर लिहिले. नेमकं सांगायचं तर त्याने एकूण 9 प्रकारच्या नाट्यगृहांची रचना त्याच्या सूक्ष्म वैशिष्ट्यांसकट सांगितली. आता ज्या अर्थी त्यानं एवढं विस्तृत वर्णन केलंय त्या अर्थी हे सगळे त्याच्या कल्पनेचे खेळ नक्कीच नसणार. भरताच्या पूर्वी म्हणजे भासाच्या काळातही नाट्यगृह अस्तित्वात असणार. भरताने फक्त त्यांचं प्रमाणीकरण आणि संहितीकरण केलं इतकंच. नाट्यशास्त्रात नाट्यगृहांविषयी नेमकं काय लिहिलंय? भरत नाट्यगृहांचे शेप म्हणजे आकारानुसार 3 प्रकार सांगतो. विकृष्ट म्हणजे आयताकृती नाट्यगृह, चतुरस्र म्हणजे चौरसाकृती नाट्यगृह आणि त्र्यस्र म्हणजे त्रिकोणी नाट्यगृह. या तिन्हीचे पुन्हा साईज म्हणजे क्षमतेप्रमाणे ज्येष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ असे 3 प्रकार पडतात. म्हणून नाट्यगृहांचे एकूण प्रकार 9. देव दानव युद्धासारखा कथाभाग असलेली नाटकं आकाराने सर्वात मोठ्या म्हणजे ज्येष्ठ नाट्यगृहात होतात. आपली कौटुंबिक मनोरंजनपर नाटकं मध्यम नाट्यगृहात आणि भाणासारखे एकपात्री किंवा द्विपात्री छोटेखानी नाट्यप्रयोग कनिष्ठ नाट्यगृहात म्हणजे आपल्या मिनी थिएटरमध्ये करायचे. यापैकी विकृष्ट मध्यम हे नाट्यगृह आपण अलीकडे जातो त्या नाट्यगृहांशी जवळचं नातं सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे नाट्यगृहाचे मुख्य 2 भाग, एक प्रेक्षागार आणि दुसरा रंगमंच. विकृष्ट मध्यम नाट्यगृह हे 64 हात लांब आणि 32 हात रुंद असतं. इथे 1 हात म्हणजे साधारण 1.5 फूट असं प्रमाण मानूया. या 64x32 इतक्या अवकाशाचे 2 समान भाग करायचे. त्यापैकी पूर्व दिशेचा भाग म्हणजे प्रेक्षागार. या प्रेक्षागाराचं प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असतं. थोडक्यात प्रेक्षक पूर्वेकडून प्रेक्षागारात प्रवेश करणार आणि त्यांच्या समोरचा म्हणजे पश्चिमेचा जो भाग असतो त्या भागात असतो रंगमंच आणि नेपथ्यगृह. नेपथ्यगृह म्हणजे अलीकडची मेकअप रूम. ही मेकअप रूम कशी असते हे अनेकांनी पाहिलं नसेल, पण नाट्यगृहात गेल्या गेल्या सर्वप्रथम आपल्या दृष्टीस पडतो तो म्हणजे रंगमंचावरच्या दर्शनी भागातला मखमली पडदा. असा दर्शनी भागातला पडदा भरताने सांगितलेला नाही. हां, पण हा पडदा म्हणजे भरताच्या दुसऱ्या एका पडद्याचा आधुनिक रूप आहे. कुठला आहे हा मूळ पडदा ते कळायला आपण थिएटरमध्ये थोडंसं अजून आत शिरूया. मगाशी मी म्हटलं तसं 32x32 या रंगमंचीय अवकाशाचे पुन्हा 2 समान भाग करायचे. प्रेक्षकांच्या बाजूचा 32 हात लांब आणि 16 हात रुंद भाग म्हणजे मुख्य रंगमंच. अलीकडे रंगमंचांची एकूण लांबी साधारणपणे 50 फूट असते. आता त्यातला नेमका किती भाग प्रयोगासाठी वापरला जातो ते पुढे आपल्याला कळेलच. तर या 32x16 इतक्या आकाराच्या रंगमंचावर बरोबर मधोमध असणाऱ्या भागाला रंगपीठ असं म्हणतात. हा हा, पण त्याआधी या 32x16 इतक्या मोठ्या भागाच्या बरोबर मध्यावर एक काल्पनिक रेषा असते म्हणजे त्याचे पुन्हा 2 समान भाग झाले, अर्थात 32x8 इतक्या आकाराचे. आता यातला जो प्रेक्षकांच्या बाजूचा भाग आहे त्या भागाच्या मध्यभागाला भरत रंगपीठ असं म्हणतो. अलीकडच्या मापनाच्या साधनांनुसार हे रंगपीठ 24 फूट लांब आणि 12 फूट रुंद असतं. अर्थात रुंद म्हणजे त्याची खोली 12 फूट इतकी असते. इथे मुख्य नाट्यप्रयोग रंगतो. अहो, हल्लीसुद्धा नाटकासाठी साधारणपणे 28 फूट लांब आणि 12 ते 15 फूट खोल इतकाच रंगमंचीय अवकाश वापरला जातो. भरताचं हे जे रंगपीठ आहे त्याच्या दोन्ही बाजूंना दोन समान आकाराच्या मोकळ्या जागा राहतात, यांना म्हणतात मत्तवारणी.

या मत्तवारणी संज्ञेचा अर्थ मोठा मजेशीर आहे. या मोकळ्या जागेत सीमांवरती खांब रोवतात आणि त्या खांबांवर हत्तींच्या अंबारीसारखे मनोरे उभारतात. अहो, म्हणून त्या भागाचं नाव मत्तवारणी. हा भाग नक्कीच रंगमंचाच्या सुशोभीकरणाचं काम करत असणार. तर हा झाला रंगमंचाचा पुढचा भाग. अजून 32 हात लांब आणि 8 हात खोल असा एक अख्खा भाग मागे उरलाय. त्या भागाच्याही बरोबर मधला भाग म्हणजे आपल्या रंगपीठाच्या मागचा जो भाग असतो त्याला म्हणतात रंगशीर्ष. हे रंगशीर्ष रंगपीठापेक्षा थोडं उंच असे. अलीकडे आपण लेवल्सचा वापर करतो ना तसं. याच्या चारी बाजूंना खांब असत. त्या खांबांच्या मदतीने त्यावर सज्जे उभारले जात, खिडक्या काढल्या जात. हे लाकडी काम अतिशय नक्षीदार असे आणि तिथून वसंत सेना डोकावून बघायची. समजा एखाद्या नाटकात सज्जाची गरज नसेल तर मग रंगशीर्षावरच्या सिंहासनांवर अग्निमित्रासारखे राजे विराजमान व्हायचे आणि या रंगशीर्षाच्या पुढची जवनिका, अहो जवनिका म्हणजे अलीकडचा पडदा, ती जवनिका अशी झरकन बाजूला सरकली म्हणजे मग ततप प्रविशती आसनस्थ राजा प्रेक्षकांना दिसायचा. हा छोटा पडदा पुढं जाऊन मोठा दर्शनी पडदा झाला. पण प्रश्न असा आहे की ही वसंत सेना किंवा हा राजा, ही सगळी पात्र रंगमंचावर यायची कुठून? आत्ता आपण पाहतो तशी ती रंगमंचाच्या दोन्ही बाजूंनी रंगमंचावर मुळीच प्रवेश करायची नाहीत. तर मागची जी भिंत आहे ना, नेपथ्यगृह आणि हा रंगमंचाचा मागचा भाग यांच्यामधली, या भिंतीला प्रेक्षकांकडे तोंड करून रंगशीर्षाच्या डावीकडे आणि उजवीकडे असे दोन दरवाजे असायचे. भिंतीमागे नेपथ्यगृह असायचं. तिथं रंगभूषा आणि वेशभूषा करून ही पात्र या दरवाजांमधून बाहेर येऊन उभी राहायची, अर्थात रंगशीर्षाच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या अवकाशात. पुढची मत्तवारणी आणि हा अवकाश यांच्यामध्ये आवश्यकता असल्यास पडदे लावले जायचे, जेणेकरून ही पात्र जी तिथे उभी राहिली आहेत ती प्रेक्षकांना दिसू नयेत. पडद्यांवरती कथावस्तूला अनुरूप देखावे असायचे. या पात्रांना जेव्हा प्रवेश करायचा असेल तेव्हा ती थेट रंगशीर्षावर यायची. त्यासाठी खांबांचा वापर करून पडदे लावले जायचे आणि कक्षा म्हणजे अलीकडे आपण ज्याला विंग्स असं म्हणतो ते उभारलं जायचं. थोडक्यात रंगशीर्षावरच्या विंग्स आणि पडदा यांचंच रूपांतर अलीकडच्या मुख्य रंगमंचावरच्या विंग्स आणि दर्शनी पडदा यांच्यात झालंय असं म्हणता येईल. सारांश हा की नाट्यशास्त्रानुसार रंगमंचाचे 4 प्रमुख भाग, मधला भाग रंगपीठ, त्याच्या दोन्ही बाजूला मत्तवारणी, रंगपीठाच्या मागचा अधिक उंच भाग म्हणजे रंगशीर्ष आणि सर्वात मागे भिंती पल्याड नेपथ्यगृह. रंगमंचापासून साधारण 4 हात म्हणजे 6 फूट अंतरावर प्रेक्षकांची आसनं. अहो, आजही नाट्यगृहामध्ये साधारण एवढंच अंतर खुर्च्या आणि रंगमंचामध्ये असतं. या आसनांची मांडणी अशा प्रकारे केलेली असायची की प्रत्येक मागचं आसन पुढच्या आसनापेक्षा उंचावर असायचं, जेणेकरून अगदी शेवटच्या आसनावर बसलेल्या प्रेक्षकाला सुद्धा संपूर्ण रंगमंच अगदी व्यवस्थित दिसेल. तर भासाची नाटकं होत असलेली तेव्हाची नाट्यगृह, भरताने नाट्यशास्त्रात सांगितलेलं नाट्यगृह आणि अलीकडच्या काळात असलेली नाट्यगृह, यात काहीतरी समान धागा दिसतोय एवढं नक्की.

0: वा छानच माहिती दिली बरं का प्रसाद भिडेंनी आपल्याला.
1: हो ना,
0: सादरीकरणाच्या दृष्टीनं फार महत्वाची ठरत असणार ही रचना.
1: आज नाटकात न दिसणारी अशी आणखी एक बाब म्हणजे दोन पात्रांनी एकाआड एक शब्दफेक करत म्हणायचे श्लोक.
0: संस्कृतात अनेक सुभाषितांमध्ये प्रश्नोत्तर येतात. या पद्धतीचा उपयोग भासानं त्याच्या कथानकाच्या परिणामकारक सादरीकरणासाठी केलाय बरं का.
1: प्रतिमा

0: नाटकातला भरत आपल्या मामाच्या घरून परत येताना त्याला समजलंय की दशरथ राजा अतिशय आजारी आहे. नक्की काय झालंय ते अयोध्येहून आलेल्या सारथ्यालाच माहिती असणार.
1: बरोबर.
0: म्हणूनच तो विचारतो,
1: काय झालं माझ्या तातांना?
0: मनस्ताप.
1: वैद्य काय म्हणाले त्यांच्याविषयी?
0: वैद्यांचं काही चालणार नाही तिथे.
1: अरे काय खातात ते, कुठे निसतात?
0: छे छे, जमिनीवर उपाशीच निसतात ते.
1: बरं, त्यांच्या जगण्याची काही आशा?
0: दैवच, दुसरं काय.
1: माझं हृदय वेगानं धडधडत आहे. रथ हा काता लवकर.
0: हा आपला गद्य संवाद किती थोडक्यात आणि परिणामकारक पद्धतीने मांडलाय पहा भासाने.
2: सूत श्रुतं मया दृढम अकल्य शरीरो महाराज इति तद उच्यताम् पितुर्मे को व्याधिः
3: हृदय परिताप खलु महान्
2: किमाहुस्तं वैद्या
3: न खलु भिषजस्तत्र निपुणाः
2: किमाहारं भुङ्क्ते शयनमपि
3: भूमौ निरशनः
2: किमाशा स्याद्
3: दैवं
2: स्फुरति हृदयं वाहय रथम्.
0: असाच आणखी एक श्लोक बालचरितात येतो. बलराम आणि कृष्ण यांचा संवाद येतो.
1: कृष्ण चाणूराला आणि बलराम मुष्टिकाला मारतो आणि शेवटी कृष्ण कंसाला यमलोकाला पाठवायला जातो. ऐकूया बर का.
2: हे चाणूर, प्राप्तोऽस्मि तिष्ठ मम वेगमिमं सहस्व
3: त्वामद्य मुष्टिक यमाय निवेदयामि
2: भग्नास्थिरेश निहतो
3: निहतो मयापि
2: कंसासुरं च यमलोकमहं नयामि.
1: आकाशभाषित पताका स्थानक नाटकाच्या संहितेची विशेष प्रकारची रचना, नेपथ्यातून होणारी घोषणा, नाटक रंजक करण्यासाठी किती निरनिराळ्या गोष्टी केल्यात या भासानं.
0: हो ना, आणि श्लोकांचं गायन वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून एका आड एक करून घेणं हे तर फारच कठीण आहे.
1: अगं, नाटकातली एवढी पात्र, कथानकांचे निरनिराळे भाग पाडून त्यांची मालिका तयार करणं, प्रसिद्ध कथांना वेगळं रूप देणं आणि तितक्याच परिणामकारकपणे त्या सादर करणं, बापरे केवढा प्रयोगशील होता हा भास.
0: म्हणून तर साक्षात सरस्वतीचा हास असं त्याचं वर्णन केलंय ते काही उगीच नाही.
1: अगदी खरं. ए अगं, एवढं साहित्य निर्माण केलं भासानं त्याच्या काळचं, म्हणजे त्यावेळच्या समाजाचं, राज्यव्यवस्थेचं आणि आर्थिक स्थितीचं प्रतिबिंब त्यात पडलेलं असणारच ना, तेही पाहायला पाहिजे आपण.
0: नक्कीच, कितीही श्रेष्ठ कवी झाला तरी आपल्या काळाच्या बाहेर जाऊ शकत नाही तो. त्यामुळे कवीला दिसणारी परिस्थिती त्याच्या साहित्य कृतींमधून पाहता येते.
1: बरोबर.
0: साहित्याच्या अशा प्रकारच्या अभ्यासाला सांस्कृतिक अभ्यास किंवा कल्चरल स्टडी असं म्हणतात.
1: बर.
0: एखादी साहित्य कृती पूर्णपणे समजावून घ्यायला फारच महत्वाचा असतो तो. पण त्यासाठी आणखीही बरंच वाचन करावं लागणार आहे. हा तुम्हाला.
1: करीन मी, करीन. काय मागे हटतो की काय? नाही, फक्त मला एकच सांग, काय काय वाचावं लागणार आहे अजून?
0: भारताचा प्राचीन इतिहास, धर्म, तत्वज्ञान, कला, राज्यशास्त्र अशा विविध विषयांमध्ये शिरावं लागणार आहे. हा त्यासाठी पहा, तयारी असेल तर.
1: अरे तयारी आहेच माझी.
0: आहे का?
1: भासाचा अभ्यास करायचा आहे मला. नुसता अभ्यासाचा भास नाही निर्माण करायचा.
0: बर बर.
4: जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 10वा भाग आज आपण ऐकला. लेखन होतं डॉक्टर श्रीनंद बापट यांचं, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, तज्ज्ञ सहभाग प्रसाद भिडे, नाट्य वाचन प्रसाद कुलकर्णी, वीणा भावे आणि प्रणव गोखले, शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट, संगीत विनायक लिमये, निर्मिती सहाय्य प्राजक्ता खोडवे आणि सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोते हो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी याविषयी बातचीत करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। कुठल्या प्रकारच्या शारीरिक वैगुण्यावर कुठल्या प्रकारची प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: प्लास्टिक सर्जरी ही नुसतीच कॉस्मेटिक सर्जरी नाही, तर बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला रिपेअर करण्यासाठी किंवा रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी म्हणून आपण प्लास्टिक सर्जरी करतो। आपण त्याला मेनली आता डिवाइड करू की काही जे जन्मजात व्यंग आहेत त्यांना ठीक करण्यासाठी आणि काही ॲक्वायर्ड म्हणजे काही कारणास्तव ऍक्सिडेंट किंवा बर्न किंवा जळाल्यामुळे भाजल्यामुळे झालेले वैगुण्यात त्यांना रिपेअर करण्यासाठी, तर अशा प्रकारे आपण त्यांना ब्रॉडली दोन्हीच्या डिवाइड करू शकतो।
0: हा, आपण म्हणालात की जन्मजात आणि वैगुण्यामुळे होणारे, तर सगळ्यात आधी तर आपण जन्मजात जी आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊ। तर जन्मजात याच्यामध्ये कुठले कुठले शारीरिक वैगुण्य निर्माण होत असतात आणि मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात प्लास्टिक सर्जरीद्वारे?
1: जन्मजात काही लहान मुलांना काही व्यंग राहू शकतात, जसे की चेहऱ्यावरचे आपण बघितले तर कोणाचं ओठ फाटलेलं असतं किंवा टाळू फाटलेला असतो आणि त्यांना बोलायला किंवा खायला प्यायला पण याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, तर त्याच्यामध्ये आपण क्लेफ्ट लिप सर्जरी ते रिपेअर करतो, तसंच पॅलेट सर्जरी करतो। समजा कोणाचा नाकाचं शेप डिफॉर्म्ड असेल तर त्याला आपल्याला रिपेअर करता येतं। कानाचा शेप कधी कधी कोणाचा खूप मोठा असतो, कधी कधी कोणाचा कानच डेव्हलप झालेला नसतो जन्मजातच, तर त्या अशा वेळेस आपल्याला ते कानाचा जो एक्सटर्नल दिसणारा पिन्ना आहे त्याला आपल्याला बनवता येतं। याच्यासाठी ऍक्च्युली आपल्याला पण टाइम लाईन एक अलग अलग प्लॅन करावं लागत असतं।
0: डॉक्टर, ही चेहऱ्याशी निगडीत काही सर्जरी आपण सांगितली, या व्यतिरिक्त शारीरिक भागांवर देखील सर्जरी करण्यात येते?
1: हा, काही शारीरिक भागामध्ये पण जन्मजात काही वैगुण्य राहू शकतं, जसं की आपण हाताबद्दलच बघितलं किंवा पायाबद्दल बघितलं तर पायाची काही काही कधी कधी बोट जे आहेत ते खूप मोठे झालेले असतात, त्याला आपण मेगालोडॅक्टायली म्हणतो। तर मोठं बोट असेल तर त्याला काम करायला त्रास होतो, दिसायला चांगलं दिसत नाही, पायाला असेल तर पायात त्याला बुटं घालणं चालणं फिरणं मुश्किल होऊन जातं, तर आपल्याला त्याला प्रॉपरली शेपिंग करता येतं। कधी असं असतं की काही मुलांमध्ये असं बघितलंय की त्यांना 5 बोटांच्याऐवजी 6 बोट असतात, मग एक्स्ट्रा बोट आलेला आहे तर आपल्याला त्यांना एक्स्ट्रा बोटाला कमी करता येतं। आणि कधी असं असतं की एक्स्ट्रा बोट जे आहे त्याच्यामध्ये पण थोडंफार हाड वाढलेलं असतं, तर त्या ठिकाणी आपण त्यांचा शेप देण्याच्या हिशोबाने आणि त्यांना कामात पण त्रास व्हायला नको या हिशोबाने आपण सर्जरी करतो आणि त्यांचं हाताचं स्ट्रक्चर म्हणजे 5 बोटांवर त्यांना घेऊन येतो। कधी असंही होऊ शकतं की जन्मजातच काही मुलांचे बोट हे जॉईंट राहू शकतात, ज्यांना आपण सिंडेक्टाली म्हणतो, की बोट जोडलेले आहेत मग त्यांना सेपरेट करून जेणेकरून ते प्रॉपरली काम करू शकतील असं त्यांचं फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण हाताच्या सर्जरीज आणि बाकी सर्जरीज करू शकतो। काही अशा पण असतात जन्मजात व्यंग असतात, ऍक्च्युली ते जन्मजात दिसणार नाहीत पण ते असतात जन्मापासूनच आणि ते नंतर काही काळानंतर काही वर्षांनंतर मग ते आपल्याला दिसायला लागतात। कोणाला रक्ताची ब्लड वेसलची गाठ असते त्यामुळे त्याला हिमॅनजिओमा म्हणतो किंवा वॅस्क्युलर मॉलफॉर्मेशन म्हणतो, ते कधी हातावर चेहऱ्यावर असेल तर ते चांगलं दिसत नाही, कामातही त्रास होतो, त्याच्यातून रक्तस्त्राव पण होऊ शकतो, तर आपण त्यांना सर्जरी करून त्यांना प्लास्टिक सर्जरी करून एक चांगलं रूप पण देऊ शकतो आणि त्याला प्रॉब्लेम पासून वाचवू शकतो। काही मुलांमध्ये असं लक्षात आलंय की ब्रेस्ट ग्लँड डेव्हलप होऊन जाते, म्हणजे स्त्रियांसारखे त्यांचे स्तन वाढायला लागतात। हे होतं प्युबर्टीच्या वेळेस, जेव्हा 13-14 वर्षाचं वय असतं त्यावेळेस हॉर्मोनल चेंजेस होतात आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे गायनेकोमास्टी आपण त्याला म्हणतोय किंवा मेल ब्रेस्ट वाढणं असं आपण त्याला म्हणतोय। तर हे ऍक्च्युली बरेचसे असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फिजिकली तेवढा त्रास नसेल, शारीरिक तेवढा त्रास नसेल पण मानसिक त्रास खूप जास्त असतो याच्यामध्ये। एका मुलाला त्याचे स्तन वाढले असेल त्याला चांगलं दिसणार नाही, त्याचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये कमी होऊन जाईल, त्याला कपडे बरोबर घालता येणार नाही, कपडे कधी काढायचं गेलं तर त्याला काढता येणार नाही, अशा वेळेस प्लास्टिक सर्जरीने आपण त्याला ते पूर्णपणे नॉर्मल करू शकतोय। आणि त्याच्यामध्ये अजून खूबी अशी आहे की त्याला इतकं सहजतेने करता आलं पाहिजे की त्याचे नंतर त्याचे व्रण किंवा जे डाग आहेत ते पण लक्षात यायला नको, म्हणजे एकदम नॉर्मल चेस त्याला दिसायला पाहिजे असं करता येतं। फिमेल्समध्ये आपण बघितलं की प्युबर्टीच्या वेळेस काही मुलींमध्ये काखेमध्ये जसं स्तन वाढतात तसं काखेमध्ये पण ग्रोथ होते, त्यांचं डेव्हलपमेंटच्या वेळेस जेव्हा बाळ गर्भात असतं त्याच वेळेस ब्रेस्ट टिश्यू जसा डेव्हलप होतो आहे तर तो प्युबर्टीच्या वेळेस वाढतो आणि काखेमध्ये पण तो वाढायला लागतो। तर काखेमध्ये वाढलं तर आपण त्याला म्हणतो ऍक्झिलरी ब्रेस्ट किंवा ऍक्झिलरी आर्मपीट फॅट, तर त्या ठिकाणी ब्रेस्ट ग्लँडचा पार्ट आणि फॅटचा पार्ट असतो। हेच जेव्हा पुढे अजून जातं आणि आपण त्याला काही करत नाहीये तर प्रेग्नन्सीच्या वेळेस जसे स्तन वाढतात तसं हे पण वाढायला लागतं आणि या ठिकाणी त्यांना त्रास होणं, दुखणं, खुपणं होणं हे सगळं होत असतं। याला आपल्याला प्लास्टिक सर्जरीने खूप छान प्रकारे काढता येतं आणि या खुबीने काढता येतं त्याचं व्रण पण लक्षात येणार नाही।
0: तेव्हा हे जे जन्मजात वैगुण्य जे आपल्या लक्षात येतं आणि ज्यावर आपण प्लास्टिक सर्जरी करतो यासाठी काही वयाचं बंधन असतं का की इतके वर्ष झाल्यानंतरच ही सर्जरी करण्यात येते?
1: हा, सगळ्या सर्जरीज मध्ये आपण असं एक टाइमलाईन पाहतो आणि आपण बघतो की कुठल्या वयामध्ये केलं तर जास्त चांगलं परिणामकारक राहील. जसं क्लेफ्ट लिप पॅलेट आहे तर लिप असेल क्लेफ्ट लिप असेल तर तिसऱ्या महिन्यात केलं जातं. पॅलेट आपण साधारण 1-1.5 वर्षाच्या एज मध्ये करतोय. कानाची सर्जरी असेल तर ती कानाचं वाढ आपण बघतो की 7-8 वर्षापर्यंत पूर्ण होते, मग त्याच्यानंतर आपण करतोय. नाकाच्या सर्जरी असेल, कणधी कोणाचं नाक खूप बसकं असतं, चपट असतं, किंवा कोणाचं नाक खूप वर असतं, उंच झालेलं असतं, शेप बरोबर नसतो किंवा वाकडं असतं, नाकाच्या कधी कधी आतलं हाड पण वाढतं ज्याला आपण म्हणतो सेप्टम, ते वाढतं आणि त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होतो, किंवा नाक परत परत बंद होणं, सर्दी होणं असं असतं. ह्या गोष्टीसाठी आपण साधारण 13-14 वर्षापर्यंत थांबतो, त्याच्यानंतर मग आपण याची सर्जरी करतो. जे मी सांगितलं की मुलांमध्ये स्तन वाढणं किंवा गायनाकोमास्टी आहे, त्याला पण आपण साधारण 13-14 वर्षाच्या नंतर आपण त्याला ऍड्रेस करतो. फिमेल्समध्ये ऍक्झिलरी ब्रेस्ट ग्लँड असेल तर त्यांना पण आपण साधारण 13-14 वर्षाच्या नंतर किंवा त्याच्यानंतर पण आपण त्याला करू शकतो.
0: डॉक्टर, ही सगळी झाली की जन्मजात असणारं वैगुण्य आणि त्यावर करण्यात येणारी सर्जरी. आता यानंतर आपण दुसरी गोष्ट सांगितली होती की विविध कारणांमुळे जे काही वैगुण्य निर्माण होतं त्यावर देखील सर्जरी करण्यात येते. तर सगळ्यात आधी आपण कारण बघूया की जळणं किंवा भाजणं यामुळे जेव्हा वैगुण्य येतं तेव्हा कुठल्या प्रकारची सर्जरी करण्यात येते आणि मग त्यात काही काळजी घ्यावी लागते का? पुन्हा
1: कुळाला काही कधी जळालं किंवा भाजलं, आणि बऱ्याच वेळा तर माझ्याकडे असे पेशंट्स येतात की जे एक गरम पाणी वाफारा घेत आहे किंवा काही कोणी गरम पाणी घेऊन जात आहे आंघोळीसाठी आणि ते पडलं सांडलं, गरम चहा सांडला आणि त्यांनी भाजलं, तर अशा वेळेस इनिशियली अजून काही प्रॉब्लेम नको व्हायला किंवा ती लवकर जखम भरली पाहिजे, त्याचं व्रण किंवा स्कार जास्त नको व्हायला आणि त्याच्यामुळे नंतर डिफॉर्मिटीज किंवा वैगुण्य नको व्हायला, म्हणून आधीच आपण त्याची चांगली ट्रीटमेंट करायची. तर एक प्लास्टिक सर्जन ह्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याचं हेलिंग करू शकतो. पण बरेचसे पेशंट असे नंतर पण येतात की ज्यांना आधी जळालं होतं, भाजलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काही वैगुण्य आलं किंवा डिफॉर्मिटी आलेली आहे. जसं गळ्याला जळालेलं आहे तर त्यांचं गळा चिपकून जातोय, म्हणजे मानच त्यांना दिसत नाही, हनुवटी अगदी छातीला चिपकून गेलेली असते, तर त्याच्यामुळे त्यांच्या मुवमेंट्सला प्रॉब्लेम येतो, कपडे काढा घालायला त्रास होतो, कधी कोणाचं काख म्हणजे आपण एक्झिला म्हणतो त्याला, त्या ठिकाणी जळाल्यामुळे आणि तिथे ते अगदी आकुंचन पावतोच कारण ते बॉडीला चिपकून ठेवतंय. कोणाचा एल्बो किंवा कोपर मध्ये पण कधी कॉन्ट्रॅक्चर येऊन जातं, त्याला आपण बर्न कॉन्ट्रॅक्चर म्हणतो, तिथे स्कार चिपकून ठेवतो. रिस्टला किंवा आपण म्हणतो मनगटाला, मनगटामध्ये किंवा बोटांमध्ये पण डिफॉर्मिटी येऊ शकते, हात जळाला आणि नंतर मग तो डिफॉर्मिटी आली ना, आकुंचन पावलं त्या ठिकाणी आणि बोट बरोबर काम करत नाहीयेत, तर अशा ठिकाणी आपल्याला प्लास्टिक सर्जरीची गरज असते, जेणेकरून आपण त्यांना ते अवयव सगळे जॉईंट्स परत फ्री करून देता येतील आणि त्यांना तसं ते कामात येतील.
0: जर कारणांचा विचार केला तर आणखी एक मुख्य कारण आपल्याला दिसतं, ते म्हणजे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंटमुळे अवयवांना पण इजा होते आणि चेहऱ्याला पण इजा होते. मग चेहऱ्याच्या बाबतीत जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि व्रण निर्माण झाले असतील तर मग काय करण्यात येतं?
1: चेहऱ्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा कुठला ऍक्सिडेंट झाला, तर ऍक्सिडेंटच्या कंडिशनमध्ये पहिल्या प्रथमच समजा प्लास्टिक सर्जननी बघितलं तर तो पुढे स्कार कमीत कमी येतील आहे किंवा व्रण कमीत कमी दिसेल आहे या हिशोबाने आणि जखम लवकर भरेल या हिशोबाने ट्रीटमेंट करू शकतो. तर ते झालं तर सगळ्यात उत्तम आहे, कारण की त्याच्यामध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरतो, फाईन स्टिचेस वापरतो आणि स्कारला लपून ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्याला प्रॉपर हिलिंग करायचा प्रयत्न करतो. पण कधी कधी असं होतं की ते कधीतरी जुनं झालेलं असतं, लहानपणी झालं असतं किंवा

मेबी एखाद वर्ष आधी झालेलं असतं आणि मग पेशंट माझ्याकडे नंतर पण येतात की त्यांच्या चेहऱ्यावर काही व्रण आहेत ते चांगले दिसत नाहीत आणि व्रणमुळे तुमचा ऍक्च्युअली कॉन्फिडन्स कमी होतोच. आपण जेव्हा सोशली कुणाकडे जातो भेटतोय कोणाला चार चौघात बसतोय तर ते व्रणमुळे आपल्याला एक थोडासा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो, लोकांना एक बोलायला एक कारण मिळून जात आहे आणि काही काही ठिकाणी आपल्या जॉब्समध्ये आपल्या कामामध्ये पण त्याच्यामुळे एक आपल्याला अडथळा होतोय. तर अशा वेळेस आम्ही त्यांना

0: गडबड झालेलं आहे किंवा डोळ्याची पापणीच फाटलेली आहे आणि त्यांना बरोबर डोळे बंद करता येत नाहीये, तर अशा वेळेस आपण त्याला प्रॉपरली अलाइनमेंट करून आणि फाईन प्लास्टिक सर्जरी करून आपण त्यांना ठीक करू शकतो.
1: हे तर झालं चेहऱ्याच्या बाबतीत, आणि शारीरिक वैगुण्य निर्माण झालं असेल तर मग काय करण्यात येतं?
0: ऍक्सिडेंट मध्ये पण इनिशियली जेव्हा काही कोणाचा हाड तुटलाय, समजा हाताला किंवा पायाला लागलेलं आहे, तर त्या ठिकाणी जखमेंना आधीच व्यवस्थित ठीक व्हावेत आणि व्यवस्थित जखम भरावेत यासाठी प्लास्टिक सर्जनला जास्त करून हॉस्पिटलमध्ये इन्वॉल्व केलं जातं. फ्रॅक्चर असेल तर ऑर्थोपेडिशियन त्याला फ्रॅक्चरला फिक्स करतो, पण त्याच्यावरची जी जखम असतं किंवा स्किन आणि मसल्स हे जे त्याच्यात लॉस झालेलं आहे, कधी कधी टेंडन्स आणि नर्व्स किंवा ब्लड वेसल्स पण हे कटलेले असतात, तर त्यांना आपल्याला वापस जोडायचं आहे आणि वापस ते फंक्शन सुरू करायचं आहे, यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीचा त्या ठिकाणी उपयोग असतो. कधी कधी असं पण होतं की हाताचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये खूप कॉमन आहेत असे ऍक्सिडेंट्स की कुठल्या मशीन्समध्ये हात किंवा बोट असं चेंगरलेलं आहे, फाटलेलं आहे, तुटलेलं आहे, तर बोटांमध्ये आणि हातांमध्ये ना खूप साऱ्या टेंडन्स आणि नर्व्ज असतात आणि त्यांचं ते छोटे छोटे बोन असतात, तर त्यांना बोनला पण बरोबर फिक्स करायचं, या टेंडन्सला जोडायचं, जेणेकरून त्यांच्या हाताची मुवमेंट पूर्ववत होईल आणि पहिल्यासारखं त्यांना ते रेंज ऑफ मुवमेंट येईल आणि काम करायला सोपं जाईल आणि पहिल्यासारखी ताकद पण असली पाहिजे, जेणेकरून त्यांना ते काम करायला सोपं जाईल. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एक हात वाचवला तर आपण एक फॅमिली वाचवतो, कारण की त्या हाताच्या मुळे त्याच्यावर डिपेंडंट असली त्याची बायका मुलं आणि पूर्ण फॅमिली डिपेंडंट असते.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे. डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आता आपण बघितलं की एक तर जन्मजात वैगुण्यावर आपण काय प्लास्टिक सर्जरी करतो आणि दुसरी म्हणजे विविध कारणांमुळे निर्माण होणारं वैगुण्य आणि मग त्यावर करण्यात येणारी प्लास्टिक सर्जरी. यात हातापायांच्या बाबतीत आपण म्हणालात की प्लास्टिक सर्जनी ऍक्सिडेंटमध्ये सुरुवातीलाच बघितलं तर ते आणखी सोपं होत असतं. स्त्रियांच्या बाबतीत असो किंवा इन जनरल पण ज्यांना कॅन्सर झालेला आहे अशा पेशंटला पण एक कुठेतरी इन्सिक्युरिटी निर्माण होते की माझा हा अवयव किंवा चेहऱ्याचा हा भाग आता बरोबर दिसणार नाही, तर मग त्यासाठी प्लास्टिक सर्जरीमध्ये काही सोल्युशन आहे का?
0: हो, बिलकुल. बऱ्याचशा कॅन्सर्समध्ये जसं की आपल्या इकडे जो कॉमन आहे जबड्याचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर किंवा जिभेचा कॅन्सर, तर या सर्जरीजमध्ये एक कॅन्सर सर्जन सोबत एक प्लास्टिक सर्जन नेहमी इन्वॉल्व्ह असतो. कॅन्सर सर्जन प्रयत्न करतो की पूर्णपणे कॅन्सर निघून जावा, त्याच्या तो जिकडे कुठे पसरला त्याला काढून टाकावा, आणि हे काढण्यामध्ये कधीकधी पेशंटचा जीभ, कधीकधी जबडा, कधीकधी गालाचा भाग हा काढून टाकला जातो. ही जी जखम आहे ती परत भरली नाही आपण तर पेशंटला खायला प्यायला पण प्रॉब्लेम होईल आणि दिसायलाही त्रास राहिले, तेवढं चांगलं दिसणार नाही. तर यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जन इन्वॉल्व्ह केलं जातं. प्लास्टिक सर्जन त्या ठिकाणी बरेचसे अलग अलग फ्री फ्लॅप्स आहेत किंवा लोकल फ्लॅप्स आहेत, ते फ्लॅप्स आपण त्या ठिकाणी करतो, म्हणजे दुसरी आजूबाजूचं जे मास आहे त्याला फिरवून आपण त्या जखमेला भरतो, जेणेकरून एक चांगलं फंक्शन पण येईल आहे आणि एक चांगला असा लुक पण येईल आहे, एस्थेटिक लुक पण येईल आहे यासाठी. आणि काही अलग कॅन्सरचे पेशंट्स बघितले आपण, समजा जसे की ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स आहेत, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण ब्रेस्टला पूर्णपणे काढून टाकतो आणि एका स्त्रीचं एक आपल्याला एक सौंदर्य म्हणता येईल किंवा स्वतःचं सेल्फ एस्टीमचाही भाग आहे की तो मला बरोबर कपडे घालता यावेत आणि मी ठीकठाक दिसली पाहिजे, त्यासाठी पण तिला ब्रेस्टची गरज असते. तर अशा वेळेस आपल्याला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हा प्लास्टिक सर्जरीचा भाग आहे, तो करून आपण तिला वापस तसं एक स्ट्रक्चर बनवून देऊ शकतो. आणि बाकी पण कुठल्या अवयवावर कॅन्सर असतील, हातापाया पोटावर पण, ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या सर्जरीमुळे समजा त्याने खूप सारा पार्ट काढून टाकला असेल तर त्याला वापस बनवण्यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीची हेल्प होते.
1: बरेचदा काय होतं, माणूस लठ्ठ झाला आणि मग तो रोड होण्यासाठी प्रयत्न करतो, रोड झाल्यानंतर त्याची स्किन लूज होते, ती लटकते, मग अशा गोष्टीवर देखील प्लास्टिक सर्जरी असते का?
0: हो, बिलकुल असते. बघा, आता सध्या तर ट्रेंड आहेच की वजन कमी करायचं आणि फिटनेससाठी हा जो ट्रेंड आहे तो चांगला आहे, पण खूप लवकर वेट लॉस झाला काही औषधांच्या मार्फत किंवा इंजेक्शन्स घेऊन आपण खूप जास्त वजन कमी केलं, रॅपिडली क्रॅश डायटिंग करून आपण वजन कमी केलं, तर काय होतं की स्किन लटकायला लागते, स्किन लूज राहते, स्किन रिड्रेप होऊ शकत नाही. कोणाची गाल आपण बघतो की एकदम दबून गेलेले बसलेले आहेत, चेहरा डोळ्याच्या खाली डार्क सर्कल आलेले आहेत आणि पोटावरची स्किन लटकून राहिलेली आहे, हाताची स्किन लटकते आहे, मांड्यांची स्किन लटकते आहे, मग या ठिकाणी प्लास्टिक सर्जरीचा रोल येतो. तर रॅपिड वेट लॉसच्या नंतर प्लास्टिक सर्जरीचा रोल आहे की एक्सेस स्किन आहे तिला काढून आपण स्किन टायटन अप करायचं त्या ठिकाणी आणि एक चांगला सुडोलस आपल्याला शरीर बनवायचं आणि चेहऱ्यावरचं स्किन खूप लटकली असेल

0: खड्डा पडला असेल तर त्या ठिकाणी आपण काही फॅट ग्राफ्टिंग किंवा फिलर वापरून आपण त्याला एक चांगला शेप देऊ शकतो.
1: डॉक्टर, आपण फॅटचा विषय काढलाच आहे तर शारीरिक वैगुण्यामध्ये जर पोट वाढलं असेल किंवा स्किन आजूबाजूची जर वाढली असेल तर मग त्याला पण प्लास्टिक सर्जरीने कमी करता येतं का?
0: हा, त्याला पण करता येतं. खूप जास्त फॅट कुठे जमा झालं असेल तर एक असं लोकलाइज्ड एरियामधलं फॅट कमी करणं, त्याला आम्ही म्हणतो बॉडी कंटुरिंग, की पोटावर कोणाचा खूप जास्त फॅट सुटलेलं आहे, तो डायटिंग एक्सरसाइज करतोय पण तरी जाऊ शकत नाहीये, मांड्यांवर जास्त फॅट आहे, कधी कोणाच्या हातावर आहे, कधी कधी डबल चेन म्हणतो आपण की हनुवटीच्या खाली मानेवर खूप जास्त फॅट जमा झालेलं आहे, तर अशा ठिकाणी किंवा हातावर जास्त फॅट आहे, ते कपड्यांमध्ये चांगलं दिसत नाही, आपण स्लीवलेस घालू शकत नाही, टी शर्ट किंवा मेबी साडी घातली तर बाईचं ते पोट सुटलेलं दिसत आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला ते फॅट काढून लायपोसक्शन ही सर्जरी आहे, ती एकदम सिम्पल आणि डे केअर सर्जरी असते, त्याच्यामध्ये आपण ते फॅट काढून टाकतो आणि आपल्याला एक सुडोल शेप घेता येतो. प्रेग्नन्सीच्या नंतर काही स्पेसिफिक प्लास्टिक सर्जरी लागतात, ज्याला आम्ही म्हणतो मॉमी मेकओवर सर्जरीज, ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमुळे काय होतं की ब्रेस्ट वाढतात आणि नंतर ते फिडिंग झाल्यानंतर ते लूज व्हायला लागतात, त्यात तर एक शेप चालला जातो आहे, सुडोलता चालली जात आहे, तर त्या ब्रेस्टला किंवा स्तन संवर्धन आपण ज्याला म्हणतोय त्यासाठी ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा ब्रेस्ट लिफ्ट सर्जरी ही आपल्याला करता येते, आणि ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीज पण केल्या जाते. ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीबद्दल मला सांगावंसं वाटतं की ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीज खरंच खूप इंडिकेटेड असते, काही काही मुलींचे किंवा काही स्त्रियांचे पण एवढे मोठे ब्रेस्ट होऊन गेलेले असतात की त्यांना ते खांद्याला दुखणं सुरू होऊन जातं, मान दुखायला लागते, पाठ दुखायला लागते, त्यांना सारखं वाकून वाकून चालावं लागतं, म्हणजे कपडे घालू शकत नाहीये आणि हा सगळा त्रास तर आहेच, पण हे सगळे बॉडीली पेन व्हायला लागतात, त्या स्किनमध्ये इन्फेक्शन व्हायला लागतंय, तर याला आपल्याला प्रॉपरली ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करून आपण प्रॉपरली शेप देऊ शकतो. पोट सुटलं असेल प्रेग्नन्सीच्या नंतर तर आपल्याला पोटाचे मसल्स पण लूज होऊन जातात, त्या मसल्सला टाईट करणं आणि एक्सेस स्किनला काढून आपण त्याला एक चांगला शेप देऊ शकतो.
1: आता इतक्या सगळ्या प्रकारच्या सर्जरींबद्दल आपण जाणून घेतलं ज्या शारीरिक वैगुण्यावर काम करतात, सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की या सर्जरी करत असताना याला नेमका कालावधी किती लागतो?
0: बघा, सर्जरीज ह्या ज्या सगळ्या सर्जरीज आहेत त्या मोस्टली काही तासांमध्ये होणार आहेत आणि एक किंवा दोन दिवसाच्या हॉस्पिटल ऍडमिशनमध्ये आपल्याला आरामात सुट्टी मिळून जाते आणि आपण त्याच्यात कम्प्लीट होऊन जाते, आणि रिकव्हरी आपण म्हणू समजा कुठल्या सर्जरीनंतरची, तर रिकव्हरी ही ॲक्च्युली बॉडीवर असते आपली, ठीक आहे. तर ह्या सगळ्या सर्जरीज एकदम सॉफिस्टिकेटेड टेक्निकनी केल्या जातात आहेत, नवीन टेक्नॉलॉजी वापरून केल्या जातात आणि फाईन सुचर्स वापरल्या जातात आहे, तर त्याच्यामुळे रिकव्हरी फास्ट असते, साधारण आठवडा दोन आठवड्यामध्ये आपण रिकव्हर होऊन जातोय अशा सर्जरीज पासून. आणि त्याच्यानंतर तरी पण मी सांगेल की केअर घेणं इम्पॉर्टंट असतं, की काही ठिकाणी आपण स्कार सर्जरीज केली किंवा बाकी पण कुठल्या सर्जरीज केल्या तर आपल्याला स्कार किंवा व्रण कमीत कमी राहायला असायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला स्पेशल प्रिकॉशन्स घ्यायचे असतात आणि काही फॉलोअप ट्रीटमेंट सांगितले जातात माझ्याकडनं, जसं काही लेझर पण आहेत, काही क्रीम्स आहेत, जेल्स आहेत ज्यांनी मसाज करायचं आहे आणि आपल्याला एकदमच छान प्रकारे त्याला व्यवस्थित हिलिंग करवायचं आहे, तर हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की सर्जरी आणि सर्जरीनंतरचा सपोर्ट तो प्रॉपर मिळाला तर खूप व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे त्याची रिकव्हरी होऊ शकते.
1: हा, म्हणजे कालावधीपेक्षा रिकव्हरी जोपर्यंत होईल तोपर्यंत फॉलोअप घेणं गरजेचं
0: असतं. बिलकुल.
1: डॉक्टर, नेमकी सर्जरी नंतर किंवा सर्जरीच्या आधी काही काळजी घ्यावी लागते का?
0: सर्जरीच्या आधी ऍक्च्युली प्लॅनिंग हे खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचा, की कुठल्याही सर्जरीच्या आधी एक खूप चांगलं कन्सल्टेशन होणं आवश्यक आहे, तर बऱ्याच वेळा तुम्ही प्रयत्न करतो की एकच कन्सल्टेशन नाही तर आम्ही दोन वेळा भेटायला पाहिजे सर्जरीच्या आधी, आणि जवळजवळ एक अर्धा पाऊण तास जातो माझ्या कन्सल्टेशनमध्ये, की पेशंटला नेमकं काय त्रास आहे, त्याला काय वाटतं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला काय काय प्रॉब्लेम्स होते आणि ते कसं कसं मला इम्प्रूव्ह करता येईल, त्यासाठी कदाचित एकच सर्जरीची गरज नसेल तर मी दोन तीन सर्जरीज पण सोबत प्लॅन करू शकतो, जेणेकरून आपल्याला एकाच वेळेस सगळं करता येईल, दोन्ही तिन्ही सर्जरीज करता येईल आणि रिकव्हरी लवकर होईल, आणि जे मेनली कन्सर्न्स आहेत पेशंटला ते आपल्याला सगळ्या प्रकारे ठीक करता येईल या हिशोबाने. म्हणून प्री प्लॅनिंग आणि प्री कन्सल्टेशन महत्वाचं आहे. प्री प्लॅनिंगसाठी नवीन नवीन टेक्निक्स पण आलेले आहेत. आधी कसं होतं की ट्रायल अँड एररवर आपण प्रयत्न करून बघू असं राहायचं, पण आता तसं नाही. आता आपण प्रिसिजन इंजिनिअरिंग म्हणतो, म्हणजे आता 3D प्रिंटिंग आणि 3D टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर मी 3D प्रिंटिंग पण वापरतोय. सर्जरीच्या आधीच आपण प्लॅनिंग करतोय की काय राहिले, कसं राहिले. सध्या AI पण आलेलं आहे, तर AIचा पण आपण युज करतोय की किती चांगल्या प्रकारे व्यवस्थित आधीच आपल्याला प्लॅनिंग करता येईल आणि आपल्याला नंतर येणारे रिझल्ट आणि त्याचं अनालिसिस आपल्याला आधीपासूनच करता येईल.
1: डॉक्टर, सर्जरीला घेऊन म्हणजे प्लास्टिक सर्जरीला घेऊन समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत, त्याविषयी काय सांगाल?
0: गैरसमज आहेत प्लास्टिक सर्जरीबद्दल, खूपच कॉमन असा गैरसमज असतो.

0: तो की प्लास्टिक सर्जरी म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी आणि ती फक्त कोणीतरी सेलिब्रिटीजनी आणि मोठ्या मोठ्या लोकांनीच करायची सर्जरी आहे आणि आमच्या सिटीमध्ये ते केलं जात नाही, ते फक्त मुंबई दिल्लीमध्येच होतं. तसं नाही आहे, नागपूरमध्ये भरपूर प्रमाणात प्लास्टिक सर्जरी केली जाते आणि नुसतंच कॉस्मेटिक सर्जरी नाही तर जो रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचा पोर्शन आहे तो पण भरपूर प्रमाणात केला जातो. आणि असं नाही आहे की त्यांनी फक्त सेलिब्रिटीजनीच करावं किंवा ते खूप महागडं आहे असं पण नाही आहे. अगदी रिझनेबल रेटमध्ये किंवा मी तर म्हणेल स्वस्तामध्येच ह्या सगळ्या सर्जरीज केल्या जातात, कारण की ह्या सर्जरीजसाठी आपल्याला खूप दिवस हॉस्पिटलला भरती राहायची गरज नसते. बऱ्याचशा सर्जरीमध्ये तर आपल्याला बाहेरून काय टाकायची पण गरज नसते, म्हणजे शरीराच्याच अवयवामध्ये आपण सर्जरी करतो आहे तर आपल्याला एक्सटर्नल असा कुठला काही पार्ट टाकायचा नाही तर आपल्याला खर्चही कमी असतो. तर हे खूप महागडं नाही आहे आणि इझिली करण्यासारखं आहे. फक्त तुम्हाला काय हवं आहे ते तुम्हाला डिस्कस करता आलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपर प्लॅनिंग होणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही सर्जरीच्या नंतर त्याचा जो फॉलोअप आणि जो आपल्याला केअर आपण सांगतोय ती केअर व्यवस्थित घेतली तर आपल्याला एकदम चांगले रिझल्ट मिळतात.
1: डॉक्टर, यासोबत किती दिवसानंतर डॉक्टरकडे जायला हवं, कारण बरेचदा असं म्हणतात की कंटिन्युअस फॉलोअप आयुष्यभर घ्यावा लागतो, असं असतं का?
0: नाही, असं नाहीये की आपल्याला आयुष्यभर यावं लागेल डॉक्टरला भेटायला. आणि इनिशियली पहिला आठवडा हा किंवा दोन आठवडे म्हणता येईल आपल्याला की हे आवश्यक आहे डॉक्टरला भेटणं बरोबर कुठल्याही सर्जरीनंतर, म्हणजे आपलं शरीराचं हिलिंग जे असतं ते कशा प्रकारे होत आहे, काय होत आहे आणि त्याला कसं कंट्रोल करून करता येईल. ऍक्च्युली प्लास्टिक सर्जनची याच्यातच महारत असते की शरीर जखम कसं सुकवत आहे त्या हिशोबाने, तर ते आपण प्लास्टिक सर्जनला भेटलं तर तो आपल्याला व्यवस्थित गाईड करतो. मी आधीच सगळ्या इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतोय. बऱ्याच वेळा तर सर्जरीचे प्लॅनिंगच्या आधी आमचं कन्सल्टेशन असतं, त्याच वेळेस मी सांगतो की नंतर काय काय काळजी घ्यायची आहे, कसं कसं करायचं आहे आणि काय काय चेंजेस येतील आहे या हिशोबाने. इनिशियली सर्जरी झाली की थोडी सूज येईल आहे, मग ती सूज कमी होईल आहे, दोन तीन दिवसांत त्याची सूज कमी व्हायला लागेल, आठवड्याभरात सूज सेटल होऊन जाईल आहे. ह्या हिशोबाने आपल्याला आधीच माहिती असलं तर आपल्याला त्याच्या हिशोबाने आपण मानसिकरित्या तयार असतो, आपण आपल्या सुट्ट्या त्या हिशोबाने ऍडजस्ट करतो, कारण की सगळेजण जॉबवर असतात, आपल्या कामात बिझी असतात, मग त्यांचा पण मी विचार करतो की कोणाचं कुठलं फंक्शन असेल, इव्हेंट असेल, मे बी महिन्याभराने लग्न असेल, काही असेल, तर त्या हिशोबाने आपल्याला कसं आधी लवकरात लवकर करून इझिली कसं प्लॅन करता येईल.
1: डॉक्टर, बरीच माहिती आपण आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. सरते शेवटी जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: कोणाला पण असं वाटलं की आपल्यामध्ये काही डिफॉर्मिटिव्ह आहे किंवा काही वैगुण्य आहे तर त्या वैगुण्यासाठी आपण घाबरून न जाता नेहमी होप ठेवायला पाहिजे की याला डेफिनेटली आपल्याला सोल्युशन मिळू शकतं आणि आपल्याला एकदम नॉर्मल आपला बॉडी चेहरा याला करता येऊ शकतं आणि आपण एक सक्सेसफुल लाईफ, एक हॅपी लाईफ जगू शकतो आणि कुठल्याच गोष्टीमुळे खचित न होता एका प्लास्टिक सर्जनला भेटा आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी सोल्युशन काढता येईल.
1: डॉक्टर पवन शहाणे, आपण इथे आलात आणि शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयावर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

मध्य रात्री से 2 वाजून 25 मिनिट होत आहे. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

महडगावा तिमहसुर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

अष्टभुजा हाथ आयु हाथी

चाप बाण घ्या करी सावधान राघवा, असा इशारा श्रीरामचंद्रांना देणारा लक्ष्मण स्वतः भरतावर संतापानं धावून जाऊ लागला। तेव्हा श्रीरामानी परत त्याचं सांत्वन केलं। भरत रामाश्रमात आला, वेड्यासारखीच त्यानं श्रीरामांच्या चरणांना मिठी घातली। रामानी त्याला जवळ घेतला, कुशल प्रश्न विचारले। भांबावून गेलेल्या भरतानं मोठ्या कष्टानं पितृनिधनाची वार्ता सांगितली। सर्व आश्रमावरच दुःखाची छाया पसरली। यथाकाळी श्रीरामानी वडिलांचं श्राद्ध केलं। भरत पुन्हा पुन्हा म्हणू लागला, रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळं आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळं तुम्हाला वनवासी व्हावं लागलं। तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। माय कैकई ना दोषी नभे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात। खेळ चाललासे माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। अंत उन्नतीचा पतनी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत। वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। जीवासवे जन्मे मृत्यू, जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत। काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। तात स्वर्गवासी झाले, तात स्वर्गवासी झाले बंधु ये वनात, अतर्कना झाले काही जरी अकस्मात। मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्यांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात। वर्धमान ते चाले मार्गरे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ। क्षणिक तेच आहे बाळा मेळ माणसांचा, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। नको आसू ढाळू आता, नको आसू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास। अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ, पित्र वचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ। मुकुट कवच धारण करी का वेश तापसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार,
अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार, तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। पुन्हा नका येऊ कोणी, पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात, प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात, मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। दैव जात दुखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।

या न्यायाने शहाजी राजे व जिजाईचे पोटी शिवावतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येसाजी सूर्याजी फिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्यांनी

याचबरोबर मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून आहे. पहाटेचे 4:02 होत आहेत. शास्त्रीय संगीत असा कार्यक्रमात ऐकूया शंकर भट्टाचार्य यांचं सरोदवादन राग नटभैरव, त्यांना तबला साथ प्रदीप पिल्ले यांची.

आपण ऐकत होतात शंकर भट्टाचार्य यांचं स्वरोदवादन राग नटभैरव, त्यांना तबला साथ प्रदीप पिल्ले यांचे. पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. नादब्रह्म कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत इक्बाल अहमद खान यांचं गायन राग भटियार. विलंबित एकतालातील बंदिशीचे बोल आहेत भजो मन राम, आणि त्यानंतर द्रुत एकतालातील बंदिशीचे बोल आहेत पिया बिन नाही परत चैन. त्यांना हार्मोनियम संगत अनंत केमकर यांची, तर तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची. तर ऐकूया इक्बाल अहमद खान यांचं गायन राग भटियार.

आपण ऐकत होतात इक्बाल अहमद खान यांचं गायन राग भटियार. त्यांना हार्मोनियम संगत अनंत केमकर यांची तर तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. पहाटेचे 5 वाजलेले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: आपण ऐकत होतात स्वप्नील बांदोडकर आणि सहकारी यांनी गायलेलं बाबा चौहान यांचं गीत. संगीत होतं अजित परब यांचं आणि चित्रपट हुप्पा होय्या. यानंतर ऐकूया तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.
1: हे अंजनीचा सुता तुला राम

हीच खरी दौलत या चित्रपटातलं सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

आपण ऐकत होता सुधीर फडके यांच्या स्वरात भालू या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत, संगीतकार विश्वनाथ मोरे. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.